Italia.

सारेगामा कागा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

सारेगामा कावा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

Yeah.

हॅलो हाय नमस्कार श्रोते, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. तर श्रोते हो, वेळ आहे सकाळचे 9:29 झालेली आणि आज आपण आपल्या सेगमेंटला सुरुवात करूयात. आणि आज आपण आता पाहणार आहोत सुरुवातीला आजचा दिनविशेष, अर्थात आजच्या दिवशी 19 मे रोजी कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्यात यावरती आपण एक नजर टाकणार आहोत. तर आज आहे वर्ल्ड फॅमिली डॉक्टर डे, अर्थात जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन. तर आजच्याच दिवशी इंग्लंडचा राजा हेन्री 8वा यांची पत्नी अँड बोलेन हिचा व्याभिचारासाठी शिरच्छेद करण्यात आला. त्याचबरोबर आजच्याच दिवशी 1604 कॅनडात मॉन्ट्रियल शहराची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर आजच्याच दिवशी 1743 जीन पियर क्रिस्टिन यांनी सेंटीग्रेड तापमान स्केल विकसित केले. 1910 हॅले धूमकेतूचे शेपूट पृथ्वी जवळून गेले. 1911 पॉक्स कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय शहरी पार्क सेवा सुरू झाली. 1963 न्यूयॉर्क पोस्ट संडे मॅगझिन मध्ये डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंवा ज्युनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र जे आहे ते प्रकाशित झाले. 1971 सोव्हिएत युनियनने मार्स 2 अंतराळयान प्रक्षेपित केले. 1999 भारतीय वंशाचे नागरिक महेंद्र चौधरी यांची फिजीचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2023 रिझर्व्ह बँकने 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेतली. त्याचबरोबर आजच्याच दिवशी मुस्तफा कमाल अता तुर्क जे तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत यांचा जन्म 1881 झाला. व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1890 झाला. भारतीय संगीत क्षेत्रातील अर्धव्यू गाणहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1905 झाला. भारतीय लेखक कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म आजच्याच दिवशी 1908 झाला. भारताचे 6वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1913 झाला. खमेर रूजचे नेते कंपुचियाचे प्रधानमंत्री पॉल पॉट यांचा जन्म आजच्याच दिवशी 1925 झाला. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचा जन्म आजच्याच दिवशी 1925 झाला. आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म आजच्याच दिवशी 1926 झाला. लोटस कार कंपनीचे स्थापक कोलिन चॅम्पमॅन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1928 झाला. भारतीय लेखक आणि कवी रस्किन बॉन्ड यांचा जन्म आजच्याच दिवशी 1934 झाला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म आजच्याच दिवशी 1938 झाला. तमिळ अभिनेता मुरली यांचा जन्म आजच्याच दिवशी 1964 झाला. भारतीय सिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जन्मही आजच्याच दिवशी 1974 झाला. त्याचबरोबर आजच्याच दिवशी संत ज्ञानदेव यांची बहीण अर्थात मुक्ताई यांनी एदिलाबाद येथे समाधी घेतली. जमशेदजी नसरवाणजी टाटा अर्थात आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक यांचं निधन आजच्याच दिवशी 1904 झालं. औरंगजेबाचे 5 खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचं निधन आजच्याच दिवशी 1958 झालं. मालागसी येथील वयोवृद्ध कासवाचा मृत्यू अर्थात तुई मलिला यांचा मृत्यू 1965 आजच्याच दिवशी झाला. इतिहास व पुराण संशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1969 झालं. ग्वालेर घराण्याचे संगीत तज्ज्ञ पंडित विनयचंद्र मोदगल्य यांचं निधन आजच्याच दिवशी 1995 झालं. बंगाली रंगभूमीवरील अभिनेते दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचं निधन आजच्याच दिवशी 1997 झालं. काव्य आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक कवी व समीक्षक रमेश तेंडुलकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1999 झालं. पद्मभूषण व परम विशिष्ट सेवा मंडळ सन्मानित भारतीय सेना अधिकारी लेफ्टनंट जनरल कुणीरामन पल्लड कॅडत यांचं निधन आजच्याच दिवशी 2003 झालं. नाटककार चित्रपट कथा लेखक पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचं निधन आजच्याच दिवशी 2008 झालं. जगातील पहिल्या ATM अर्थात ऑटोमॅटिक टेलर मशीनचे शोधकर्ता स्कॉटिश जॉन शेफर्ड बॅरॉन यांचं निधन आजच्याच दिवशी 2010 झालं. तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी. 19 मे रोजी जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिवस अर्थात वर्ल्ड फॅमिली डॉक्टर डे साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश कौटुंबिक डॉक्टरांच्या योगदानाची दखल घेणे आणि त्यांच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित करणे आहे. कौटुंबिक डॉक्टर हे केवळ आजारावर उपचार करणारे नसतात तर संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचं मार्गदर्शन आणि विश्वसनीय सल्लागार सुद्धा असतात.
त्या रुग्णांच्या वैयक्तिक सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून योग्य उपचार करतात. विविध वयोगटातील रुग्णांची काळजी घेणे, दीर्घकालीन आजार व्यवस्थापन, लसीकरण, आरोग्य शिक्षण तसेच मानसिक आरोग्यावर लक्ष देणं यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असते. या दिवशी विविध आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विशेष कार्यक्रम, कार्यशाळा आणि जनजागृती मोहिमा आयोजित करतात. कौटुंबिक डॉक्टरांचे कार्य हे आरोग्य व्यवस्थेचा मूलभूत आधार आहे. हे लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करणे म्हणजेच हा दिवस एक सामाजिक कृतज्ञतेचे प्रतीक आहे. तर आज आहे 19 मे, जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिवस. तर श्रोते हो, या होत्या आजच्या महत्वाच्या घडून गेलेल्या महत्वाच्या घटना. तर याच नोटवरती आता आरजी कोमलीचं एक छोटासा गाण्यांचा ब्रेक घेतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूब सगळीकडे आचार्य 90 FM ला फॉलो करा आणि रिसेंट अपडेट्ससाठी स्टेडियम ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय, नमस्कार श्रोते. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आणि आपला पुढचा सेगमेंट अर्थात श्रोत्यांच्या कविता. यामध्ये आज एक खूप सुंदर कविता अंकिता सोनटके यांनी पाठवलेली आहे आणि ही कविता सगळ्या तमाम स्त्री वर्गाला समर्पित आहे. कविता अशी आहे, कवितेचं शीर्षक आहे स्त्री. स्त्री समाजात निरनिराळ्या भूमिका साकारत असते. या भूमिकांमुळे त्यांना स्वतःची वेगळी ओळखही मिळते. पण खरं तर नव्या ओळखीमुळे ती स्वतःला हरवत जाते. पण तरीही ते सगळं ती आनंदाने स्वीकारते असा आशय कवयित्रीने खालील कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला. तर ही कविता नक्की ऐका. स्त्री कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी, तर कधी आई, अशा अनेक भूमिका मी निभावते. कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी, तर कधी आई, अशा अनेक भूमिका मी निभावते. पण या भूमिका निभावताना कधी कधी मी स्वतःला मात्र गमावते. कधी आत्या, कधी मामा, कधी काका, तर कधी दादा, असे अनेक नातेवाईक मी कमावते. पण या नात्यांच्या जाळ्यात कधी कधी मी स्वतःला मात्र हरवते. कधी आई, कधी बाबा, कधी पती, तर कधी मुलगा, साऱ्यांच्या इच्छांमध्ये मी माझे मन रमवते. पण या सर्वांच्या इच्छांमध्ये कधी कधी मी स्वतःची स्वप्न मात्र विसरते. कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी, तर कधी आई, अशा अनेक भूमिका मी निभावते. पण या भूमिका निभावताना कधी कधी मी स्वतःला मात्र गमावते. अतिशय खूप सुंदर कविता आहे ही. कविता तुम्हाला आवडली का? जर तुमच्याही घरात आज मला जर जे कोणी मेल लिसनर्स आपले ऐकतायत, तुमच्या घरात एक स्त्री असेल, ती तुमची आई असेल, तुमची बहीण असेल, तुमची पत्नी असेल, तुमची आजी असेल, तुमची बहीण असेल, तर त्या स्त्रीला एकदा मनापासून थँक्यू म्हणा. थँक्स फॉर एव्हरीथिंग. बस इतकं म्हटलं तरी तिच्यासाठी ते पुरेसं आहे. तर श्रोते हो, याच नोटवरती आता वेळ झालेली आहे एक छोटंसं सुंदरसं गाणं ऐकण्याची. अर्थात या ब्रेकपूर्वी आपण एक राजा शिवाजी या चित्रपटांमधलं भाऊ संभा हे गाणं ऐकलं. आणि खरं तर हा चित्रपट खूप सुंदर झालाय. जेनेलिया असेल, रितेश देशमुख असतील, त्यांचा मुलगा असेल, किंवा सगळ्याच उत्तम अभिनेते आणि अभिनेत्रींनी काम जे आहे ते खूप छान केलंय. आणि या चित्रपटांमधलं राजा शिवाजी अँथम हे आपण आता इथे ऐकणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनामुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. बरं, त्याचबरोबर आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. बरं, याच नोटवरती हे सुंदरसे गाणं भेटूयात लगेचच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षको, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. खरं तर आज खूप अभिमानाची आपली गोष्ट आहे, कारण कान्स फेस्टिवल जो आहे हा सुरू आहे, त्याची जोरदार चर्चा आहे. पण कान्सच्या रेड कार्पेटवर नऊवारी साडी, नतीचा नखरा आणि कोल्हापुरी साज आणि झालेली आहे मराठीची चर्चा, मराठी स्टाईलची चर्चा. तर नऊवारी पैठणी कोल्हापुरी साजामध्ये आपले मराठी कलाकार जे आहेत ते कान्सच्या रेड कार्पेटवरती झळकलेले आहेत. प्राजक्ता माळी, निवेदिता सराफ, त्याचबरोबर अशोक सराफ, अंकिता वालावलकर यांच्या ज्या पारंपरिक लुक जी आहे ती सध्या चर्चा जी आहे ती सगळीकडे सुरू आहे. फ्रान्समध्ये दरवर्षी भरणारा कान्स चित्रपट महोत्सव हा जगभरातील फॅशन आणि सिनेमाचे सगळ्यात मोठा व्यासपीठ मानला जातो. या आंतरराष्ट्रीय मंचावर आजवर बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांचाच बोलबाला पाहायला मिळालाय. परंतु कान्सच्या रेड कार्पेटवर अस्सल मराठी संस्कृतीचा आणि कलेचा डंका सुद्धा पाहायला मिळत आहे. यंदा मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी एकत्र रेड कार्पेटवर हजेरी लावत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, ग्लॅमरस क्वीन प्राजक्ता माळी, लोकप्रिय डिजिटल क्रिएटर अंकिता प्रभू वालावलकर, कोकण हार्टेड गर्ल आणि प्रसिद्ध पत्रकार जयंती वागदरे हे रेड कार्पेटवर पाहायला मिळाले. त्यांनी या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत नथ, नऊवारी साडी आणि चंद्रकोर लावली. त्यांच्या फॅशन आणि ज्वेलरीबद्दल त्यांनी खूप सुंदर

0: होतं, त्यांचं आउटफिट ते होतं, ते या ठिकाणी पाहायला मिळालं. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कान्सच्या रेड कार्पेटसाठी पैठणी कापडातील मोरपंखी रंगाची आणि गडद निळ्या काठपदराची आकर्षक नऊवारी साडी परिधान केली होती. तिच्या या पारंपरिक लुकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तिने नाकात अस्सल मराठी नथ, गळ्यात कोल्हापुरी ठसक्याची ठुशी, दंडावर बाजूबंद, कंबरपट्टा आणि छल्ल्याऐवजी तन्मणी हार तिने कमरेला बांधला. हातात तोडे आणि बांगड्या घातल्या, केसांचा आंबाडा बांधून त्यावर मोत्यांची चैनही घातली. पायात पैंजण आणि मोत्याच्या डिझाईन्सच्या हिल्समुळे तिचा संपूर्ण लुक जो आहे तो अजून खुलून दिसत होता. याचबरोबर आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अर्थात निवेदिता सराफ यांचाही लुक जो आहे हा प्रचंड सध्या व्हायरल होतोय. या व्यतिरिक्त अंकिता वालावलकर, प्रसिद्ध अँकर आहे, त्याचबरोबर जयंती वागदरे यांचाही जो लुक आहे हा अतिशय कमालीचा आहे. आणि हे सगळे लुक जे आहे ते पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं आउटफिट विषयी चर्चा जी आहे ती सध्या सगळीकडे व्हायला लागलेली आहे. तर कान्सच्या या रेड कार्पेटवरती तुम्ही आपल्या मराठी कलाकारांचं जे काही मराठी कलाकारांनी जे काही पदार्पण केलं आणि ज्या काही अभिमानाने आपल्या मराठीचं प्रदर्शन तिकडे त्यांनी केलं ते तुम्हाला आवडलं का, कसा वाटला लुक त्यांचा, नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि आता सध्या वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. मी आरजे कोमल इथेच एक छोटीशी विश्रांती घेते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. भेटूयात लगेच एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.
1: कृतीसाठी थांबलो.
2: हो का, कुठे आहे ती कृती?
3: अरे चला, आली का गौरी?
1: हो ठीक आहे.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि वेळ आहे सकाळचं 9:50 आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आपल्या सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आजच्या फिटनेस मंत्रामध्ये आरजे कोमल तुम्हाला सांगणार आहे ओट्स की पोहे वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट नाश्ता कोणता आहे. आजकाल हेल्दी ब्रेकफास्ट बाबत लोकांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळते. कोणी सकाळची सुरुवात ओट्सने करणं उत्तम मानतं तर कोणासाठी गरमागरम पोहे हा सगळ्यात उत्तम नाश्ता असतो. तर आजकाल हेल्दी ब्रेकफास्ट बाबत लोकांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळते. कोणी सकाळची सुरुवात ही ओट्सने करतं, कोणी गरमागरम पोहे आणि सगळ्यात चांगला नाश्ता म्हणून त्याने सुरुवात करतं. हे दोन्ही पदार्थ झटपट तयार होतात, खिशाला परवडणारे आहेत आणि पोटासाठी हलके मानले जातात. पण जेव्हा विषय वजन कमी करण्याचा आणि दिवसभर शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचा येतो तेव्हा मात्र ही निवड तितकी सोपी राहत नाही. न्यूट्रिशन एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार सर्वात चांगला नाश्ता तोच आहे ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं, पचनक्रियेला मदत होते आणि शरीराला सुस्ती न आणता पुरेशी ऊर्जा मिळते. भारतात ओट्स आणि पोहे हे दोन्ही पदार्थ हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून वेगाने लोकप्रिय झालेत. पण शरीरावर त्याचा होणारा परिणाम हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. ओट्स खाण्याचे फायदे. ओट्सचा थेट संबंध फिटनेस आणि वेट लॉसशी जोडलेला असतो. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे यामध्ये असलेला बीटा ग्लुकन नावाचा विरघळणारा फायबर. हे फायबर पचनक्रिया संत करतं ज्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधनानुसार बीटा ग्लुकन पोट भरण्याची जाणीव वाढवण्यास आणि भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतं. यामुळेच ओट्स खाल्ल्यानंतर वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा जी आहे ती कमी होते. ओट्स खरंच हेल्दी असतात का? ओट्स हळूहळू पचतात ज्यामुळे शरीराला सतत ऊर्जा मिळत राहते आणि ब्लड शुगर अचानक वाढत नाही. मात्र तज्ज्ञ असाही इशारा देतात की बाजारात मिळणारे फ्लेवर्ड इन्स्टंट ओट्स ज्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते ते आरोग्यासाठी चांगले नाही. यासाठी साधा रोल्ड ओट्स किंवा स्टील कट्स ओट्स जे आहेत हा सगळ्यात उत्तम पर्याय मानला जातो. आता पोहे. पोह्याला बऱ्याचदा ओट्सच्या तुलनेत कमी लेखलं जातं कारण ते ओट्सपेक्षा हलके वाटतात, पण हीच त्याची सगळ्यात मोठी खासियत आहे. पोह्यांपासून बनणारा हा पदार्थ पचायला अत्यंत हलका आणि झटपट तयार होतो. जेव्हा पोह्यांमध्ये शेंगदाणे, मोहरी आणि कडीपत्ता टाकला जातो तेव्हा त्याचं शोषण मूल्य खूप वाढतं. शेंगदाण्यांमुळे प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतात तर लिंबामुळे शरीराला लोह शोषून घेण्यास मदत होते. तुमच्यासाठी अधिक चांगलं काय? नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार वजन घटवण्यासाठी केवळ एकाच आहारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी संपूर्ण डाएट पॅटर्न समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. एक्सपर्टच्या मते खरा प्रश्न ओट्स विरुद्ध पोहा असा नसून तुमचा नाश्ता किती बॅलन्स आहे हा आहे. ज्या नाश्त्यामध्ये पुरेसे फायबर, प्रोटीन आणि आरोग्यदायी घटक असतात तोच शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतो. त्यामुळे पोहे आणि ओट्स हे दोन्हीही शरीरासाठी फायदेशीर आहेत. तुम्हाला काय आवडतात, पोहे की ओट्स? नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आमचा संपर्क क्रमांक तर मी तुम्हाला सांगितलेलाच आहे, पण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूब सगळीकडे आचार्य 90 FM ला फॉलो करा आणि अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अन कनेक्टेड ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. घेऊयात एक छोटासा गाण्याचा ब्रेक आणि भेटूयात लगेचच.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा सुंदरशा गाण्याच्या ब्रेक नंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. खरं तर आपण सेगमेंटच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि आता उत्तरार्धाकडे येताना आजची मोटिवेशनल स्टोरी, अर्थात आजची बोधकथा. कागदावर लिहिला फक्त एक शब्द आणि अख्खा कुटुंब एकत्र आलं, वाचा ही जपानची बोधकथा. ऐका तुम्ही सगळ्यांनी, आपण सर्वांनी बालपण एकत्र कुटुंब पद्धतीचा अनुभव घेतलाय. जपानमधल्या गृहस्थाने तो आनंद कसा टिकवला याचीच एक गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे, प्राचीन जपानमध्ये ओ चो सान नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांचं कुटुंब काही साधं सुधं नव्हतं, त्यांच्या कुटुंबात तब्बल 1000 सदस्य होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं मोठं कुटुंब असूनही त्यांच्या घरात कधीही भांडण तंटा किंवा कुरबुरी होत नसत. सर्वजण एकमेकांशी अत्यंत प्रेमाने आणि आदराने वागत. या कुटुंबांच्या एकतेची आणि सुखाची कीर्ती पसरत पसरत जपानचे सम्राट यामातो यांच्या कानावर गेली. सम्राटांना या गोष्टींवर अजिबात विश्वास बसेना. त्यांना वाटले एका घरात 4 माणसं असली तरी तिथे खटके उडतात, मग जिथे 1000 लोक आहेत तिथे वाद होणार नाहीत हे कसं शक्य आहे. सत्य जाणून घेण्यासाठी सम्राट स्वतः ओचो सान यांच्या घरी पोहोचले. तिथे गेल्यावर सम्राटांनी पाहिलं की खरोखरच प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान आणि आनंद होता. घरातील वातावरण एखाद्या मंदिरासारखं शांत आणि पवित्र होतं. सम्राटांनी कुतूहलाने ओचो सान यांना विचारलं, तुमच्या या अफाट कुटुंबाच्या सुखाचं आणि एकतेचं रहस्य काय आहे, एवढी माणसं तुम्ही एकत्र कशी काय बांधून ठेवली. ओचो सान आता खूप वृद्ध आणि अशक्त झाले होते, ते जास्त बोलू शकत नव्हते. त्यांनी आपल्या थरथरत्या हातांनी कागदाचा एक तुकडा घेतला, त्यावर एक शब्द लिहिला आणि तो सम्राटांकडे सरकवला. सम्राटांनी उत्सुकतेने त्या कागदावर नजर टाकली, त्यावर फक्त एकच शब्द लिहिला होता, सहनशीलता. सम्राटांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून ओचो सान हळू आवाजात म्हणाले, महाराज माझ्या कुटुंबाच्या सुखाचे रहस्य याच एका शब्दात दडले आहे. जिथे सहनशीलता असते तिथे राग अर्थात क्रोध कधीच जन्म घेत नाही. जिथे सुखाचे रहस्य याच एका शब्दात दडले आहे. जिथे राग नसतो तिथे आपोआपच मतभेद किंवा भांडणं होत नाहीत आणि जिथे भांडणं नसतं तिथे कुटुंब कधीच विखुरत नाही. सम्राटांना त्याच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं होतं. त्यांना उमजलं की नाती टिकवण्यासाठी हुशारीपेक्षा सहनशीलता जास्त महत्वाची असते. कुटुंब किंवा नातं कितीही मोठं असलं तरी ते पैशांवर नाही तर एकमेकांचे स्वभाव समजून घेण्यावर आणि ते सहन करण्यावर टिकतं. जिथे समजून घेण्याची वृत्ती असते तिथे सुख नांदतं. किती सुंदर बोधकथा आहे ना. अर्थात तुम्हालाही जर तुमचं एकत्र कुटुंब असंच टिकवायचं असेल तर सहनशीलता, समजून घेण्याची वृत्ती हे तुमच्याकडे असायलाच हवं. मग तुमच्या कुटुंबात सुद्धा सुख नांदेल बरं का. चला तर मग याच नोटवरती आता हॅपीली आपण आजचा सेगमेंट जो आहे त्याचा एंड करूयात आणि घेऊयात एक छोटीशी विश्रांती या सेगमेंटमध्ये, अर्थात मुंबई लोकल या सेगमेंट नंतर तुम्ही आरजे तेजस्विनी यांना आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये ऐकणार आहात. तुर्तास वेळ झालेली आहे इथे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. त्याचबरोबर तुमच्या जर काही फरमायशी असतील तर त्याही तुम्ही आम्हाला पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. त्याचबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूब वरती सुद्धा आचार्य 90 FM ला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रिसेंट अपडेट्स मिळतील. बरं, याच नोटवरती आता टाटा बाय बाय. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि जाता जाता एक प्रेमाचं खूप सुंदर असं रोमांटिक गाणं तुमच्या सगळ्यांसाठी.

0: कृष्ण कांजी बहु नहीं।
1: नमस्कार प्रेक्षक, सुप्रभात। आरजे तेजस्विनी तुमचं मनपूर्वक स्वागत करते सकाळच्या सत्रात। आज आपण ऐकतो आहोत आचार्य 90 FM आणि आज आपण जाणून घेणार आहोत आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि स्मृती दिन आहेत त्यांच्याविषयी। आज 19 मे आज नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचा जन्मदिवस आहे। त्यांचा जन्म 19 मे 1938 माथेरान इथे झाला होता। गिरीश कर्नाड म्हटलं की तुघलक आणि हयवदन ही दोन प्रमुख नाटकं चटकन डोळ्यासमोर येतात कारण ती बहुसंख्य भारतीय भाषात भाषांतरित झाली आहे। पण या व्यक्तिरिक्तही त्यांची अनेक नाटकं गाजली। शिवाय केवळ नाटक हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे असंही नव्हतं। आपलं बहुतांश लेखन कन्नडमध्ये करणाऱ्या या ज्येष्ठ नाट्यकर्मीची मातृभाषा मात्र कन्नड नव्हती, ती होती कोकणी। आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण झालं ते मराठीत। कर्नाड कुटुंबीय कोकणी असलं तरी गिरीश कर्नाड यांचा जन्म मुंबई जवळच्या माथेरानचा। पुढे हे कुटुंब कर्नाटकात स्थलांतरित झालं आणि त्यांनी कन्नड भाषा आपलीशी केली। गिरीश कर्नाड यांचं शालेय शिक्षण पुण्यात झालं। गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत BA उत्तीर्ण झाले। त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचं त्यांच्यावर संस्कार झाले। त्यांचं उच्च शिक्षण लिंकन कॉलेज ऑक्सफर्ड इथं झालं। गिरीश कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुल ब्राईट विद्वान होते। त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिलं। त्यांच्या नाटकांनी भारतात आणि परदेशात बरंच नाव कमवलं। गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झालं। हा चित्रपट SL भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता। या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले। कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केलं होतं। नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं। त्यांचे तब्बलियू, निनादे मग्ने, ओंद नोंदू कादा लल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत। गिरीश कर्नाड यांचा कोनुरू हेगदिदी हा केवंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला होता। गिरीश कर्नाड यांची ययाती, तुघलक, अग्नि और बरखा, नागमंडळ, अंजू मल्लिगे अशी अनेक नाटकं गाजली। संस्कार या कन्नड चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात झाली। कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला उत्सव आजही रसिकांच्या मनात घर करून आहे। हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी अशा 70 अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या। 1982 जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली। गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाटकात पौराणिक ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आधुनिक आशय व्यक्त केला। सोशिकता ही नाटकातील स्त्री व्यक्तिरेखांची परंपरा त्यांनी मोडली। त्यांच्या नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा डिमांडिंग आहेत। कर्नाड यांनी आपल्या नाटकात केलेली पारंपरिक मांडणी, आशय यांची पुनर्मांडणी अद्भुत आहे। कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिखाण केले असूनही त्यांनी नेहमी स्वतःला मराठी संस्कृतीशी जोडून ठेवलं। गिरीश कर्नाड यांनी आडाळता आयुष्य, खेळता खेळता आयुष्य या नावानं कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिलं आहे। त्यांचे उमा कुलकर्णी यांनी घडले कसे या नावाने मराठीत भाषांतर केलं आहे। गिरीश कर्नाड यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मश्री आणि ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरव केला होता। गिरीश कर्नाड यांनी 1974 आणि 75 मध्ये पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालक पद भूषवलं होतं। गिरीश कर्नाड हे 1976 आणि 78 मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि 1988-93 मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते। त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेट आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डिलीट या पदवीने सन्मानित केलं होतं। गिरीश कर्नाड यांना कालिदास सन्मान पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार, नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार, भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल, वंशवृक्षासाठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, संस्कार चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक, संगीत नाटक अकादमीचा नाट्य लेखनासाठी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, होमी भाभा फेलोशिप पुरस्कार असे अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत। युनेस्कोतर्फे जागतिक रंगभूमीच्या राजदूत म्हणून गिरीश कर्नाड यांची निवड झाली होती। गिरीश कर्नाड यांचं 10 जून 2019 रोजी दुःखद निधन झालं। प्रेक्षक, पुन्हा एक छानसं गाणं ऐकूया आणि जाणून घेऊया आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहेत। RJ तेजस्विनी सोबत फक्त आचार्य 90 FM वर।

तर श्रोते हो, आता जाणून घेऊया आज अभिनेता नवाजुद्दीन की सिद्दीकी याचा वाढदिवस आहे त्याच्याविषयी. त्याचा जन्म 19 मे 1974 रोजी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जवळील बुढाना गावी झाला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या बॉलिवूडमधील व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. ज्युनियर आर्टिस्ट पासून एक यशस्वी अभिनेता बनण्यासाठी त्यांना अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागला होता. चाहत्यांच्या मनात घर करायचं असेल तर सुंदर चेहऱ्यापेक्षा उत्तम अभिनयाचं कसबही अंगी असावं लागतं हे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं दाखवून दिलं आहे. उंच गोरावर्ण सुंदर दिसणं अशा ज्या ज्या हिरोच्या व्याख्या आहेत त्यांना छेद देऊन नवाजुद्दीन आता लोकप्रिय अभिनेत्याच्या यादीत जाऊन पोहोचला. एक छोटा कलाकार ते सुपरस्टार हा त्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आपल्या उमेदीच्या काळात कोथिंबीर विकण्यापासून ते पैनपैकी पैशासाठी झगडा अशा अनेक वाईट काळाचा साक्षीदार तो होता. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, माझे वडील शेतकरी होते. आई वडील, सात भाऊ आणि दोन बहिणी असं आमचं मोठं कुटुंब. वडिलांची इच्छा होती की खूप शिकावं. हालाकीच्या परिस्थितीत हरिद्वारच्या गुरुकुल कांगडी युनिव्हर्सिटीतून मी विज्ञान शाखेत ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. शिक्षणानंतर नोकरी मिळत नव्हती. 2 वर्ष नोकरी शोधण्यात गेली. पुढे त्यांनी बडोदाच्या पेट्रोलियम कंपनीत 1.5 वर्ष नोकरी केली. ती नोकरी धोकादायक होती. अनेक प्रकारच्या केमिकलचं टेस्टिंग करावं लागायचं. नंतर ती नोकरी सोडली आणि दिल्लीत आलो. येथे पुन्हा नोकरीचा शोध घेतला. काम मिळालं नाही. एके दिवशी एका मित्रासोबत एक नाटक बघायला गेलो. ते नाटक बघून अतिशय आनंद वाटला. त्यानंतर अनेक नाटकं पाहिली. हळूहळू रंगभूमीविषयी जवळीक निर्माण झाली. मग मी साक्षी नावाचा एक ग्रुप जॉईन केला. मात्र थिएटरमध्ये पैसे मिळत नाही. रोजचा उदरनिर्वाह चालणं सुद्धा शक्य होत नाही. एक वेळच्या जेवणाची तरी सोय व्हावी म्हणून मी वॉचमनची नोकरी स्वीकारली. नवाज यांनी 1999 साली आलेल्या सरफरोश या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. त्यानंतर मुन्ना भाई MBBS, ब्लॅक फ्रायडे, गँग ऑफ वासेपूर, बजरंगी भाईजान यासारख्या सिनेमांमध्ये ते झळकले आहेत. कहाणी, जंगल, मॉम, सेक्रेट गेम्स, रामन राघव, तलाश हे त्यांचे इतर चित्रपट. तलाश या चित्रपटातील अपराधी तैमूर या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकी यांना 60व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारात ज्युरीचा स्पेशल पुरस्कार मिळाला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा रामन राघव चित्रपट कान्स फिल्म महोत्सव मध्ये दाखवला गेला होता. फाळणीनंतर मुंबईतून लाहोरला गेलेले ज्येष्ठ लेखक सादत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिका केली होती. तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ठाकरे या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका केली होती.

तर प्रेक्षक हो, आज गानहीरा हिराबाई बडोदेकर यांचाही जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 19 मे 1905 रोजी झाला होता. हिराबाई बडोदेकर ख्याल, ठुमरी, मराठी नाट्य संगीत, भजन यामध्ये तज्ज्ञ होत्या. त्यांना लोकांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. त्यांच्या मैफिली अतिशय लोकप्रिय होत असत. त्यांचा गोड आणि नाजूक आवाज खूप लोकप्रिय होता. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान साहेब हे त्यांचे वडील आणि बडोदा संस्थानचे सरदार मारुतीराव माने यांची मुलगी ताराबाई या त्यांच्या आई. उस्ताद अब्दुल करीम खान हे बडोदा संस्थानात दरबार गायक होते आणि ताराबाई या त्यांच्या शिष्या. हिराबाईंचं नाव चंपाकले. त्यांना सुरेश बाबू आणि कृष्णराव हे दोघे बंधू आणि गुलाब आणि सकीना या दोन भगिनी, ज्या पुढे कमलाबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या नावाने प्रसिद्ध झाल्या. हिराबाईंचं संगीताचं शिक्षण सुरुवातीला बंधू सुरेश बाबू माने यांच्याकडे झालं. त्यांना वडिलांचा सहवास कमी लाभला. नंतर उस्ताद अब्दुल वहीद खा यांच्याकडून त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. हिराबाईंना निसर्गदत्त सुरेल धारदार आवाज लाभला होता. आईच्या प्रोत्साहनानं त्यांनी अभिजात संगीताचं शिक्षण आणि त्यावरील मेहनत मोठ्या निष्ठेने केली. किराणा घराण्याची शांत आणि रसपूर्ण आलापी आणि दाणेदार खणखणीत ताना यांनी त्यांची अप्रतिम मधुर गायनशैली आकारास आली. ख्याल, ठुमरी, भजन

नाट्य संगीत या विविध गीत प्रकारांवर त्यांनी हुकूमत मिळवली. हिराबाई बडोदेकर यांनी किराणा घराण्याला अधिक लोकप्रिय करण्याचं काम केलं. आपली बहीण सरस्वतीबाई राणे यांच्याबरोबर जुगलबंदीचेही कार्यक्रम त्या करत असत. हिराबाईंचं संगीत क्षेत्रात आणखी मोलाचं योगदान म्हणजे मराठी संगीत रंगभूमीवर ज्या काळी गायक नटच स्त्री भूमिका करत असत आणि तोपर्यंत कोणाही स्त्री कलाकारानं रंगभूमीवर पाऊल ठेवण्याचं धाडस केलं नव्हतं, त्यावेळी हिराबाईंनी प्रतिष्ठितपणे आणि तितक्या शालीनतेनं मराठी संगीत रंगभूमीवर पदार्पण केलं. तिथे आपल्या सभ्य आचारांनी रसपूर्ण मधुर गायकीनं नाटकातील भूमिका यशस्वी करून स्त्रियांपुढे एक आदर्श ठेवला. त्यांनी सुवर्ण मंदिर, प्रतिभा, जनाबाई, म्युन्सिपाल्टी अशा नाटकातून भूमिका केल्या. बालगंधर्वांचा आदर्श ठेवत सौभद्र, मानापमान यासारख्या नाटकातून त्यांनी केलेल्या नायिकेच्या भूमिका गाजल्या. त्यामुळेच वध जाऊ कुणाला शरण, पांडू नृपती, जनकजया, नरवर कृष्णासमान, सूर सुखनी तू विमला या नाट्यगीतांच्या ध्वनिमुद्रिका अत्यंत लोकप्रिय झाल्या. हिराबाई बडोदेकर यांनी सुवर्ण मंदिर, प्रतिभा, जनाबाई अशा अनेक चित्रपटात अभिनयही केला. संगीत शिकवण्यासाठी संगीत विद्यालय नूतन संगीत विद्यालय नावाने सुरू केलं. हिराबाई ह्या फार लवकरच्या कारकिर्दीत रेकॉर्डिंग कलाकार झाल्या. ध्वनिमुद्रिकांचाही द्वारे आणि रेडिओवर नियत नियमाने होणाऱ्या कार्यक्रमांमुळे हिराबाई खूपच लोकप्रिय झाल्या. नाट्य संगीताच्या हिराबाईंच्या सुमारे 48 ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या. चित्रपट संगीताच्या अवघ्या 3 ध्वनिमुद्रिका निघाल्या. शास्त्रीय संगीताच्या सुमारे 40 ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. तसंच राधेकृष्ण बोल, गिरीधर गोपाला, खमाश, पायोरे मेने, दुर्गा, चाकर राखोजी यासारखी भजनेही प्रसिद्ध झाली. 5 ठुमऱ्या तर किस कदर है या आकर हुआ मेहमान या गसला आहे. हिराबाईंचा भैरवी हा आवडता राग होता. 1970 पर्यंत हिराबाईंच्या सुमारे 175 ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या. हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या त्या 1929 मध्ये रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी 2 वर्ष झाली होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. 1929 पासून ते 1973 मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त होईपर्यंत म्हणजे जवळजवळ 45 वर्ष त्या रेडिओतून गायल्या. गानहिरा ही पदवी त्यांना रसिकांनी दिली तर सरोजिनी नायडूंनी त्यांना गानकोकिळा ही पदवी दिली होती. 15 ऑगस्ट 1947 भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी दिल्लीला लाल किल्ल्यावरून झालेल्या समारंभात वंदे मातरम गाण्यासाठी हिराबाईंना खास बोलवण्यात आलं होतं. 1953 साली चीन आणि आफ्रिकेला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. 1965 साली हिराबाईंना संगीत नाटक अकादमी अवॉर्ड आणि 1970 साली पद्मभूषण किताब देऊन गौरवण्यात आलं. विष्णुदास भावे पारितोषिकानं त्यांच्या नाट्य क्षेत्रातील कारगिरीचा गौरव करण्यात आला. संगीत क्षेत्रात स्वतःला मिळालेल्या उदंड यशानंतर नवीन स्त्री कलाकार शिष्यांना घडवायलाही त्या विसरल्या नाहीत. मुलींना संगीत शिक्षण देण्यासाठी नूतन संगीत विद्यालयाची त्यांनी स्थापना केली. विद्यादानाचं पवित्र कार्य करून अनेक शिष्या घडवल्या. प्रभात अत्रे या त्यांच्या आणि सुरेशबाबू मानेंच्या शिष्या होत. हिराबाई बडोदेकर यांचं 20 नोव्हेंबर 1989 रोजी दुःखद निधन झालं. आपल्या आचार्य 90 FM तर्फे हिराबाई बडोदेकर यांना आदरांजली वाहूया आणि पुन्हा एक छानसं गाणं ऐकूया.

प्रेक्षको आता जाणून घेऊया आज कवी लेखक आणि समीक्षक रमेश तेंडुलकर यांचा स्मृती दिन आहे. त्यांचा जन्म 18 डिसेंबर 1930 रोजी झाला होता. एम ए झाल्यानंतर रमेश तेंडुलकर यांनी सुरुवातीची काही वर्ष सीआयडी विभागात काम केलं, परंतु मुळात समीक्षकाची वृत्ती असल्यामुळे ते मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात रुजू झाले. काही काळ तेथे अध्यापन केल्यानंतर पुढे ते 1967 कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक या नात्याने शिकवू लागले. विद्यार्थी प्रिय असे ते प्राध्यापक होते. कॉलेजमध्ये शिकवत असताना ते नित्य नियमाने कविता लिखाण करू लागले. त्यांच्या कविता सत्यकथा मासिकातून प्रकाशित होऊ लागल्या. या कवितेवरील प्रेमातून आणि कवितेच्या अभ्यासातून ते काव्य समीक्षाही करू लागले. भारत आंबे, अनंत काणेकर, पुशी रेगे, बाभ बोरकर आणि गदी माडगुळकर यांच्याविषयीच्या लेखांचा संग्रह गीतभान रमेश तेंडुलकरांच्या रसिक आणि समीक्षा वृत्तीचा प्रत्यय देतो. तेंडुलकरांनी काही महत्वपूर्ण ग्रंथांचे संपादनही केले आहे. चौकोनी आकाश, अनंत काणेकरांच्या कविता, कविता दशकाची, 1980 महत्वपूर्ण अशा 10 कवींच्या कवितांचं संपादन, मृण्मयी, इंदिरा संत यांच्या निवडक कविता, मराठी संशोधन खंड 13 व 14, आठवणीतल्या कविता भाग 1 ते 4 इत्यादी ग्रंथांचं त्यांनी संपादन केलं. त्यांच्या संपादनात एक मर्मग्राही समीक्षक प्रत्येक ठिकाणी दिसतो. बालकवींची कविता 3 संदर्भ या त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या समीक्षात्मक ग्रंथात गोविंदाग्रज आणि बालकवी, केशवसुत आणि बालकवी, मर्ढेकर आणि बालकवी अशी मांडणी करून केशवसुत, गोविंदाग्रज आणि मर्ढेकर यांच्या कवितेचा आणि बालकवींच्या कवितेचा ऋणानुबंध शोधला आहे. आधुनिक मराठी कवितेविषयीचा रमेश तेंडुलकरांचा सखोल अभ्यास नियतकालिकातून प्रकाशित झालेले अनेक समीक्षात्मक लेखातून दिसून येतो. जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर हे रमेश तेंडुलकरांचे चिरंजीव होत. रमेश तेंडुलकर यांचं 19 मे 1999 रोजी निधन झालं. प्रेक्षको, आज आपण अर्थातच आरजे तेजस्विनी सोबत आणि आरजे कोमलने घेतलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM वर ऐकणार आहोत. तर शुभ दिवस तुम्हा सगळ्यांना आणि तुम्ही एकत्र आचार्य 90 FM योन रेडिओ. मी आरजे तेजस्विनी आजच्या पुरती तुमची रजा घेते.

90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करीत आहोत. आज मी दीपा अध्ये स्वाभिमान रक्षण ही कथा सादर करीत आहे. स्वाभिमान रक्षण, जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते. दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला उत्पन्न नसते आणि वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे. इतर देशातही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो. आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला दे, श्यामने आरंभ केला. आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते. शेवंती वाघनिश्चय जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणेही दक्षिणा देतात. वधूघरचा एक उपाध्याय आहे आणि वराघरचा एक उपाध्याय, असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपभर हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्याने चार चार आणे दिले तर वधू पक्षही चार चार आणे देतो. जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जातात तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळींजवळ बसलेली असली तर हे शिक्षण त्यांना आपोआपच मिळते. अरे आपण नाही हो हात पुढे करावयाचा वगैरे ते मुलांना सांगतात. परंतु अलीकडे स्वाभिमानच उरलेला नाही. पैशासाठी आपण हापापलेलो आहोत. फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झालेली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात तर श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिले आहे. श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंतांची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्र्याचा आणि दास्याचा हा परिणाम आहे. मी लग्नाला गेलो आणि मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीचे आम्ही मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसले की खोड्या करता येतात. टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशेत खडे टाक, कोणाला हळूद चिमटा घे, असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले. मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते दोन आणे घेऊन घरी आलो आणि मोठ्या हर्षाने आईजवळ द्यायला गेलो. जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते. पोटी 12-12 वर्ष मंत्र शिकतात, ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे. मला ते दोन आणे घेण्याचं काय अधिकार? प्रत्येकाने श्रमाने मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते. आईने विचारले कुठले रे पैसे? मी म्हटले शेवंती वाङ्मय निश्चयाचे लग्नात मिळाले. आई एकदम ओसाळली. तिचे तोंड लाल झाले. आम्ही गरीब झालो. आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? आपण गरीब झालो म्हणून क्यू येऊन भिक्षुकाने मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपणहूनच त्या मुलाला म्हणतात, वेड्या तू का हात पुढे करावायचा? तू तर त्या डोंगऱ्यांकडचा ना. माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाही? त्यांना आमची क्यू आली. जगात दुसऱ्याने आपली क्यू करावी याहून करुणास्पद आणि दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले. ती बोले ना, शून्य दृष्टीने पाहत राहिले. आई घे ना ग पैसे, मी काही चोरून नाही हो आणले. मी काकुळतीस येऊन म्हटले. आई म्हणाली, श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही. आपण दुसऱ्याला द्यावे. भटजी वेद शिकवतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते. ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न. मी म्हटले आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा का घ्यावी? सावकारी करतात, शेतीबेती आहे, हे असले कसले भटजी? आई म्हणाली तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा

जास्त मिळाले तर ते गोर गरिबांना देऊन टाकले. घरी मुले शिकावयास ठेवी. त्या पांडव प्रतापात नाही का नळ राजाने ब्राह्मणांना खूप धन दिले. ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले. ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत. आपण ग्रहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये. तू पुन्हा पुढे हात करू नको. रोहिदास पाणपोईचंही पाणी प्यायला नाही. ग्रहस्थाने जगात द्यावे, जगापासून घेऊ नये. आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून कळी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण बिंदे होतो. आपण दीनवाणे होत असतो. दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दीनवाणे जगणे हे पापच आहे. ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे बिंदे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते. आई बापांच्याही पैशावर जगणे हा तेथे बिंदेपणा कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूवर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या 13 वर्षे वयाच्या मुलाला मजुरीने काम करायला पाठवले होते. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूवर होते. परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असताना काम करताना हा मुलगा उंचावरून पडून गेला. हूवर साहेबांना वाईट वाटले. परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा गेला. स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घडू नये आणि कोणी श्रम केल्याशिवाय त्याला घडूही नाही. तुका म्हणे घेतो तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोचणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो. ज्याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे, लाकडे फोडून घ्यावी, कपडे धुवून घ्या, जमीन खणून घ्या, काहीतरी काम करून घ्या, त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगहीनास पोचण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन शास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील आंतरबाह्य परिवर्तन पहावयास तो गेला. मधुरांना वाटण्यासाठी म्हणून त्यांनी झरण्या म्हणजे फाउंटन पेने, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मधुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे झाला नाही, कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, घ्या, मी प्रेमाने देत आहे. ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवा. दुसऱ्याने दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आलस्य, निंदेपणा आणि परावलंबन यांचा उदय व्हायचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. एवढीही विचार क्रांती. ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन, केवढे ते, केवढी श्रमाची पूजा. श्रमात आत्मोद्धार आहे. फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदेव. घरीदारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच. श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाज वृक्षावरील बाणगुळे आहेत. उन्हातानात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा बंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोल, वाहाणा बांधणारा चांभार, हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहे, श्रेष्ठ आहे. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा. काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाज संवर्धक, समाज रक्षक,
समाज पोषक समाजची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चालते, बाकीची भिकेला लागते. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवले, मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकवले, दुसऱ्याचे घेऊ नकोस दुसऱ्याला दे हे शिकवले. श्यामच्या पुस्तकातील स्वाभिमान रक्षणी कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी दीपा दे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM वर ओन रेडिओ.

8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start the fun.

नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अळणी भाजी सादर करत आहे. अळणी भाजी. राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारं पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते. राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत. सगळ्याच रुपया शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाजतो आणि व्यवहारात चालतो. राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे. तुला सांगू? तू असशील? राजाने विचारलं. सांग ना, मी नाही असणार. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही. राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील. श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो. राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली, घंटे प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जायला निघाले. श्याम राजाची वाट पाहत होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. आज मला नाही रे हाक मारली, अगदी दोघेच गेलात. श्यामने विचारले, तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले. दिवसभर इतर कामे असतात, थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले. राजा म्हणाला, अरे, मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते. विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुख दुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते. शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते. राजा म्हणाला, इतक्यात दुसरी घंटा झाली. सगळे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली. मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मूकपणे बोलते, शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते. कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर्ध करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते, विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे, याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही.
त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडेल. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानाभोवती जसे शीते दिसली तर रागवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट हे असेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एका दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू, भाताशिवाय सर्व वाढून ठेवत असू. आई भाऊ आले, भाऊ आले, भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीच्या तीर्थाणीत ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची,

घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं, परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र गाणगा. जणू आस्वाद ब्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असे काही नाही, हा इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता. वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं. हो तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते. याला फणसाची भाजी आवडते. होय ना ग, उद्या पाटील वाडीतून आणीन. हो जून मिळाला तर उकड करेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चालती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. मी घास घेते व भाजी खाऊन बघते. तू भाजी आणली, मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही, तुम्ही कोणी बोलले नाही. श्याम, सांगावं की नाही रे, आणली कशी रे भाजी खाल्लीत. मी म्हटलं, भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्ही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांनो, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तर तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आलेलं हवं होतं, पण तू आता काय बोलू. आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली. बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, धुरात बसून स्वयंपाक केला. तो गोड करून खावा त्या दोष पाहू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का. अळणी भाजी कशी हातून झाली का रे, तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ. दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावर उभारलेली आहे. त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते. श्यामच्या पुस्तकातील अळणी भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी जयश्री भिसे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

माझी आई या पुस्तकातील कथांचे वाचन आम्ही आपल्या समोर करत आहोत। आज मी चित्रा आचार्य आपल्या समोर पत्रावळ ही कथा सादर करते। पत्रावळ कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवायची पद्धत आहे। साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते। ताटाने ती कढई लावा व ती पोटात दवडा घाण सारी। माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडते। बायकांना सुद्धा त्रास कमी। ताटे घासावयास नको की काही नको। वडील सकाळी शेतावर जावायचे। इकडे तिकडे फिरून काम धाम करून ते 10 सुमारास परत घरी येत असत। येताना फुले पत्रावळीसाठी पाने कुण्या कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे ते घरी घेऊन यायचे। मग संध्या स्नान पूजा करावयास बसत आणि आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावायला बसत असतो। ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण। मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे। द्रोण तर अगदी साधत नसे। आमच्या कुकुरातला एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा। म्हणजे पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तोच जावई शहाणा असलाच पाहिजे। घरातील मंडळी पत्रावळी लावत बसत आणि कधी कधी प्रत्येकाने 5 पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकते व प्रत्येकास पाने वाटून दे। नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात। वडाची पाने, पळसाची पाने, कुडाची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात। श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोळी मुद्दामून लावतात। चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाचे व्रत घेतात। कोकणात पत्रावळीस धार्मिक असे सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे। झाडांची व त्यांच्या पानांची केवढीही थोरवी। श्याम तू पत्रावळ लावायशी नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही असे आईने मला बजावले। मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मी ही रागानेच म्हटले। माझी बहीण माहेरी आलेली होती। ती मला म्हणाली, श्याम ये तुला मी शिकवते, कठीण आहे का त्यात काही? नको, मला नको तू शिकवायला, जा। मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले। माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे। माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते। आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते। त्यांची तर आख्यायिकाच झाली होती, जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जावायचे। चांगलेच पान पाहिजे हे इथे बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनातच येत असत। कसेही पान असो राम भटजीच्या पत्रावळीत त्याला स्थान आहे। कोणाकडे लग्न मुंजी असली, प्रयोजन वगैरे असेल की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमा व्हायची व पत्रावळी लावत बसायची। गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करायची। अलीकडे ही पद्धत जात चालली आहे। अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले। परंतु मी पडलो हट्टी। मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही। मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही। ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते। माझी पत्रावळ नाही। सारी जण हसू लागली। माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली। उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिको माझ्याजवळ। आई उद्या तो लावेल हो, वाढ आज त्याला असे अक्का म्हणू लागली। परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो। मी नाहीच लावणार, जा, मला नका वाढू जेवायला, माझे अडले आहे खेटर, मी तसा उपाशी नाही असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो। पोटात तर खरं भूक लागली होती। कोणी आणखीन समजूत घालावयास येते का याची वाट बघत होतो। शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा माझ्याजवळ आली। ती म्हणाली, श्याम चल रे जेवावयास, मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास। उठ चल, लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास। 3 पानांच्या पत्रावळीस ठिकोळे म्हणतात। पानांच्या पत्रावळीस 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात। पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत बसू। एकच पान पुरे होत असे। वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात। माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडतच नसे, चांगली मोठी गोलदार आवडत असे। नानात भरपूर पाने असतात, त्यात कसली काटकसरता करायची। विस्तीर्ण पानम भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणे। अक्काच्या शब्दांनी मी विरघळले। सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती। 2 दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही। मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले। अक्काने माझ्या हातात पान दिले।
हे आता खाली आधाराला लाव, असे ती म्हणाली. मी एका हाताने चोळी घेतली व टाका लावला, परंतु चोळी फार लोचट होती. टाका तुटे ना श्याम, ही दुसरी चोळी घे, ही चांगली आहे, असे म्हणून आपल्याने दुसरी चोळी जोडीतून काढून दिली. तसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले. ही माझी पत्रावर वाढ मला, मी आईला म्हणाले. हातपाय धुवून आलास का पण, आईने विचारले. हो, केव्हाच धुतले हातपाय, मी काही घाणेरडा नाही, मी म्हटले. घाणेरडा नाही पण तू सुसूत करतो आहेस, नाक शिंगरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो. पोटभर जेव, उभी सट्ट करतोस, शेजारचा वासू एवढा असा आहे पण छान लावतो कशी पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भराभरा जेवत होतो, पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा, टाके घशात जातात म्हणून म्हणतो पत्रावळ तू लाव, मला लावायला येत नाही, तरी म्हणे लाव, मी रागाने म्हटले. आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाही तोपर्यंत तुझी पत्रावळ तुलाच ठेवण्यात येईल, आई म्हणाल. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालायची असते, ज्याला आपल्यापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्या जाऊन शिकलेच पाहिजे, त्यात गर्व कसला. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे, जे जे करी ते उत्कृष्ट करी असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाढत घाले तर कशी खाली सारखी घाली, टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते, ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करे. ते इतकी छान धुणी वाळत घाले की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपे, त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपे, हाताने धार धरून शिंपे, परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टी नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. माझ्या आईने त्याला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवली, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडते, जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही याच्यावर जेव नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावायला शिकले. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दामून वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही ती श्यामनी लावली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवावयास घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल, असे सांगितले म्हणून नीट शिकला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस, भाऊ आता चांगली येते की नाही मला, आता काय सुंदरच लावता येते. पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लागीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हास जेवण झाल्यावर दाखवी, मी सांगितले. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा खुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांना दाखविला. चांगला आहे परंतु इथे चुकला, समोरासमोरचे कोपरे जरा दुमडीचे हवे, असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला देऊन दाखवला. आता कोण रागे भरेल, उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतो. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते, मनात पात्र हवे. चंद्रे त्याला जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळून एक जर्दाळू मला दिला. किती गोड लागला तो. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसे. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मात कर्मातच आनंद आहे. श्यामची आई या पुस्तकातील ही पत्रावळ कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता मी चित्र आचार्य तुमची रजा घेते. तुम्ही ऐकतच राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केले जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेर येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलचीपूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्या त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप

प्लॅस्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्या आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोते, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात, तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहेत. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशकं यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगाच जिकडे वृक्षतोड होते ते आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाही तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का. आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार

ऐसा ही। जर वृक्ष लावले तर यांना घरट करण्यासाठी निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच। आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं, पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही। पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेलो असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं। पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे। जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये, आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे। भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत। पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साजेस आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत। ते ऐकत रहा आचार्य 90 FM।

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातल्या शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. तिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेत जमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो, तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शो साठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत। त्यांच्यासाठी निवाराची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्या, त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं असं वृक्षारोपण आपण करणार आहोत, ते आपण ठरवलं आहे। बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल, तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच। आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल। तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोड आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या। नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते। तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत।

0: काय प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विने आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, नेहमीच मी आणि डॉक्टर राहुल भांडारकर सर हे आपल्यासाठी खास विशेष कार्यक्रम नेहमीच आपल्यासमोर सादर करत असतो. वेगवेगळे व्यक्तिमत्व उलगडण्याचा एक प्रयत्न असतो आणि महाराष्ट्राने आपल्याला बरीचशी साहित्यिक रत्न देखील दिलेली आहेत आणि त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे गिरीश कर्नाड सर. आणि गिरीश कर्नाड सर यांच्याविषयी आपल्याला अधिक सखोल माहिती आज डॉक्टर राहुल भांडारकर सर करून देणार आहेत. प्रथम राहुल डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM वर.
1: नमस्कार प्रेक्षक हो.
0: आणि आज उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आज आपण थवता आढावा घेणार आहोत आणि तुमच्याकडून जाणून घेणार आहोत गिरीश कर्नाड सरांविषयी. तर अर्थातच त्यांच्या बालपणापासून आपण सुरुवात करूया. कन्नड भाषिक होते आणि खूप नाटककार दिग्दर्शक असे व्यक्तिमत्व होतं. तर बालपणीचा काळ त्यांचा कुठे होता आणि ते मग कसे मुंबईत आले?
1: एक आपण थोडस म्हणजे त्या व्यक्तिमत्वाबद्दल समजून घेताना डॉक्टर गिरीश कर्नाड यांच्याबद्दल, ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, पद्मश्री पद्मभूषण त्यांना भारत सरकारने दिलेला आहे. नुसतं नाटक असं नाही, सिनेमा नाही, तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांची एक विशिष्ट विचारसरणी होती ज्याला त्यांनी, त्या विचारसरणीला ते वाहून घेत असत. त्यामुळे गिरीश कर्नाड यांच्याबद्दल बोलताना तो सर्व जो त्यांचे विविध जे पैलू आहेत ते आपण समजून घेऊया. जसं तुम्ही सांगितलं, त्यांच्या बालपणाचा भाग ते कन्नड भाषिक असले तरी 1938 साली त्यांचा जन्म, मे महिन्यातला त्यांचा जन्म जो आहे तो माथेरान इथला. तर माथेरान इथला त्यांचा 38 साली जन्म, म्हणजे ब्रिटिश काळातला. आणि त्या काळी त्यांचे वडील जे होते रघु कर्नाड हे डॉक्टर होते, व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यामुळे ते माथेरानला पोस्टेड होते. मूळ चित्रपट सारस्वत ब्राह्मण कुटुंबातला त्यांचा जन्म. आता चित्रपट सारस्वत ब्राह्मण म्हटलं की आपल्या समोर जे वेगवेगळे कलाकार येतात त्यातील एक अनंत नाग शंकर नाग ही एक जोडी, अनंत नागरकट्टे शंकर नागरकट्टे गिरीश कर्नाड, म्हणजे सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या परिवारात त्यांचा जन्म, हा भाग समजून घ्यायला हवा. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी एखादा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो, शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तर जन्मामध्ये जडणघडणामध्ये त्यांच्या आई वडिलांचा एक फार मोठा भाग असतो. त्यामुळे मी हे आवर्जून सांगतोय. त्यांचे वडील जसं मी सांगितलं व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यांच्या वडिलांची धर्मपत्नी पहिली बायको जी होती ती त्यावेळी बेडरेडन होती. आणि गिरीश कर्नाड यांच्या ज्या मातोश्री आहेत, कृष्णाबाई त्यांचं नाव, कृष्णाबाई त्यावेळी एक विधवा होत्या. ही कथा तुम्हाला मी का सांगतोय, कारण लक्षात घ्या हे जडणघडणामध्ये या घटनेचा किती मोठा एक एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या बालपणाचा किती मोठा एक हातभार असतो संस्कारामध्ये आणि तो कशा प्रकारे

0: guys, welcome to Acharya 90 FM, your own radio. Myself, RJ Tejaswini. We have, thank you, Dr. Sigmund, today. So we have invited Dr. Madhura Mari Bakshi, ma'am. Ma'am, welcome to Acharya 90 FM.
1: Thank you. It is my pleasure to be here.
0: Yes, ma'am. I'll just give us a small brief about Dr. Madhura Mari Bakshi. She is an experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated service in childcare. Born and raised in Thane, Dr. Madhura built her academic foundation at Saraswati Vidyalaya and Kelkar College before pursuing her MBBS at Tena Medical College, Navi Mumbai. She went on to complete her DMB in pediatrics at Central Railway Hospital, Bhiwandi, and further she continued with her clinical skills at renowned institutions such as Wadia Children's Hospital in Mumbai and Krishna Children's Hospital in Hyderabad. Beyond her medical practice, Dr. Madhura is also an award-winning poet. She received the prestigious Silver Medal for Poetry from former President of India, Shri K. R. Narayanan, and this year published her book, Reflections, a collection of introspective and soulful poems. Dr. Madhura is currently a consultant at Prakash Jodh and Khair Hospital in Chembur, the Child Clinic in Kurla, and Critic Care Asia Hospital, where she is known for her compassionate approach to both children and parents. She holds a postgraduate diploma in pediatric nutrition and has a strong interest in pediatric behavioral disorders, areas where her insight and empathy bring immense value to families. So we'll know about her 15 years or more than that journey of Dr. Madhura, ma'am. So first of all, I would like to know, as you were already into Wadia, the renowned hospitals like Wadia Children's Hospital and Krishna Children's Hospital. So I'm very much excited to know your Wadia Hospital's journey. How was it like?
1: So thank you, first of all, for having me here. So this whole MBBS course is a 4.5 years course along with 1 year internship, which we did in Navi Mumbai Municipal Hospital in Vashi.
0: Okay.
1: After that, we have a post-graduation for which I did it in Railway Hospital, Bhiwandi.
0: Mm-hmm.
1: And post that, I was in Hyderabad initially in mm-hmm. Krishna Children's Hospital, which is specialized for newborn care. So I worked in neonatology department for 2 years there. And then for gaining experience, I was at Wadia Children's Hospital.
0: Mm-hmm.
1: And there I was for some time working in pediatric neurology department, mm-hmm. where we handled cases with pediatric epilepsy, mm-hmm. fits, just that.
0: Yeah.
1: And other than that, after that, I was also for some time in pediatric hemato-oncology, that is childhood cancers.
0: Mm-hmm.
1: So it was a little bit of a traumatic experience, but yes, it was very exhausting, but a lot of hands-on experience I gained in that hospital.
0: Mm-hmm.
1: So
0: that was yes. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला जेव्हा लहान मुलांचे आजार होतात की लहान मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणं फार आपल्याला फार असं खूप कठीण वाटतं. पटकन पालकांनाही मनाची तयारी करावी लागते, कारण आपण एकदम आपली मानसिकताच बदलून जाते की लहान मुलं आपलं आजारी पडलं की फार आपण सेन्सिटिव्ह होतं त्या बाबतीत. तर जेव्हा असे आता तुम्ही एवढी वर्ष आहात, तर अशा काही जेव्हा पालक हतबल होतात अशा काही केसेस तुम्ही
1: हो ओव्हर द इयर्स? ऑफकोर्स, दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट ऍक्च्युली, कारण मी स्वतः एक आई आहे. माझी मुलगी इरा आता 5वीत आहे आणि आय अंडरस्टँड व्हेन शी, मी स्वतः पीडियाट्रिशियन असूनही आणि मोर देन पेरेंट्स, मला वाटतं ग्रँड पेरेंट्सना एवढं त्यांच्याबद्दल क्लोज अफेक्शन असतं. म्हणजे अजूनही माझ्या मुलीला ताप जर 3 दिवसांच्या पुढे चालला तर आईचा फोन येतो, अगं जरा दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखव. सो तर तसं तर डेफिनेटली इट इज व्हेरी डिफिकल्ट. इवन नॉट ओनली माय चाइल्ड, पण जेव्हा मी दुसरे पेशंट्स बघते हसणारा खेळणारा, कारण आपण नॉर्मल ग्रोथ किंवा माझे वेलनेस क्लिनिक्स असतात तेव्हा मुलं नॉर्मल चेकअपसाठी आणि व्हॅक्सिनेशनसाठी येतात, तीच मुलं जेव्हा आजारी असतात तेव्हा लगेच फक्त मूळ शांत होत नाही, घरातले सगळे जणांचं पूर्ण फोकस आणि त्यांचं एकदम मन दुखल्यासारखं होतं, बिकॉज एक प्लेफुल मूल जेव्हा आजारी पडतं. सो फॉर मी द वर्स्ट थिंग इज व्हेन अ चाइल्ड हॅज टू गेट ऍडमिटेड. सो ते ऍडमिशनसाठी सांगणं किंवा ऍडमिशन करणं पेशंटची, मग तो सिक बच्चू बघणं हे खूप त्रासदायक असतं, पण डेफिनेटली वी हॅव टू डील विथ इट. कारण आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी फॉर एनी पेरेंट इज पेशन्स. कारण वी हॅव टू बी पेशंट की काही आजार आहेत ते हळूहळू जाणार आहेत, तर त्याच्यामुळे काउन्सिलिंग हा खूप मोठा भाग आहे पीडियाट्रिशियन म्हणून. सो पीडियाट्रिशियन जसं आमचं क्लिनिक, माझे हस्बंड ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत, डोळ्याचे डॉक्टर आहेत, सो त्यांचं कसं मशीनवरती अर्ध काम होतं, पण आमच्यामध्ये बोलणं ही एवढंही मोठी गोष्ट असते. पेरेंट्सना समजवणं, मुलाशी बोलणं, त्याला काय होतंय ते जाणून घेणं, आणि मग त्यांना एक्सप्लेन करणं की बाबा असा कोर्स आहे, हे झालं तर हे करावं ते करावं, त्याच्यामुळे लॉट ऑफ काउन्सिलिंग इज इन्वॉल्व्ड. बऱ्याच वेळेला आपल्याला वी हॅव टू बी इन देअर शूज. एम्पथी ही खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांना कसं वाटतं हे समजून घेणं. कारण हे असं बिझनेस नाही आहे की बाबा तुम्ही हे करा ठीक आहे, ही टेस्ट करा. जेव्हा आपण सांगतोय त्यांना टेस्ट करा म्हणजे त्यांना प्रिक होणार, ते रडणार. सो हे सगळे फॅक्टर्स समजून घेण्यासाठी आय थिंक खूप सिंपथी आणि एम्पथी दोन्ही असणं महत्वाचं आहे. आणि असे खूप एक्सपिरियन्सेस आलेले आहेत, आणि तेव्हा आपण पेरेंट्सना खरंच आपण एक माणूस म्हणून समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
2: नक्कीच. आपण आता पेरेंट्स बद्दल बोललो, पण मोठा टास्क असतो तो मुलांचा. कारण मुलं वेगवेगळ्या वयोगटातली असतात, आणि डॉक्टर म्हटलं की बाबा दे स्टे अवे, म्हणजे नकोच असं त्यांचं थोडीशी मानसिकता असतात. आता थोडं ग्रुमिंग होतंय आपल्या स्कूल्समध्ये वगैरे की डॉक्टर म्हणजे, आणि काही गेम्स पण आलेले आहेत की त्याच्यामध्ये आपण डॉक्टर्सचं कसं रिलेट करू शकतो. काही कार्टून्स पण आपण पाहतो की त्यातनं आपण मुलांना दाखवू शकतो की व्हाय डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर काही काही इव्हन क्लिनिकमध्ये मी पण व्हिजिट केलेला आहे, तर दे मेक अ प्लेफुल एरिया फॉर देम. असं काही तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये तुमचा सेटअप आहे?
1: हो हो हो. सो माझं सेटअप खूप चाईल्ड फ्रेंडली आहे, आणि आय हॅव लॉट ऑफ टॉईज, आणि आय एनकरेज म्हणजे की इव्हन जे काही पेशंट्स असतात ते पण जे लहानपणी त्यांचे युज केलेले टॉईज असतात किंवा जे चांगल्या कंडिशनमध्ये असतात तेही ठेवून जातात. माझ्या मुलीचे टॉईज पण आहेत, आणि फॉर डिफरंट एज देर आर कलर बुक्स अँड क्रेयॉन्स. आणि युजली मी माझ्या पेशंट्सना छोटे छोटे क्रेयॉन्स किंवा हे देते ऍज अ गिफ्ट. सो दे विल ऑलवेज, एक छोटीशी मुलगी येते, ती नेहमी पहिले येते आणि करल आहे का मॅडम, करल आहे का मॅडम म्हणून विचारते. सो तो बऱ्याच वेळेला आय वुड से मोर देन 50% ऑफ द पेशंट दे वॉन्ट टू गेट इन साईड द रूम टू प्ले विथ द टॉईज. सो हे पण एक असतं, काही मुलं पुस्तकं वाचत बसली असतात, काही ड्रॉईंग करत असतात. सो इट इज अ प्लेफुल अॅटमॉस्फिअर अदरवाईज. आणि टॉईज असतात, खेळ असतात, आणि मी पण आय ट्राय टू बी की मी माझे मास्क पण युजली वेगवेगळ्या कलर्सचे घालते, स्माइलीवाले मास्क घालते. माझे स्टेथोस्कोप नेहमी येलो पिंक अशा कलरचे असतात. सो मला पेशंट सांगतात मॅडम आपका लास्ट टाइम पिंक वाला था तो मेरी बेटी ने भी वो पिंक स्टेथोस्कोप का. सो हे थोडस प्लेफुल इंटरॅक्टिव्ह, आणि मग इट बिकम्स अ व्हेरी नाईस अॅटमॉस्फिअर. कारण मग ते कलरिंग केल्यावर त्यांचं कलरिंग अप्रिशिएट केलं तर बरीच पेरेंट्स त्यांची पेंटिंगची फोटो मला पाठवतात, माझ्या मुलीने हे ड्रॉईंग केलं, ते ड्रॉईंग केलं, किंवा त्यांचा अॅन्युअल डेचा परफॉर्मन्स कुठला असेल त्याचे व्हिडिओ शेअर करतात, बर्थडेचे इन्व्हिटेशन देतात. सो इट इज अ व्हेरी नाईस प्लेफुल अॅटमॉस्फिअर. सो आय ट्राय टू बी जितकं नॉन थ्रेटनिंग फॉर द पेशंट, पण शेवटी त्यांना माहिती आहे की टुचूक देणार आहे. सो दॅट इज,
2: हा, ते आता टुचूकचा विषय तुम्ही काढलाच आहे. तर व्हॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर चिल्ड्रन. सो यू गो थ्रू ऑल दिस, म्हणजे काय तेव्हा परिस्थिती असते व्हॅक्सिनेशनची? आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड टू नो, कारण वी नेव्हर गेट टू नो म्हणजे तुमचं आणि पेशंटचं कसं बॉन्डिंग असतं ते. सो लाईक व्हॅक्सिनेशनच्या वेळी आरडाओरडा रडणं हे सगळं मुलांचं होत असते. सो हाऊ इज इट?
1: सो युजली ती चेन रिएक्शन असते की व्हॅक्सिनेशन देताना जर एक रडायला लागला तर बाहेरचे सगळे चेनमध्ये सुरू होतात, आणि जर पहिला नाही रडला तर देन इट इज अ गुड हे. सो युजली मी पेरेंट्सना सांगते, थोडंसं मोठं मुलं असेल तर त्यांना सांगून आणा की आज व्हॅक्सिन आहे, काही नाही चेकअप करताय म्हणून केलेलं. सो दॅट इज नॉट ये. मग त्यांना समजवणं की बाबा तू आता स्ट्रॉंग होणार आहेस म्हणून आपण तुला हे देतोय. एकदम छोटे जे न्यूबॉर्न्स किंवा आपण इन्फंट्स म्हणतो अंडर 1 इयर ओल्ड, त्यांना डिस्ट्रॅक्ट करणं खूप सोपं आहे. कारण त्यांना अजूनपर्यंत कळत नाही, आपण नेहमी खेळत खेळतच येतात, फक्त देईपर्यंत ते थोडंसं जे रडणार आणि त्याच्यानंतर पटकन डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. युजली देऊन मग आपण काहीतरी दाखवतो किंवा त्यांना काहीतरी खेळणं. युजली माझी रिसेप्शनिस्ट बाजूला टॉय घेऊनच उभी असते, खुळखुळा वगैरे काहीतरी, किंवा मग पेरेंट्स चुचू टीव्हीचं काहीतरी गाणं बिणं लावतात बाजूला. सो दॅट इज युजली डिस्ट्रॅक्टेबल. मेन प्रॉब्लेम होतो 1 to 2 इयर्सची जी मुलं आहेत त्यांना कळायलाही लागतं आणि ते कंट्रोलमध्ये पण नसतात. 3 वर्ष आणि 2 to 5 च्या मध्ये एवढे व्हॅक्सिन्स नसतात. सो ते थोडेसे ओके होतात मुलं की ठीक आहे आता मला कधीतरी लागतंय युजली मी चेकअपला येतोय दॅट इज ओके. आणि 5-6 वर्षी तर बऱ्यापैकी कंट्रोलेबल असतात. सो मेन ते जे 1-2 किंवा तो जो पिरियड आहे त्या मुलांना खूप डिस्ट्रॅक्ट करायला लागतं. रेअरली असं होतं की अगदी कोणातरी बोलून धरून इंजेक्शन देणं, पण युजली डिस्ट्रॅक्शन ही बेस्ट टेक्निक आहे मला वाटतं मुलांना हे करण्यासाठी वॅक्सिनेशनसाठी.
2: अच्छा, आता आपली जी डिग्री आहे 5.5 इयर्स व्हॉट एव्हर, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बुकेश नॉलेज किंवा म्हणतो वेगवेगळ्या डिझीजेस बद्दल आपण नॉलेज त्यातनं आपल्याला डिग्रीमधनं मिळतं, पण वेन यू कम टू प्रॅक्टिकल नॉलेज देर इज वास्ट डिफरन्स बिटवीन थिअरी अँड प्रॅक्टिकल अँड ऑलवेज इन ऑल फील्ड्स लाईक सो लाईक इंजिनिअरिंग ऑल्सो वन रिडिंग बुक्स अँड ऍक्च्युली गोईंग ऑन फील्ड दॅट मेक्स अ वास्ट डिफरन्स. सो म्हणजे तुम्ही कसं तुमचं जे नॉलेज आहे किंवा चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही कसा अभ्यास केला आहे आतापर्यंत?
1: दुसरं एक मी मगाशी वॅक्सिनेशन बद्दल बोलत होते ते एक पॉईंट मला आठवलं की माझे माझ्याकडे स्टिकर्स आहेत वॅक्सिनेशनचे, ते आता लायन्स आहेत, ऍपल्स आहेत, छोटा पिंचे. सो माय सेकंड थिंग इज की वॅक्सिन दिल्या दिला कुठलं स्टिकर पाहिजे तर ते लगेच डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. सो दॅट इज एक. सो चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही खूप हा चांगला पॉईंट सांगितला. सो मी जेव्हा शिकत होते म्हणजे MBBS झालं त्याच्यानंतर माझं सिम्पल ऍक्च्युली कसं होतं की युजली आत्ताची मुलं जी मेडिकल परस्यू करतात ते खूप विचार करून करतात की पुढे कुठल्या ब्रांचला स्कोप आहे, कुठल्या ब्रांच इज मोर ल्युक्रेटिव्ह किंवा कुठली ब्रांच मध्ये कमी इमर्जन्सीज हँडल करता येईल आणि जास्ती हे होईल. पण मी तो काही विचार केला नव्हता. मी फक्त मला मुलं आवडतात म्हणून मी पीडियाट्रिक्स घेणार असं सिम्पल होतं. आणि तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं असं इट इज नॉट सिम्पल पण ऍज ऑफ नाव आतापर्यंत तरी आय डोंट रिग्रेट दॅट डिसिजन कारण इट इज अ प्लेजर टू वर्क विथ चिल्ड्रन. सो सो दॅट इज डेफिनेटली देअर. आणि सो अबाउट चाइल्ड सायकोलॉजी डेफिनेटली मी जेव्हा शिकले सो जेव्हा आपण स्टुडंट असतो तेव्हा आम्ही खूप प्रोसिजर ओरिएंटेड होतो की आता आम्ही रेसिडेन्सी तर आम्ही जास्ती सिक केसेस बघायचो. आणि म्हणजे मी म्हटलं तसं वाडियामध्ये पण आम्ही पीडियाट्रिक कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये वर्क केलं होतं तर तेव्हा प्रोसिजर करायचं आहे आम्हाला हे तर ते असा विचार होता की हे शिकलो की आपल्याला हे होईल. सो ते डेफिनेटली सगळ्या मेडिकल स्टुडंट शिकायचं असतं. पण वन्स यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग आणि स्पेशली आय वुड से वन्स आय बिकेम अ मदर आय रिअलाइज द इमोशनल कनेक्ट. म्हणजे मी जेव्हा माझ्या मुलीला 1 मंथ to 12 मंथ्स मधले जे तिचे माइल स्टोन्स कसे होत आहेत मग हे होतं हे नॉर्मल असतं आता हे नंतर हे असतं तर ह्या गोष्टी मला हळूहळू जास्ती बेटर समजायला लागल्या वेन आय बिकेम अ पेरेंट. सो तेव्हा मला मुलांची सायकोलॉजी म्हणजे का कधी कधी कधी मुलं काय टँट्रम्स करतात स्पेशली जेव्हा 2 वर्षाच्या आसपास मुलं येतात त्यांना टेरिबल 2s म्हणतात. सो त्यांची सगळी टँट्रम्स किंवा हट्ट करणं हे मॅक्झिमम त्या एजमध्ये असतात तर तेव्हा कशी कुठल्या स्ट्रॅटेजीज वापराव्या. फूड फसिनेस खूप कॉमन आहे मुलांमध्ये की खायचं नाहीये किंवा आणि एक स्पेशली मी पाहिलं आहे तर पोस्ट कोविड जे लॉकडाऊनच्या नंतर जे आहे ते बरीच मुलांना डिलेड स्पीच हे मी खूप पाहिलंय खूप उशिरा बोलतात. रिझन इज डेफिनेटली एक आहे स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे मुलांचा आणि दुसरं आहे सोशल इंटरॅक्शन खूप कमी झालंय जॉईंट फॅमिलीज कमी आहेत आयसोलेटेड आहेत मुलं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे डिलेड स्पीच हायपर ऍक्टिव्हिटी ऑटिझम ह्या गोष्टी पण दिसायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात खूप सटल मार्कर्स असतात जे आम्हाला कळतात म्हणजे की मुलगा कितपत एक्सप्रेसिव्ह आहे आय कॉन्टॅक्ट आहे की नाही ओपीडी मी का तो घाबरलेला असतो डॉक्टरांना त्याच्यामुळे तसं अवॉइड करतो पण आपण तरी कळतं की कितपत आय कॉन्टॅक्ट आहे बोलवलं की ऐकतोय का तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आम्ही नोटीस करतो
2: किंवा त्याला ऐकू येते का
1: ऐकू येते.
2: अच्छा, बऱ्याच गोष्टी आहेत खरं इज वास्ट फील्ड आहे तर तरी आपण मॅडमची थोडक्या जर्नी आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये भेटूया. तुम्ही आज डॉक्टर मधुरा आज आपण डॉक्टर मधुरा बक्षी मॅम यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ओझे. वेलकम आफ्टर द शॉर्ट ब्रेक. यू आर लिस्निंग टू आचार्य 90 FM योर ओन रेडिओ अँड इन टुडे इन आर थँक यू डॉक्टर सेगमेंट वी हॅव इन्व्हायटेड डॉक्टर मधुरा माळी बक्षी मॅम. मॅम, ॲज यू आर स्पेशलाइज्ड इन पेडियाट्रिक न्यूट्रिशन आय वुड लाईक टू नो व्हॉट द डायट ऑर व्हॉट द चिल्ड्रन शुड ईट बेसिकली सिन्स वी आर इन टू द फास्ट फूड जमाना.
1: करेक्ट.
2: सो कुड यू पुट मोर लाईट ऑन दॅट?
1: करेक्ट करेक्ट. सो दिस इज अ व्हेरी वास्ट टॉपिक कारण माय हाफ ऑफ माय ओपीडी गोज इन ओनली डायट डिस्कशन त्याच्यामुळे इफ आय एम क्रॉसिंग द टाइम प्लीज टेल मी की
2: नो दॅट्स ओके
1: सो सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट थिंग इज पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग पहिले 6 महिने फक्त आईचं दूध ते सोडून पाणीही नाही जन्मगुट्टी बालकडू नथिंग ओनली दॅट आणि व्हिटॅमिन डी ड्रॉप्स जे डॉक्टर प्रिस्क्राईब करतात अदर देन दॅट प्रिस्क्राईब मेडिकेशन नथिंग एल्स कारण तेच बाळाची भूकही भागवतो आणि लहानही भागवतो इट प्रोव्हाइड विथ अँटीबॉडीज फॉर द बेबी की आईला कुठले इन्फेक्शन झाले असतील तर आपोआप बाळाला पण त्याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळतं 6 महिने हे ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू राहतं 2 वर्षापर्यंत पण बिटवीन फ्रॉम 6 मंथ्स ऑनवर्ड्स आपण वरचं खाणं द्यायला लागतो ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणतो सो आधी त्याला विनिंग म्हणायचे पण आता तो विनिंग वर्ड काढले विनिंग म्हणजे बाळाला दुधापासून दूर नेलं असं नाहीये कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दूध पण चालू ठेवलं आईचं आणि दुसरं दिलं फ्रॉम 6 मंथ्स टू 9 मंथ्स द होल फोकस इज ऑन चेंज ऑफ टेक्स्चर फ्रॉम लिक्विड टू सॉलिड त्याच्यामुळे तेव्हा बरेच लोक खूप जास्ती न्यूट्रिशन इन्क्लूड करायचा प्रयत्न करतात भरपूर नट्स हे ते पण तेव्हाही मेन आईचं दूधच असतं हे फक्त आपल्याला ऍड ऑन आपण त्यांना टेक्स्चर चेंज करायला हे करतोय सो युजली आम्ही हे करतो की सिरियल्स म्हणजे राईस आहे मुगाची डाळ आहे किंवा नाचणीचं सत्व आहे ह्या सगळ्या गोष्टी रव्याची पेज वगैरे हे सगळं सुरू करतो वी ट्राय अँड अवॉइड व्हाईट म्हणजे प्लेन शुगर आणि सॉल्ट अप टू 1 इयर एग व्हाईट आपण अवॉइड करतो फ्रॉम 9 मंथ्स त्यांना टेस्ट नीट कळायला लागते सो 9 to 12 मंथ्सच्या मध्ये आपण वेगवेगळे टेस्ट म्हणजे व्हेजिटेबल्स फ्रुट सीझनल असतील ते दात यायला लागले मुलांना तर फिंगर फूड म्हणून देतो आम्ही म्हणजे त्यांना सारखं काहीतरी चावायचं असतं सो बॉइल्ड कॅरेट्स आहेत किंवा भातही किंवा मॅश्ड बनाना आहे ते त्यांना देऊ शकतो तर त्यावेळेला हा एक मेन असतं तेव्हाही आपण आईचंच दूध आणि बाकीचं डायट असं कंटिन्यू ठेवतो नॉन व्हेजिटेरियन डायट पण त्यावेळेला आपल्याला सुरू करता येतो 1 इयरच्या नंतर इट इज सेड की एकदा 1 वर्षाचं झालं बाळ की तो फॅमिली बोल मधून सगळं खाऊ शकतो म्हणजे जे घरी बनवलेलं नॉर्मल आपलं जेवण आहे त्याच्यातलं सगळं तो थोडं थोडं खाऊ शकतो फक्त मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी करायचं आणि ऍडेड सॉल्ट किंवा प्रिझर्वेटिव्ह पॅकेज्ड फूड किंवा जे स्वीटन्ड बेवरेजेस आहेत किंवा जे एनर्जी ड्रिंक्स म्हणून दिले जातात ह्या गोष्टी 100% अवॉइड करायच्या असतात बिस्किट जेवढं होईल तेवढं अवॉइड करायचं असतं कारण बिस्किट एक एकदम इझी स्नॅक होतो त्याच्यामुळे तो पटकन दिला की पोट भरलं पण त्याने ऍक्च्युली एवढं पोट भरतं की ते दुसरं काही खात नाही
2: चॉकलेट्सचं बॉम्बरमेंट फार आहे
1: चॉकलेट्स बिस्किट आणि काय होतं त्यांनी खूप ऍपेटाईट एकदम भरून जातो त्याच्यामुळे मग त्यांना दुसरं काही खायची इच्छा होत नाही ऑल्सो हाय शुगरने हायपर ऍक्टिव्हिटी पण खूप वाढते दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे दुधाचं प्रमाण 1 वर्षानंतर मुलांना 1/2 लिटरच्या वरती दूध द्यायचं नसतं सो काय होतं ह्याच्यामध्ये बरीच मुलं माझ्याकडे येतात जे 1-1.5 लिटर दूध दिवसाला म्हणजे आईच्या दुधाचं नाही दुसरं जे वरचं आहे ते देत असतात त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन एवढं वाढले हल्ली मुलांमध्ये बिकॉज दूध आणि कॉन्स्टिपेशन आणि इव्हन अनिमिया म्हणजे त्याच्यात आयन नसतं त्याच्यामुळे रक्तवाढीचं होत नाही त्याच्यामुळे अनिमिया आणि कॉन्स्टिपेशन हे खूप वाढलं असतं त्याच्या पुढे त्यांना युजली 2 to 5 इयर्सच्या मध्ये त्यांना फूडमध्ये आपण साधारण 1-4 मील्स दिवसाला देणं आणि 2 हेल्दी स्नॅक्स असं कॉम्बिनेशन ठेवतो त्याच्यात भर मेन मी हे करते की सीझनल फ्रुट्स व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स मध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खूप चांगले असतात पालक मेथी वगैरे डायरेक्ट नाही खाल्ले तर सूप किंवा पालक पनीर सारखं बनवून किंवा मेथीचे थेपले वगैरे बनवून दिले तरी चालतात सो आणि नॉन व्हेजिटेरियन फूड इज ऑल्सो अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन जर व्हेजिटेरियन डायटमध्ये सोयाबीन घालतात सो आणि नॉन व्हेजिटेरियन फूड इज ऑल्सो अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन जर व्हेजिटेरियन डायटमध्ये सोयाबीन पनीर आहे टोफू आहे सोयाबीन आहे इवन जे स्प्राउट्स असतात राजमा किंवा हे जे उसळ वगैरे असते त्याच्यात पण खूप प्रोटीन असतं मखाना पण डाळी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सो प्रोटीन आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये मेन स्ट्रेस ह्या पिरियड मध्ये द्यायचा असतो साधारण 4 मील्स पुरतात मेन आता डाएटच्या रिलेटेड ह्या एज ग्रुपमध्ये मेन काय आहे फूड फसिनेस आहे त्याच्यामध्ये माझा एक मेन एक मेसेज राहील पेरेंट्ससाठी की डू नॉट रन विथ द फूड बिहाइंड द चाइल्ड आपण एवढं बघतो आपण पार्क मध्ये प्ले एरिया मध्ये आया नाही तर मग नॅनीज त्यांच्या मागे मागे डबे घेऊन फिरत असतात प्रत्येक वेळा आणि तो मुलगा सो पळत असतो फॉर दॅट चाइल्ड फूड इज पनिशमेंट नॉट नरिशमेंट सो काय होतं की त्यांना कळत नाही की हे जेवण आपल्या नरिशमेंटसाठी आहे सो लेट द हंगर डिसाईड हाऊ मच फूड सो मुलांनी येऊन बसू देत मगच त्याला खायला द्या दुसरी गोष्ट म्हणजे इवन जरी थोडं मेसी होत असेल तरी इंडिपेंडेंट इटिंग, हाताने खाणं, हे

0: मुलाला शिकायला पाहिजे. इव्हन थोडंसं मोठं झाल्यावर स्वतः सर्व्ह करणं. म्हणजे माझ्या घरी अजूनही माय हजबंड इन्सिस्ट की माझी मुलगी जेव्हा जेवायला बसते तेव्हा तिला मेन पातेलं समोर ठेवायचं, तिला पाहिजे तेवढं ते वाढून घ्यायचं. देअर इज नो वेस्टेज. त्याच्यानंतर कधी कधी यू शुड इन्वॉल्व द चाइल्ड इन मेकिंग ऑफ द फूड. सिम्पल काहीतरी बनवणं आहे किंवा कधी भाजी आणायला पण देऊ शकतात त्यांना, किंवा टेबल सेट करणं, परत आवरणं, ह्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह केलं तर त्यांना फूड थोडं इंटरेस्टिंग वाटतं. सो दीज आर द मेन थिंग्स. आणि टीव्ही दाखवत दाखवत किंवा मोबाईल दाखवत खायला देणं हे इतकं हल्ली कॉमन झालंय. आय कॅन अंडरस्टँड की बिझी लाईफ हे आहे त्याच्यामुळे त्यांना लवकर पाहिजे, पण फूड जोपर्यंत बघत नाही, त्याचा वास घेत नाही, त्याला फील करत नाही, तोपर्यंत त्या बाळाला फूड लागणार पण नाही. सो द चाइल्ड हॅज टू लुक ॲट द फूड, स्मेल द फूड, ईट द फूड, सो ओनली देन इट विल बी अचीव्ह. आणि फायनली ओल्डर एज ग्रुपमध्ये हेल्दी स्नॅक्स टिफिन मध्ये देणं, आणि स्पेशली जे अॅडोलसेंट एज ग्रुप आहे त्यांना पण हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे जितकं होऊ शकेल तेवढं अवॉइड करायचं, आणि स्नॅक्स पण एक्स्ट्रा सॉल्टी स्नॅक्स अवॉइड करायचे, आणि प्रोटीन रिच फूड पाहिजे.
1: हा, आता हल्ली स्कूल्समध्ये पण एक चार्ट दिला जातो की तुम्ही मंडेला हे द्या, ट्यूजडेला ते द्या, तर डज इट हेल्प?
0: सो अगेन त्याच्यामध्ये पण जर मोनोटनस झालं तर थोडंसं बोरिंग होतं ह्याचं. आणि कधी पण म्हणजे ना ऍक्च्युली आपलं सगळी ह्युमन टेंडन्सीज आहे, मुलांची नाही म्हणते, जर हे कर सांगितलं की मग ते करायला आवडत नाही. त्याच्यामुळे थोडीशी त्याच्यात जर फ्लेक्सिबिलिटी असेल किंवा देन इट इज गुड, की बिकॉज दे वॉन्ट की ऑल काइंड ऑफ नरिशमेंट गोज टू द चाइल्ड. पण मग त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडी व्हरायटी पाहिजे. म्हणजे जर ठीक आहे पोळी भाजी पण चालेल, पराठा पण चालेल, किंवा इडली पण चालेल, सो दॅट कॉम्बिनेशन वर्क्स.
1: आता थोडं आता सध्याच्या मुलांचे जे आजार आहेत त्याबद्दल बोलू. मला जो जास्ती प्रामुख्याने दिसतो तो ओबेसिटीचा, कारण खूप लहान मुलं आणि त्यांना काही ऍक्टिव्हिटीज नाही, फक्त स्कूलमध्ये काय ऍक्टिव्हिटी होईल ती, नाहीतर बाहेर खेळणं नाही, कारण आपल्याकडे आता मैदानं राहिलेली नाहीये, त्यामुळे त्यांचं थोडं खेळणं कमी होतं किंवा एक्झर्शन कमी होतं, त्यामुळे ते ओबेसिटी वाढलेली आहे, किंवा ओबेसिटीची कारणं काय असू शकतात?
0: सो तुम्ही एकदम परफेक्टली सांगितलं तसं, ओबेसिटीची डेफिनेटली कारणं आहेत की खाली जाऊन खेळणं हे मुलांना आता खूप खूपच रेअर झालं. इव्हन खाली जाऊन पण मुलं मी बघते मोबाईल घेऊन बसलेले, चार पाच मुलं याच्या भोवती आणि तिकडेच उभे असतात. सो मुलांना मोबाईल देणं हे थोडंसं रेस्ट्रिक्शन त्याचं स्ट्रॉंगली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळणं उन्हामध्ये खूप जास्ती प्रोटेक्टिव्ह न राहणं, की बाबा ऊन लागलं तर काय, ऊन लागतच नाही मुलांना, आणि व्हिटॅमिन डी उन्हातच असतं, आणि आपले पॉप्युलेशन इंडियाचं 80% व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे. सो फॉर दॅट त्यांना उन्हात खेळणं, हा डेफिनेटली खूप हीट आहे की हीट स्ट्रोक होतं, हायड्रेशन प्रॉपर पाहिजे, पाणी भरपूर त्यांना बरोबर द्यायला हवं, पण डेफिनेटली आउटसाईड प्ले. सो मी माझ्या पेशंट्सना युजली सांगते, जर ते म्हणाले की आमच्याकडे एवढी खाली खेळायला जागा नाहीये किंवा असं काय आहे, तर मग सांगते की आयदर सायकलिंग किंवा त्यांना कुठल्या तरी आठवड्यातून एकदा कुठेतरी पाठवा, क्रिकेट खेळायला पाठवा. जेव्हा माझ्याकडे येतात आई आणि सांगतात हा अभ्यास करत नाही, तेव्हा मी सांगते मग तुला काय करायला आवडतं, तो म्हणायला क्रिकेट किंवा हे त्याला करवा. कारण बरीच मुलांना काय काय मुलांना कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात, म्हणजे त्यांना बॉडी जोपर्यंत त्यांची ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत त्यांचा ब्रेन पण ओपन अप होत नाही. सो दे हॅव टू, म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल बरीच मुलांचा अभ्यास करण्याचा, जसे मी नेहमी बसून एका ठिकाणी अभ्यास करायचे, पण माझी बहीण शी इज अ चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण ती नेहमी फिरत अभ्यास करायची, मग थोडा ब्रेक घेऊन बाहेर फिरून यायची. सो त्यांना ती तशी फिजिकल नीड असते काही लोकांना, सो दे कॅनॉट सिट ॲट वन प्लेस, सो लेट देम हे. सो डेफिनेटली स्क्रीन कमी करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवणं, जंक फूड, म्हणजे मी युजली मुलांना ना जी मोठी मुलं असतात ज्यांना सायन्स वगैरे सब्जेक्ट असतात त्यांचा मी असं हात घेते आणि पेपरवरती पाच अशी बोटं काढते आणि त्यांना सांगते दिस इज कार्बोहायड्रेट, दिस इज प्रोटीन, दिस इज फायबर, दिस इज व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आणि दिस इज फॅट्स, तर हा पाच, आणि मध्ये हे जे आहे हे वॉटर आहे. आणि तू रोज प्रत्येक ह्याचे दोन दोन पदार्थ खायला पाहिजे, कशात कार्बोहायड्रेट का पाहिजे, एनर्जीसाठी. आणि युजली सगळ्यांच्या डाएटमध्ये इनफ कार्बोहायड्रेट्स असतं, कारण पोळी भाजी सॉरी पोळी भात ब्रेड इडली सगळे लोक खातात. पण मेन प्रॉब्लेम केव्हा, प्रोटीन पण नॉन व्हेजिटेरियन लोक खातात केव्हा, ठीक आहे प्रोटीन डेफिशियन्सी कधी कधी राहते, पण व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स म्हणजे भाज्या आणि फळं खाणं हे खूप सांगावं लागतं. आणि बाकी मग नट्स मध्ये काय असतं, सनलाईट पण पाहिजे आणि फायबर रिच पाहिजे, म्हणजे तुमचं पोट साफ राहील मग तुम्ही नीट खाल. बऱ्याच लोकांना ट्रीटमेंटमध्ये एकदा त्यांचं पोट साफ राहिलं की ते ईट ऑल्सो वेल, आणि फायनली ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. सो ह्या प्रॉपर न्यूट्रिशन त्यांना, आणि स्पेशली जेव्हा ते प्युबर्टी एज ग्रुपमध्ये जात असतात मुलं, तेव्हा त्यांची एकदम ओबेसिटी वाढते, कारण त्यावेळेला त्यांची बॉडी हाईट वगैरे बऱ्यापैकी ऑलरेडी गेन केलेली असते, मग ते स्टॅग्नंट फॅट त्यांचं होत जातं. त्यावेळेला दे हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस अबाउट वर्किंग आउटसाईड म्हणजे प्लेईंग आउटसाईड आणि द फूड विच दे इट, की जंक फूड किंवा पॅकेज्ड फूड पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया. प्रेक्षक, थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये आज आपण डॉक्टर मधुरा माळी बक्षी यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: Welcome after the short break. You're listening to Acharya 90 FM, your own radio. And today, in our Thank You Doctor segment, we have invited Dr. Madhura Mani Bakshi, ma'am. Ma'am, apart other challenges, कारण तुम्ही आधी सता इतर डॉक्टर्स मध्ये हॉस्पिटल्स ला अटॅच होता जसं की वाडिया किंवा हैदराबाद मध्ये. आता तुम्ही यू आर रनिंग युअर ओन क्लिनिक प्रकाशोत आणि कुर्ल्यामध्ये सुद्धा. तर पर्सनल सेटअप करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच चॅलेंजेसना फेस करावे लागले असतील, कारण आपला क्लायंट बेस तयार करणं ओव्हर द इयर्स आणि तो कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवणं, कारण ती मुलं परत आपल्याकडे आली पाहिजे, हे सुद्धा एक टास्क आहे. तर स्वतःची प्रॅक्टिस चालू करताना तुम्हाला काय चॅलेंजेसना फेस करावं लागलं, आणि आता तुम्ही जर तुमचं स्पेशलायझेशन ऍज अ न्यूट्रिशनिस्ट आहे आणि शिवाय वॅक्सिनेशन सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करता, तर ते सगळी थोडं आपण चॅलेंजेस विषयी बोलूया आता.
1: सो चॅलेंजेस तर बेसिकली मी आय वूड लाईक टू से दॅट द लेटर आय की आय पासून माझे काय काय चॅलेंजेस आहेत. सो एक इज पीडियाट्रिक इज अ ब्रांच वेअर देर इज इनॅबिलिटी टू एक्सप्रेस. मुलांना काय झालं ते एक्सप्रेस करता येत नाही, तेव्हा तुम्ही त्यांना डायग्नोस करा. पण ह्या चॅलेंज बद्दल आम्ही ट्रेन्ड आहोत, दॅट इज वाय वी आर पीडियाट्रिशियन, की मुलाला ताप आहे तेव्हा तो सुस्त आहे, मग परत ऍक्टिव्ह होते, मोस्ट लाईकली व्हायरल फिवर असेल, किंवा तो खूप रडतोय, सर्दी होती तर मोस्ट लाईकली इयर पेन असेल. सो दॅट वी आर रेडी फॉर. द चॅलेंजेस विच वी आर नॉट रेडी फॉर आर द वन्स विच आर युजली विच मॅटर. त्याच्यामध्ये एक आहे इंटरप्रिटेशन, म्हणजे बऱ्याच वेळा पेरेंट्स इंटरप्रिट करतात की माझ्या मुलांनी केळं खाल्लं म्हणून त्याला कफ जमला, 10 दिवसापूर्वी तो डोक्यावर पडला म्हणून त्याला ताप आला. ते त्याच्याबद्दल त्यांना काउन्सिलिंग करणं. दुसरं आहे इंटरफेरन्स बाय रिलेटिव्स किंवा कलीग्स किंवा हे की मेरे बच्चे ने स्कूल फ्रेंड मेरे बच्चे ने ये खाया उसको फायदा हुआ तुम भी ये ले लो, किंवा हे औषध दे, हे वॅक्सिन देऊ नको त्याने त्याला त्रास होईल. सो ह्या गोष्टींना त्यांना समजवणं हा एक दुसरा चॅलेंज आहे. तिसरा म्हणजे इमपेशन्स. सो बऱ्याच वेळेला काय होतं ना, तुम्ही मगाशी मला म्हणाला जेव्हा मूल आजारी असतं तेव्हा, सो आय कॅन अंडरस्टँड की ऍज अ पेरेंट दे आर बॉदर्ड की माझा मुलगा ठीक का होत नाहीये. पण काही डिझीजेसचा कोर्स असतो आणि जेव्हा इम्पेशंट होतात पेरेंट्स तेव्हा यू आर डिमांडेड टू स्टार्ट विथ अन अँटीबायोटिक, डिमांडेड की ब्लड टेस्ट करा. इनफॅक्ट मला बऱ्याच वेळेला पेरेंट्स डिमांड की माझ्या बच्चूला ऍडमिट करा. सो तर ते जे कधी कधी देन यू स्टार्ट ट्रीटिंग द पेरेंट अँड नॉट द पेशंट. तर दॅट इज अ व्हेरी बिग चॅलेंज. अँड फायनली आत्ताच्या जमान्यामध्ये इंटरनेट, सो सोशल मीडिया रील्स बघून येतात लोक आणि त्याच्याप्रमाणे मग तेव्हा मला त्यांना काय सांगायचं की हे जे रील्स वगैरे असतात बऱ्याच वेळा त्यांना सायंटिफिक बॅकिंग नसते आणि दे आर मोर जनरलाइज्ड. आता तुम्हाला जो डॉक्टर बघतोय तो लहानपणापासून बघतोय, त्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट तो देतोय, ते टेलरमेड फॉर युअर चाइल्ड आहे, ती ट्रीटमेंट फॉलो करा इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ जनरलाइज्ड व्ह्यू अबाउट थिंग्स. सो दिस इज माय बेसिक थिंग की डेफिनेट. आणि एकदा तो ट्रस्ट बिल्ड होत गेला पेशंट बरोबर की मग ते आपोआप आपला पेशंट बेस पण वाढतो, मग ते वर्ड ऑफ माउथ आहे किंवा हे आहे, त्याच्यामुळे इट इज वन्स वी बिल्ड द ट्रस्ट विथ द पेरेंट्स देन ऑब्व्हियसली मग ती
0: मुलं पण तुमच्याकडे येतात.
1: बाकी दुसरं वॅक्सिनेशनचं तुम्ही खूप मला इम्पॉर्टंट सांगितलं, कारण हा एक खूप कन्सर्निंग टॉपिक आहे. वॅक्सिनेशन बाबतीत खूप डाऊट्स असतात. तर मी पेशंटला म्हणते की तुम्ही गाडीत जाता तेव्हा तुम्ही सीट बेल्ट घालता का, ते म्हणतात हो. किंवा आपण हेल्मेट घालतो, हे का घालतो आपण?
0: सेफ्टीसाठी.
1: तर वॅक्सिनेशनचं पण तेच काम आहे, सेफ्टी. म्हणजे आता सीट बेल्ट घातला म्हणजे काही मी कितीही रॅश चालवले तरी काही होणार नाही असं नाही. सो तसे 100% कुठलंही वॅक्सिन प्रोटेक्टिव्ह नाहीये. पण जसं एव्हिडन्स शोज की सीट बेल्ट किंवा हेल्मेट घातल्याने तुमचं इम्पॅक्ट ऑफ इंजुरी कमी होते, त्याचप्रमाणे वॅक्सिनेशन अराउंड 80-90%, जसं मी टायफॉइडचं वॅक्सिनेशन दिलं तर टायफॉइड होण्याचे चान्सेस नाही आहेत किंवा झालं तरी कमी ह्याच्या प्रमाणात होतील. आणि वॅक्सिन मध्ये कसं असतं, माझी मुलीला मी जेव्हा वॅक्सिन देते तेव्हा ती मला विचारते आई मला तू कशाला देतेस, तेव्हा मी ती फुटबॉल खेळते तर मी तिला म्हणाले की तू मंडे वेनसडे फ्रायडे फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जातेस, तुला डायरेक्ट जर मॅचला पाठवलं तर चालेल का?
0: बरं.
1: ती म्हणली नाही प्रॅक्टिसला लागणार. तर मी म्हटलं म्हणजे वॅक्सिन मध्ये आपण तेच करतो जे आपण फॉर एक्झाम्पल न्यूमोकोकल डिझीजचं वॅक्सिन देतोय, तर त्याच कीटाणू आपण छोट्या प्रमाणात बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि वी मेक द बॉडी प्रॅक्टिस टू फाईट वेन दॅट मेन इन्फेक्शन कम्स इन. म्हणजे बॉडीला वॉर्म अप करतो, सो बॉडी ते ओळखेल की हे इन्फेक्शन मला माहिती आहे आणि हे हँडल करू शकतो. सो दिस इज वाय वी गिव्ह वॅक्सिनेशन्स. बरेच वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस आहेत, देर इज डिफ्थेरिया, टेटनस, पोलिओ, ह्या सगळ्या गोष्टी इव्हन बीएमसी मध्ये पण फ्री ऑफ चार्ज पण अवेलेबल आहेत. इन ऍडिशन काही आहेत जे अवेलेबल नसतात, तेही इम्पॉर्टंट आहेत, पण ड्यू टू फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स अजून ते गव्हर्नमेंट सेटअप मध्ये अवेलेबल नाही आहे. पण डेफिनेटली दोज हू कॅन, दे शुड बी गिव्हिंग वॅक्सिनेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द चाइल्ड.
0: अच्छा, चालेल. आता फार आपण थिअरटिकल बोललो आहे, आता थोडं लाईटर नोटकडे देते तुम्हाला. म्हणजे अर्थात तुम्ही चांगला बॅलन्स साधलेला आहे, कारण तुम्ही एक पुस्तक सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे. तर पुस्तकाविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण त्याचं पोएट्रीचं पुस्तक जे तुमचं आहे त्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे, आणि ते आपल्या नारायण के आर नारायण यांच्याकडनं ते पब्लिश झालेलं आहे, रिफ्लेक्शन नावाचं. तर प्रॅक्टिस सांभाळून, घर सांभाळून, घर संसार सांभाळून तुम्ही पुस्तक लिहायची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
1: सो ऍक्च्युली मला लिहायची आवड होती आधीपासूनच, आणि इनफॅक्ट मी विचार करत होते काही पीडियाट्रिक ओरिएंटेड लिहू. म्हणजे मला एक तर आधी माइलस्टोन्स बद्दल लिहिले होते आणि ते अर्धवट राहिलं माझं. मग मी स्लीप इन चिल्ड्रन बद्दल एक बुक लिहित होते, तीही अर्धवट राहिली. आणि नंतर सडनली, ऍक्च्युली मी जेव्हा लहान होते तेव्हा पोएट्री लिहायचे, फोर्थ फिफ्थ स्टँडर्ड मध्ये मी पोएट्रीज लिहायचे, आणि मी नेहमी एका पेपरवर लिहायचे आणि कुठेतरी टाकून द्यायचे असं व्हायचं. मग मी जेव्हा सातवी आठवीत गेले तेव्हा एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती, आणि त्याच्यामध्ये मी माझी पोएट्रीची एंट्री सेंड केली. इट गॉट सिलेक्टेड आणि आय वॉज कॉल्ड इन दिल्ली, आणि आय वॉज फेलिसिटेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिस्टर के आर नारायणन. आणि देन आय वॉज एनकरेज, त्याच्यानंतर मी बऱ्याच कविता लिहिल्या, पण मी कधीच ते नीट ठेवल्या नाही, ठेवल्याही नाही. पण माझी बहीण आहे, तिने मला, मी जेव्हा दहावीत गेले तेव्हा तिने माझ्या काही 10 पोएट्रीजचं कलेक्ट केलं एकत्र, आणि एक छोटंसं पुस्तक बनवून मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केलं. माझ्या बाबांनी त्याच्यात प्रिफेस लिहिली होती. सो ते मी अगदी छान तिने असं हँडमेड बाईक बनवलं होतं, तर ते मी जपून ठेवलं होतं. मग झालं डॉक्टर झाले, हे झालं, मग पोएट्री गॉट लॉस्ट अमिड्स प्रिस्क्रिप्शन्स. सो मग काहीच नाही केलं मी. नंतर लास्ट इयर सडनली माय डॉटर स्टार्टेड, ती थोडीशी इंटरेस्ट दाखवायला लागली पोएट्रीमध्ये, आणि मग ती मला म्हणाली मग तू का नाही लिहित वगैरे करत. मग मी अजून काही पोएट्रीज लिहिल्या, तर त्या जुन्या आणि आता नंतर लिहिलेल्या पोएट्रीजचं कंबाईंड मी नाव तेच ठेवलं, रिफ्लेक्शन, अ सिरीज ऑफ सोल सर्चिंग पोएम्स. सो बेसिकली इंट्रोस्पेक्टिव्ह पोएम्स आहेत, त्या स्वतःला म्हणजे थॉट प्रोव्होकिंग पोएट्रीज आहेत, आणि मी ह्या वर्षी ती पब्लिश केली बुक रिफ्लेक्शन, आणि आता अमेझॉनवरती पण अवेलेबल आहे.
0: नक्की. आणि बिंग अ डॉक्टर यु मस्ट बी सर्विंग अ सोसायटी ऑल्सो थ्रू कॅम्पेनिंग ऑर कॅम्प्स घेणं. तर तुम्ही अशा कॅम्प्समध्ये तुमचे मेडिकल कॅम्प तुम्ही घेता का, किंवा यु आर यू गोइंग असोसिएटेड विथ सम फॉर्म वगैरे असं काही आहे का?
1: सो मी रोटरी क्लब जो आहे, माझी आई मेंबर आहे रोटरी आणि इनरव्हील क्लबची, आणि बहीण पण. सो त्यांच्या थ्रू इव्हन मी जेव्हा एमबीबीएस करत होते तेव्हा आम्ही विलेजेसमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प्स केले, त्याच्यात बरीच मुलं बघायचो. तेव्हा त्यावेळेला हेल्दी बेबी कॉम्पिटिशन पण असायची, तर ते आम्ही कंडक्ट करायचो. ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस कॅम्प्स कंडक्ट केले होते गावा रुरल एरियामध्ये जाऊन. मेडिकल अवेअरनेस टॉक्स मी बरेच दिले, स्कूल्समध्ये जाऊन पण दिलेले आहेत टॉक्स. आणि बाकी आता सोशल मीडिया आलेला आहे, त्याच्यामुळे थ्रू इंस्टाग्राम पण माझी एक
0: सिरीज
1: मी सुरू केली आहे. तर बेसिकली टेड टॉक्स आपल्याला माहिती असतात, ते देतात लोक आणि आपण बरंच इन्फ्लुएन्स होतो. तर आय थॉट की व्हॉट इफ दीज टॉक्स मोठ्यांनी देण्यापेक्षा मुलांनी जर त्याच्याबद्दल बोललं तर सिम्पल लँग्वेजमध्ये, तर मग मुलांनाच त्याचा उपयोग होईल. सो ऑब्व्हियसली फर्स्ट आय आस्क माय डॉटर इफ शी वुड डू अबाउट हँड वॉशिंगचा इम्पॉर्टन्स. तिने एक टॉक केला आणि मग तो एवढा आवडला, मग माझ्या पेशंट्स वगैरे पण आता बरेच जण म्हणले. सो अशी आम्ही सिरीज केले की इव्हन पेशंट्स पण काय काय मुलं आहेत, काही तिचे फ्रेंड्स आहेत, तर त्यांनी वेगवेगळं. आता परवा मेंटल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम झाला तेव्हा तिच्या स्कूलच्या बऱ्याच मुलांनी एकत्र, ते इट ओनली सेड टॉक, म्हणजे तुम्हाला काही होत असेल तर बोला.
0: ओके.
1: तर सो त्याच्याबद्दल एक टॉक केला. सो हे टेरिफिक टॉक म्हणून सिरीज आहे, ज्याच्यात इट इज अ टॉक बाय द चिल्ड्रन, फॉर द चिल्ड्रन आणि ऑफ द चिल्ड्रन. सो तसे वे ऑफ गिव्हिंग मेसेज टू पेशंट्स.
0: नक्कीच. आता मला वाटतं आपल्या

0: पॉडकास्टची शेवट आपण तुमच्या छानशा कवितेने करूया अशी मी तुम्हाला विनंती करते.
1: सो आय थिंक ह्याच्यातली माझी जी एक फेवरेट आहे ती. सो ह्या कवितेचं नाव आहे द मिस्टीरियस जर्नी. ऑफ बिगॅन माय जर्नी ऑन वन फाईन डे. क्युरियसली येट हेझिटंटली आय स्लोली ट्रेस्ड माय वे. द पाथ लुक्ड फॅमिलियर दो प्रोफाऊंडली अननोन. द अनचार्टेड प्लेस हॅड मिस्ट्री डीपली विद इन सोल. फिअर ग्रिप्ड मी अँड माय माइंड वॉज कवर्ड विथ फ्रॉस्ट. अ स्टेप अहेड अँड आय वॉज कम्प्लिटली लॉस्ट. इन द अनइनहॅबिटेड अननोन अनटच लँड आय फेल्ट अबँडन्ड विथ नो हेल्प ॲट हँड. मी अँड माय सेल्फ अँड आयसोलेटेड सोल. आय स्टार्टेड एन्जॉईंग माय ओन कंपनी ॲज द मिस्ट्री अनरोल्ड. नथिंग सो ब्युटिफुल माय आईज विटनेस्ड. नथिंग टू क्वेंच माय थर्स्ट. बट माय हार्ट वॉज ओव्हरवेल्म विथ जॉय रेडी टू बर्स्ट. आय फेल्ट हॅपी दॅट डे वेर एव्हर आय वेंट. So foolish that I saw nothing, but my heart was content. I wish to be there again, where there's lot to feel, nothing to see. Back to commence the mysterious journey, the journey within me.
0: Wow. So thank you, Doctor, for coming here and joining us for this small program, which is on Acharya 90 FM. So how do you find it? Coming here. Thank you,
1: Mara. Very nice. Thank you so much.
0: Thank you. So today in our Thank You Doctor segment, we had Dr. Madhura Mari Bakshi, which is, she is an experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated experience. So we will be coming up with new series with ma'am. So please be connected. We stay tuned to Acharya 90 FM. Myself, RJ Tejaswini, taking your lead. Thank you.
1: Thank you. Thank you.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला किंवा अशा मुलीला जिने स्वतःच्या पायावरती एक मॉडेलिंगमध्ये स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं. आणि त्या व्यतिरिक्त खरं तर ही जी मुलाखत आहे ही केवळ फॅशनिस्टा नाही तर आज किनारी या आपल्या सेगमेंटमध्ये सुद्धा मोडते. कारण आजच्या जर तरुणींनी युवतींनी जर ठरवलं की मला काहीतरी वेगळं करायचं तर डेफिनेटली करू शकतात. त्याचंच उत्तम उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या बाजूला बसलेलं आहे. आज आपल्यासोबत आहे स्वाती सोनावणे. स्वाती तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तर स्वातीबद्दल मी तुम्हाला ओळख करून देईन. स्वातीबद्दल सांगायचं झालं तर ती एक फॅशन मॉडेल आहे. तिने सोशल मीडिया क्वीन हे सबटायटल जिंकलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र श्रावणी 2022 हा किताब तिने जिंकलेला आहे. बेस्ट वॉक स्टार ऑफ महाराष्ट्र 2022 हे किताब हा किताब सुद्धा तिने तिच्या नावावर केला. आणि या व्यतिरिक्त स्वाती जी आहे ती बिझनेस वुमन आहे. येस ऑफकोर्स शी इज अन एंटरप्रेनर. तिचं स्वतःचं एक छान सलून आहे. स्वतःचं बेकरी केक ती बनवते. स्वतःचं तिचं किचन आहे. सो अशी ही मल्टीटास्किंग वुमन मुलगी आपल्यासोबत आज जोडली गेलेली आहे. तर आजचा हा गप्पांचा सिलसिला आपण स्वातीसोबत करणार आहोत. स्वाती पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: आणि येस ऑफकोर्स सुरुवात आपण मॉडेलिंग पासून करूयात. की मला इतकं माहितीये की तू खूप अभ्यासू मुलगी होतीस आणि अभ्यासात तू तुझा इतका कल होता. बट अचानक मग मॉडेलिंगही करावी किंवा मॉडेलिंग क्षेत्रात यावं असं तुला का वाटलं?
1: मला असं वाटलं कारण की अभ्यासाच्या खूप वेळानंतर हे माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. जसं की माझं पूर्ण कॉलेज मी कम्प्लीट केलं. इवन माझे जे डिप्लोमा जे काही ग्रॅज्युएशन होते ते MSc किंवा BSc जे कम्प्लीट केल्यानंतर मी बिझनेसमध्ये जाण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं माझा बिझनेस एक व्यवस्थित सेटल आहे एका पीकवर आहे त्यानंतर असं वाटलं यार सर्वच केलंय मग आता हे का नको. कारण की मी आहे लहानपणापासून अशी खूप सुंदर अशी दिसणारी मुलगी नव्हती. आणि सुंदर मुलीकडे बघून जसं प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही वाटायचं यार काश मी अशी असती. तर नंतर मला असं वाटलं का अशी नसू म्हणजे का नसावी अशी. मी होऊ शकते मी आहे फक्त मला ते काढायचं आहे बाहेर स्वतःतनं. आणि मग मी ठरवलं की मी एक पेजंट मध्ये पार्टिसिपेट करेन. आणि मी केलं आणि तिथून हा माझा प्रवास असा सुरू झाला.
0: क्या बात आहे. म्हणजे तुला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतच होत्या. तू मला असं वाटतं ही जर्नी आहे तुझी. सो आफ्टर कॉलेज और आफ्टर युअर ग्रॅज्युएशन तू जो डिसिजन घेतलास की स्वतःचा बिझनेस करायचा आहे मग बिझनेस त्या फील्डमध्ये करावा. लाईक फॉर एक्झाम्पल तू केक बनवते किंवा तो जो तुझा बिझनेस तू सुरू केलास मग तो सुरू करावा हे कसं डोक्यात आलं तुझ्या?
1: खूप मोठी स्टोरी आहे त्यामागे आणि मला नक्की सांगायला आवडेल तुला. जसं की मी हिंदुजा हॉस्पिटलमधनं BSc ऍडव्हान्स MLT केलेलं आहे. मीन्स मी MLT स्टुडंट आहे. आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मी BMC मध्ये जॉब करत होती. साधारण मी छोटा सायन हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होती. आणि खूप महिने मीन्स 6 महिने एकदम मी हॅपी म्हणतात ना माझं एक ड्रीम होतं की मी मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करेन. माझ्या वडिलांचं ड्रीम होतं. माझ्या पूर्ण फॅमिलीला वाटायचं की नक्की काहीतरी करेल कारण की मी अभ्यासू स्टुडंट होती असं सुरुवातीला सांगितलं. आणि ते खरोखर होतं. माझ्या 5th आणि 10th स्टँडर्ड पर्यंत मी खूप चांगली स्टुडंट होती. आणि त्यानंतर मग असं काही झालं की कलेक्शन करता करताच मी चक्कर येऊन पडली. आणि कळालं की मी खूप आजारी आहे. जे मी स्ट्रॉंग असल्यामुळे कधी मला ते जाणवलं नाही. अचानक मी चक्कर येऊन पडली आणि त्यानंतर मला ऍडमिट केलं सायनमध्येच. आणि मग खूप सारे आजार बाहेर आले जे मला तिथे झाले होते जे नव्हते. आणि ते प्रोटीन डेफिशियन्सी जे आपण म्हणतो मुली किंवा वुमेन्स आपण आपल्या खाण्याकडे याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. कधी कधी आपण आपल्या करिअरच्या मागे धावतो आणि आपल्या फील्डच्या मागे धावतो आणि त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. आणि तेच झालं माझ्यावर. मी चक्कर येऊन पडली आणि जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा मी स्वतः हादरली की हे काय झालंय माझ्याबरोबर. पण त्यातही मी हार नाही मानली. हा थोड्या दिवस मी रडली पडली खूप साऱ्या गोष्टी झाल्या पण मी हार नाही मानली. माझी फॅमिली आणि माझे मित्र माझे मैत्रिणी खूप माझ्या मागे खंबीर होते सगळे उभे. आणि मी त्यातून बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर मी जो शिकली होती मी क्लासेस केलेले केकचे वन डे वर्कशॉप केलेला मी यमी केक झोन मधून त्या मॅडमला मी थँक्यू म्हणेन. आणि तिथे मग मी घरात बनवायचीच मी सर्वांसाठी. तर मग मी बनवला आणि टेस्ट करायला दिला माझ्या रिलेटिव्हजला. तर त्यांना इतका प्रचंड तो आवडला की सगळे मला सजेस्ट करायला लागले की का तू सेल का नाही करत की एवढं तू छान बनवू शकते शॉपपेक्षाही टेस्ट वेगळीच आहे छान आहे मग तू का सेल नाही करत. मग असं माझं सेल होणं स्टार्ट झालं. आणि एक विशेष गोष्ट अशी मी बोलेल की मी कधीच मार्केटिंग नाही केली, तुला आवडला तू तिला सांगितलं, ती तिला तिला तिला असं करत करत माउथ पब्लिसिटीने मी आजही पर्यंत एकही बॅनर माझ्या एरियामध्ये अजूनही लावलेला नाही. 9 वर्ष कम्प्लीट माझ्या बिझनेसला झालेत आणि माउथ पब्लिसिटीने लोक शोधत शोधत माझ्या किचनपर्यंत येतात आणि दिवसाचे 10 केक कुठेही नाही येत मला.

0: कॉन्फिडंट नव्हती पहिला शो होता आणि मी टॉप टेन मध्ये पण नव्हती. मला टॉप टेन मध्येच बाहेर काढलं. मी कॉन्फिडंट म्हणजे काही ना करून माझा तो उगीचा कॉन्फिडंट होता की मी जाईल, पण मी नाही गेली. त्यांनी रिझल्ट काढला आणि मी टॉप टेन मध्ये नव्हती आणि मी खूप हताश झाली. त्यानंतर मी ठरवलं की मी नाही करणार आता, बस बिझनेस आहे, सेटल आहे, एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि मी केला. पण त्यानंतर मला तिथेच सबटायटल मिळालेला सोशल मीडिया क्वीनचा, कारण की मी सोशल मीडियावर माझं डॅशबोर्ड म्हणा खूप चांगलं होतं आणि मला त्या पोस्टला माझ्या खूप लाईक्स होते, कॉमेंट्स होते, त्यामुळे मला सोशल मीडिया क्वीन असं सबटायटल तिथे मिळाला होता. तर त्या सबटायटलमुळे मला विदाउट जिंकता म्हणजे विन न करता ऍड शूट्स मिळाल्या. हो, मला खूप साऱ्या मेकअप शूट्स मिळाल्या, पेड तेही, कोणालाही मिळत नाही सुरुवातीला, मला पेड मिळाल्या आणि मला साडीचे ब्रँड्स मिळाले. आणि म्हटलं की असं कसं शक्य आहे, पण म्हणजे झालं ते, म्हणजे नशीब माझ्या सोबत होतं. आणि त्यामुळे मग मला दुसरे पेजंट्स आपोआप यायला लागले की मॅम तुम्ही पेड पेजंट्स पेड असतात, सगळीकडे पे फी आपल्या रजिस्ट्रेशन करावं लागतं. बट मला कोणी पे नाही घेतलं, मला बोलले की तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा, आम्ही सांभाळू, हँडल करू. आणि मी केलं आणि मी जिंकत गेली मग त्यानंतर.
1: क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक एखादी गोष्ट घडत असते, एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असताना किंवा एखादी अशी गोष्ट की जी घडत नाहीये पण अपयश आलं, पण त्या अपयशामधून पण आपल्याला काही पॉझिटिव्ह घेता आले आणि जे तुला मिळत गेलं, जे तू घेत गेलीस, हॅट्स ऑफ आहे. म्हणजे की थांबणं हा पर्याय तू निवडला नाही, तर अर्थात ठीक आहे, पहिला पेशंट झाला, यश नाही मिळालं, पुढे ट्राय करून बघूयात. सो ही कुठेतरी ही जिद्दच मला असं वाटतं तुला त्या विनर टायटल पर्यंत घेऊन गेली. स्वातीसोबतच्या या दिलखुलास गप्पा ज्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत, कारण स्वातीची जी जर्नी आहे ती ऍक्च्युली ऍज अ मॉडेल, ऍज अन एंटरप्रिनर म्हणून ही जी जर्नी आहे ही ऐकताना मला असं वाटतंय आत्ताच जसे तरुण युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं असणार आहे की काय कुठे चुकतोय किंवा आपण कुठे मागे राहतोय का, अच्छा हा कोणता एखादा क्ल्यू तुम्हाला नक्कीच यातून मिळू शकतो. तर ही मुलाखत अशीच तुम्ही ऐकत राहा, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऐका आचार्य 90 FM युअर ओन.

हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते आहे आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये. अर्थात फॅशन

0: ब्रँडच्या अंडर आपण आज आपल्यासोबत छान दिलखुलास संवाद साधत आहोत स्वाती सोनावणेसोबत. स्वाती ही पेशाने मॉडेल आहे. मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये खूप छान काहीतरी केल्यानंतर आता ती मॉडेलिंग मध्ये ऍज अ ज्युरी पॅनलवरती बसते. सो स्वाती, तू सांगितलंस ब्रेक पूर्वी की कशी ही जर्नी सुरू झाली, तू कशी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलीस. मॉडेलिंग मध्ये आल्यानंतर, या क्षेत्रात उतरल्यानंतर घरच्यांनी तुला पाठिंबा दिला का, किंवा मॉडेलिंग म्हटलं की एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन आहे मॉडेलिंग या क्षेत्राकडे, की तुला शॉर्टच कपडे घालायचे आहेत, तुला प्रेझेंटेबल, तुला थोडस हॉट दिसणं गरजेचं आहे, ह्याच्या काही एक चौकट बनवली गेलेली आहे, तुझ्या घरच्यांनी हे कसं एक्सेप्ट केलं काय सांगशील?
1: मी सांगेन की माझ्या फॅमिलीचा खरंच खूप चांगला सपोर्ट होता. कारण की पहिलं तर आम्ही चार भावंड आहेत आणि तीन मुली आहोत आम्ही आमच्या आईवडिलांनी आणि त्यामुळे ना त्यांनी खूप छान पॅरेंटिंग केलंय. माझ्या आईवडिलांना मी त्यासाठी लव्ह यू म्हणेन की त्यांनी इतकं सुंदर आमच्यावर पॅरेंटिंग केलंय की मला ते वाईट काय आणि चांगलं काय सुरुवातीलाच कळालं होतं की कुठे आपल्याला फोकस करायचं आहे आणि कुठे नाही करायचंय. आणि राहिली गोष्ट की पेजंट, तुला मी सांगितलं की ज्यावेळी मी तो शो हारली आणि त्यानंतर मला जो पहिला ब्रँड शूट केला तो मी साडीचा केला आणि त्यामुळे मग माझा तो लोकांना माझ्या पेजकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झाला. कोणीच मला असं हॉट बघणं किंवा हे बघणं त्या दृष्टिकोनापेक्षा सर्वांना मला साडीत पाहायला जास्त आवडायला लागलं. साडीत म्हणा, नऊवारीत म्हणा, इवन माझं ज्वेलरी शूटसाठी मी जास्त फेमस झाली की हिच्यावर ज्वेलरी छान वाटते, तर प्रत्येक ज्वेलरीचे ब्रँड माझ्याकडे यायला लागले आणि मी ज्वेलरी आणि साडीचे शूट केले. तर त्यामुळे मला गरजच नाही पडली की मी कुठेतरी शॉर्ट कपडे घालून करावं किंवा त्यातही सुंदर स्त्री सर्व कपड्यांमध्ये छान दिसते. पण मला गरज नाही पडली की मी असे हॉट किंवा असे काही, मी साडीतही हॉटच दिसत होती. मला सर्वांना मला साडीत पाहणं जास्त छान वाटलं म्हणून तसा माझा प्रवास साडीपर्यंतच येऊन अजूनही तिथेच आहे मी.
0: नाही शुअर, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की इट्स नॉट नेसेसरी की मॉडेलिंग म्हणजे तुम्हाला त्याच लुकमध्ये मॉडेल म्हटलं की तो तसाच लुक डोळ्यासमोर आला पाहिजे. लक्ष्मीकांत शृंगार केलेली मॉडेल सुद्धा तितकी सुंदर दिसते. मराठमोळ शृंगार ज्या वेळेला एखादी मॉडेल करून उभी राहते, रादर आपण बरेच ब्युटी पेजन बघतो जिकडे कंपल्सरी हा जो पहिला राऊंड असतो जो ट्रेडिशनल असतो, आणि मला असं वाटतंय ही कुठेतरी एक बदलत चाललेला विचार आहे आणि जो समाजामध्ये पेरला जातोय. आज बऱ्याच मुली मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येत असतील तर त्यांना कुठेतरी त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये एक भीती असते की हे क्षेत्र सेफ आहे का, किंवा मुली ज्या येत आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती असेल, किंवा त्या ज्या मुली नव्याने येणार आहेत त्यांना काय सांगशील, त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील?
1: तर पॅरेंट्सला मी हे सांगेल की क्षेत्र कुठलंही सेफ नाही, मग ते तुम्ही मॉडेलिंग घ्या किंवा कुठेही घ्या. जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईट आहेत, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही. तर त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्राला तसं चांगलं क्षेत्र नाही म्हणून आपण बोलूच शकत नाही. कारण की आपण डॉक्टर जे आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये, पण तिकडेही त्यांच्यावर शोषण होताना आपण पाहिलंय. त्या तर मॉडेल्स नाही आहेत, त्या तर साध्या कुर्त्यामध्ये असतात, तरी तिकडे पाहिलंय. किंवा प्रत्येक जागेवर आहे, मग आपण त्याच एका क्षेत्राला वाईट बोलूच शकत नाही. हा राहिलं आपल्यावर असतात काही गोष्टी की आपल्याला कुठेही हिंट मिळतेच, छोटी ना छोटी, ती हिंट आपल्याला पकडायची आणि पुढे चालायचं आहे. की कुठे आपल्याला एंटर करण्याच्या अगोदर हिंट मिळते तर एंटर करायचं आहे की नाही हे तिथेच ठरवायचं आहे. तर हेच मी पॅरेंट्सला बोलेल की मुलींवर थोडा विश्वास ठेवा. आपल्या मुली चांगल्याच ट्रॅकले चालू आहेत आणि चालल्या आणि चालतीलच, आणि मुलींनीही पॅरेंट्सला थोडं विश्वासात घ्यावं आणि असं
0: सांगितलं
1: हो आणि सांगावं. काही वाईटही घडतंय तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा जवळच्या, तुमच्या टीचर्सला सांगा. जर तुमच्या कोणी खूप मुली आपल्या टीचर्स बरोबर असतात जवळच्या, तर त्यांना सांगा किंवा जवळच्या मैत्रिणीला तरी नक्कीच सांगावं. आणि जर नाही सांगण्याची हिंमत तर तुम्ही तिथेच ऍक्शन घ्यावी.
0: बरोबर,
1: हे मला बोलायचं आहे. नाहीतर मग सगळ्याच ठिकाणी वाईट लोक भेटत नाहीत. मला तर अजूनपर्यंत एकदाही तसा एक्सपिरियन्स आलेला नाहीये माझ्या फील्डमध्ये.
0: सी इट्स ऑल अबाउट अस की आपण त्या गोष्टीला कसं ट्रेंड करतोय किंवा कसं हाताळतोय बेसिकली. सो जे लोक म्हणतात की हे असं आहे ते तसं आहे, तर एकदा अनुभवून बघा आणि अनुभव ह्या बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. स्वाती मॉडेलिंग मध्ये आल्यानंतर अगोदरची स्वाती आणि ही स्वाती काय फरक झाला?
1: खूप फरक आहे, खूप फरक. जसं मी बोलली की मी स्कूलमध्ये असताना खूप टॉपर होती, स्कॉलर होती. मला असं वाटायचं की देवा प्लीज मी थोडी स्कॉलर कमी असेल चालेल, मला तसं सुंदर बनव ना प्लीज. मी अशी प्रे करायची देवाला, म्हणजे मी खूप अशी असं वाटायचं की यार, कारण की आहे आजही टीचर्स लोक सुंदर मुलींना थोडस हेच करतात, लेडीज असू दे म्हणजे वुमेन्स असू दे किंवा आपले मेन्स टीचर असू द्यात, दोघेही थोडस सुंदर मुलांशी थोडेसे असतातच. मला मी ते माझ्या लाईफमध्ये म्हणजे हे केलं, आय डोंट नो दुसरे टीचर्स कसे असतील किंवा आजचे टीचर्स कसे आहेत, तर जे सुंदर आहेत त्यांना डान्स कॉम्पिटिशन मध्येच घेणार, आम्हाला बोलायचे की थांब तू जरा थांब वगैरे, कितीही टॅलेंट असलं तरी. हे मी केलंय आणि हे मी मला खूप वाईट वाटतं आजही स्कूल डेज आठवले तरी. आणि त्यानंतर मला असं वाटायचं मला नाही करायचा अभ्यास, मला माझ्या स्वतःवरच फोकस करायचंय, मला छान दिसायचंय. आणि त्यानंतर मग मी माझं स्वप्नच होतं यार की मला असं काहीतरी करायचं. मी माझ्या फॅमिली चार भावंडामध्ये मी डस्कीज कलरची आहे, बाकी माझे चार भावंड दुधासारखे पांढरे दुधासारखे पांढरे. आणि मग मला त्यांचे म्हणजे मला यार हे गोरे कसे, मम्मी तू काय खाल्लं होतं माझ्या, मी काच सावळी आहे, मी काच सावळी आहे. पण नंतर मी शिल्पा शेट्टी पाहिली, आपली मिस युनिवर्स सुष्मिता सेन आणि दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, सगळ्या सावळ्या स्किन टोनच्या आहेत, डस्की स्किन. आणि त्यांना बघून मला एक इव्हन बिपाशा बासू त्यांना पाहून मला असं वाटलं आपल्याला मला असं वाटलं की का नाही. आणि आज असं एक्झाम्पल देतात की माझ्या बहिणीचा मला भाचा मीन्स मला बहिणीला मुलगा झालाय छोटा, आणि बहीण खूप गोरी आहे आणि त्याचं स्किन टोन थोडं लाईट आहे तिच्यापेक्षा, डार्क आहे म्हणजे त्याचं स्किन टोन डस्की आहे. तर ती त्याला नेहमी बोलते बाबू मावशीसारखंच व्हायचं, आपल्याला कलरवर नाही टॅलेंट बघायचं. तर मला इतकं प्राऊड होतं स्वतःवर की लाईक बघा म्हणजे काहीतरी मी अचीव केलंय म्हणून आता बोलतात की मावशीसारखंच व्हायचं मावशीसारखंच व्हायचं. आणि खूप नाव काढतात फॅमिलीमध्ये रिलेटिव्हमध्ये आणि मैत्रिणीमध्ये तर आहेच की यार आम्ही तुझ्याबद्दल विचार नव्हता केला. माझा एक कार्यकर्ता मित्र आहे तो आता इलेक्शनला उभा होता आणि त्याला मी मेसेज टाकले की प्राऊड ऑफ यू उमेश, तू काहीतरी चांगलं करतोय, नक्की तू निवडून येशील मला खात्री आहे. तो म्हणे माझं सोड यार पण तुझ्याकडनं मला अपेक्षा नव्हती पण खूप मोठं केलंस काहीतरी. आणि ते ऐकून मला डोळे भरून आले, मला वाटलं यार खरंच मी काहीतरी केलंय म्हणून आज सगळ्यांच्या तोंडात माझं नाव आहे.
0: नाही 100%, कारण हा प्रवास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आणि आज तू मागे वळून पाहतेस तेव्हा तुला हे सगळं आठवतंय, कारण ऑफकोर्स आज जे मिळालंय ते काय एका दिवसातलं नाही, त्याच्यामागे मेहनत आहे, हार्डवर्क आहे, रात्रंदिवस एक करावा लागतो तेव्हा कुठे जाऊन हे मिळतं आणि तेव्हा लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. कारण आज मी तुला बऱ्याच मोठ्या पेशंट्सच्या जुरी पॅनलवरती बघते ज्या वेळेला हा रिस्पेक्ट मिळतो काय फिलिंग्स असतात.
1: खरं सांगते आता तर तो कॉन्फिडन्स आलाय म्हणजे असं वाटतं मी डिझर्व करते ती चेअर ती जुरी पॅनल तो मी डिझर्व करते. पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, तुला आता एवढ्या जर्नीमध्ये सांगितलीस आणि खूप म्हणजे खूप खूपच छान वाटतं. ती फिलिंग मी एक्सप्रेस पण नाही करू शकत की यार मी कशी आली आणि मी खरंच केलं अचू. खूप प्राऊड मला स्वतःवर होतं आणि बोलतो ना की एक प्रत्येक पुरुषांमागे स्त्री असते, तर मला आज सांगायला आवडेल की त्यामागे एक पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा नवरा.
0: मी त्या विषयाकडे येणारच आहे आणि घेतलंय तू कंटिन्यू कर
1: माझा नवरा की मी माझं अकाउंट ते हँडल करतात, ते तुला कोणी मॅनेजरची गरज नाही, मी आहे ना तुझं मॅनेजर. आणि जसेच डीएम येतात पहिला माझा नवरा त्यांच्याशी कॉर्डिनेट करतो की हा असं असं आहे एवढं एवढं पेड घेतो हे आहे. आणि हॅट म्हणजे मी स्वतःला हॅट्स ऑफ म्हणेन कारण की मी आतापर्यंत जेवढे शो केलेत ज्युरी पॅनल म्हणून ते सगळे मी ब्रँडच केलेत, मी एकही शो लोकल केलेला नाहीये. त्याच्यामुळे स्वाती एक ब्रँड झालाय आणि त्याच्या मागे खरंच माझा हस्बंड आहेत आणि त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन, ते मला इतके सपोर्ट करतात. आणि प्रत्येक माझ्या ब्रँड मागे योगेश आहेत मीन्स माझा नवरा. आणि खूप बेस्ट फिलिंग आहे, असं वाटतं की ट्वेल्थ मध्ये मी बोर्ड मध्ये फर्स्ट नंबर काढलाय.
0: ऍक्च्युली सातव्या आसमान वाली फिलिंग आहे. तर मला आता तिच्या या जर्नी बद्दल पण जाणून घ्यायचं आहे. अर्थात बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर या फील्ड मध्ये मी कसं काम करू किंवा एक बिझनेस चालवायचा तर डिफिकल्टीज येतात तर त्या कशा हँडल करायच्या. स्वातीची ही जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आणि खूप इंटरेस्टिंग आहे, ती आपण ऐकणार आहोत पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनपुरात गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण गप्पा मारत आहोत स्वाती सोनावणे सोबत. स्वाती, ब्रेकपूर्वीच विषय निघाला की आता सपोर्ट करणारा जर एक पर्सन आहे तर तो आहे तुझा नवरा. आता फॅमिली इज गुड, फॅमिलीने खूप सपोर्ट केला, फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह. बट आता मला सांग की लग्नानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की या फील्डमध्ये कसं जायचंय, आणि त्यातही एक स्टोरी आहे जी मला माहिती आहे की तिचं हे अरेंज मॅरेज आहे. ओके, तर अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा असं छान होऊ शकतं, आणि कसं त्यांनी सपोर्ट केला, तू त्यांना कसं सांगितलं तुझ्या फील्ड बद्दल आणि काय काय त्या मुवमेंट होत्या?
1: जेव्हा ते पाहुणे मला आले होते तेव्हा त्यांना माझं प्रोफाईल शेअर झालेलं पहिलं इंस्टाग्रामचं.
0: पाहुणे बघायला येतात ना इंस्टाग्रामचं प्रोफाईल बघतात.
1: एक इन्सिडेंट असा झालेला की होणारे सासरे माझ्या सलॉन पर्यंत आले होते. सलॉन बघायला की मुलीचं सलॉन कुठं आहे, तर ते कारण काही कारणामध्ये झालं नाही, पण हे जेव्हा तेव्हाही सेम इंस्टाग्राम शेअर झालं. आणि इंस्टाग्राम शेअर झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्याचा मीन्स होणाऱ्या नवऱ्याचा मेसेज आला की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात आणि मला तुम्ही पसंत आहात, पण आपले वाईब्स मॅच झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही आहोत. हे गोष्ट त्यांची क्लिअर होती की मला इगो हर्ट झाला की भाई मी एवढी छान आहे, माझं प्रोफाईल काय आहे तू बघ, आणि तू असं बोलूच शकत नाहीस की वाईब्स मॅच, म्हणजे आताही तुला मॅटर करतंय वाईब्स, म्हणजे आज मुलांना, म्हणजे हे मला बोलायचं की मुलांना वाईब्स मॅच करणं दिसण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी इगोमुळे हा म्हणाली की नाही, मी याला माझ्या वाईब्स दाखवेन आणि नंतर रिजेक्ट करेन. मी हे असं ठरवलं होतं, पण असं मला जमलं नाही करायला, कारण की ते इतके छान होते दिसायलाही, म्हणजे मी काहीच नाही त्यांच्या पुढे असं मी म्हणेन मॉडेल असून. आणि पण माझ्या सासूला मी आवडली नाही, माझ्या होणाऱ्या सासूनी त्यावेळी मला रिजेक्ट केलं, आणि एकदा नाही 4 वेळा रिजेक्ट केलं. ऐका, आय लव्ह यू सासू, मीन्स माझ्या त्यांना काही अपेक्षा असतील त्यांच्या सुनेकडनं, त्या म्हणाल्या मला मुलगी पसंत नाहीये, मी माझ्या मुलासाठी खूप वेगळे विचार केलेले आहेत आणि मुलगी मॉडेलिंग करते, तिथे मला थोडासा हे आलं, मॉडेलिंग करते तर मॉडेलिंगमध्ये आपण कसेही कपडे घालतो, कसेही काही करतो, ती सगळ्या म्हणजे सगळ्यांना दिसत असणार वगैरे वगैरे. मी माझ्या फॅमिली माझ्या सुना मी वेगळ्या ठेवी, म्हणजे थोड्याशा आणि त्या स्वतःही एक गव्हर्नमेंट वर्कर आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये कामाला आहेत, चांगल्या पोस्टवर अध्यक्ष आहेत त्या तिकडच्या अकोल्याच्या, आणि तरीही त्यांचे विचार होते की सुना जे मॉडेलिंग असू देत, पण त्यांना त्या कपड्याशीच हे प्रॉब्लेम होता. आणि मग मी योगेश बरोबर, माझ्या नवऱ्याचं नाव योगेश आहे, त्यांच्याबरोबर बोलली की का रिजेक्ट करतायत आई, माझं अजून इगो हर्ट होत होता, म्हणजे प्रेम तर होत नव्हतं पण इगो जास्त हर्ट होत होता की कसं शक्य आहे यार, मला कोणी रिजेक्ट कसं करू शकतं, मला मी एक मॉडेल आहे, एक थोडा इगो असतो ना मुलींचा, आणि त्याच्यामुळे तर ते ममाज बॉय होते एकदम. ते बोलायचे नाही मम्मी नाही बोलते तर मी काहीच नाही करू शकत, आय एम सॉरी. आणि मी खूप रडायची की मला, मी माझ्या मम्मीजवळ रडायची, मम्मी मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, कारण की सगळे पाहुणे मीच रिजेक्ट केलेत, मला कोणी रिजेक्ट नाही केलं अजून. आणि ते पुन्हा यायचे पुन्हा यायचे मग त्या दरम्यान आमचे माझं त्यांच्यावर प्रेम झालं की यार हे माझ्यासाठी थांबतायत, त्यांना मी आवडली आहे कुठेतरी, हे त्यांच्या मम्मीला म्हणवतायत, कन्व्हिन्स करतायत. मग शेवटी मी आईंना फोन केला डायरेक्ट, म्हणलं आई काय प्रॉब्लेम आहे, त्यांना मी पसंद आहे, मला ते पसंद आहे, माझ्या घरच्यांना पसंद आहे. मी डायरेक्ट फोन केला, ते म्हणे की तू मॉडेलिंग करतेस आणि तुझा देवावर विश्वास नसला, मग माझा तर आहे देवावर विश्वास, तर तू माझा देव करशील का? मी म्हणे मी तुमचं सगळं करेन, डायरेक्ट बोलली मी तुमचं सगळं करेन. आणि मॉडेलिंग म्हटलं तुम्ही माझं पेज बघा जाऊन, प्लीज मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा माझं इंस्टाग्रामचं पेज बघा, त्याच्यावर तुम्हाला साडी व्यतिरिक्त किंवा ज्वेलरी, मी असं नाही म्हणत की मी इन फ्युचर दुसऱ्या कुठल्या शॉर्ट्स घालून करणार नाही, कारण की का खोटं बोलून लग्न करू ना, मला जर एखादी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी करेन नक्कीच. हा, पण तुम्ही पेज बघा, तुम्हाला कुठेही वाईट वाटणार नाही, आणि ब्रँड व्यतिरिक्त मी काहीही केलं नाही, मी कुठलंही लोकल काम करत नाही, हे तुम्ही नक्की बघाल. आणि त्यांनी माझं पेज बघितलं जाऊन, फेसबुक बघितलं, इंस्टा, आणि ते हॅपी झाले की वा इथं खूप सुंदर आहे आणि ज्वेलरी किती छान. मग त्यांचं टॉपिकच चेंज झालं, ही ज्वेलरी कुठे भेटली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, बापरे. मग त्यानंतर आजपर्यंत त्या दिवशीपासून आम्ही सास आणि सुना आहोत, म्हणजे सासू सुना नाही आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत, आणि आम्ही रोज एक एक तास फोनवर बोलतो.
0: क्या बात,
1: लग्नाबद्दल माझ्या नवऱ्याशी पण एवढा वेळ नाही बोलली तेवढा मी माझ्या सासू बरोबर फोनवर बोलते आणि माझा नवरा शॉक असतो की तुम्ही नक्की एवढं बोलता काय. तर आम्ही कपड्यांबद्दल ज्वेलरीबद्दल त्यांनाही आवडतात मलाही आवडतात तर तेच बोलत असतो. दोन तीन शोजला त्या आलेल्या पण माझ्यासोबत आणि त्या आता खूप सपोर्ट करतात आणि शो असेल तर मला इव्हन बोलतात असं रेडी हो तसं हो रेडी हो म्हणजे आता तर खूप छान सपोर्ट आहे. पण ह्या सर्व मागे मी त्यांना शेवटी योगेशलाच पकडेन की त्यांनी खूप ट्राय केलं त्यांच्या मम्मीला म्हणण्यासाठी शेवटी आमचं लग्न झालं.
0: क्या बात है, सो क्यूट. इट्स नॉट जस्ट अरेंज मॅरेज, इट्स अरेंज लव. सो नाईस, म्हणजे कन्व्हिन्स करता येणं म्हणजे हे फील्ड वाईट नाहीये किंवा मी करत असलेलं काम मला माहितीये की मी खूप चांगलं काम करते किंवा मला माहितीये की याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. हे कन्व्हिन्स करवणं म्हणजे एखाद्याला समजावून सांगणं पण एक मोठी गोष्ट आहे आणि जी तो करून दाखवलीस मला असं वाटतं.
1: पण आम्ही कुठले चुकीचे पाऊल नाही उचलले.
0: सो हे इम्पॉर्टंट आहे आणि मला खरंच म्हणजे स्वातीच्या सासरकडचे लोक असतील माहेरचे लोक असतील खरंच थँक्यू सो मच. त्यांना मी थँक्यू म्हणेन एक मुलगी म्हणून कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलींच्या पॅशन्स ज्या आहेत ना त्या कुठेतरी स्टॉप होतात लग्नानंतर आणि टचवूड तुझ्या बाबतीमध्ये तुझे इनलॉज इतके प्रेमळ आहेत आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह आणि जर अशी फॅमिली असेल प्रत्येक मुलीला मिळाली तर मुलगी माहेरचं नाही सासरचं नाही स्वतः बरोबर त्या सगळ्यांना ती पुढे घेऊन जा.
1: बरोबर आहे.
0: सो त्यामुळे हा पॉझिटिव्ह विचार तुझे इनलॉज पण करतायत तुझे मम्माकडचे आईकडचे पण करतायत त्यामुळे खरंच टचवूड आणि हे असंच राहू दे. स्वाती आपल्या गप्पा मला असं वाटतं संपणाऱ्या नाही आहेत पण या व्यतिरिक्त तू मेकअप आर्टिस्ट एक सलॉन चालवतीयस मेकअप आर्टिस्ट आहेस या सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करतेयस हे सगळं परत मॅरिड लाईफ पण तू हँडल करतेस काही लग्नाला जास्त दिवस झाले नाही हार्डली एक वर्ष वगैरे. सो हे सगळं करत असताना कसा म्हणजे बॅलन्स कसा
1: साधतेस? तू जसंच मला बोललीस की तू हे करते ते करते मला एक माझा किस्सा आठवला की जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट तर होतीच मी माझं सलॉन होतं म्हणून आणि मी माझ्या स्टाफकडनं शिकली हे मला सांगायचं की अगोदर मी बिझनेस टाकला आणि नंतर मी शिकली आणि त्यानंतर मी ऑर्डर्स घ्यायला लागली ब्राईड वगैरे मॉडेल्स घ्यायला लागली आणि त्यानंतर मी मला असं वाटलं की मी प्रत्येक गोष्ट इगोवर घेऊन करते. इगोवर लाईक म्हणजे यार हिला चार्जेस विचारले 50,000 तिला चार्जेस विचारले 25,000 अरे जस्ट मेकअप माहिती खूप मेहनत आहे आता जेव्हा स्वतः करते तेव्हा कळतं पण असं वाटलं की यार मला का नाही येते का नाही शिकू शकत आहे मी एवढं काय आहे त्यात असं बघून बघून बघून बघून करून करून मी शिकली. नंतर मी फॅशन डिझायनिंग कडे वळली थोडस की मी माझ्या लग्नाचे सगळे आउटफिट स्वतः क्रिएट म्हणजे केलेले आहे डिझाईन स्वतः केलेले आणि तिकडे तासन तास जाऊन मी डिझायनरकडे उभी राहिलेली आहे त्या आउटफिटसाठी की हे असेच पाहिजेत ते तसेच पाहिजेत इथे इथे तिथे काही मला नकोय आणि ते मी स्वतः डिझाईन केलेत म्हणून मी तर त्यावेळी माझे वडील एकच शब्द बोलले होते की लोकांसाठी तरी काहीतरी ठेव. आणि मला इतकं हसायला आलेलं सगळंच तुला करायचंय जरा थांब आता लग्नाच्या वेळी म्हणजे उद्या माझं लग्न आणि आजपर्यंत मी काम करत होती आणि त्यामुळे मग अशीच मी अजूनही मला काही असं वाटेल की हे मला का नाही येते तुझी चेअर सांभाळा
0: चालेल
1: सारखं अँकर होणं नाहीये आता म्हणजे मला लगेच असं वाटेल की का नाही करू शकत मी अँकरिंग मी करू शकते आणि मी लगेच एखादा शो तरी होस्ट करणं नक्की मी ट्राय करेन म्हणजे मी अशीच आहे नवीन नवीन गोष्टी शिकणं खूप आवडतं मला मग ते काहीही असू दे छोट्यातली छोटं किंवा मोठ्यातली मोठं मला खूप आवडतात गोष्टी शिकायला म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकली आणि आज कुठेही मला मेकअप असायला दुसऱ्यांकडे जायची गरज नाही ड्रेस स्टिच करायला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाहीये कशासाठीच नाही मी माझे पूर्ण फॅमिली आणि मी स्वतःवरच डिपेंड आहे.
0: क्या बात आहे. सो मला हेच सांगायचं आहे की वाट बघू नका कुठल्याही गोष्टीची आणि एखादी गोष्ट करावीशी वाटली मनात आलं शिका करा आणि छान मोकळे व्हा मी असं म्हणेन. तर ही अशी मोकळ्या स्वभावाची पण तितकी जिद्दी असणारी स्वाती आज आपल्यासोबत जोडली गेली होती. स्वाती खूप छान वाटलं खूप पॉझिटिव्ह आहेस अशीच पॉझिटिव्ह राहा आणि पुढेही काम करत राहा आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी कायम शिकत राहा त्यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा. आणि श्रोते हो खरं तर गप्पांचा सिलसिला न संपणारा होता. पण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण स्वाती सोनावणे सोबत छान गप्पा मारल्या. मॉडेलिंग क्षेत्र आणि त्याचबरोबर तिच्या आवडीचे इतर क्षेत्र यामध्ये ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स करते, फॅमिली सांभाळत एक लग्न झालेली स्त्री सुद्धा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान मॅनेज करून स्वतःला एका यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जाऊ शकते याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती आज आपल्यासोबत होती. कितीही प्रॉब्लेम्स आले, कितीही अप्स अँड डाऊन्स आले, तरीही न हारता, न डगमगता, जिद्दीने कशा त्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो हे तुम्हाला स्वातीच्या प्रत्येक बोलण्यामध्ये समजलं असेल. तर स्वातीसोबतच्या या गप्पा हा गप्प्यांचा सिलसिला तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी स्वातीसोबत तुमच्या रजा घेते. स्वाती पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच तू आज इकडे आलीस आणि तुझ्या अनुभवातून आम्हाला सगळ्यांना खूप शिकायला मिळालं.
1: हो नक्कीच, आणि मी पण थँक्यू म्हणेन. माझी फेवरेट लहानपणापासून तुला ऐकते मी आणि ऐकून ऐकून इथपर्यंत मीन्स इच्छा होतीच इथे येऊन, पण असं विचार नव्हता केला कधी येईन आणि कधी इतकी मोठी ह्या चेअरवर बसणे इतकी होईन. आणि आचार्य 90 FM पण खूप खूप खूप थँक्यू म्हणेन मनापासून की मला इतकं तुम्ही केपेबल समजलं की मी इकडे येऊन तुमच्याशी संवाद साधेन. तर थँक्यू सो मच मनापासून, धन्यवाद.
0: तर श्रोते हो, याच नोटवरती मी आरजे कोमल स्वातीसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, करिअर मंत्र सेगमेंट मध्ये आज आपण डॉक्टर राहुल भांडारकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर राहुल नमस्कार.
1: नमस्कार.
0: आचार्य 90 FM मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण मुलांना आपण सर मार्गदर्शन करणार आहे ते म्हणजे आपल्या ज्या ॲप्टिट्यूड टेस्ट असतात की आपण स्पर्धा परीक्षा ज्यांना आपण म्हणतो त्याविषयी आज आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहे. त्यामध्ये जे ई NEET MSCET ह्या सगळ्या परीक्षा येतात तर सरांकडनं थोडं जाणून घेऊया की स्पर्धा परीक्षा म्हटलं की मुलांना फार असं म्हणजे बऱ्याच वर्ष मला वाटतं हल्ली तर मुलं 8वी 9वी 10वीपासून तयारी सुरू करतात, तर नेमकी परीक्षांची तयारी त्यांनी केव्हापासून सुरू केली पाहिजे?
1: आत्ताचं जग हे स्पर्धात्मक जग आहे आणि मी सांगत असतो जरी आजचं जग हे स्पर्धात्मक जग असलं तरीही प्रत्येकासाठी इथे संधी आहे. त्यामुळे एखाद्या स्पर्धेच्या परीक्षेमध्ये आपण आपल्याला अपयश मिळालं म्हणून आपल्यासाठी सर्व जे द्वार आहेत ते बंद झालेत असं काही नाही आहे. आपल्यासाठी सर्वांसाठी मुबलक संधी उपलब्ध आहेत आणि असंही नाही आहे की एखाद्या स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही यशस्वी झालात आणि एखाद्या नामांकित कॉलेजेसमध्ये किंवा विद्यापीठामध्ये तुम्हाला इथे प्रवेश मिळाला म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असंही नाही. कारण अनेक अशी उदाहरणं आहेत जी अशा नामांकित विद्यापीठांमध्ये कधी गेले नव्हते पण तरीही ते यशस्वी आहेत. आणि अनेक अशीही उदाहरणं आहेत की जे स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी झाले त्यांनी दुसरा एखादा विषय निवडला आणि ते विषयामध्ये पुढे जाऊन त्यांना भगवित यश प्राप्त झालेलं आहे. मूळ मुद्द्याकडे येऊया की आपल्याकडे MHCET आहे, त्यानंतर NEET आहे, JEE आहे, JEE ऍडव्हान्स आहे, या पद्धतीच्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत. या मुख्यत्वे विज्ञान या शाखेची निगडित आहेत. म्हणजे सर्वप्रथम मी येतो NEET कडे की जी जर एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकल सायन्समध्ये करिअर करायचं असेल म्हणजे डॉक्टर थोडक्यात डॉक्टर ही पदवी जर निवडायची असेल वैद्यकीय क्षेत्र ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर त्याला डॉक्टर म्हणून जायचं असेल तर त्याला NEET ही परीक्षा देणं अनिवार्य. आणि NEET परीक्षेच बरोबर त्याला त्याची 11वी 12वीचं जे त्याचा अभ्यास आहे तेही करून त्याच्यामध्येही 75% मिळवणं त्याला अनिवार्य आहे. तर दोघांचीही जी ऍग्रीगेट आहे ती पकडून मग त्याला त्यावेळीच्या क्रमवारीप्रमाणे त्याला वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये जे मेडिकल सायन्समध्ये पण वेगवेगळ्या स्ट्रीम आहेत. जसं आपल्याला माहीत असलेली स्ट्रीम फक्त MBBS आहे तसं नाहीये. MBBSच्या व्यतिरिक्त BAMS आहे म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आपण त्याला म्हणू, BHMS आहे होमिओपॅथिक डॉक्टर आहे, त्याच्या पुढेही जाऊ BUMS आहे म्हणजे युनानी, जसं आयुर्वेदिक पद्धती आहे तसं युनानी पद्धत ही देखील आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन व्हेटिनरी सायन्स म्हणजे पशुवैद्यकीय शास्त्र जे आहे तेही उपलब्ध आहे. आणि ऍग्रिकल्चर हे देखील आज याच्या मार्फत येतं, फार्मसी हे पण त्याच्या अंडर येतं. तर असे अनेक पर्याय विदिन NEET च्या अनुषंगाने त्याला उपलब्ध होतात. आता आयुष मंत्रालय जे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली आल्यावरती आयुष मंत्रालयाची स्थापना केली म्हणजे ज्याच्यात आयुर्वेदिक युनानी या सर्वांना अल्टरनेट सायन्सलाही चांगला दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत ह्यांच्यामध्ये पण वाढ झालेली आहे काही प्रमाणात. आणि त्यालाही आंतरराष्ट्रीय पातळीवर कोविड नंतर विशेष करून कोविड नंतर आयुर्वेदिक शास्त्राला होमिओपॅथिक शास्त्राला प्रचंड मोठी मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आता आहे. तसंच आपण बघितलं तर आता आपली जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईल बदललेली आहे त्यामुळे प्रत्येक जण आता पेट पॅरेंटी आहे. तर त्या अनुषंगाने पेट क्लिनिक्स पेट सलोन्स हेही आलेले आहेत. तर वेट सायन्सलाही तेवढाच डिमांड आहे. गौशाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर येत आहे. इथे प्रत्येक ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज असतेच. तर त्या सायन्सलाही फार मोठ्या प्रमाणात आता आहे. पण हे सगळ्यांना जाण्यासाठी तुम्हाला नीट देणं अनिवार्य आहे. तर नीट ही परीक्षा जर तुम्ही त्याची तयारी 11वी 12वी पासून सुरुवात केली 2 वर्ष तर तुम्ही ती यशस्वीरित्या करू शकता. नीट मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे एखादा प्रश्न 5 मार्काचा असेल आणि तो तुम्ही चुकीचा
0: सोडवला
1: तर तुम्हाला सॉरी 4 मार्काचा प्रश्न असतो आणि जर तुम्ही तो चुकीचा सोडवला तर 5 मार्क म्हणजे 1 निगेटिव्ह मार्क आणि 4 मार्क तसं निगेटिव्ह मार्किंग आहे. तर एवढी ती म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये तयारी तुम्हाला किमान 3 ते 4 तास दिवसाला अभ्यास करणं गरजेचं आहे तुमच्या कॉलेजच्या अभ्यासाबरोबर. म्हणून अनेक अशा संस्था आहेत की ज्यांनी म्हणजे त्याला आपण कोचिंग इन्स्टिट्यूशन, उदाहरणार्थ मी जिथे असोसिएटेड आहे नेक्जन्स कॉलेज अकॅडमी, तिथे इंटिग्रेटेड कोर्सेस देखील आहेत. कॉलेज बरोबर इंटिग्रेटेड कोर्सेस इथे उपलब्ध आहेत 11वी 12वी साठी. म्हणजे तुमचा अभ्यासाचा वेळ तुम्हाला जास्त मिळतो, कॉलेजमध्ये तुम्ही परीक्षेला येऊ शकता असं ते एक गणित आहे. त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलं जर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये जायचं असेल तर इंजिनिअरिंग साठी तुम्हाला MHT CET म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी CET परीक्षा आहे त्याच्यामध्ये फायदा असा आहे की 85% सीट जे आहेत ते महाराष्ट्राचं डोमिसाईल असलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत आणि 15% सीट फक्त जे राष्ट्रीय पातळीवरती AIR मध्ये टॉप 15 मध्ये येणार आहे त्यांच्यासाठी आहेत. तर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीमध्ये फार मोठी संधी त्याच्यामुळे प्राप्त होते. फरक असा आहे की जर तुम्हाला नीट द्यायची असेल तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे 3 विषय घेणं अनिवार्य आहे आणि जर तुम्हाला अभियांत्रिकीमध्ये जायचं असेल म्हणजे MHT CET मध्ये जायचं असेल IIT JEE नीट मध्ये याच्यामध्ये IIT JEE ऍडव्हान्स वगैरे मध्ये जायचं असेल तर तुम्हाला PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स गणित घेणं अनिवार्य. जर तुम्हाला मेडिकल सायन्स मध्ये असेल तर बायोलॉजी घेतलंच पाहिजे. तसंच तुम्हाला अभियांत्रिकीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला गणित घेणं अनिवार्य आहे. हा एक मुबलक फरक आहे. काही असे अपवाद विद्यार्थी देखील आहेत की ज्यांनी दोन्ही परीक्षा दिलेल्या आहेत पण माझं जे एक मेंटॉर म्हणून एक ऍडवाइस विद्यार्थ्यांना असेल की तुमचा करिअरचा मार्ग निवडताना एका गोष्टीवर फोकस असणं फार गरजेचं आहे. तुमच्या पालकांची किंवा तुमची मनस्थिती तशी असेल की तुम्ही दोन्ही याचा अभ्यास करू शकत असाल तर मात्र तुम्ही तो करिअर निवडावा, अन्यथा तो निवडू नये. अनेक वेळा मला असाही प्रश्न येतो की सर एप्रिल मे मध्ये साधारणपणे या परीक्षा असतात तर आम्हाला जर समजा 12वी मध्ये तेवढेसे गुण नाही मिळाले किंवा नीट मध्ये किंवा MHET मध्ये किंवा IIT JEE मध्ये थोडक्याने जर आमचा क्रमांक गेला असेल तर आम्ही 1 वर्षाचा गॅप घ्यावा का. तर मी त्या विद्यार्थ्यांना कधीही असं ऍडवाइस देतो की जर थोड्या प्रमाणाने जर तुमचा जर क्रमांक गेला असेल तर तुम्ही निश्चित तो पर्याय निवडावा. नाहीतर जर तुम्हाला दुसऱ्या जे स्ट्रीम्स आहेत जसं मी सांगितलं MHET मध्ये तुम्हाला 85% महाराष्ट्र डोमिसाईल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते आहे, त्यामुळे तुम्हाला अनेक इथे अभियांत्रिकी कॉलेजेसमध्ये सीट मिळतील. जसे VJTI अभियांत्रिकी विद्यालय आहे ते फार चांगल्या दर्जाचं आहे, विद्यावर्धिनी आहे असं इथलं, हे असे अनेक अभियांत्रिकी विद्यालय आहेत. त्याच्यानंतर आपण ज्या समूहात बसलेलो आहोत आचार्य समूहामध्ये आपल्याकडे आर्किटेक्चरल कॉलेज BArch जरी करायचं असेल तरी या परीक्षा देणं त्याला अनिवार्य आहे. तर BArch मध्येही तुला जर सीट घ्यायची असेल तर ही परीक्षा स्पर्धात्मक परीक्षा देणं त्याला गरजेचं आहे. पण BArch मध्ये मी असं म्हणेन जर तुमचा कल विज्ञानासोबतच तुमचा कल जर असेल तर तुम्हाला कलेचं थोडं चांगलं ज्ञान असेल, तुमची जर चित्रकला किंवा तुमचं व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग असेल तर BArch मध्ये तुम्ही नक्की यावं. विज्ञान आणि कलेचं संगम असणारं म्हणजे हे वास्तुविशारद आपण त्यांना म्हणतो आर्किटेक्टला मराठीमध्ये, तर तेही सीट्स तुम्हाला तोही करिअर ऑप्शन एकदम चांगला आहे. कारण जसं शहर वाढत आहे, जसं जीवनशैली वाढत आहे, शहरात जसा जनसंख्या वाढते तर राहण्याचे संकुल देखील वाढत चाललेले आहेत अनेक ठिकाणी, तर ह्याच्यामध्येही मुबलक संधी आहे.
0: माझंच उदाहरण घ्यायचं असेल तर मॅथमॅटिक्स आपण स्कोरिंग म्हणतो म्हणून आपण PCMB घ्यायला जातो. मग ते फायदेशीर आहे की काय, म्हणजे कधी पण मॅथमॅटिक्स एक पूरक विषय ठरतो ना
1: आता आपल्याकडे.
0: आणि दुसरा विचार हा असतो त्यामागे की आपण सायन्सलाही जाऊ शकतो किंवा ह्यालाही जाऊ शकतो इंजिनिअरिंगला असं.
1: आता आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे चार वेगवेगळे बोर्ड्स आहेत. मी गेल्या कार्यक्रमात पण म्हटलं होतं की CBSE आहे, ICSE आहे, ICSE आहे आणि SSE बोर्ड आहे. आता नवीन येणाऱ्या धोरणाप्रमाणे SSE बोर्ड आणि CBSEचं कॉम्बिनेशन करून फक्त CBSE ठेवायचं असं म्हणजे एक धोरण ते पण धोरण येणार आहे थोड्या दिवसामध्ये. आपण त्याची वाट पाहूया कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आहे वगैरे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर गणित हा पर्याय काही बोर्ड्सना उपलब्ध आहे की बेसिक आणि ऍडव्हान्स. जर तुम्हाला ऍडव्हान्स घ्यायचा नसेल तर तुम्ही बेसिक गणित घेऊ शकता किंवा गणित ऑप्शनला टाकून तुम्ही इतर विषयही घेऊ शकता. पण माझी ऍडवाईस नेहमी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना असते की गणित नुसतं विषय म्हणून घेऊ नये, स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून. तर गणित हे तुमच्या जीवनाला आवश्यक आहे. आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, जसं आज मी अर्थशास्त्रामध्ये मी पदवीधर आहे, मॅनेजमेंटचा पदवीधर आहे, तर तिथेही स्टॅटिस्टिक्स होतं, तिथेही गणित असतं. तर कुठच्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल किंवा तुम्हाला स्वयंरोजगार जरी करायचा असेल उद्या, तर तरी तुम्हाला गणित येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे गणित हे कधी ऑप्शनला टाकू नका. गणित हा विषय सहजासहजी लोकांना आवडत नाही. मीही शाळेत असताना तो विषय मला आवडत नव्हता. पण गणिताची गोडी लागण्यासाठी थोडेफार प्रमाणात पालकांना, थोडेफार प्रमाणात शिक्षकांना, थोडेफार प्रमाणात कोचिंग क्लासेसला आणि विद्यार्थ्याला ह्याचे जर प्रयत्न झाले तर गणिताची गोडी लागते. अच्युत गोडबोले सरांचं गणितावरती पुस्तक आहे गणिती म्हणून, ते शक्यतो या समरच्या ज्या तुमच्या सुट्ट्या आहेत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणतो, त्याच्यामध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला गणिताची गोडी नक्की लागेल असं मला वाटतं. आणि मलाही त्यात पुस्तकावर गणिताची गोडी लागलेली. ती कॉम्प्लिकेटेड गणिताचे जे थिअरम्स आहेत ते एकदम सिम्प्लिफाय करून एकदम सोप्या भाषेत त्याच्यात एक्सप्लेन केलं. आणि तेच त्याचंच उदाहरण घेऊन मी माझ्या नेक्स्ट जन कॉलेज अकॅडमीमध्ये वारंवार विद्यार्थ्यांमध्ये तो गुण टाकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मी सांगत असतो की गणित हे ऑप्शनला टाकू नका. तुम्हाला कुठच्याही क्षेत्रात जायचं असेल गणित टाकू नका. अनेक शाळांमध्ये आता असं आहे की त्यांनी ते ऑप्शनला टाकावं असं विद्यार्थ्यांना पालकला ऍडवाइस असते, कारण त्यांना 100% रिझल्ट दाखवायचा असतो. त्यांना मी काही दोष देत नाही, कारण तो त्यांना दाखवायचाच असतो 100%. प्रत्येकाची इच्छा असते माझ्या शाळेचं नाव, माझ्या संकुलाचं नाव वरती यावं. पण थोडंसं पालकांनी जर एफर्ट्स घेतले, विद्यार्थ्यांनी एफर्ट्स घेतले, चांगले शिक्षक आपल्याकडे आहेत, त्यांना त्याची गोडी लागेल आणि नक्कीच त्यांचं करिअर चांगल्या दिशेला असेल.
0: नक्कीच. एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याबद्दल आपण करिअर मंत्रामध्ये अधिक गोष्टी जाणून घेऊया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.
1: काय विचार नाही ना, कधीपासून
0: विश्रांती यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्या बरोबर जाणून घेतो आहे ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा यांचं मार्गदर्शन सर आपल्याला करतात. हा सगळा जो दरम्यानचा काळ असतो स्पर्धा परीक्षांचा, तो खूप ताणतणाव दडपण असं घेऊन येतो. म्हणजे पालकांकडनंही दडपण असतं, मुलांना स्वतःचं करिअरच्या दृष्टीने दडपण आलेलं असतं आणि सामाजिकदृष्ट्या म्हणजे आपले नातेवाईक शेजारी पाजारी हे सगळं जे स्ट्रेस मॅनेजमेंट आपण म्हणतो, कारण स्ट्रेस मॅनेजमेंट हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे, तर त्याविषयी थोडं तुम्ही सांगाल आणि मग आपण पुढे जाऊ.
1: मी सर्वप्रथम पालकांना कधीही सांगतो की तुम्ही एक करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट घ्या. तुम्ही करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट घ्या, मी तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड करू शकतो कशा पद्धतीची करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली पाहिजे. करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट तुम्ही साधारणपणे 8वीमध्ये घ्या, 8वी 9वीच्या दरम्यान. 8वी जर तुम्हाला फार लवकर वाटत असेल, 9वीच्या दरम्यान द्या, ते तुमच्यावरती आहे. पण जेवढा लवकर तुम्ही तुमचा ऍप्टिट्यूड आपल्या विद्यार्थ्याचं कळेल, आपल्या पालकांना कळेल की आपल्या मुलाचं ऍप्टिट्यूड कुठच्या दिशेला आहे, तेवढंच त्यांना सोपं जातं त्याच्या करिअरबद्दल निर्णय घेणं किंवा पुढची जी वाटचाल आहे ती शोधणं फार सोपं जातं. कारण कसं असतं की एखादा विद्यार्थी जरी एका पर्टिक्युलर विषयामध्ये हुशार असेल, तरी तो ज्या त्या व्यवसायातच प्राविण्य मिळवेल असं काही खात्रीशीर कोणालाही सांगता येईल. पण ॲप्टिट्यूडनी एक साधारणपणे आपल्याला कळ दिसतो की त्याचा कल कुठच्या दिशेला आहे. हा गणितामध्ये चांगला आहे, विज्ञानामध्ये चांगला आहे, थोडेसे एफर्ट्स जर टाकले तर ह्याला कुठच्या आपण एखाद्या विभागणीमध्ये ठेवू शकतो. आणि नंतर मग त्याची चॉईस असते की एखादा चांगला विद्यार्थी ज्याचं गणित चांगलं आहे, विज्ञान चांगलं आहे, तो एखादी कलाशाखा देखील निवडू शकतो. कलेशाखेमधील अर्था एखादा प्राविण्य तो घेऊ शकतो आणि त्याचं करिअर चांगलं बनवू शकतो. उदाहरणात जायचं झालं तर अनेक असे विज्ञान शाखेतले विद्यार्थी आहेत ज्यांनी 5 वर्ष विज्ञानाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि नंतर कायद्याचं 3 वर्ष प्रशिक्षण घेतलं आणि चांगले वकील, चांगले विधिज्ञ म्हणून ते अनेक कोर्टामध्ये काम करत आहेत. कारण विधिज्ञ ही अशी एक पदवी आहे की ज्याला प्रत्येक स्ट्रीमचं किंवा प्रत्येक फॅकल्टी मधलं नॉलेज असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ती सगळ्यांसाठी ओपन आहे आणि त्याच्यासाठी तर म्हणजे जसं जसं आपला समाज पुढे जात चाललाय तसं तसं आपल्याकडच्या केसेसही वाढत चाललंय. त्यामुळे त्या शाखेमध्येही अनेक संधी उपलब्ध आहेत. मी असं विचार करू नका की जर ह्याच्यामध्ये मला यश नाही मिळालं तर मी काय करायचं. जसं तुम्ही स्ट्रेसचं सांगितलं, स्ट्रेस ह्याच्यामुळे आहे की लोकांना या ज्या रेग्युलर स्ट्रीम आहेत याच्या पलीकडे देखील काही जग आहे हे थोड्याफार प्रमाणात अजूनही म्हणजे तेवढासा वाचन नाहीये. तेवढासा म्हणजे रिस्क घेण्यासारखं त्यांची मानसिक किंवा आर्थिक परिस्थिती नाहीये. आणि त्याही पलीकडे मी सांगेन आपलं आजचं जे सामाजिक वातावरण आहे. नेहमी मला डॉक्टर उदय निंबुरकर सरांचं एक वाक्य नेहमी आठवतं. ते नेहमी असं त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगतात की मे वी बी बॉर्न इन टर्बुलंट टाइम्स, म्हणजे चायनीज की आपण अशा कालखंडामध्ये जन्माला यावं की जिथे टर्बुलंट टाइम्स आहे, म्हणजे युद्ध चालू

0: नवीन सगळ्यांसमोर एक वेगळा प्रकारचं चॅलेंज ठेवलेलं आहे आणि मी सांगतो त्या चॅलेंजमध्येच तुम्हाला संधी आहे, तो शिकण्याचा प्रयत्न करा. आत्ताच मी एका विद्यार्थ्याशी संवाद साधत असताना त्याला मी एक उदाहरण दिलं की गुगलचं फॉर्मेली AI नावाचं एक नवीन AI टूल आलंय, तर जे विद्यार्थी मार्केटिंग या शाखेमध्ये आहेत त्यांनी त्याचा पुरेपूर वापर करावा, त्यांनी त्याचा पुरेपूर अभ्यास करावा. त्यांनी काय होईल, त्यांचा कामाचा दर्जाही चांगला होईल आणि जो वेळ त्यांना लागतो आहे एखादी गोष्ट करण्यासाठी तो फार कमी वेळात त्यांना जे होईल. पण जर आपण त्याच्यापासून लांब आलो की नाही बाबा AI हे माझ्यासाठी नाहीये, हे माझ्या ह्याच्यामुळे माझे जॉब जाणार आहेत, या भीतीने जर तुम्ही काम करत राहिलात तर मग तुम्हाला प्रत्येक दरवाजा असं वाटेल की बाबा ह्याच्यातनं मार्गच नाही. मी एक उदाहरण सांगतो, जेव्हा मी शाळेत होतो किंवा कॉलेजला जाणार होतो त्यावेळी कम्प्युटरायझेशन म्हणजे संगणकीकरण जस्ट सुरुवात झालेलं आणि अनेक ठिकाणी अशी चर्चा होती की नाही बाबा आता अनेक जॉब जातील संगणकीकरणामुळे, बँकिंग मध्ये जॉब राहणार नाही त्याच्यामुळे. हा कालाच्या ओघात हे जे विज्ञानाचं प्रगती आहे, विज्ञानाची कास आपण नेहमी धरावी, कारण ही जी प्रगतीची कास आहे जर विज्ञान तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही कोणत्याही कालामध्ये कालबाह्य होऊ शकत नाही, कारण तुम्ही विज्ञानाची कास धरलेली
1: आहे,
0: तुम्ही ज्ञानाची कास धरलेली आहे, तर तुम्ही कालबाह्य होणार नाही. त्यामुळे स्ट्रेस तुम्हाला कधी येणार की जेव्हा तुम्ही ज्ञान घेत नाही आहात, जेव्हा तुमचा आवाका जो विचारांचा फार छोटा आहे, तुम्ही त्याच्या पलीकडे काही विचार करू शकत नाही आहात, तुम्ही तुमचं वाचन नाही आहे. मेंटल हेल्थ जसं मी सांगतो, मी वारंवार सांगतो की अशा अकॅडमीमध्ये जा जिकडे स्वतः ज्यांनी नीट दिलेले लोक आहेत, जे यशस्वी आहेत, जे स्वतः मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, अशी लोक तुम्हाला तिकडे काहीतरी कोचिंग देत आहेत असं मी वारंवार सगळ्यांना सांगत असतो की अशा कोचिंग मध्ये जा. मी जिथे आहे तिथे IAS ऑफिसर आहेत, मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, सगळे त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने तुम्हाला जास्त त्यांच्याकडनं समजू शकतं, कारण ते ऑलरेडी त्या स्ट्रीम मध्ये आहेत,
1: त्यामुळे
0: त्याचा फायदा घ्या. आणि या पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात आव्हानं आहेतच, पण ती तुम्ही सहज पेलू शकाल एवढी तुमच्या शक्ती येते. मेंटल हेल्थ वरती तुमचं आरोग्य, आपण म्हणताना मराठीत एक म्हण आहे, देह देवाचे मंदिर. आता देह म्हणजे काय, हे जे शरीररूपी देह आहे याला जर मी देऊळ समजत असेन, मंदिर समजत असेन, त्याची काळजी घेणं माझंच काम आहे. ह्याच्यात जर मी कचरा टाकला जंक फूडचा वगैरे, तर हे देहरूपी मंदिर कुठे ना कुठे नष्ट होणार. आणि हेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे की आज ते जंक फूड प्रचंड प्रमाणात आहे, त्यांच्याकडे वेळ नाहीये तेवढासा, त्यामुळे हेल्दी फूड्स पासून ते लांब चाललेत आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे ते त्यांच्या ऐन परीक्षेच्या वेळी मुलं
1: विसरतात
0: किंवा सर्दी खोकला ताप पोल्युशनमुळे आज एवढा खोकला वाढलेला आहे सर्वसामान्यांचा, आणि तो एकाला जर झाला त्याची लगण सगळ्यांना होते, आणि असं होतं की तो विद्यार्थी बिचारा कन्फ्यूज होऊन त्याला सगळं येत असून फक्त शारीरिक रित्या त्याला
1: कुठेतरी
0: प्रेशराईजमुळे तो त्याचे गुण जे आहे तो गमावून बसतो. आणि मग आपल्याला लक्षात येतं, अरे जर आपण हे मेंटल हेल्थ किंवा फिजिकल हेल्थ वरती पण लक्ष दिलं असं तर कदाचित ही परिस्थिती उद्भवली नसते, आणि तेव्हा दुःख वाटतं की आपण या विद्यार्थ्यासाठी काही करू शकलो नाही. त्यामुळे मेंटल हेल्थ हा सब्जेक्ट देखील आता मी सगळ्यात करिक्युलम मध्ये सांगितलेलं आहे की मेंटल हेल्थ वरती पण तेवढाच भर द्या, फिजिकल हेल्थ वरतीही तेवढा फोकस द्या. आणि अनेक बोर्डांनी आता तो सामील केलेला आहे, फिजिकल एज्युकेशन नुसतं गुणांसाठी नव्हे तर तो ग्रेडिंगचाही सब्जेक्ट आहे आता. तसं आहे,
1: नक्कीच आज खूप म्हणजे मुलांना खूप फायदेशीर आपला हा सेगमेंट ठरेल, कारण आज स्पर्धा परीक्षांना कसं सामोरं जायचं हे मुलांना तुमच्या माध्यमातनं तुमच्या मार्गदर्शनातनं कळलं. आज तुम्ही करिअर मंत्रमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून जाणून घेतलं स्पर्धा परीक्षांबद्दल, आणि आमचा हा पॉडकास्ट किंवा आमचा हा एपिसोड तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा व्यक्त करतो, आणि तुमचा प्रतिसाद तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा, तर आम्ही त्याची वाट पाहू. आणि पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया पुढील करिअर मंत्रच्या सेगमेंटमध्ये, तोवर मी आजय तेजस्विनी आपला निरोप घेते.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास गप्पा मारत असतो. नेहमी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती इथे घेत असतो आणि ही गप्पांची मैफिल जी आहे ती नेहमी छान रंगत असते. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आज कलाक्षेत्रामध्ये कलाक्षेत्राला जे काही आज एक खुलं दालन ओपन झालं, मी असं म्हणे मोकळं झालेलं आहे आणि कलेला एक वेगळी कलेची परिभाषा निर्माण झालेली आहे. आणि याच कला म्हटलं की त्या बऱ्याच कला असतात, त्यातलीच एक कला म्हणजे माइम आर्टिस्ट. माइम म्हणजेच काय तर चेहऱ्यावरती तुमचे जे एक्सप्रेशन आहे, चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, त्या हावभावातून तुम्ही छान गोष्ट समोरच्या प्रेक्षकांना समजावून सांगत असतात. आणि आज त्याचविषयी आपण एक छान मुलाखत नाही म्हणणार, मी गप्पांची मैफिल करणार आहोत. कारण माइम आर्ट एक असा आर्ट आहे ज्याविषयी माहीत नाही किती बोललं जातंय किंवा किती त्याविषयी लोक ऐकतायत, पण ही कला इतकी सुंदर आहे, इतकी जीवाभावाची आहे ना की असं म्हणतात की तुम्हाला न म्हणजे शब्द न उच्चारताही तुम्ही बरेच काही त्या कलेच्या माध्यमातून बोलून जाता. आणि आज याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल मुतलिंग सर. कुणाल सरांबद्दल सांगायचं झालं तर कुणाल सर एक अतिशय उत्कृष्ट असे माइम आर्टिस्ट आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणी त्यांनी स्वतःची कला सादर केलेली आहे आणि स्वतःपुरतं न थांबता ते आता या कलेचं शिक्षण सुद्धा देत आहेत. विविध शाळांमध्ये जाऊन विविध जे आहेत सेमिनार त्यांच्या माध्यमातून विविध कॉलेजेसमध्ये जाऊन आणि नवीन कलाकार घडवण्याचा एक त्यांचा जो ध्यास आहे, जो प्रयत्न आहे, तो त्यांचा सध्या सुरू आहे. आणि आपली कला ही केवळ आपल्यापुरते मर्यादित ठेवायची नाही असा जो एक त्यांचा कल आहे तो विशेष करून खूप जास्त भावतो. आणि बऱ्याच अजून गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ज्या मी तुम्हाला उघडत्या या गप्पांमध्ये सांगेनच. पण कुणाल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: थँक्यू, तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली येण्यासाठी आणि आमच्या कलेबद्दल माहिती आणि थोडस गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे. थँक्यू, थँक्यू
0: नक्कीच. कुणाल सर, माइम आर्ट म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला सुरू केलं की ही कला मी शिकतोय किंवा ही कला मी पुढे घेऊन जाईन, कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि किती वर्षांपासून साधारणपणे किती वर्षांचे असतानाही सुरू केली तुम्ही?
1: मी लहानपणी चार्ली चॅप्लिनचे मूवीज बघितले तर मला त्यावेळेस झालेलं की अरे यार, हा माणूस खूप काहीतरी छान करतोय आणि हसायला यायचं गोष्टी बघून. मी काही सीन्स मध्ये इमोशनल पण व्हायचो, डोळ्यातून पाणी यायचं. पण त्यावेळेस असं होतं की हे सगळं करणार काय, सराउंडिंग मध्ये समाजात असं होतं की हेच झालं पाहिजे, हेच बनलं पाहिजे मोठं. तर त्यावेळेस मी ह्या गोष्टी आतमध्ये ठेवलेल्या. मला IPS ऑफिसर बनायचं होतं होय, पण काही ह्याच्यामुळे मी त्या क्षेत्रात नाही गेलो. तर मी म्हटलं की यार काय करणार, तर हे एक गोष्ट आहे, हे आर्ट फॉर्म आहे, तर मी हे एक्सप्लोअर करू शकतो. मी विचार नव्हता केला की मला हेच व्हायचंय किंवा असंच करायचंय. पण त्यावेळेस स्कूल टाइम मध्ये तेवढे टीचर्स अवेलेबल नव्हते किंवा आपल्या इथे जसे डान्स क्लास आहेत किंवा बाकी मार्शल आर्ट
0: क्लासेस अवेलेबल होतात पटकन तसे,
1: तसं हे अवेलेबल नव्हते गोष्टी. मग मी मला माहित होतं की कॉलेजेसमध्ये माइम होतं, तर युथ फेस्टिवल नावाचे कल्चरल प्रोग्राम असतो. तर मग मी त्यासाठी रुयामध्ये ऍडमिशन घेतलं. मला ऍक्च्युली एज्युकेशनसाठी मला ऍडमिशन नव्हतं घ्यायचं होतं तिथे, मला ही फील्ड एक्सप्लोअर करायची होती. तर मी फोक डान्स साठी पण गेलेलो, पण ती टीम फुल होती. तर आणि मी असंच बसलेलो ऑडीमध्ये की आता समोर रिहर्सल चालू आहे, तर प्रशांत सर होते, तर ते म्हणाले की तू बस, कोण जर इंजर्ड झालं तर तुला चान्स मिळेल. आणि मी 2-3 दिवस जाऊन बसतोय आणि असं की यार मनात असं होतं कोणी पडू नका, पण यार पडलं तर मला चान्स मिळेल. आणि तिथे आमच्या टीचर कॉर्डिनेटर होत्या शमाली मॅम, तर त्या आल्या की क्या कर रहे हो, कुछ नहीं, रुका हूं, चान्स जब मिलेगा. नहीं नहीं, वहां पे माइम का ये चल रहा है तो आप चलो ऑडिशन देने. बोलो अरे यार नेकी और पूछ पूछ. अरे मी गेलो, तर 2008-09 ला मी स्टार्ट केलं. मला करायचं होतं आधीच, पण देर आहे दुरुस्त आहे. मग तेव्हा माझी जर्नी चालू झाली तिथून कॉलेजमध्ये. तर माझे पहिले टीचर होते बापीदास, तर ते कॉलेजला त्यावेळेस डिरेक्ट करायला यायचे माइम. तर मग तिथून जे सुरू झालं ते आजपर्यंत मी ह्याच फील्डमध्ये काम करतो.
0: क्या बात आहे. म्हणजेच मी इथे फक्त एकच म्हणेन की पॅशनला प्रोफेशन बनवता आलं पाहिजे आणि कदाचित तुम्ही तेच केलंय. बऱ्याच वेळेला असं होतं की सर, एकतर पॅरेंट्स म्हणत किंवा तुम्ही सुद्धा आता म्हटलात की सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये असं नव्हतं आणि मग त्यासाठी शिक्षण पूर्ण करायचं होतं किंवा काय. पण मग तुम्ही कलेची वाट धरली, माईम आर्टची वाट धरली की मला माईम आर्टिस्ट व्हायचंय आणि मला त्याच वाटेवर पुढे जायचंय. या वाटेवर पुढे जात असताना नक्कीच आय एम 100% शुअर की बऱ्याच अडथळे आले असतील. कारण एकतर वाट अडथळीची होती, म्हणजे थोड्याशा हे होत्या, समस्या तर होत्याच. पण मग या सगळ्यांमध्ये जे तुमचे घरचे आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा जो आपण म्हणतो सो कॉल्ड समाज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातून भक्कमपणे तुम्ही कसे उभे राहिलात की याच फील्डमध्ये करायचंय?
1: नाही, डिफिकल्टीज खूप होत्या त्यावेळेस आणि खूप जवळचे मित्र पण दूर गेले घरातल्यांनी, पण नंतर बोलणं बंद केलं की आता याला किती समजवणार की काय करतोय, चेहरा सफेद करून काय होणार, आयुष्य कसं करणार हा. तर खूप जणांनी खूप गोष्टी बोलल्यात, पण मी ना त्याला कधीच असं चुकीच्या अर्थाने कधीच घेतले नाही. तर मी असं होतो मनात, मला माहिती होतं की मला करायचं तर हेच, जर मी आज दुसरं कोणाचं ऐकल्यात गोष्टी आणि मी ते जर करतोय आयुष्यभर आणि एंड ऑफ द माय लाईफ की मला ज्यावेळेस श्वास सुटणार आणि मी मागे वळून बघितल्यावरती मला ना तो आनंद हवा आहे की, पण जर मला ते नाही मिळालं कोणा तिसऱ्याचं ऐकून किंवा कोणाचं दुसऱ्याचं ऐकून, तर मग ते वेस्ट आहे माझं लाईफ. तर मी म्हटलं की जे काही करायचं ते मी मला विचार करूनच मी करणार आहे की जे ज्यात माझा इंटरेस्ट आहे तर ती गोष्ट होणार, त्याला एवढा वेळ लागेल किंवा एवढा वेळ लागेल पण ती गोष्ट होणारच आहे. आणि घरच्यांनी पण सपोर्ट इनडिरेक्टली केला, कारण की त्यांनी मला काहीच बोलले नाही, तो माझ्यासाठी इनडिरेक्ट सपोर्ट होता हा. नाहीतर कधी कधी घरातले खूप मागे असतात की नाही हे कर फोर्सफुली मग गोष्टी करायला लागतात, पण त्या ह्याच्यानी घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला असं असतं होतं त्यावेळेस की मी त्यावेळेस त्यांना गरज होती पण

0: मी त्यावेळेस तो सपोर्ट देऊ नाही शकतो हे मला रिअलाइज खूप लेट झालं.
1: बरोबर.
0: पण मी हाच मी माइंड मध्येच होतो आणि अजूनही आहे. मला त्या गोष्टींचं काही असं रिग्रेट वाटत नाहीये की यार मी घरच्यांना तेवढा सपोर्ट नाही करू शकलो. माझी मोठी बहीण आहे तर ती आहे त्याच्यामुळे तिच्यामुळे पण मी थोडासा रिलॅक्स आहे की यार मला जे पाहिजे ते मी
1: करतोय. क्या बात आहे. सो म्हणजे मला असं वाटतं की बोलून नसला तिकडेही सपोर्ट बोलून नव्हता पण तो होता. एक्झॅक्टली. सर खरं तर म्हणजे ही जर्नी तुमची सुरू झाली आणि त्यानंतर तुम्हाला आठवतंय चेहऱ्याला पांढरा रंग लावून तुम्ही केलेला तुमचा पहिला परफॉर्मन्स कुठे होता आणि त्यावेळेच्या तुमच्या त्या आठवणी काय?
0: पहिला परफॉर्मन्स तर कॉलेज मधूनच सुरू झालेला. तर मी कॉलेज आणि त्यावेळेस सूर्या कॉलेजमध्ये एलिम्स होते तर ते एलिम्स पण मला परफॉर्मन्स आठवतोय. फर्स्ट परफॉर्मन्स माझा तो होता. भीती तर होती पण माझ्या सरांनी सांगितलेलं की यार आप करो बिंदास, लोग आपको देखने नहीं आ रहे, आप तो इस पास के पीछे हो.
1: एक्झॅक्टली.
0: उनको पता नहीं है कौन है. तर मला ते परफॉर्मन्सच्या आधी त्यांनी एक 10-15 मिनिटं आधी हे बोलले मला ते आणि मला त्यांना कळत होतं की मी खूप नर्वस, मी पूर्ण असा आणि एसी रूम मध्ये मला घाम आलेला. आणि त्यांनी सांगितलं आणि मी ते फक्त ती गोष्ट लक्षात ठेवली आणि परफॉर्मन्स एकदम असा तुफान करून टाकलेला. आणि तेच नंतर आम्ही फायनल्सला गेलो आणि त्यावेळेस पहिला मी असं खूप मोठ्या ऑडिटोरियम मध्ये आणि खूप ऑडियन्स समोर परफॉर्म केलेलं पहिल्यांदा माईन आणि कर्टन क्लोज होत होते त्यावेळेस ऑडियन्स उभे राहून क्लॅप करतायत आणि त्याचवेळेस मी स्टेजवर ठरवलं की मला आता काही झालं तरी मी ही फील्ड काय सोडणार नाही. जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी आज स्टेजवर काम करणार.
1: हे डेडिकेशन मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराने त्याच्या त्याच्या फील्डमध्ये किंवा त्याच्या त्याच्या कलेसाठी ठेवायला हवं कारण हीच कला आपल्याला खूप पुढे घेऊन जाते आणि आपली कला आपल्याला जगायला शिकवते, जीवन जगायला शिकवते. कारण एखादा कलाकार जो असतो ना, जो मी म्हणेन हाडाचा कलाकार, तो त्या कलेशिवाय राहूच शकत नाही. त्याला एक वेळेस तुम्ही एक वेळेस जेवण देऊ नका पण त्याला ती कला म्हणजे ती सादर करायला सांगा, तो डेफिनेटली तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने ते ती सादर करेल. गप्पांना सुरुवात तर झाली आणि विषय जो आहे तो हळूहळू अजून रंगतदार बनत चाललाय पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनोमुरात गाण्यांचा आणि गप्पांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो आणि नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, ब्रेकपूर्वी तुम्हाला एक आयडिया आलीच असेल, कल्पना आली असेल की आज आपण माईम आर्टिस्ट जे आहेत कुणाल सर यांच्यासोबत छान गप्पा मारत आहोत आणि कुणाल सरांबद्दल अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ते प्रोफेशनल माईम आर्टिस्ट तर आहेत पण सायलेंट स्टोरी टेलर सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या आर्टमधून ते पटकन तुमच्या हृदयाला छान स्पर्श करून येऊ शकतात असं मी म्हणेन. त्या व्यतिरिक्त ऍक्टिंग कोचही आहेत आणि मेंबर ऑफ वर्ल्ड माईम ऑर्गनायझेशन म्हणजे याच्यासोबत सुद्धा जोडले गेलेले आहेत, तिथे सदस्य आहेत. बाकी अजून मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या सरांकडून पण सर कला होती, त्यात आवड होती, तुम्ही त्यात पाऊल ठेवलं, तुम्ही त्या वाटेवरती ते पाऊल तुमचं पुढे जायला लागलं पण त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे तुम्ही ठरवलं होतं की आता आयुष्यभर काम करेन तर ते या कलेसाठीच, माईम आर्टिस्ट म्हणूनच काम करेन. पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा म्हणजे हा मोठा प्रश्न आहे कारण आपल्याला सगळ्या गोष्टींचे ढोंग सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. पैशांचा प्रश्न कसा सोडवायचा आणि कसा तुम्ही सोडवलात एक माईम आर्टिस्ट म्हणून?
0: इनिशियली खूप डिफिकल्ट व्हायचं की परफॉर्मन्सेस खूप म्हणजे असे वर्षातून 2 किंवा 3 परफॉर्मन्स व्हायचे किंवा कुठले कॉलेजेस वगैरे डिरेक्ट करायचं पण ते कसं युथ फेस्टिवल साठी हार्डली 2 महिने जर रिहर्सल झाली तर तेवढेच पैसे, मग वर्षभर दुष्काळ 10 महिने, कधी असा पाऊस पडला एखादा परफॉर्मन्स किंवा 2 झाले. मग मी एक दिवस कॉलेजच्या बाहेर बसलेलो, चहा पीत बसलो आणि मग विचार केला की फक्त मी हे करून ह्याच्यासाठी थांबून तर होणार नाहीये तर मलाच काहीतरी करणं गरजेचं आहे. मी विचार केला की स्कूलमध्ये जाऊन का नाही शिकवू शकत मी हे ही कला की अजूनही लोकांना माहीत नाहीये, तेवढं प्रसिद्ध नाही आहे माईम. मग मी विचार केला की यार मी स्कूलमध्ये जाऊन शिकवतो मला तिथून ऍटलीस्ट थोडेसे पैसे तरी मिळतील आणि मला फ्री बसायचं नाहीये, कारण की मी एक्सपिरियन्स केलाय खूप की फ्री बसल्यावरती
1: खाली दिमाग
0: खूप म्हणजे असं तो वाईट नाही म्हणता येणार, ते एकदम विचित्र फिलिंग आणि ते मी एवढं हे केलं आणि त्याच दरम्यान खूप जण असे दूर निघून गेले, जवळचे मित्र मैत्रिणी हे ते फॅमिली मेंबर्स असे तसे आणि कोणी नव्हतं त्यावेळेस की ऐकणारा तरी कोणतरी पाहिजे, तुम्ही मला विचारू नका पण कोणी नव्हतं, पण मी स्वतःशीच बोलायचो त्यावेळेस आणि लोक मला बोलायचे की अरे आता वेळा झाला वाटतं स्वतःशीच बोलतो, पण आता मी सांगणार कसं यांना की यार
1: मी काय करतोय,
0: तर मी असंच एकदा बसलो चहा पित आणि बडबडत होतो की ठीक आहे यार आता ना मी जाऊन स्कूल्सला अप्रोच करतो, स्कूलमध्ये विचारतो, मग मी स्कूल्समध्ये जाऊन अप्रोच करायला लागलो, मी त्यावेळेस म्हणायचो की अरे फ्री मध्ये करेन मी, मला फक्त ही दाखवायचं माझी कला काय आहे ते हे आर्ट फॉर्म असं असं आहे, मग मी खूप साऱ्या स्कूलमध्ये जाऊन कधी कधी शाळेच्या इथे जाऊन प्रिन्सिपल केबिनच्या बाहेर थांबा 1.5-2 तास मॅम नाही भेटल्यात पण ठीक आहे, मी स्माईल ठेवायचो चेहऱ्यावरती की ठीक आहे मी ऍटलीस्ट प्रयत्न करतोय, मग मी ती त्या गोष्टी मी अराउंड एक वर्ष वगैरे केलं, मग हळूहळू मला स्कूल्स मध्ये काम मिळत गेलं, मग काही वर्षानंतर 2014 एक ठाण्यात आत्मन नावाचं एक स्कूल आहे तर ते इन्क्लुसिव्ह स्कूल आहे, तर त्या मुलांसाठी मी एक वर्कशॉप आणि एक परफॉर्मन्स केलेला, तर तिथून जरा चांगला रिझल्ट आला, तर मंजुश्री पाटील आहेत डिरेक्टर त्यांच्या, तर त्यांनी सांगितलं की तू आपल्या शाळेत मुलांना शिकव, तर म्हटलं आम्ही येत जाईल नाही फुल टाइम तू शिकव इथे, कारण की त्या मुलांमध्ये बदल झाला इथे 15-20 दिवसाच्या वर्कशॉपचा समर कॅम्प मध्ये, तर म्हटलं ठीक आहे, मग माझी तशी जर्नी स्टार्ट झाली, मग एक स्कूल मग दोन स्कूल्स माझ्या अजून वाढत गेलं आणि मी त्यावेळेस मला फक्त असं होतं की मला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पैसे पाहिजेत
1: आर्टमध्ये,
0: की मला असं देखावा नकोय की यार मला बघा तुम्ही मी एवढे पैसे कमवते नाही, पण मग नंतर हळूहळू कामं एवढी होत गेली तर मला आता कधी कधी असं होतं की 1-2-4 दिवस फ्री मिळतात वर्षभरात, पण परफॉर्मन्सेस एवढे
1: कंटिन्यू,
0: मी आता शाळेमध्ये पण शिकवतो, मी तोच एक आहे काय म्हणतात त्याला आपल्याला कन्सिस्टन्सी तिथून येते इकॉनॉमिकली, की मला सोर्स तोच आहे आणि माझं काम पण चालू राहतं, माझं डोकं पण चाललंय, मी फिजिकली ऍक्टिव्ह पण आहे आणि तिथून पेपर इकॉनॉमिकली गोष्टी
1: येतात
0: आणि तो मी स्मार्ट वर्क त्यावेळेस केलेला, कारण की मला खूप जण आधी पण सिनियर थिएटर मंडळी पण म्हटली काय करणार हे माईम थिएटर माईम करून काय होत नाही, तू असा झोला घेऊन अशी फाटकी चप्पल काय कपडे फाटके घालून फिरशील, तर मी त्या गोष्टी ऐकल्या तर म्हटलं हा ऍक्च्युली बरोबर आहे पण ठीक आहे, मी ह्या गोष्टींमध्ये जरा विचार करू, मग मी म्हटलं की स्कूलमध्ये आपण जाऊया, तशा याच्यानी मग मला एक मला इन्कम सोर्स तिथून
1: सुरू झाला
0: त्यावेळेस,
1: बरोबर आहे म्हटलं ना की कला नाही म्हणजे जे आहे ते आहे, कारण आर्ट ही कला सांभाळत स्वतःच विचार करून त्याला प्रोफेशन पॅशन सगळ्या गोष्टी हँडल करता येणं हे खूप मोठा टास्क आहे मी असं म्हणेन, आणि मुळात जसं तुम्ही मगाशी म्हणाला जे मला खूप जास्त पटलंय की आपण रिकामा नाही राहू शकत, म्हणजे हा एखाद्या वेळेला एखादा टाइम फ्री नाही मिळाला तरी चालेल, पण कंटिन्यू कामं हवी आहेत आणि सतत बिझी राहायचंय, कारण आपण ते हॅबिट आपल्या शरीराला इतकं लावूनही घेतलेलं आहे आणि मुळात बिझी म्हणजे काय कलेसोबत आपण जोडले राहणार आहोत, त्यामुळे कंटाळा तर मुळीच नाहीये
0: आणि इंटरेस्ट आहे माझा इंटरेस्ट या फील्ड, तर मला ते कंटाळा किंवा अरे यार राहू दे नंतर असं नाही, मी ट्रॅव्हल करून आलो तरी मी जाणार, जर मला दुसरी काम आहे तर अरे आता टीम पण आहे त्याच्यामुळे की असं नाही की मी सगळीकडे गेलो पाहिजे,
1: येस आता आपली प्रॉपर प्रोफेशनल अशी टीम,
0: मी 10-12 वर्षापूर्वी तर मी एकटा एका दिवसात कधी कधी 3-3 स्कूल्स करायचो, कधी कधी 2 स्कूल्स तर असायच्यात, कारण की मी तसंच बांधून ठेवलेलं की यार मला आता एनर्जी आहे ना तर मला हे युटिलाइज करायचं आहे,
1: बरोबर सर. या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न असा आहे की माईम आर्ट म्हटलं की केवळ आहे ते फेशियल एक्सप्रेशन किंवा आपण असा चेहरा घेऊन जात नाही, एक मुखवटा असतो चेहऱ्यावरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम दिसलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा फेस पेंट करता किंवा तो रेड कलर किंवा आणि तो व्हाईट कलर जेव्हा तो अप्लाय केला जातो फेसवरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी पण तितक्याच चांगल्या पद्धतीने करता आल्या पाहिजेत. तर या गोष्टी म्हणजे बऱ्याचदा असंही होत असेल की तुम्हाला एका वेळेला दोन दोन तीन तीन ठिकाणी कार्यक्रमासाठी सुद्धा पोहोचायचं आहे आणि मग त्यात तो मेकअप आणि मी मेकअपच म्हणेन कारण मग तो चेहरा फेस पेंटिंग वगैरे एवढं सगळं त्याच्यामध्ये ते कॅरी करायचं. त्यात मग कधी आउटफिट्स खूप मॅटर करतात की तुम्ही स्टेजवरती असल्यानंतर ह्या तर कपड्यांमध्ये आपण कदाचित म्हणजे ते नाहीच करणार, तर ते आउटफिट मग ह्या सगळ्या गोष्टी आणि ही जी धावपळ असते ही तुम्ही कशी एन्जॉय करता? काही आठवणी किंवा असे काही किस्से तुमच्याकडे भरपूर असतील तसे किस्से?
0: खूप वेळा असं होतं की लाईनअप आहेत परफॉर्मन्सेस, तर आता एक्झाम्पल मी कुठे शो करतोय तर तिथून झाल्यानंतर मग ऑडियन्स येते, मग त्यांच्याशी बोला, लहान मुलं असतात, मग ते फोटो आणि ऑटोग्राफ, आणि मग असं होतं की यार मला ना ते अवॉइड करायला आवडत नाही स्पेशली लहान मुलांना, कारण की माझा थॉट असा आहे की जर ह्या जो लहान मूल जर माझ्याकडे आलंय की फोटो किंवा एक ऑटोग्राफसाठी तर त्याचा इंटरेस्ट आहे, मला त्याच्या इंटरेस्टला कट कील नाही करायचंय. मला असं वाटतं नेहमी की हा एक लहान मूल उद्या कोणतरी जगातला मोठा माई माझ्या आणि माझ्या इग्नोरन्समुळे
1: यू फील बॅड ऑर समथिंग, मग काही पुढे जाऊन त्याला जर तिकडे ते निगेटिव्ह व्हायला वेळ नाही लागणार.
0: मग माझं तेच होतं, मग मी सगळं हे करून मग कधी कधी वेळ नसतो तर मग मी त्याच कॉस्ट्युम मध्ये तसाच मेकअप मध्ये बाहेर गाडी स्पॉट करून घेऊन जातात तिथून दुसऱ्या व्हेन्यू वरती तिथे फक्त टचअप करून
1: करत आहे.
0: खूप किस्से ते
1: खूप म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा जे लोक भेटायला येतात किंवा विशेषतः तुम्ही लहान मुलांचं सांगितलं तर हे एक वेगळीच मजा येते. आणि म्हणजे फोटोज काढायला नाही पण जिथे लहान मुलं जे इतके क्युरियस असतात या सगळ्या गोष्टींबाबत ते एक वेगळाच माहोल तयार झालेला असतो.
0: ते बघतात एवढ्या क्यूट डोळ्यांनी आणि असं काही प्रश्न असतात त्यांचे आणि खूप खूप
1: काही असे हात लावायला पण येत
0: असतात. खूप मुलांना असं वाटतं की हा माणूस नाहीये, हा कोणतरी वेगळा, कोण काहीतरी वेगळंच आहे, मग ते असे टच करतात इथे हात लावतात, मग असं ते एकदा तर हॅट वगैरे काढलेली मी खरे हात मिळलो, मग मी बोललो, मी बोललो होय मी बोलू शकतो बोलता तुम्ही
1: काय वाटत म्हणजे एकंदरीत म्हणून आणि याच गोष्टी आपल्याला खूप प्रेझेंट ठेवतात मला असं वाटतं.
0: आणि माझी एनर्जी लहान मुलांकडूनच मला
1: मिळते,
0: कारण की माझ्या आतमधला पण तो इनर चाइल्ड मी जिवंत ठेवला त्याच्यामुळे मला ते असं मोठं होण्याची ऍक्टिंग करता येत नाही.
1: ट्रू. खूप मजा येते आणि मला बऱ्याच गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत माइंड आर्ट बद्दल, ज्याला म्हणजे सध्या आपण पाहतोय की वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत त्याविषयी फार बोललंही जात आहे किंवा ते तितक्या लेवलला जाऊन सादरही केले जात आहेत, ती चांगली गोष्ट आहे नो डाऊट. पण आपलं हे जे माइम आर्ट आहे तेही तितक्याच पद्धतीने लोकांनी त्याला उचललं पाहिजे किंवा डोक्यावर घेतलं पाहिजे यासाठी जो तुमचा अट्टहास आहे त्यासाठी आता तुम्ही कशा पद्धतीने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे?
0: मी स्कूल्समध्ये ह्यासाठी करतोय काम की आता जास्त लोकांना माइम माहीत नाहीये, पण असं नाहीये की कोणालाच माहीत नाहीये असं काही नाहीये, माहीत आहे इंडियामध्ये सर्वात जास्त काम आपल्या इंडियातच होतंय माइम या फील्डमध्ये. होय खरी गोष्ट आहे, बाहेर तेवढं काम होत नाहीये, तिथे सीझन वाईज काम आहे, आपल्या इथे तसं नाहीये आपण.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड. मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलचीपूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: येस
1: मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावतायत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो.

असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्यात. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोतेव, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात, तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचं पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल कीटकनाशक यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो. किमान जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये, तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का. आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच.
आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेलो असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाहीये, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या काँक्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साजेसं आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातले शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषीप्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेतजमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शो साठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाराची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्या, त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं तसं वृक्षारोपण आपण करणार आहोत, ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोर आणि चैत्र गौरी निमित्त कैरीचा पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

हॅलो, हाय, नमस्कार. मी ज्योती तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका सुंदर प्रवासावर. हा प्रवास आहे आपल्या महाराष्ट्राच्या अद्भुत ठिकाणांचा, म्हणजे भ्रमंती. महाराष्ट्र हे भारतातील एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण राज्य आहे. इथे डोंगर, समुद्र, जंगल, किल्ले, धार्मिक स्थळ सगळं काही आहे. संतांची भूमी, ज्ञानेश्वर तुकाराम आणि शिवरायांची परंपरा आहे. संस्कृती, परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम म्हणजे माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही, तर निसर्ग, इतिहास आणि श्रद्धेचा संगमही आहे. प्रत्येक ठिकाण एक वेगळी कहाणी सांगतं. कुठे पराक्रम, कुठे भक्ती, कुठे निसर्गाची सुंदरता. भ्रमंती म्हणजे फक्त फिरणे नाही, तर नवीन अनुभव, नवीन आठवणी आणि आपल्या संस्कृतीशी जोडणे आहे. चला तर मग महाराष्ट्र फिरूया आणि आपल्या मातीतला अभिमान अनुभवूया. आज आपण आपल्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या बाबतीत भ्रमंती करणार आहोत. महाराष्ट्रामधील पहिला ऐतिहासिक किल्ला म्हणजे रायगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळालेले आहे. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. याचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य, तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते, तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासीवटा व तणस अशी दोन नावे होती. त्याचा आकार व उंची, सबोलताळच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचे प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिले, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाले. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेढा घेतला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे, म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते. याच दुर्ग दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबूद्वीप, तणस, राशीवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर. देवगिरीच्याहून 1.5 गाव उंच प्रशस्त जागा पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या काड्यावर पाखरू उतराव्या जागा नाही हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तक्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दांचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी वसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिर्के 5व्या शतकापासून रायगडांचे स्वामी होते. याची आठवण करून देणारी गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात
मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तिथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक आहे. शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहेत. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले. इसवीसन 1675 फेब्रुवारी 4 शके 1596 आनंद संवत्सर माघ व 5 गुरुवारी या दिवशी संभाजी राजांचा मुंज रायगडावर झाला. शके 1601 सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व 2 1680 मार्च 7 या दिवशी राजाराम महाराजांचा मुंज देखील रायगडावर झाला. लगेच 8 दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेले अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके 1602 रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद खबर बनते ते दिवशी पृथ्वी कंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले. पुढे शके 1602 रौद्र संवत्सर माघ शुक्ल 7 इसवीसन 1681 16 फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधीपूर्वक राज्यारोहण झाले. इसवीसन 1684 सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली. 21 रोजी शहाबुद्दीन खान यास 40,000 सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी झाडले. 15 जानेवारी 1885 सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो 1885 मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसद खान याचा मुलगा इतिकाद खान उर्फ जुल्फिकार खान या सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके 1610 विभव संवत्सर फाल्गुन शुक्ल 3 12 फेब्रुवारी 1689 रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि 25 मार्च 1689 रोजी खानाने गडास वेढा घातला. दिनांक 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ 8 महिने वेढा चालू होता. पण दिनांक 3 नोव्हेंबर 1689 रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितूर केले. जुल्फिकार खान हा बादशहाने इतिकाद खानाला दिलेला किताब आहे. पुढे रायगडाचे नामांतर इस्लामगड असे झाले. 5 जून 1733 या दिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणाल तर पाचाडचा जिजाबाईचा वाडा. उतारवाया जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर असे जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास तक्क्याची विहीर असेही म्हणतात. खूप लढा बुरुज. गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा सुप्रसिद्ध खूप लढा बुरुज. बुरुजा शेजारी एक दरवाजा आहे, त्यास चित्त दरवाजा असे म्हणतात. पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. नाना दरवाजा, या दरवाजेस नाणे दरवाजा असेही म्हणतात. नाना दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा. इसवीसन 1674 मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडने याच दरवाजातून आला होता. या दरवाजास 2 कमाने आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी 2 लहान खोल्या आहेत, त्यास देवडा असे म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी असतात. मदार मोर्चा किंवा मशीद मोर्चा.
चित्त दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळण घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. यापैकी एक पहारेकऱ्याची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. इथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तिथे एक प्रचंड तोफही आहे. इथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात. महादरवाजा. महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत दरवाजावर. दरवाजावर असणाऱ्या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याचा आत श्री आणि सरस्वती नांदत आहेत. श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या आणि लक्ष्मी होय. महादरवाजाला दोन भव्य बुरुज आहेत. एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवली आहे त्यास जंग्या असे म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजामधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्याही दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. पुढे गेलात तर चोर दिंडी. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्यास तिथे ही तटबंदी संपते. त्याच्या थोड्या अलीकडे बुरुजात ही चोर दिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत. हत्ती तलाव. महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत आहे. गंगासागर तलाव. हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेची इमारत दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50-60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येईल. स्तंभ. गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे आहेत. त्या स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे हे तेच आहेत. ते पूर्वी 5 मजली होत असत. ते द्वादश कोणी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. पालखी दरवाजा. स्तंभाचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो. मेणा दरवाजा. पालखी दरवाजावर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे 7 अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बाले किल्ल्यावर प्रवेश करता येतो. राजभवन. राणी वंशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तिथून बाले किल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच ही महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे.

राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. रत्नशाळा राजप्रासादाजवळ स्तंभाच्या पूर्वेकडील असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतकाना म्हणजे गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात. राजसभा महाराजांच्या राज्याभिषेक जिथे झाला तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब आणि 124 फूट रुंद आहे. येथे पूर्वेकडे तोंड असलेली सिंहासनाची जागा आहे. येथे 32 मनाचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद खबर होते तख्त सुवर्णाचे 32 मनाचे सिद्ध करवलेले हे सिंहासन होते. नवरत्न अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली होती. नगारखाना सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार होते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. बाजारपेठ नगरखान्याकडून डावीकडे उतरले गेले की समोर जी मोकळी जागा आहे तो होळीचा माळ. तिथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष असतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब जसेच्या तसे आहे. शिरकाई देऊळ महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देव दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिरके 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरनी हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळ्यावर होते. तिथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तिथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. जगदीश जगदीश्वर मंदिर बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तिथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाराच्या भिंतीस हनुमंतांची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटळकर या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे श्री गणपते नमः प्रासादो जगदेश्वरी रस्य जगतामान नंददो नुदय श्रीमच्च पत्ते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत शाके शन्व बाण भूमि गणनादा नंद सवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ति महिते शुक्लेश सापे तिथो वापी कुबडा गरजिरु चिर रम्यवन वितिको स्तंभे कुंभी गृहे नरेंद्र सदनेर भले ही मिहिते श्रीमद्राय गिरो गिराम विषये हिराजिना निर्मितो यावच्छन द्र दिवाकरो विलास सत्वा वत्म वूजबुते याचा थोडक्यात अर्थ पुढील प्रमाणे आहे.

सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके 1596 मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशाची उभारणी केली आहे. ती चंद्र सूर्य असोतोवर खुशाल नांदो. महाराजांची समाधी. मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तोच महाराजांची समाधी. समासात बखर म्हणते, क्षत्रिय कुलावंतस श्रीमन्न महाराज धीराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके 1602 चैत्र शुद्ध 15 इसवीसन 1680 या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यांनी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद आहे महाद्वाराच्या बाहेर दक्षिण भागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खालील पोकळी आहे, तिथ महाराजांचे अवशिष्टांश रक्षामिश्र मृतिका रूपाने सापडतो. दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिंबदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इसवी सन 1674 मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहाव्यास दिलेले होते. महाराजांच्या समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे 12 टाकी दिसतात. कुशाव्रत तलाव. होळीचा माळ डाव्या हातात सोडून उजवीकडील वाट कुशाव्रत तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ आहेत. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेला नंदी दिसतो. वाघ दरवाजा. कुशाव्रत तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, याकरिता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तसा चोर दिंड्या करून ठेवाव्यात. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिनून टाकाव्या. हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्य होते, तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी जुल्फी खानाचा वेढा फोडून या दरवाजाने निसटली होती. टकमकटोक. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तिथेच एक दारूच्या कोठाराचे अवशेष आहे. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ सुटलेला 2600 फूट खोल कडा आहेत. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानी बाळगावी लागते. आधीपासून शिवराज्य काळात या ठिकाणाहून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई. हिरकणी टोक. गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट आहे ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची ही एक कथा आहे. या बुरुजावर काही तोफाई ठेवलेल्या असतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे, तसेच इथून पाचाड, खुबलडा, बुरुज, मशीद, मोर्चा ही ठिकाणी तोफेच्या माऱ्यात आहे. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्वाची मौक्याची जागा आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी. इतिहासात असे म्हणले जाते की शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी मारली होती. त्याची इथेही समाधी आहे. रायगडावरील अश्मयुन युगीन गुहा सुद्धा आहे. पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बस सेवा होती. ही बस पुण्यातून भोर मार्गे वरंदा घाटातून महाड मार्गे पाचाड गावातून रायगड दोर वाटेचा तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पाय उतार घेऊन अवघ्या 1435 पायऱ्या चढून गेले की रायगड माथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात वाघबीळ किंवा नाचन टेपाची गुहा. नवे टेकर्स या गुहाला गन्स ऑफ पाचाड असे म्हणू लागले.
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्णपणे वेगळी आहे. पाचाड खिंडीतून येथे चढून गेले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले की पाचाडचा भुईकूट किल्ला, पाचाड गाव व पाचाड पासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाट रस्ता व्यवस्थित पाहता येतो. या गुहेत एका पाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती त्या अर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायला हवा. रायगड पाहायला शेकडो हजारो दुर्ग यात्रींनी या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वस्ती स्थान, तीन तोंडे असणारी गुहा, तिथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारी थंड वारा याची अपूर्वाई इथे भेट देणाऱ्याला जाणवते. गडावरती राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे, एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा 7 ते 8 खोल्या आहेत. राहण्यासाठी सोय विनाशुल्क आहे. गडावरील खाण्याची सोय आहे, पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन गडावर जाण्याची व विविध वस्तूंच्या दुकाने आहेत. गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत. त्यात मुबलक गडावर जाण्याचा वाटा आहे. गडावर जाण्यासाठी आता एकूण 2 मार्ग आहेत. इथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते. पायवाट आणि यांत्रिक दोरवाट. रायगड किल्ल्यासंबंधीची काही पुस्तके सुद्धा आहेत. आजचा रायगड, पांडुरंग पाटणकर 2006. एका राजधानीची कहाणी, दुर्गराज रायगड, उदय दांडेकर. किल्ले रायगड, शंकर अभ्यंकर 1980. किल्ले रायगड, कथा 25, अप्पा परब 2015. किल्ले रायगड, प्रदक्षिणेच्या वाटेवर, लेखक संकलक अप्पा परब 2005. किल्ले रायगड स्थलदर्शन, अप्पा परब 2012. गडांचा राजा, राजांचा गड, रायगड, प्राध्यापक भाटे 1986. चला पाहू रायगड, श्री दीक्षित प्रकाशक, शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे. चला रायगडाला, रायगड मार्गदर्शिका, प्रकाशक शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे 1968. तो रायगड, के घाणेकर 1991. दुर्गराज रायगड, गजानन आरते 1974. दुर्गराज रायगड, प्रवीण वसंतराव भोसले 2006. माझे नाव रायगड, बळवंत मोरेश्वर पुरंदरे 1961. राजधानी रायगड, प्रभाकर भावे 1997. राजधानी रायगड, वी वा जोशी 1929. रायगड प रा दाते 1962. रायगड एक अभ्यास, चला पाहूया रायगड, गोपाळ चांदोकर 2001. रायगड अभ्यास वर्ग, पराग लिमये, प्रकाशक जनसेवा समिती, विलेपार्ले 2002. रायगड एक अभ्यास, वैभव रायगडाचे, शिवपूर्वकालीन लेखक गोपाळ चांदोरकर, प्रकाशक प्रफुल्लता प्रकाशन 2004. रायगड एक अभ्यास, शोध शिवसमाधीचा, गोपाळ चांदोरकर 2000. रायगड किल्ल्याची जुनी माहिती, अंताजी लक्ष्मण जोशी 1885. रायगड किल्ल्याचे वर्णन, गोविंदराव बाबाजी जोशी 1885. रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव, सचिन जोशी. रायगड दर्शन, प्रल्हाद नरहर देशपांडे 1981. रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकान, प्र के घाणेकर. रायगड प्रदक्षिणा, गैणा परदेशी 1988. रायगड प्रदक्षिणा सोमनाथ समळ 1984. रायगड यात्रा दर्शन माहिती, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे 1951. रायगड रम्य कथा, प्रसिद्ध विभाग महाराष्ट्र सरकार. रायगड वर्णन, केशव अ हर्डीकर 1906. रायगडचा इतिहास, सुधाकर लाड. रायगड स्पर्धा, एक राष्ट्र उद्धारक कार्यक्रम, गे ना परदेशी 1986. रायगडची जीवनकथा, शांताराम विष्णू आवळसकर 1962, 1974 आणि 1998 हे पुस्तक अष्टीकॉमवर आहे. रायगडची माहिती, गोविंद गोपाळ टिपणीस महाडकर 1896.
शिवतीर्थ रायगड, रंगीत फोल्डर।

0: रेडी. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेत असतो. विविध विषयातील तज्ज्ञांना मान्यवरांना इथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांना आलेल्या अनुभवातून बऱ्याच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या या विशेष सेगमेंटमध्ये अर्थात आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ सुमित्रा पराडकर मॅडम. सुमित्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि फायनली हा योग आलाय असं मी म्हणेन, कारण बऱ्याच फॉलोअप नंतर आणि थोड्याशा बिझी शेड्यूल आणि डेट्स मागे पुढे आणि काही कारणांमुळे जी मुलाखत राहिली होती ती आज इथे होणार आहे. आणि आजचा विषयही तसा खूप स्पेशल असणार आहे, कारण मी असं म्हणेन की जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या एका वेळी आपलं घर, आपलं पॅशन आणि आपलं प्रोफेशन खूप छान पद्धतीने त्याची सांगड घालू शकतात, याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा मॅडम आहेत. सुमित्रा मॅडमची ओळख करून देईन. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी MA इकॉनॉमिक्स अर्थात त्याचबरोबर संपादन केली आहे. पदवी अभ्यासक्रमात BA गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं. सर 1989 मध्ये कॅडबरी इंडिया लिमिटेड तर्फे द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. त्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात 35 वर्षांहून अधिक काळ सेवा असून मुंबई विद्यापीठाशी त्या संलग्न आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्य केलं त्यांनी केलेलं आहे. या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना, विशेषतः गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी विधायक कार्य करण्याची जाणीव मनात ठेवून गेली 25 वर्षांहून अधिक काळ श्रद्धानंद महिलाश्रमांशी त्या सक्रियपणे जोडलेल्या आहेत. सुमारे 98 वर्षांची परंपरा असलेली ही संस्था अनाथ मुली, समाजातील गरजू स्त्रिया तसंच वृद्ध महिलांना आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. अर्थात जेव्हा शैक्षणिक क्षेत्राशी कुठेतरी आपण जोडले जातो त्यावेळेला आपण निस्वार्थ भावनेने ते काम करत असतो आणि ते काम करत असताना या समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये कुठेतरी येते आणि त्यामुळे कळत न कळत आपल्या हातून अर्थात मॅडमच्या हातून हे काम इतकं घडलेलं आहे. तर याच कामाचा लेखासोखा, याच कामाचा आढावा आपण आजच्या गप्पांमध्ये घेणार आहोत. सुमित्रा मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90.
1: मला खूप आनंद झाला आज तुझ्याशी बोलताना.
0: नक्कीच, आपण मुलाखतीला, मी मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन, कारण मला अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या, ज्याविषयी तुमचा असलेला त्या विषयांवरचा अभ्यास. आणि आज बऱ्याच महिला आहेत ज्या आपल्याला ऐकतायत, महिला नाही तर पुरुषही, तर अर्थात त्या सगळ्यांना आपल्या या मुलाखतीमधून या गप्पांमधून बऱ्याच काही गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळतील. गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न अर्थात शैक्षणिक क्षेत्रच का, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे खूप ऑप्शन आहेत पण मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊया आणि पुढे याच्यात करूयात असं का वाटलं?
1: कारण मला असं वाटतं माझी आई, अगदी मी लहान होते म्हणजे जेव्हा मला लिहिता वाचता पण येत नव्हतं तेव्हा मला इतिहासातल्या कर्तबगार स्त्रियांच्या ती गोष्टी ऐकवायची आणि जसं मला वाचता यायला लागलं तशा मी त्या गोष्टी वाचायला लागले. आणि त्याच्यामध्ये मला सर्वात जर भावल्या कोण असतील तर रमाबाई रानडे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल असं वाटायचं की त्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी समाजात स्त्रियांचं स्थान सुधारण्याकरता जे प्रयत्न केले त्यामुळे त्या माझं प्रेरणास्थान आहेत आणि आदर्श सुद्धा. त्यामुळे बरेच ऑप्शन्स होते MA इकॉनॉमिक्स झाल्यावर, पण मला असं वाटलं की आपण जर शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण कारण तेव्हा शाळेत असतो ना, माझ्या मनात हे रमाबाईंचे वाचन वगैरे केल्यामुळे असं जाणवायचं की आजूबाजूला आपण बघितलं तर कायम मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे मुलांच्या गरजांना महत्व देतात, मुलांच्या करिअरला महत्व देतात आणि मुलींना नेहमी दुय्यम दर्जा देतो. तर मला असं वाटलं की जर आपण शिक्षण क्षेत्रात गेलो

0: म्हणजे जेव्हा काय म्हणतात संस्कार घेण्याचं जे वय असतं त्याच्यात आपण मुलांवर म्हणजे इम्प्रेशनेबल एज आपण ज्याला म्हणतो तेव्हा आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकू. आणि तसा मी प्रयत्नही केला म्हणजे आणि मला असं वाटतं मी यशस्वी प्रयत्न केला. कारण मी जेव्हा वर्गामध्ये अर्थशास्त्र शिकवायची तेव्हा दाखवताना असं मी दाखवायची की आपण ओघात शिकवण्याच्या ओघात बोलतोय पण मी आय युज टू मेक इट अ पॉइंट की एक 5-7 मिनिटं तरी असे काहीतरी एक्झाम्पल्स द्यायचे की मुलांना जाणीव झाली पाहिजे की देशाच्या विकासाकरता किंवा आपल्या समाजाच्या विकासाकरता स्त्री आणि पुरुष ह्यांना समान वागणूक मिळणं फार महत्वाचं आहे. आणि मुलांवर तर मी मुलगी म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांवर खूप असं हे करायची की संसाराची चाकं जर एकाच साईजची असतील तरच तो संसार यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांनी आपल्या जोडीदाराला म्हणजे बायकोला समान वागणूक देणं किंवा त्यांच्या पण आशा आकांक्षांना खतपाणी घालणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो जो प्रवास झाला माझा शिक्षण क्षेत्रातला तो मी कायम मुलींना कसं वर आणता येईल असं कायम माझं त्याच्यावर म्हणजे भर असायचा भर होता. म्हणजे प्रत्येक वेळेस मी मुलींना सांगायची की मला येऊन भेटा तुम्हाला जर संशय वाटत असेल की आपण काय करावं. आणि म्हटलं की लग्न करून नुसता संसार थाटणं हा हल्लीच्या काळी उपाय हे ऑप्शन असूच शकत नाही. तुम्ही स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि त्याच्याकरता तुमचं काय आवड आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ऑप्शन शोधू शकतो. सो मला ते शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला ते खूप करता आलं असं वाटतं मला.
1: नाही ऍक्च्युली मॅम कारण असं म्हणतात की जर सावित्रीबाई फुले म्हणजे ही जी मोठी मोठी नावं आहेत ह्याच्या थोर महिला समाज सुधारक आहेत त्यांनी जर समाजाचा विरोध पत्कारून जर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या त्यांनी मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी जर आवाज उठवला नसता किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी असती ह्या सगळ्या अशा स्त्रिया समाजसुधारक आहेत स्त्री समाजसुधारक आहेत ज्यांनी कुठेतरी तो आवाज उठवला ज्यांच्या मनामध्ये ती पालवी फुटली निर्माण झाली त्या पुढे आल्या आणि मला असं वाटतं त्यांच्यामुळे आज आपण सगळे इथे आहोत. तर यानंतर सुद्धा तुम्ही असा विचार केला नाही की मी शिकली आहे किंवा मग माझं चांगलं चाललंय असा विचार कुठेही मनात न करता मला असं वाटतं तुमच्या डोक्यामध्ये सतत कुठेतरी असं होतं की मी ज्या ज्या मुलींना भेटते त्या त्या मुलींना ज्ञात करायचं त्या त्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहायचं. आणि केवळ मुलींनाच नाही तर मुलांवरती सुद्धा हे संस्कार तुम्ही
0: हो कारण मला असं वाटतं की मुली पुढे जायला हवे असतील तर मुलांचं सुद्धा अॅटिट्यूड बदल करणं फार गरजेचं
1: आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं हे काम जे आहे ना हे मला असं वाटतं शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकी पेशानेच आपण एखाद्यावरती छान पद्धतीने इन्फ्लुएन्स करू शकतो. कारण एखाद्या वेळेला अशी सिच्युएशन येते की आपल्याला आपल्या आईचं म्हणणं सुद्धा पटत नाही पण आपल्याला बाईंचं म्हणणं पडतं. त्यामुळे शिक्षकी पेशाचा अतिशय उत्तम वापर मला असं वाटतंय तुम्ही करत आलात. अर्थशास्त्र थोडस मी विषयाकडे वळेल. अर्थशास्त्र म्हटलं की सगळ्यांना म्हणतं की अर्थशास्त्र मग कंटाळा येतो मग ते लेक्चर्स अटेंड करायचे किंवा काय. तुम्ही ज्या वेळेला विषय शिकवता किंवा शिकवायचात अनेक विद्यार्थी तुमच्याकडे होते आवडीने यायचे आवडीने बसायचे मग ते कसं तुम्ही ते गणित ते समीकरण कसं साधलं होतं.
0: ऍक्च्युली माझे ते बहुतेक वेळा 7:45 लेक्चर असायचं
1: सकाळी
0: पण तरी सो फुल असायचं. आणि माझा अगदी नियम होता की फक्त मी 10 मिनिटं उशिरा येणाऱ्या मुलांना येऊ द्यायची त्यामुळे मुलं सो अगदी पर्टिक्युलर होती की वेळेवर पोचायची. ह्याचं कारण मी नेहमीच अर्थशास्त्राचं रोजच्या जीवनाशी सांगड घालत राहिले म्हणजे जे रोज आजूबाजूला आपल्या घडतंय आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आईनी तुम्हाला भाजी आणायला पाठवलं तर कालचा भाव आणि आजचा भाव याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं असं आज विचारायचं. कारण कधी कधी आपल्याला असं होतं की टोमॅटोचे भाव वाढलेले असतात मग कशामुळे वाढले त्यातून त्यांचं अशी बोलायचं त्यामुळे काय इफेक्ट होतो टोमॅटोचे आपण मागणी कमी करतो का काही गोष्टींकरता वापरतोच म्हणजे असे छोट्या छोट्या एक्झाम्पल्स मधून कायम मी त्यांना अर्थशास्त्र शिकवत आले. त्यामुळे एकदम डायरेक्ट मोठं काहीतरी बोलायचं आणि मग मुलांना ते खूप घाबरवून टाकण्यापेक्षा रोजच्या आपल्या आजूबाजूच्या घटनांमधून अर्थशास्त्र शिकवून मग टॉपिक्स घेण्यावर माझा भर
1: असायचा. नक्कीच मला असं वाटतं. आणि कुठेतरी आपल्याशी निगडीत काहीतरी या गोष्टी आपण ऐकतोय म्हटल्यानंतर मुलांचाही तो उत्साह आहे तो नक्कीच वाढत असणार. मॅम तुम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे 35 वर्षांचा हा काळ होता. नक्कीच हा काळ खूप मोठा होता, कारण दररोज उठून परत येऊन ते लेक्चर्स अटेंड, लेक्चर्स घेणं, मुलांना शिकवणं, हे एक जे तुमचं रुटीन होतं, या रुटीनमधून तुम्ही स्वतः, म्हणजे आज तुम्ही अनेक सामाजिक कार्याशी कार्य करत आहात, त्याच्याशी जोडलेला आहात, संस्थांशी जोडलेला आहात, आणि हे मला असं वाटतं की नंतर अचानक आलेले नाहीये, तर ते कुठेतरी अगोदरही सुरू असणार आहे. तर तुम्ही शैक्षणिक पेशा म्हणजे शिक्षकी पेशा सांभाळून या गोष्टी कशा करत होतात?
0: ऍक्च्युली आमच्या माझं कुटुंब म्हणाल पहिल्यापासून सामाजिक बांधिलकी आहे, म्हणजे आता अवयवदान, देहदान ह्याला खूप लोकांमध्ये जाणीव झाली ह्याच्याबद्दल, पण 15 वर्षापूर्वीच माझ्या आईने देहदान केलं, कारण ती अगदी हेल्दी होती, म्हणजे तिला जेव्हा ती गेली 75व्या वर्षी तेव्हा तिला नखातही रोग नव्हता, पण ती असं म्हणायची की माझं शरीराचा उपयोग नाहीतरी नुसतं जाळून काही उपयोगच नाही, त्यापेक्षा जर तो मेडिकल स्टुडंट्सना त्याच्यावर अभ्यास करता आला तर त्याचा सदुपयोग झाल्यासारखं होईल. सो आमच्या घरामध्ये ती सामाजिक बांधिलकी होतीच. माझ्या वडिलांच्या आत्या म्हणजे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा भाटोडेकर ह्या जवळजवळ 50 वर्षांहून अधिक काळ निराधार महिला आणि अनाथ मुलींना पूर्णपणे म्हणजे मोफत वैद्यकीय सेवा आणि सल्ला द्यायच्या. ज्या श्रद्धानंद महिलाश्रममध्ये मी आता इतके वर्ष काम करते त्याच्या वाटचालीमध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे असं म्हणता येईल की मला ते समाजकार्याचं बाळकडूच मिळालं होतं. ते आई स्व माझी श्रद्धानंद महिलाश्रममध्ये कार्यरत होती, त्यामुळे एक आपसुकच मी त्या कामामध्ये ओढली गेले आणि झपाटल्यासारखी काम करायला लागले. आणि हे कधी झालंय मला कळलंच नाही, कारण ते असं काम कधी वाटलंच नाही, एक रोजच्या आपल्या आयुष्यातला एक तो भाग, एक हिस्सा होऊन गेला.
1: म्हणजे मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडे इनबिल्ड होत्या, हे जेनेटिक्स आहेत मला असं वाटतंय,
0: किंवा ते सतत आईनी ते
1: बगड्या तुमच्यावरती असल्या
0: लहानपणापासून ते आईनी सुद्धा ते बिंबवलं होतं, की कारण माझी आई सातारची होती तर सातारला तसं थोडं जुनं वळण होतं आणि तिला त्याचं नेहमी असं खेद वाटायचं की मुलींना कमी लेखतात किंवा एक लग्न करून देणं हेच मुलींचं ऑब्जेक्टिव्ह असतं, त्यामुळे इतक्या लहानपणापासून तिने माझ्यावरती संस्कार केले ना की मुलींनी स्वतःच पर्सनॅलिटी फुलवली पाहिजे, तर त्याचा पण खूप इफेक्ट झाला असा
1: 100%. आणि टचवूड म्हणजे खूप अभिमान वाटतो की जेव्हा एखादी आई आपल्या मुलीला म्हणते की अच्छा माझ्याकडून इतकं झालंय पण तू त्याच्यापेक्षा अजून जास्त काहीतरी कर. मला असं वाटतंय तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमचे कुटुंब, पूर्ण सगळं कुटुंब म्हणे, हे याचा मोलाचा वाटा आहे. कारण त्या व्यतिरिक्त असं म्हणतात की लग्नानंतर सगळं करिअर किंवा आपल्या पॅशनला फॉलो करणं थोडंसं अवघड होतं, तर असा जो एक समज आहे ना त्यावरती तुम्ही काय सांगाल? कारण
0: तेच मी म्हणेन की माझ्या माहेरी तर म्हणजे हे होतं समाजकार्याचं वातावरण होतंच. सासरी आले तर माझे सासरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी कार्यकर्ते होते आणि एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते. माझ्या सासूबाई हेडमिस्ट्रेस होत्या, त्यामुळे मला तो इथे आल्यावर तो आदर्श होताच. नंतर माझे पती आणि माझा मुलगा ह्यांचा पण अगदी मोलाचा वाटा आहे, म्हणजे माझी आजपर्यंतची जी काही समाजकार्यातली यशस्वी वाटचाल आहे त्याच्यामध्ये ह्यांचा अगदी अमूल्य वाटा आहे. कारण माझे पती जे आहेत ते अर्थ आणि वित्त क्षेत्रातले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या संस्था चालवताना जेव्हा जेव्हा मला कधी अडचण येते की कसं प्लॅनिंग करावं तेव्हा नेहमीच त्यांचा मोलाचा सल्ला असतो.
1: येस.
0: आणि माझा मुलगा मुळात हुशार आहेच, पण त्यांनी स्व संस्कारामुळे असेल किंवा काय की त्यांनी विजेटी आहे म्हणून तो बीटेक झाला आणि पुढच्या शिक्षणाकरता अमेरिकेला गेला. पण ह्या सर्व वाटचालीमध्ये त्यांनी असं कधी मला म्हटलं नाही की आई तू बाहेर जाऊ नकोस, कारण मी जेव्हा हे समाजकार्य करायला लागले तेव्हा तो अगदी लहान होता, 8-9 वर्षाचा होता. म्हणजे बाकीची मुलं कशी की आई बाहेर गेली की टिवळ्या भावल्या करत राहतात, पण तसं त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे अतिशय शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळवत गेला, त्यामुळे दिव्याखाली अंधार आहे किंवा आई समाजकार्य करत बाहेर फिरते आणि मुलाकडे कोण बघणार हा कधी प्रश्न आलाच नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांकडून म्हणजे मला असं वाटतं की उत्तेजनच मिळालं मला.
1: नक्कीच, कारण पुढे जात असताना जेव्हा त्या 8-9 वर्षाच्या बाळाला सुद्धा समजतं की आपली आई काहीतरी चांगलं करते बाहेर जाऊन आणि त्याने त्रास न देणं हीच मला असं वाटतं हेच एक सपोर्ट केल्यासारखं किंवा ते समजून घेण्याची जी भावना,
0: कारण ह्याच्याकरता मी त्याला घेऊन जायची आश्रमामध्ये आणि त्याला दाखवायची की हे ही माणसं कशी म्हणजे त्यांची काय आहे, त्यांना आई बाबा नाहीत, ते एकटे तरी सुद्धा राहतात आणि तुला तर सगळंच आहे म्हणजे मग तू चांगलं वागायलाच पाहिजेस, म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यावर ते संस्कार झाले होते असं झालं, पण तो पण जागला त्या संस्काराला असं म्हणता येईल.
1: नक्कीच नक्कीच. आणि जसं तुमच्या आई बाबांकडून हे बाळकडून तुमच्याकडे आलं अर्थात ते तुमच्याही इनबिल्ड होतं कुठेतरी आणि आज तुम्ही त्या पावलांवरती पुढे चाललात, ती जी वाट त्यांनी धरली होती त्याच वाटेवरती तुम्ही आलात आणि हे संस्कार तुम्ही कळत नकळतपणे तुमच्याही मुलावरती केले आणि मला असं वाटतं आय एम फॉर शुअर की तोही त्याच्या अभ्यासाचा यामध्ये नक्कीच उपयोग करेल आणि किंवा त्याने दिलेले सजेशन्स किंवा तुमचे मिस्टर असतील सर असतील त्यांचंही तुम्हाला मिळालेलं सहकार्य हे कुठे ना कुठेतरी खारीचा एक वाटा आहे. मला असं वाटतं सुमित्रा मॅमसोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या ज्या सुरू राहणार आहेत नक्कीच तुमचाही इंटरेस्ट वाढत चाललेला आहे कारण अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनही आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM सोबत छान जोडलेले राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: आय एम सॉरी. मला क्षमा करायला इंग्रजीत आय एम सॉरी असं म्हणतात.
1: बघा, माफी मागतानाही इंग्रजीचे धड

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम आणि मॅडम सोबतच्या या दिलखुलास गप्पा अशाच आपण सुरू करणार आहोत सुरू ठेवणार आहोत. आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की त्यांची शैक्षणिक क्षेत्रातली वाटचाल कशी होती, सामाजिक क्षेत्राकडे त्या कशा वळल्या आणि अर्थात आता मी त्यांच्या सामाजिक क्षेत्राविषयी अजून थोडीशी माहिती इथे तुम्हाला देऊ इच्छिते. 98 वर्षांची परंपरा असलेली जी संस्था आहे श्रद्धानंद महिला श्रम यासोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्या अनेक गरजू महिलांसाठी सुद्धा कार्य करताना दिसतात. सुयोग्य व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यासाठी ही संस्था शासनमान्य आणि प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेत मानद सचिव तसंच विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या असून सध्या या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच शिवाजी पार्क येथील धन्वंतरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या चॅरिटेबल रुग्णालयाच्या कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा त्या काम करतात. हे रुग्णालय ब्राह्मण सहाय्यक संघ या सेवाभावी संस्थेतर्फे चालवले जाते. या रुग्णालयामार्फत गरजू तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अत्यंत माफक दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय ब्राह्मण सहाय्यक संघाच्या माध्यमातून त्या साहित्यिक सांस्कृतिक आणि संगीत विषयक उपक्रमांना सुद्धा सक्रिय प्रोत्साहन देतात. मॅम खरं तर श्रद्धानंदची जी जर्नी होती तुम्ही सांगितलं की आई कुठेतरी अगोदर संलग्न होत्या जोडलेल्या होत्या, नेहमीच काहीतरी वेगळे उपक्रम तुम्हाला राबवायचे असतील, अनेक महिला तिथे असतील, कशा प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवता आणि त्या महिलांसोबत राहिल्यानंतर त्या महिलांसोबत इतका वेळ काढल्यानंतर तो जो एक अनुभव असतो किंवा तो जो टाइम तुम्ही आता तिकडे स्पेंड करतात ते कसे असतात त्या मुमेंट्स काय सांगा.
1: मी तुम्हाला सांगू का त्या महिलांबरोबर काम करायला लागल्यापासून आपल्याला एक सतत जाणीव होते की आपलं आयुष्य किती आपण भाग्यवान आहोत. म्हणजे हे आपल्याला नॉर्मल याच्यामध्ये आपण बारीक बारीक गोष्टींना आपल्याला कम्प्लेंट करायची सवय असते पण तिथे गेल्यावर असं लक्षात येतं की आपण खूप भाग्यवान आहोत, आपलं आयुष्य खूप अलगद चाललंय. कारण तिथल्या प्रत्येक मुलीची आणि प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी असते आणि कालची कहाणी बरी म्हणायची असं आजची कहाणी असते. पण आम्ही त्यांना सगळ्या मुलींना त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल प्रत्येकीची कपॅसिटी वेगळी असते. काही जणांना शिक्षणातून, काही जणांना स्किल्स शिकून,
0: बरोबर
1: त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे. आता तर आमच्या श्रद्धानंद महिलाश्रमातल्या बहुतेक सगळ्या मुली म्हणजे 99% मुली ह्या कॉम्प्युटर इलिटरेट झालेल्या आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरी पण करतात. सो ते आम्ही करतोच. आणि अशा ज्या मुली असतात की ज्यांना आमच्याकडे येतात, आता एक 2011 सालची मी एक गोष्ट सांगते. किरण आणि कमल अशा दोन अनाथ मुली आमच्याकडे आल्या. त्यांचं आई वडिलांचं छत्र त्यांच्यावरचं हे झालं होतं, आई वडील दोघंही गेले होते. आणि आल्या तेव्हा ते इतक्या अशा घाबरलेल्या वगैरे होत्या की खूप म्हणजे बघूनच आपल्याला कसं तरी वाटतं. पण त्यातली जी किरण होती ती थोड्या दिवसांनी आमच्या लक्षात आलं की तिला खूप जिद्द आहे, अभ्यासाची खूप आवड आहे. तर ती जिद्द अकधिकपणा तिला कुठेही जाणवून न देता तिची ती जिद्द आम्ही जोपासली. आता ती BA DEd झाली. नंतर तिने जळगावला हे असं ना पोलीस प्रशिक्षण ते तिने पूर्ण केलं आणि आता माहीम पोलीस स्टेशनमध्ये ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागली. आणि एवढंच नव्हे तर आत्ता ह्या वर्षीच्या महिला दिनाच्या दिवशी आपल्या चीफ मिनिस्टर फडणवीस आहेत त्यांचा आणि आदिती ताई तटकरे म्हणजे ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत त्यांचा एक प्रोग्राम होता त्याच्यात तिचा सन्मान झाला. मला वाटतं काहीतरी आदर्श
0: महिला
1: आणि असं काहीतरी होतं प्रोग्राम होता तर त्याच्यामध्ये तिचा सन्मान झाला. म्हणजे असं जेव्हा होतं ना तेव्हा इतका आनंद मिळतो म्हणजे तो शब्दात मला एक्सप्रेस नाही करता येणार एवढा आनंद. तशी आमच्याकडे एक पिंकी सुनील म्हणून मुलगी होती की जी थोडी स्पेशल नीड्स वाली होती पण तिला सुद्धा स्पोर्ट्सची खूप आवड होती. तर तिला स्पोर्ट्समध्ये ती स्पेशल ऑलिम्पिक्स करता USAला गेली आणि शू स्नोईंग ह्या स्पर्धेमध्ये तिला पहिलं बक्षीस मिळालं. त्यामुळे असे जेव्हा घटना घडतात ना तेव्हा सगळं आपण काय केलेले कष्ट असतात ते भरून पावले असं वाटतं. खूप समाधान मिळतं
0: म्हणजे त्या मुलींचंही नशीब. म्हणजे ज्या वेळेला असं वाटतं की सगळं काही संपलंय त्यावेळेला कुठेतरी तुमच्यासारखे लोक जे आहेत ते असं त्यांच्याशी जोडले गेले आणि त्या माध्यमातून लिटरली त्यांचं भविष्य जे आहे ते उजळून टाकलं.
1: आणि तिला पिंकी सुनीलला तिकडे जाऊन आलेला एवढा कॉन्फिडन्स आला, मग तिला लग्न करायची इच्छा होती. पण आमच्यातल्याच काही जणांना असं वाटत होतं की संसार कसा करू शकेल. पण मी पुढाकार घेतला, म्हटलं जो कॉन्फिडन्स मध्ये जे बदल आलाय तो नक्कीच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. पुढाकार घेऊन तिचं लग्न केलं आणि आता ती अगदी सुखी संसार करते. खूप असे अनुभव हे
0: आणि मला असं वाटतंय म्हणजे मॅम तुम्ही ही गोष्ट कुठेतरी ऑब्झर्व केली असेल, अनुभवलेली आहे, तुम्ही ऑब्झर्व नाही म्हणणार अनुभवलेली असेल. सगळं सुख एकीकडे आणि ह्या

0: गोष्टींमधून मिळणारं मानसिक सुख एकीकडे. म्हणजे जेव्हा आपलं बाळ मोठं होऊन असं काहीतरी करत ना, तेव्हा जो आनंद आजोबाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरंच कौतुकास्पद आहे, कौतुकाची थाप आहे. की आपण कुठेतरी एखाद्याचा आधार बनलो आणि आपण आधार, केवळ आपण आधार बनल्यामुळे आज त्या मुली पुढे जाऊ शकल्या. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ युअर टीम.
1: प्रश्नच
0: खरंच, कारण हे टीम वर्क आहे मला असं वाटतं.
1: आणि समाज सेवा करताना मला एक जाणवलं की टीम स्पिरिट लागतंच, की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.
0: ही
1: समाज कार्य हे एक दुसऱ्याने करायचं काम नाहीच आहे.
0: नाही, 100% मॅम. खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला अनेक वेळेला चढ उतार येतात. कधी कधी आपलं शरीर कधीतरी शरीर थकतं, कधी कधी मन सुद्धा थकतं. कारण मला असं वाटतं हे चॅलेंज आहे अनेक महिलांना, अनेक मुलींना उभं करणं स्वतःच्या पायावर. कारण प्रत्येकीची बॅक ऑफ द स्टोरी एक वेगळी आहे आणि त्या सिच्युएशन मधून एखाद्या मुलीला बाहेर काढणं, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, आपण आणि आपल्यासाठी ती एकच नाही अशा अनेक आहे. तर हे सगळं करत असताना जेव्हा कधीतरी अप्स अँड डाऊन आले असते तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सांगता, म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी कसा, पॉझिटिव्ह विचार कसा?
1: मुळात माझा स्वभाव जरा पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येईल. आणि मी थोडं मेडिटेशन पण करते, रोज मी एक 20 मिनिटं मेडिटेशन करतेच. कारण जो काही आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की कन्फ्युजन असतं आपल्या मनात की हे आपण करतोय ते बरोबर की नाही. कधी कधी एखादा फर्म डिसिजन घेताना थोडं मन चलबिचल झालेलं असतं, पण ते मेडिटेशन केल्यामुळे मला असं वाटतं की ते मनाला शांती आणि स्थैर्य येतं. आणि मी रेग्युलर व्यायाम करते रोज 1 तास. म्हणजे जेव्हा मी नोकरी करतो तेव्हा सुद्धा कधी 1 तास व्यायाम करणं हे कधी चुकवलं नाही. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही हेल्दी राहायला मदत होते.
0: नक्कीच. त्याचबरोबर मॅडम कडून आपण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. खरं तर इतकं मोठं काम आहे ना, जे केवळ अर्धा किंवा पाऊन तासामध्ये सगळंच नाही इथे सांगता येणार, पण तुर्तास वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहे सुमित्रा पराडकर मॅडम, आणि मॅडम सोबतचा हा दिलखुला संवाद या गप्पा अशा सुरू राहतील. पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा आचार्य 90 FM. युअर ओन.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM आपल्या आजच्या या आज की नारी सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा बराडकर मॅडम. सुमित्रा मॅडमचा शैक्षणिक जो काही एक काळ होता तो शैक्षणिक काळ, त्याचबरोबर आता सामाजिक क्षेत्राशी त्या जोडलेल्या असताना त्यांचं जे काही काम त्याचं करतायत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली. आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेले असताना मॅम, इतकी वर्ष जी काही कामं तुम्ही केलेली आहेत, तुमचा शैक्षणिक प्रवास असू देत, सामाजिक क्षेत्रातला प्रवास असू देत, मागे जेव्हा वळून पाहतात तेव्हा काय वाटतं?
1: मला खूप आनंद होतो. म्हणजे असं वाटतं की आपण जे मनात योजलं होतं की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा, त्याच्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच मी उचललाय आणि चालू आहे ते काम. त्यामुळे मला तो खूप आनंद वाटतो. आणि आता आम्ही माझं धन्वंतरी रुग्णालयातलं सुद्धा जे असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णांचं आयुष्य कसं, म्हणजे तिथे राहताना हॉस्पिटलमध्ये राहताना कसं काय त्यांचं सुसह्य होईल, प्रसन्न वातावरण होईल आणि अतिशय माफक दरामध्ये सर्वात उत्तम दर्जाची रुग्ण सेवा कशी करता येईल याच्याकरता आम्ही विविध डोनर्सना अप्रोच होतो आणि अगदी लेटेस्ट इक्विपमेंट घेण्याचा प्रयत्न करतो त्या हॉस्पिटल करता. त्यामुळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता सुद्धा आमच्याकडे येणारे रुग्ण तेवढ्याच क्वालिटी ऑफ सर्व्हिस त्यांना मिळते आणि लवकरात लवकर त्यांना कसं डिस्चार्ज मिळेल ह्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला म्हणजे मी समाधानी केलेल्या कामामुळे
0: नक्कीच
1: म्हणजे असं वाटतं की वेळ कमीच पडला असं वाटतं.
0: नाही, कारण असं असतं ना बऱ्याच सारं की आता मी रिटायर झाले मग मी रिटायर नंतर काय करू किंवा काय, तर मला असं वाटतं तुमच्याकडे तो ऑप्शनच नसावा की मी काय करू. मुळात या प्रश्नाला जागाच नाही, कारण तुमचा कामाचा लेखाशोका पाहिल्यानंतर मी ठामपणे सांगू शकेन की तुम्हाला उलट 24 तासही कमी पडत असतील. कारण एका वेळेला महिलांसोबत जोडलेल्या आहात, त्या आश्रम ते काम करायचं आहे, धन्वंतरी रुग्णालय, अर्थात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही एका वेळेला खूप छान पद्धतीने मॅनेज करताय, छान फॅमिली आहे. तर खरंच मला असं वाटतं हे असं हॅपनिंग लाईफ मी म्हणेन
1: की
0: दररोज नवीन काहीतरी खूप
1: सकाळी उठल्यावर एक मनामध्ये विचारच असतात की आज आपल्याला काय काय काय काय करायचंय. म्हणजे एक लिस्ट असते त्याच्यावर फक्त टिक मार्क करत राहायचं की दिवसभरात झालं.
0: नक्कीच नक्कीच. आणि टचवर तुम्ही अशाच बिझी राहा, चांगल्या कामांच्या माध्यमातून तुमच्या हातून चांगली कामं होत राहूत. सध्या शेवटी मॅम, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलं असताना मला इतकंच म्हणायचंय, एक काळ होता म्हणजे मला असं म्हणेन की माझ्या आई बाबांचा तुमच्या जो तो एक काळ होता त्या काळामध्ये त्या वेळेला कुठे असं सांगावं नाही लागायचं की तू हे कर किंवा तू ते कर, कुठेतरी एक अपसुकच जाणीव होती. म्हणजे तुम्ही तुमच्या आईबाबांचं उदाहरण दिलं, तुम्ही त्या गोष्टी शिकलात, तुम्ही त्या गोष्टींवरती पुढे चालत राहिलात. आत्ताचे जे जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये जर समाजसेवा ह्या जर गोष्टी हे जर बीज कुठेतरी रोवायचं असेल तर काय आजच्या जनजीजना किंवा इथून पुढच्या येणाऱ्या पिढीला आणि तरुणाईला काय मार्गदर्शन कराल?
1: मला असं वाटतं की थोडंसं मी ह्या कॉन्सेप्टमधून मुलांनी बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघितलं पाहिजे. आणि जसं आपण एकमेकाला मदत करतो ना, तसं मदत करायची वृत्ती जर आली तर त्यातून जो आनंद मिळतो तो पहिला एक्सपिरियन्स घेणं फार महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: की तो जो आनंद एकदा तुम्हाला मिळाला की तुम्हाला त्याची चटक लागते त्या आनंदाची.
0: बरोबर.
1: मदतीमधून दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यातला जो आनंद आहे, त्यामुळे मला वाटतं की जेन्झीनी तो घ्यायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली वेगवेगळे आपले उपक्रम असतात NSS वगैरे, तो जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला पाहिजे. कारण NSS मध्ये पण ते शिकवतात ना, पण ते अगदी ठराविक मुलांपुरतं असतं, त्यापेक्षा इट शुड बी मोर ब्रॉड बेस्ड.
0: नक्की, 100%. आणि सर्वे शेवटी मॅम, एक महिला म्हणून काम करत असताना तुम्ही तुमचा जो पहिल्यापासून जो एक कल होता की मुलींनी शिकलंच पाहिजे, मुलींनी स्वतःच्या पायाबरोबर राहिलं पाहिजे, आणि आज तुम्ही त्या कॉन्फिडेंटली स्वतः उभ्या आहात, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांना तुम्ही मोटिवेट करत असता. आज अनेक बऱ्याच महिला आहेत ज्यांना असं वाटतं की आता काय करू आणि मला पुढे करायचंय आणि फक्त ते करायचं या शब्दामध्ये सडकून राहिलेलं आहे. अशा सगळ्या महिलांना जाता जाता काय सांगा?
1: मला असं वाटतं करायचं नाही, मी हे करणार आहे असं ठरलं. त्यामुळे करायचं आणि करणार ह्या शब्दामध्ये जो फरक आहे तो त्यांनी जर अंमलात आणला तर नक्कीच त्या जे मनात आहे स्वप्न आहे ते साकार करू शकते.
0: मला असं वाटतं आजच्या ही मुलाखत या गप्पा खरं तर संपुष्टला असं वाटतात. मॅडमनी मध्ये उल्लेख केला की मला असं वाटतं मी मुळतः पॉझिटिव्ह आहे, तर ही पॉझिटिव्हिटी मी आज मॅडमना पहिल्यांदा भेटली आहे, कॉलवरतीच बोलणं झालं होतं, पण ही पॉझिटिव्हिटी आज इथे भेटल्यानंतर इथे बाजूला बसल्यानंतर खरंच आली. कारण मला असं कुठेच वाटलं नाही की आता पुढे काय घ्यायचं किंवा काय, आणि जो एक हॅपीनेस जो चेहऱ्यावरती जे कोण स्माईल दिसतंय मला असं वाटतं तेच खूप पुरेशा असतं की आपण एखाद्याशी संवाद साधत असताना. आणि आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगले विचार आज रेडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवले, पुन्हा एकदा मी तुमचे खूप खूप आभारी आहे.
1: मी पण आभारी आहे. मला पण माझे विचार मांडायची तुमच्यामुळे हे झाली, अपॉर्च्युनिटी मिळाली, त्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे.
0: आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमच्या हातून हे जे कार्य आहे, हा जो विडा तुम्ही उचललेला आहे, हे कार्य असंच पार पडत राहू देत. आणि तुम्ही मगाशी शब्द वापरलेत की दुसऱ्याला मदत केल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला नेहमी मिळत राहू देत अशा शुभेच्छा इथे तुम्हाला देते.
1: शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 9167999999. आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90 FM आपलं इंस्टाग्राम पेज आहे, युट्यूब चॅनल आहे, सगळीकडे फॉलो करा. आणि लवकरच मॅडमची ही मुलाखत तुम्हाला युट्यूब वरती सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेट साठी स्टे ट्यून आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार प्रेक्षक हो, वेलकम टू आचार्य 90 FM योर ओन रेडियो. माय सेल्फ आजय तेजस्विनी. टुडे इन आवर गेस्ट इंटरव्यू वी हैव इनवाइटेड प्रज्ञा नायगावकर. शी इज अ आर्किटेक्ट एंड हैव स्टडीड अब्रॉड एंड शी विल बी गिविंग इनसाइट्स ऑन आर्किटेक्चरल फील्ड. सो वेलकम प्रज्ञा, वेलकम टू आचार्य
1: 90 FM.
0: थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग. थैंक यू सर. म्हणजे प्रज्ञा ही अशोक नायगावकर सरांची मुलगी आहे, ही तिची आणखी एक ओळख आहे आणि स्वतःचं नाव देखील तिने आपापल्या क्षेत्रात संपादन केलेलं आहे आणि देश विदेशात जाऊन मराठी मुलगी असूनही तिने आर्किटेक्चर फील्डमध्ये आपला झेंडा रोवलेला आहे. त्याबद्दल तुझं सुरुवातीला अभिनंदन करते. स्मॉल ब्रीफ अबाउट प्रज्ञा. From March 2017 till present, she is working as and managing end-to-end administrative operations for a property portfolio, maintaining an update property management software to ensure accurate records, oversee bookkeeping functions including expense tracking, invoice processing and financial record management she has been doing, and also coordinating with maintenance schedules and lease with contractors to ensure timely issue resolution. थोडंसं आपण आर्किटेक्चरचं माझं बॅकग्राऊंड नाही आहे, पण तरी सुद्धा थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या दरम्यान होणार आहे, जेणेकरून आपल्या आर्किटेक्टचे फ्युचर आर्किटेक्ट्स आहेत आणि आपल्या आर्किटेक्चर कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही माहिती, ही मुलाखत फार माहितीपूर्ण अशी होईल. तर टू स्टार्ट विथ, काय म्हणजे सगळ्या मुलांचं आपल्या हल्ली फार स्वप्न असतं की बाहेर परदेशात जाऊन शिकायचं, तर तुझं तसं काही आधी होतं का, ठरवलं होतं का की आकस्मिक घडलं?
1: खरं तर जेव्हा मी शिकत होते, शाळेत होते, तेव्हा काही असं बाहेरगावी जाण्याचं असं स्वप्न नव्हतं. पण जसं जसं पुढे 10वी 12वी झालं तेव्हा बाहेर, जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेजमध्ये जातो, बाहेरच्या मुलांची, दुसऱ्या मुलांची ओळख होते आणि जेव्हा त्यांची स्वप्न आपण बघतो तेव्हा आपल्याला थोडं असं ग्रोथ समजते की नक्की काय चालू आहे आणि मुलांचे काय स्वप्न असतात. तर त्या दृष्टिकोनाने मला पण असं वाटायला लागलं की आपणही जर बाहेरगावी गेलो शिकायला तर काय आपल्याला वेगळं करता येईल. त्याच्यातूनच निर्माण झालं की कुठेतरी बाहेर शिकायला जायला पाहिजे आणि मग बघायला लागली कुठे नक्की जाता येईल.
0: ओके. पण आपल्या मराठी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबियांचा म्हणजे वडील अशोक नायगावकर सर बँकेमध्ये आणि नंतर जनरली आपली टेंडन्सी असते डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि काही नाही तर बँकेत असं असतं जनरली. व एकदम टोटली आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मुली आर्किटेक्ट कमी होतात. म्हणजे आता जरी रेट वाढला असेल तरी तेव्हा त्या काळात, म्हणजे फार जुना काळ नाहीये पण तरी सुद्धा 10-20 वर्षापूर्वी तो काळ नव्हता की मुली आर्किटेक्ट असाव्या, असं फार रेअर कॉम्बिनेशन आहे. तर ते कसं म्हणजे आर्किटेक्ट चूज का केलं?
1: खरं म्हणजे आमच्याकडून कुठलाच कोर्स नव्हता. आई शिक्षिका होती, वडील बँकेत होते, तरी कधीही आम्हाला असं सांगितलं नाही की हेच जोडलं पाहिजे किंवा हेच शिकायला पाहिजे. मला जे आवडत होतं माझा आर्टकडे जास्त कल होता आणि त्यामुळे त्याच्यातून मग मला मॅथ्सची पण आवड असल्यामुळे चांदीचा बॅलन्स कुठे मिळेल मला, तो आर्किटेक्चरमध्ये सापडला लागला. म्हणजे मी त्या स्पोर्ट्सची स्टडी केलं की करिक्युलम कसा आहे, किंवा फिजिक्स आवडतं होतं माझं 10वी 12वीत असताना, त्यामुळे मग त्याच्यात थोडं फिजिक्स पण असतं.
0: ओके.
1: थोडं बिल्डिंग स्ट्रक्चर्स असतं, कॅल्क्युलेशन्स असतात, वर्किंग ड्रॉइंग्स असतात, हे सगळं आवडतं असं जवळचं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच्यातून असं वाटलं की आपलं आर्टचं पण होईल आणि थोडस मॅथ्स आणि फिजिक्सचं पण
0: टच राहील,
1: म्हणून आर्किटेक्चर चूज केलं.
0: आता आपण रचनामध्ये मगाशी बोललो की रचना कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तर आताची शिक्षण पद्धती कशी आहे आणि तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हाची शिक्षण पद्धती कशी होती?
1: मी खरं सांगू तर मी भारतात 2006 आर्किटेक्ट म्हणून
0: डिग्री घेतली
1: आणि जेव्हा मी नंतर माझं मास्टर्स करायला गेले ते मी ऑक्सफर्ड ब्रुक्स म्हणून केलं.
0: अच्छा.
1: मास्टर्स इन सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन.
0: बर.
1: तर त्याच्यामध्ये मला पहिलं हे जाणवलं की जेव्हा आपण भारतात मी शिकत होते तेव्हा भारतामध्ये जास्त फोकस वॉज मोर अबाउट हॅविंग व्हेरी टेक्निकल अँड व्हेरी रिजिड इट वॉज, बिकॉज द फोकस ऑन आर्किटेक्चर वॉज व्हेरी स्ट्रक्चर्ड. जेव्हा मी बाहेरगावी गेले तेव्हा मला असं जाणवलं की

0: त्याच्यात हा आम्हाला खूप तफावत जाणवली. तर ते आपल्याला एक असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय आणि मुळात आपली इंग्लिश इज नॉट द फर्स्ट लँग्वेज, पण तरी भारतात आपण एक चांगलं आहे की आपण इंग्लिश खूप चांगले बोलतो जगाच्या मनाने. त्यामुळे तसं ब्रिटनमध्ये शिकल्यामुळे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असल्यामुळे एवढा आपल्याला प्रॉब्लेम नाही.
1: ओके,
0: त्यांचं समजतं आपल्याला इंग्लिश, पण त्यांचं सगळं फोकस इज अबाउट सॉफ्ट स्किल्स. एव्हरीथिंग इज अबाउट प्रेझेंटेशन. सतत त्यांच्याकडे प्रेझेंटेशन असतात, सतत उभं राहून अचानकपणे तुम्ही काहीतरी प्रेझेंट करायचं असतं सगळ्या वर्गासमोर. आणि म्हणजे सगळे शिकत असतात तेव्हा आपल्याला जाणवतं की हे काय सगळे कम्फर्टेबल आहेत हे करण्यावर, तुम्हाला पण त्याची सवय होत जाते. हे आपल्याकडे मी असं मानते की कमी होतं जेव्हा मी शिकत होतो. म्हणजे आपण आपल्यातच असतो, ग्रुपमध्ये असतो, आपण आपलीच भाषा बोलतो. मराठी दिवस आहे
1: आजचा,
0: खरं तर मी मराठीवर फोकस केला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही ग्लोबल
1: प्लॅटफॉर्मवर जाता
0: तेव्हा तुम्हाला इंग्लिश इज द ओनली लँग्वेज दॅट इज स्पोकन वर्ल्ड वाईड आणि इट्स अ कॉमन लँग्वेज. तर कोणत्याही भाषेत असलं तरी, मराठीत असलं तरी सुद्धा एखादा उत्स्फूर्तपणे उभं राहून तुम्हाला बोलण्याची जी सवय पाहिजे ती नसते आपल्या मुलांच्या.
1: अच्छा,
0: ती असली पाहिजे कोणत्याही भाषेत असू शकते.

0: आहे माणसाला किंवा या क्लायंटला मी कसं एक्सप्लेन करू, तर तेव्हा ते आपल्याला असं जाणवतं ते जर तुम्हाला त्या 5-6 वर्षात जे काही शिकता तुम्ही तेव्हा जर तुम्हाला ते थोड्या थोड्या प्रमाणात जर इंट्रोड्यूस होत असेल, कारण की प्रेझेंटेशन देणं हे आपण की आपल्याला हे मार्कांसाठी करायचं
1: आणि थोडं ते रिजिड वाटतं
0: पण जर स्पॉन्टेनिटी असेल त्याच्यामध्ये की अचानकपणे येऊन तुमचा प्रोफेसर तुम्हाला काहीतरी विचारतोय तुम्ही आत्ताच्या आत्ता हे दिलंय त्याच्यावर 10 मुलांमध्ये हे प्रेझेंट करा किंवा दुसऱ्या वर्गात जाऊन खालच्या लेवलला जाऊन हे प्रेझेंट करा, खूप वेगळं होऊ शकतं काहीतरी. मुलं तुम्हाला वेगळे प्रश्न विचारतील, तुमच्या बरोबरचे पियर्स तुम्हाला कदाचित प्रश्न विचारणार नाही, पण तुम्ही जर खालच्या लेवलला जाऊन तुमच्या 5th इयरचा माणूस असेल तर 4th इयरला जाऊन जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तर 4th इयरची मुलं तुम्हाला प्रेझेंटेशनवर प्रश्न विचारू शकतील. असं म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह जर सेशन्स होत असतील जास्त तर ते मुलांना जास्त उपयोगी पडेल असं मला खरं तर वाटतं.
1: मला वाटलं हे जे रूट्स तुमचे जे आहेत ना ते आई वडिलांकडनंच आलेले आहेत आर्किटेक्चरचे असं जाणवतं तुमच्याशी बोलताना, कारण आई शिक्षिका त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित मुद्देसूद बोलता आहात आणि आर्किटेक्चर कठीण विषय आहे तो सुद्धा तुम्ही छानपैकी उलगडून दाखवत आहात. आणि दुसरं म्हणजे आय वुड लाईक टू रिलेट की वडील कवी आहेत, सुप्रसिद्ध कवी आहेत, तर त्यातल्या कवितेमध्ये कविता आणि कागद यांचा जो संबंध आहे आणि आपण जे पोर्ट्रे करतो चित्र म्हणजे कवी कसं आधी चित्र रेखाटतो आपल्या मनामध्ये निसर्ग चित्र असू दे किंवा कुठल्याही आपलं समाजाचं चित्र असू दे ते कवी शब्दांमध्ये त्याला गुंफतो तसं तुम्ही ते ब्लॉक्स करून ते गुंफता असं कुठेतरी मी रिलेट करेल आर्किटेक्चरला. सो नाईस, खूप बरं तसं. आणि आपलं नाट्यशास्त्र

0: ते तुम्ही थोडस रिलेटेबल वाटतं. म्हणजे आर्किटेक्चर ही सुद्धा एक कला आहे,
1: कलाचं कलेचं क्षेत्र आहे.
0: डेफिनेटली
1: जरी त्याला इंजिनिअरिंग टच बेस असला तरी सुद्धा जास्त करून त्याच्यात तुमच्या डिझाईन क्वालिटीज, डिझाईन आयडियाज ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो. त्यामुळे ते सगळ्याची तुम्हाला आवड असलीच पाहिजे मुळात. आणि आर्किटेक्चर असं बघायला गेलं तर फाउंडेशन त्याचं सगळं ह्युमॅनिटीज आहे. तर तुम्हाला हे सगळं म्हणजे स्टोन एज पासून आतापर्यंत जे चालू आहे ते संपूर्ण शिकवलं जातं. आर्किटेक्चर इन इट सेल्फ एज अ सब्जेक्ट इज सो होलसम. तर आय एम ऑलवेज फील इंडेप्टेड की मी शिकले आणि मला खूप काहीतरी त्याच्यातून शिकायला पण मिळालं.
0: अगदी मोहन जोदारो पासून आपण जर घेतलं, आता ते आपण रिलेट करतो की हिस्ट्री पण पार्ट आहे पण आर्किटेक्चर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन टुडे इंडियन हिस्ट्री. आणि राईट, एव्हरी एव्हरी कंट्रीच्या हिस्ट्रीमध्ये आर्किटेक्चर प्लेज अ की रोल.
1: आपण बघायला तुम्ही काय बघतो की स्ट्रक्चर आपल्याला दिसतात, मग आपण त्याचे हिस्टॉरिक स्ट्रक्चर जातो. तर बघणं म्हणजे काय, टुरिझम म्हणजे काय, तिथं बघायला नाही तर बघायला जातो. दुसरी एक तरी बाजू आहे की तिथे बिल्डिंग स्ट्रक्चर त्याचं हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स जे काही असेल ते सगळं बघतो
0: नक्कीच. एक छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90s.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायकवकर यांना आमंत्रित केलेलं आहे आर्किटेक्चर फील्डबद्दल जाणून घेण्यासाठी. आता भारताच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं आपण बोललो, पण अब्रॉड जाण्यासाठी म्हणजे बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं, जसं तुम्ही पण पाहिलं होतं की बाहेर जाऊन शिकण्याचा आता फार मोठी परंपरा सुरू झालेली आहे, तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसे मार्ग काढले आणि नेमकं आपण कुठली परीक्षा द्यावी ते बाहेर जाण्यासाठी आर्किटेक्चरच्या दृष्टीने, त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा.
1: मी जेव्हा शिकत होते तेव्हा इंग्लिश लँग्वेज टेस्ट होती.
0: ओके.
1: ब्रिटनसाठी अमेरिकेत जाण्यासाठी वेगळी टेस्ट असते, पण इंग्लिश लँग्वेज जनरली सगळ्यांना. तर रूल्स सध्या एवढे बदलत असतात की आपण त्याला अपडेट राहणं हे थोडंसं कठीण होतं. त्यामुळे जे करिअर काउन्सिलर्स असतात त्यांची जर तुम्ही मदत घेतली, आमच्या वेळेस सुद्धा होते ते, आणि

0: पर्सनल स्टेटमेंट असं म्हणतात जे आपल्याकडे म्हणजे मी पुन्हा जे सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलते की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं आणि तुम्ही किती कॉन्फिडेंट स्वतःला त्या क्षेत्राबद्दल समजता हे तुम्हाला आधीपासून थोडस कळलं पाहिजे हे.
1: बट इनिशियली यू आर रॉ म्हणजे टोटली आपण रॉ असतो, जस्ट पास्ड आउट अँड वी आर प्लॅनिंग टू गो अब्रॉड. सो वेन यू आर रॉ हाऊ टू प्रिपेअर फॉर युअर सेल्फ?
0: वेन यू आर रॉ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू मीट समबडी हू इज ऑलरेडी बीइंग देअर. आता कारण की एवढी मुलं बाहेरगावी गेलेली आहेत, नॉट जस्ट इन द फील्ड ऑफ आर्किटेक्चर बट एनी अदर फील्ड एज वेल, जस्ट टू गेट अन अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट आर द स्ट्रगल्स, व्हॉट हॅपन वेन दे लँडेड इन दॅट कंट्री. तुम्ही तिथे तुमचं सपोर्ट नेटवर्क जे म्हणतात की फ्रेंड्स, कलिग्स, कॉन्टॅक्ट, कनेक्शन, किंवा आता मी मराठी असल्यामुळे महाराष्ट्र मंडळ तिथं

0: सगळं करण्यासाठी तिथल्या माणसांशी थोडस कॉन्टॅक्ट, आणि टू बी ऑनेस्ट म्हणजे मला जर कोणी कॉन्टॅक्ट केलं तर वी ऑल आर व्हेरी फ्रेंडली की वी वॉन्ट पीपल टू कम इन कॉन्टॅक्ट अँड यू नो वी आर मोर दॅन हॅपी टू हेल्प. तर आम्हाला असं काहीच कधीही संकोच नसतो, त्यांनाही वाटू नये हा संकोच. तसं आता मी ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करू. देर आर सो मेनी वेज ऑफ कॉन्टॅक्टिंग असतात, यु नो यू कॅन
1: रीच
0: इंस्टाग्राम,
1: फेसबुक,
0: अँड इफ यू हॅव डिरेक्ट कॉन्टॅक्ट देन यु नो रीच आउट ऑन व्हॉट्सअप. सो देर आर सो मेनी डिफरंट वेज ऑफ रिचिंग समबडी. पण जायचे चॅलेंजेस म्हणजे हेच असतात, एक असतं जे इमोशनल लेवलवर असतात, दुसरे असतात जे करिअर लेवलवर असतात की तुमची पात्रता आहे की नाही तिथे जाण्यासाठी, आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज फायनान्शियल तुमची केपेबिलिटी आहे की. तर ऑफकोर्स इथे फायनान्शियल लोन्स मिळतात,
1: एज्युकेशन असतात,
0: आणि तुम्ही ती तिथे गेल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्हाला तिथे गेल्यावर एक दोन वर्षाचा कोर्स असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल. त्या नोकरी लागल्यानंतर तुम्ही ते हळूहळू तुमच्या पेरेंट्सचं लोन फेडू शकता.
1: ओके,
0: तर ह्या तीन गोष्टी आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर समवन टू स्टे अबॉर्ड. आणि एखादा जर स्पेन सारखा देश असेल जिथे वेदर आपल्यासारखंच असतं, मुंबईसारखं,
1: अच्छा.

0: are they, is there any examination for this to get passed out and get admission?
1: डिझाईन ओरिएंटेड पाहिजे का तुम्हाला एखाद्या विशिष्ट आता ग्रीन एनर्जी मध्ये करायला पाहिजे का सस्टेनेबिलिटी मध्ये आणि त्यांच्या इथे फेअर्स पण लागतात जिथे त्या युनिव्हर्सिटीजचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात त्यांना तुम्ही भेटू शकता प्रत्यक्ष त्यांना तुम्ही आपलं काम दाखवू शकता हे तुम्ही
0: सायमल्टेनियसली आपण जॉब पण करू शकता
1: फिफ्थ इयरला करायची गरज नाही तिसऱ्या वर्षी असलात जर तुम्ही आर्किटेक्चरच्या तेव्हा पण जर तुम्ही फेअरला गेलात आणि बघितलं ते जनरली तिसऱ्या चौथ्या वर्षी मित्र मित्रिणींना घेऊन एक डे आउट केला जर आणि त्या युनिव्हर्सिटीच्या फेअर्सला गेला जातो

0: आता पासपोर्ट आणि व्हिसा बद्दल, म्हणजे ते किती कधी आपल्याला मिळू शकतो आणि व्हिसा किती वर्षांसाठी मिळू शकतो? स्टडी व्हिसा वगैरे असं काही असेल ना?
1: हो, स्टडी व्हिसा असतो. तर तो पासपोर्ट तर आपल्याला जेवढा लवकर काढून तेवढं चांगलं आहे. आणि क्वेश्चन पण आधी म्हणजे काढावं त्याची व्हॅलिडिटी जनरली 5-10 वर्षांची आणि मग जेव्हा व्हिसा तुम्हाला त्याच कंडिशन वर मिळतो जेव्हा तुम्हाला ऑफर भेटत त्या युनिव्हर्सिटी कडून, तर ते 3 महिने आधी मिळतं
0: तुम्हाला
1: कंडिशनल किंवा अनकंडिशनल ऑफर लेटर असतं. आणि अनकंडिशनल असतं तर त्यांना काहीच नाही, त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं नसतं. कंडिशनल असेल तर तुम्हाला ते कंडिशन्स देतात जनरली, की तुम्हाला जर एवढे एवढे मार्क्स पडले तुमच्या फायनल्सला किंवा तुमचा पोर्टफोलिओला जर असं काही मिळालं वेगळं रेकमेंडेशन तर तुम्हाला आम्ही घेऊ असं. पण जनरली अनकंडिशनल ऑफर्स मिळतात इंटरनॅशनल स्टुडंटसाठी. आणि त्याच्यानंतर मग ते बेस्ड ऑन द ऑफर लेटर दॅट दे गिव्ह यू, यू कॅन अप्लाय फॉर द स्टुडंट व्हिसा. आणि स्टुडंट व्हिसा बेस्ड ऑन युअर
0: करिक्युलम,
1: यू विल गेट इट द कोर्स वर्क, यू विल गेट इट इदर फॉर अ इयर, त्याच्यावर 3 महिने ऍडिशनल, किंवा 2 वर्षाचा असेल तर 2 वर्ष आणि 3 महिने ऍडिशनल असं मिळेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोस्ट स्टडी वर्क व्हिसा म्हणून असतो, जेव्हा ते तुम्हाला पूर्वी तर 2 वर्षाचा असायचा, आता युके रूल्स पुन्हा चेंज होत आहेत, ते 18 महिन्यांचा होणार आहे आता, झाला असेल पण ऑलरेडी. आणि त्या 18 महिन्यांच्या तुम्ही स्वतःसाठी बेस्ड ऑन

0: आपण वर्क व्हिसाचं बोललो, पण एखाद्याला सिटिझनशिप पाहिजे असेल, म्हणजे ही इज वेल सेटल, वेल स्टडीड, गेटिंग अ गुड पॅकेज आहे कसे, तर त्यासाठी काय करायला लागेल?
1: तुम्ही एक विशिष्ट वर्ष जर राहिलात तर जनरली वर्क व्हिसावर तुम्ही 5 वर्ष राहायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इनडेफिनेट लीव टू रिमेन मिळते युकेमध्ये. पण आता तोही नियम ते बदलायच्या मार्गात आहे आणि तो 5 वर्षाचं 10 वर्ष करणार आहे किंवा जास्तही करू शकते, कारण की त्यांच्याकडे एवढी माणसं आता इमिग्रंट्स यायला लागली
0: आहेत,
1: त्यामुळे म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देत. दे वॉन्ट द राईट पीपल टू कम फ्रॉम इंडिया कंट्री. तर जनरली इट इज इट यूज टू बी 5 इयर्स and then it will
0: but do they prefer Indians or they give priority to Indians or how is it?
1: They do give priorities to Indians. कारण की आपली एक हिस्ट्री असल्यामुळे पण आणि जनरली आपला आपण खूप तसे गुड पीपल
0: गुड
1: जनरली स्पीकिंग.
0: ट्रस्ट ठेवणं, विश्वास,
1: विश्वासू एक सोशल स्ट्रक्चर आहे आपल्याला. आपण जनरली सगळ्यांशी हसत बोलतो आणि आपण असं भांडणाच्या

0: तो कोणत्याही फील्ड मध्ये करू शकता आणि आर्किटेक्चर मध्ये पण तुम्ही बीएससी करू शकता. राईट फ्रॉम हिस्ट्री टू डिझाईन किंवा कोणी काय केलं आहे किंवा
1: कुठल्या कंपनीचं
0: कंपनी रिलेटेड वर्क असेल तर इज अ वास्ट एरिया ऑफ फील्ड दॅट यू कॅन.
1: मग त्याच्यासाठी आपल्याला जशा फेलोशिप्स मिळतात तर तशा फेलोशिप्स अब्रॉडला मिळतात का?
0: येस ऍब्सोल्युटली.
1: स्कॉलरशिप्स किंवा फेलोशिप्स
0: मिळतात बेस्ड ऑन द वर्क अँड इफ द युनिव्हर्सिटी इज विलिंग टू स्पॉन्सर यू देन दे विल टेक केअर ऑफ द स्टाइपेंड अँड एव्हरीथिंग.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रश्न बरेच आहे, तुम्हाला बरंच बोलत करणार आहे मी, पण एका विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया. आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर या, तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एक आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रज्ञा, आता मला असं सांगाल की बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटीज तुम्ही आतापर्यंत एवढ्या तुमच्या करिअर ग्राफमध्ये पाहिलेल्या आहेत त्या आता भारतामध्ये येऊन सुद्धा आपल्या शाखा पसरवत आहेत असं मी म्हणेन, तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं?
1: माझं स्वतःच मत आहे की ते खूप चांगलं आहे, कारण की काय सगळ्यांनाच बाहेरगावी जाऊन परवडतं हे काही शक्य नाही. त्यामुळे जेव्हा त्या युनिव्हर्सिटीज इथे येतात तेव्हा ते नॉट ओनली डू दे गेट द ब्रिटिश ऑर जस्ट फोकसिंग ऑन द ब्रिटन थिंग, दे डोंट गेट द कंट्री स्टँडर्ड्स हियर, बट दे ऑल्सो गेट देअर विजिटिंग फॅकल्टीज फ्रॉम द युनिव्हर्सिटीज. जेव्हा ते लोकली असतात तेव्हा ते त्यांना घेऊन येतात, आणि बाहेर जाऊन

0: पण जेव्हा तुम्हाला तिथे नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू बी एम्प्लॉइड फ्रॉम आउटसाइड, यू विल गेट एम्प्लॉयमेंट फॉर द लोकल क्राऊड इज वेल, तर त्याच्या दृष्टीने तर आहेच. पण ऑफकोर्स हे लोकांच्या मनात येईलच की आपण ह्यांना पैसा देऊन हा पैसा बाहेर गावी जाणार आहे का वगैरे, हा तर एक मनात प्रश्न येईलच. पण इट इज अ लॉट मोर चीपर देन गोईंग अँड स्टडिंग आउटसाइड, सो इन दॅट सेन्स इट इज नो अ बेटर प्लेइंग फील्ड.
1: पण भारताने गणित दिलं, तत्वज्ञान दिलं, बऱ्याच गोष्टी भारताने इतर देशांना दिल्या, शांतता दिली, तर त्या याने इतर देशाने आपल्यामध्ये येणं योग्य वाटतं तुम्हाला असं?
0: मला असं वाटतं की इंडिया हॅज डेफिनेटली गिव्हन मोस्ट ऑफ द थिंग्स टू द वर्ल्ड, जरी त्यांनी मान्य केल्या नाही आहे आणि इट इज अ डिफरंट डिबेट ऑल टुगेदर, पण आय पर्सनली बिलीव्ह आय एम प्राऊड टू बी अन इंडियन ऍट द हार्ट. जरी दुसऱ्या देशाची
1: सिटिझनशिप
0: स्वीकारली असली, दॅट इज ओनली फॉर कन्व्हिनियन्स.

0: काय कशा पद्धतीने असेल, तर कारण एवढी वर्ष आपल्याला ब्रिटिशांनी रूल केलेला आहे त्या दृष्टिकोनात मी तुम्हाला
1: विचार. पण आपण म्हणतो आपल्याला नेहमी आमच्याही मनात असतं
0: इनसेक्युरिटी फिलिंग
1: येते, पण भारत वी ऑल आर सो अकोमोडेटिंग की आपल्याला सगळ्या कम्युनिटीज बरोबर आपण राहतो. तसेच आता हे वी हॅव बिकम लाईक अ ग्लोबल प्लेइंग फील्ड.
0: अच्छा,
1: सो यू शुड बी इफ एनिथिंग प्राऊड ऑफ युअर सेल्फ की दीज बिगर युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड इन कमिंग टू इंडिया आणि इट इज इंडिया इज बिकमिंग अ ग्लोबल नेम विथ एव्हरीथिंग दॅट वी आर अचीविंग. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इफ एनिथिंग वी ऑल शुड बी रिअली प्राऊड ऑफ दिस न्यू वेव दॅट इज कमिंग वेअर द इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आर
0: इंटरेस्टेड.
1: इट इज इन अ वे खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे हे जे काय पैसा कुठे राहणार आहे किंवा टेक्निकल आपण बघायला लागलो तर ऑफकोर्स कुठेतरी म्हणजे मला असं बोलतील लोक की हे काय तू बोलतेस ते बरोबर नाही.
0: सम पीपल मे
1: बी दे विल डिसअग्री विथ मी पण मला असं पर्सनली वाटतं की वी शुड ऑलवेज बी वेलकमिंग अँड टेक इट इन अ गुड वे वेअर आपण त्यांच्याकडून काय चांगलं शिकू शकतो आणि आपण आपल्या युनिव्हर्सिटीज म्हणजे त्यांच्या युनिव्हर्सिटीजचं बघून काय चांगलं करू.

0: नक्कीच. आता थोडं तुम्ही आर्किटेक्चर बॅकग्राऊंड असून सुद्धा तुम्ही आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन कडे आहात सध्या, तर ते काय ट्रान्झिशन झालं आणि ते कशासाठी तुम्ही करत आहात?
1: मी खरं सांगू तर इट वॉज जस्ट ऍक्सिडेंट, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं. मी आर्किटेक्चर सोडून हे करीन वगैरे असं काही नव्हतं, पण बिकॉज आय हॅव स्टडीड आर्किटेक्चर आय न्यू आय हॅव ट्रान्सफरेबल स्किल्स अँड देअर गुड अपॉर्च्युनिटीज दॅट केम.
0: ओके,
1: सो skills like, you know, having good attention to detail, kiwa being interested in the small little things that happen, kiwa the creative side of me, kiwa the side of me where I want to learn regulations, that sagya qualities ja ahet, they are transferable all across. So I got an opportunity where I was interested in the administrative side of the detailing side of things, and there came an opportunity and I felt I could, why not try this. सो म्हणून मी आणि त्याच्यात थोडस मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट मध्ये पण इन्वॉल्व्ह आहे, त्यामुळे इन अ वे यु नो एवढं काही वेगळं फील आहे असं मला असं कधी जाणवलं नाही. आय एम इन्वॉल्व्ह इन चेंजेस टू द इंटिरियर लेआउट ऑफ द हाऊस किंवा बजेटिंग, या सगळ्याशी मी अजूनही
0: कनेक्टेड आहे. यू मस्ट बी हॅव्हिंग युअर पर्सनल क्लायंट्स ऑल्सो.
1: आय डू
0: हॅव.

0: दोन घर जॉईन डिटॅच हाऊस म्हणजे सिंगल बंगलो ज्याला आपण म्हणतो इंडियामध्ये तिला तिथे डिटॅच हाऊस म्हणतात. तर त्याचं रेअर एक्सटेन्शन किंवा त्याच्या तिथे सोलार पॅनल्स लागायचे आणि सगळ्यांना प्लॅनिंग परमिशन लागायचं. तर ते सगळं स्टडी करून माझे एवढे हाय प्रोफाईल क्लायंट्स होते ना की आय हॅव डन लाईक सो मेनी डिफरंट टाईप्स ऑफ प्रोजेक्ट्स आणि इट वॉज फन डुईंग ऑल ऑफ दॅट. पण त्याच्यातून जे काय मी शिकायला जेवढं काय मिळालं ते सगळं मी माझ्या ह्या जे थोडस फील्ड मी चेंज केलं गेल्या एक 7-8 वर्षात त्याच्यामध्ये मी ते माझे सगळे क्वालिटीज आणू शकले.
1: बट यू आर एन्जॉईंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह
0: आय एम एन्जॉईंग दॅट एज वेल.
1: ओके
0: कारण की
1: बट इट इज नॉट दॅट क्रिएटिव्ह ऍज आर्किटेक्चर.
0: इट इज नॉट एज क्रिएटिव्ह ऍज आर्किटेक्चर. म्हणजे मी तिथे बुक किपिंग मध्ये पण इन्वॉल्व्ह असते.
1: अच्छा.
0: तर मला इन अ वे असं वाटतं की कधीतरी मला नंबर्स ची खूप इंटरेस्ट आहे असं मला खूप वाटतं. तर कदाचित ते असेल की जे मला तिथे ओढले गेले मी त्याच्यामुळे आणि ऑल दॅट यु नो आय डोंट मिस बिंग म्हणजे समवेअर आय मिस डिझायनिंग थिंग्स बिकॉज दॅट इज अ की फॉर एन आर्किटेक्ट. फंडामेंटली वी आर ऑल डिझायनर्स अँड प्लॅनर्स. तर ते कुठेतरी मी मिस करते बट नॉट एन्टायरली बिकॉज नाव आय एम

0: काम म्हणतात ज्याला, ज्या गोष्टीला म्हणतात की टेक्निकल ड्रॉइंग बनवत व्हायच्या किंवा एकच गोष्ट सतत करत
1: राहायची,
0: तर दॅट कॅन बी गिव्हन ऍज कमांड्स टू ए आय अँड दे इफ एनीथिंग बेसिक युअर ऍडव्हान्टेज. आणि ए आय ऑफकोर्स आता डिझाईन करून देऊ शकतो पण इट इज नॉट टू व्हॉट युअर लाइकिंग इज, कारण की एंड ऑफ द डे ह्युमन ब्रेन इज गोइंग टू बी मच स्मार्टर दॅन द ए आय. पण तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या कामासाठी, आणि इफ एनिथिंग तुमची प्रोडक्टिव्हिटी डबल किंवा ट्रिपल कशी करता येईल हे तुम्ही ए आयच्या हेल्पनी करू शकता डेफिनेटली. आणि यू कॅनॉट इग्नोर ए आय ओर एस्केप ए आय. इट इज डेफिनेटली गोइंग टू स्टे हिअर फॉर मच longer than we all can imagine. So AI is definitely,
1: but it will take the position of architect, which architect?
0: It will not be taking it. I do not believe that AI definitely replace nahi karu shakna rahe architect ka, karan ke end of the day the human brain is much more important than this AI thing. But

0: आणि त्या सगळ्यांनीच म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच ते बघितलंय की काय घेऊन जावं लागतं किंवा युनिव्हर्सिटीची ती रूम कशी होती मग तिथे ती काय काय सामान लागेल स्वतःचं जेवण बनवायचं होतं मग थोडस कुकरी आयटम्स होते मग ते सगळ्यासाठी माझे वडील तर होतेच माझ्याबरोबर त्यामुळे त्यांनी तो आहे ते हा एक आठवणीत आहे की त्यांनी ते बघितलंय माझी तिथली युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली आहे
1: विच
0: इज रिअली अनलकी फॉर दॅट. दुसऱ्या आठवणीतल्या गोष्टी तुम्ही रस्ते वगैरे विचारताय तर लंडनमध्ये अशा भरपूर आठवणीतल्या रस्ते आहेत आणि ते जनरली आपल्याला रिलेट होतात कारण की आपल्या बॉलिवूडमध्ये उभे शूटिंग दाखवले जातात.

0: मला मिळत नाही.
1: अच्छा.
0: तुम्हाला जॅपनीज हवं असेल, ट्राय करायचं असेल, मेक्सिकन ट्राय करायचं असेल, स्पॅनिश ट्राय करायचं असेल, इटालियन ट्राय करायचं असेल, जे म्हणाल ते तिथे क्युझिन्स आहेत. कॅरिबियन आहे, आफ्रिकन आहे, सगळे क्युझिन्स आहेत. तुम्ही जे खाऊ शकता ते तुम्हाला तिथे मिळू शकतं.
1: आपल्यासारखे वरण भात आमटी वरण खाणाराला आहे ना.
0: आणि मी स्वतः
1: व्हेजिटेरियन,
0: त्यामुळे तिथे आम्हाला तर
1: काही प्रॉब्लेम
0: नाही, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि आता खरं सांगायचं तर आपली भारतीय एवढी रेस्टॉरंट झाली राईट फ्रॉम 7 stars टू एकदम स्ट्रीट फूड लेवल.
1: अच्छा.
0: तुम्हाला जे जसं परवडत असेल किंवा जे जसं ओकेजन असेल तुमच्याकडे तशा तुम्ही रेस्टॉरंट चूज करून तिथे जाऊन खाऊ शकता. त्यामुळे अजिबात तुम्ही काही मिस नाही करत. पण शेवटी खर्च जेवण खर्च जेवण असतं, तुम्ही घरी बनवू शकता. पण बाकी तर काही प्रॉब्लेम नाही.
1: अगदी शेवटचा प्रश्न, वडिलांचं

0: अशोक नायगावकरांची मुलगी असं भारतात आल्यावर आम्हाला कसं अप्रूव्ह असतं की आज सरांची मुलगी येणार आहे. तसं तिथेही झालंय का कधी?
1: होतं, नक्कीच होतं, कारण की बाबांची एक सवय नक्की आहे की ते आमचा उल्लेख करतात
0: आणि ते माणसं जोडतात
1: आणि ते माणसं जोडतात आणि चांगल्या रीतीने त्यांची जोडलेली माणसं कधी म्हणजे स्मरणा
0: करतात.
1: तर तसं त्यांचं आहे आणि ते आमचा उल्लेखही करतात. आणि जेव्हा आम्ही मंडळामध्ये कार्यक्रमासाठी वगैरे जातो तेव्हा आवर्जून लोक आम्हाला भेटायला येतात की अरे वा तुम्ही किती म्हणजे लकी आहात.
0: आम्ही त्यांना म्हणतो मुली आहेत म्हणून तुम्हाला जाता येत आहे. म्हणजे उलट पण आहे, त्यांनाही सार्थ अभिमान आहे मुली अब्रॉडला आहेत त्यांचा.
1: त्यामुळे खूप आम्हाला अभिमान आहे आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्यामुळे आमच्या एवढ्या नवनवीन ओळखी होतात. कारण की आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि आपण काय आउट ऑफ द वे जाऊन एखादा कार्यक्रम मिस झाला तरी ठीक आहे, पण जेव्हा बाबा येतात तिकडे तेव्हा त्यांच्यामुळे एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या तिथे
0: ओळखी होतात.
1: ओळखी होतात आणि असंही बऱ्याचदा झालंय की त्यांच्यामुळे मी इथे ना म्हटलेले मिनिस्टर्स तिथे बाहेर तर ते एवढं मला अप्रूप आहे. म्हणजे आपले जे देशमुख साहेब
0: सीएम
1: त्यांना मी
0: विलासराव
1: देशमुख त्यांना तिथे बाबांमुळे भेटली आहे आणि ते

0: आशा व्यक्त करते आणि एकंदरीतच आर्किटेक्चर फील्डचा आपण धांडोळा घेण्याचा थोडासा प्रयत्न केला. तुम्हाला तुमच्या भविष्यातील प्रकल्पांसाठी उद्योगांसाठी खूप खूप शुभेच्छा आणि जेव्हा परत मुंबईत याल तेव्हा आमच्या आचार्य कॉलेजमध्ये नक्की आमच्या स्टुडिओला परत व्हिजिट करा असे मी तुम्हाला आगाऊ तुमचं बुकिंग करून ठेवते.
1: तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी
0: थँक्यू. तर प्रेक्षको आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हालाही नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्वीने आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तेव्हा तुम्ही ऐकत राहा आचार्य 90.7 FM ओनली. धन्यवाद.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलचीपूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावतायत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्यात. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोतेहो, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचं पारंपरिक अधिवास नष्ट होत आहेत. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झालीय. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस ऍक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशक यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये, तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला, तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का.
आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही आहे. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरट करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेला असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाहीये, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेलं आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साधेसं आणि मग या प्रकारांकडे, त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातल्या शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेतजमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा हे वाक्य. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शो साठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाराची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं असं वृक्षारोपण आपण करणार आहोत ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्या धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोर आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, नेहमीच मी आणि डॉक्टर राहुल भांडारकर सर हे आपल्यासाठी खास विशेष कार्यक्रम नेहमीच आपल्यासमोर सादर करत असतो. वेगवेगळे व्यक्तिमत्व उलगडण्याचा एक प्रयत्न असतो आणि महाराष्ट्राने आपल्याला बरीचशी साहित्यिक रत्न देखील दिलेली आहेत आणि त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे गिरीश कर्नाड सर. आणि गिरीश कर्नाड सर यांच्याविषयी आपल्याला अधिक सखोल माहिती आज डॉक्टर राहुल भांडारकर सर करून देणार आहेत. प्रथम राहुल डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM वर.
1: नमस्कार प्रेक्षक हो.
0: आणि आज उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आज आपण थवता आढावा घेणार आहोत आणि तुमच्याकडून जाणून घेणार आहोत गिरीश कर्नाड सरांविषयी. तर अर्थातच त्यांच्या बालपणापासून आपण सुरुवात करूया. कन्नड भाषिक होते आणि खूप नाटककार दिग्दर्शक असे व्यक्तिमत्व होतं. तर बालपणीचा काळ त्यांचा कुठे होता आणि ते मग कसे मुंबईत आले?
1: एक आपण थोडस म्हणजे त्या व्यक्तिमत्वाबद्दल समजून घेताना डॉक्टर गिरीश कर्नाड यांच्याबद्दल, ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, पद्मश्री पद्मभूषण त्यांना भारत सरकारने दिलेला आहे. नुसतं नाटक असं नाही, सिनेमा नाही, तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांची एक विशिष्ट विचारसरणी होती ज्याला त्यांनी, त्या विचारसरणीला ते वाहून घेत असत. त्यामुळे गिरीश कर्नाड यांच्याबद्दल बोलताना तो सर्व जो त्यांचे विविध जे पैलू आहेत ते आपण समजून घेऊया. जसं तुम्ही सांगितलं त्यांच्या बालपणाचा भाग, ते कन्नड भाषिक असले तरी 1938 साली त्यांचा जन्म, मे महिन्यातला त्यांचा जन्म जो आहे तो माथेरान इथला. तर माथेरान इथला त्यांचा 38 साली जन्म, म्हणजे ब्रिटिश काळातला. आणि त्या काळी त्यांचे वडील जे होते रघु कर्नाड हे डॉक्टर होते, व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यामुळे ते माथेरानला पोस्टेड होते. मूळ चित्रपट सारस्वत ब्राह्मण कुटुंबातला त्यांचा जन्म. आता चित्रपट सारस्वत ब्राह्मण म्हटलं की आपल्या समोर जे वेगवेगळे कलाकार येतात त्यातील एक अनंत नाग शंकर नाग ही एक जोडी, अनंत नागरकट्टे शंकर नागरकट्टे गिरीश कर्नाड, म्हणजे सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या परिवारात त्यांचा जन्म, हा भाग समजून घ्यायला हवा. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी एखादा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो, शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तर जन्मामध्ये जडणघडणामध्ये त्यांच्या आई वडिलांचा एक फार मोठा भाग असतो. त्यामुळे मी हे आवर्जून सांगतोय. त्यांचे वडील जसं मी सांगितलं व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यांच्या वडिलांची धर्मपत्नी पहिली बायको जी होती ती त्यावेळी बेडरेडन होती. आणि गिरीश कर्नाड यांच्या ज्या मातोश्री आहेत, कृष्णाबाई त्यांचं नाव, कृष्णाबाई त्यावेळी एक विधवा होत्या. ही कथा तुम्हाला मी का सांगतोय कारण लक्षात घ्या, हे जडणघडणामध्ये या घटनेचा किती मोठा एक एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या बालपणाचा किती मोठा एक हातभार असतो संस्कारामध्ये आणि तो कशा प्रकारे आपले सामाजिक विचार तयार करत असतो. तर कृष्णाबाई ह्या त्यांचं लग्न झालेलं आणि त्या विधवा होत्या, बालविधवा आपण म्हणूया. त्या काळी लवकर लग्न करायची प्रथा होती आणि त्या केअरटेकर म्हणून, नर्स म्हणून गिरीश कर्नाड यांच्या वडिलांकडे त्यांच्या ज्या पहिल्या धर्मपत्नी होत्या ते बेडरिडन असल्यामुळे त्यांची काळजी ते घेत असत. आणि ते बेडरिडन असतानाच त्यावेळी हिंदू पुरुषांना देखील दोन लग्न करण्याची परवानगी होती, बायोगॅमी त्यावेळी होती. तर त्यांचं लग्न तिकडेच एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये द्यावी त्यांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर गिरीश कर्नाड आणि त्यांचे भाऊ वगैरे हे कृष्णाबाई यांच्या मोठी जन्माला आले. पण त्यावेळी हे फार मोठं धाडसी पाऊल होत की एखादा विधवेबरोबर लग्न करणं आणि नंतर मग त्याच्यातनं संसार आणि संसारच आहे. माथेरानमध्ये जसं मी सांगितलं जन्म, नंतर पुढे धारवाड शिरशी या भागामध्ये त्यांच्या वडिलांची अर्थात तिथे पोस्टिंग झाली. म्हणजे त्यांचं पुढचं जे बालपण आहे ते मुख्यत्वे शिरशी या गावात, कर्नाटक मधल्या शिरशी या गावात झालं. आणि शिरशीमध्ये असताना त्यावेळी फिरती ज्याला आपण म्हणतो फिरतं नाट्य, ज्याला म्हणतं एका गावातनं दुसऱ्या गावात जाणं वगैरे, हे रंगमंच नव्हे फिरतं नाट्य मंडळी.
0: अच्छा,
1: नाट्य मंडळी एका गावात जायची, नंतर मग दुसऱ्या तालुक्यातल्या दुसऱ्या गावात, तिसऱ्या तालुक्यात, असं करत करत करत ते एक नाटक मंडळी असायची आणि ती शिरशी गावात ही आली होती आणि त्याचा प्रभाव त्यांच्यावर फार होता ही फिरती नाटक मंडळी. आणि कर्नाटकात मुख्यत्व जर आपल्याला डॉक्टर शिवराम कारंत हे नाव माहीत असेल, ज्यांचं साहित्यालाच नव्हे तर यक्षगान या आर्ट फॉर्मला एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर यक्षगान मुळात कर्नाटकातला हा फोक आर्ट फॉर्म आहे, ज्याच्यातनं विविध पौराणिक कथेतनं सामाजिक संदेश देऊन तो पुढे नाट्य प्रकार म्हणजे फार प्रचलित होता. त्या यक्षगानाचा त्यांच्यावरती फार मोठा परिणाम होता यक्षगान या नाट्य प्रकाराचाही. म्हणून ते धारवाडमध्ये असताना, शिरशीमध्ये असताना अनेक अशा यक्षगानांचे जिथे प्रयोग होत असत तिथे जात आणि ते बघत होते की कशा प्रकारे हा आर्ट फॉर्म आहे. नंतर त्यांचं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या काळातलं. म्हणजे लक्षात घ्या, आर्ट कडे एखादा व्यक्ती जेव्हा त्याचा, जेव्हा आपण म्हणतो की आर्ट या फॉर्मकडे त्याचा फार झुकाव आहे किंवा आर्ट फॉर्म हा त्याला फार आवडतो, पण आर्ट मध्येही मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स घेऊन त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन केलं. पुढे जाऊन त्यांना रोड स्कॉलरशिप मिळाली. आजच्या काळात रोड स्कॉलरशिप अनेकांना ठाऊक असेल, पण त्यावेळी रोड स्कॉलरशिप मिळणं, ब्रिटन मधनं एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमधनं रोड स्कॉलरशिप मिळणं, म्हणजे रोड स्कॉलरशिप मिळून त्यावेळी डायरेक्ट फ्लाईट्स नव्हत्या लंडनला जाण्यासाठी. तर गमतीचा भाग असा आहे त्याच्यामध्ये की त्यांच्या वडिलांनी सांगितलं की मला फक्त तुला पाठवायचे पैसे आहेत, परत बोलवायचे पैसे नाही, तर तू विचारपूर्वक जा. तर कारण डायरेक्ट फ्लाईट्स नव्हत्या, शिपनी पाठवावं लागायचं, पण तरी ते त्यावेळी गेले आणि तिथे जाऊन पण त्यांनी त्यांचा जो मेन पिंड कल होता तो नाट्य, ज्याला आपण म्हणतो कलेचा, त्यामुळे ते करत असताना देखील तिकडच्याही इंटरनॅशनल अनेक ट्रुप्स बरोबर ते जवळून कनेक्टेड होते आणि त्यांनी त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती फार होता. पण ज्याला आपण एखादं म्हणतो की आवड, मातृभाषेची आवड आणि मातृभाषेसाठी काहीतरी करण्याची एक नेहमी जी धडपड असते ती त्यांच्यात नेहमी होती आणि त्यांना असं नेहमी वाटत असं की आपण आपल्या भाषेमध्ये देखील काहीतरी असं केलं पाहिजे, कन्नड मराठी या भाषेमध्ये देखील काही झालं पाहिजे. असं त्यांचं एक ओव्हरऑल हा एक भाग आहे आयुष्याचा. एका म्हणजे याला आपण म्हणूया की एखाद्या सामाजिक परिस्थितीतनं जेव्हा मुलं जन्माला येतात, एखाद्या विशिष्ट सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीत, तेव्हा त्यांच्यावर एक वेगळा प्रभाव असतो आणि तो समजून घेणं समाजाला फार गरजेचं आहे. कारण जसा जसा तो व्यक्ती नंतर पुढे घडत जातो त्याच्यावर तोच प्रभाव ज्याचं बीज आहे त्याचं असतं, आणि म्हणून आपल्याला ती व्यक्ती समजताना हे समजून घेणं फार गरजेचं आहे की ती व्यक्ती का त्याचे विचार तसे आहे
0: तसे. पण वडील एवढे प्रतिथियश डॉक्टर असताना मुलगा सहज डॉक्टर होऊ शकला असता, पण डॉक्टर कडे म्हणजे ते वळले का तेही विचारायचंय. आणि मग कला शाखेकडे कसे काय वळले?
1: नाही, त्यांचा जसं म्हटलं की त्यांचा जो प्रवास होता तो जास्त करून कलेच्या संदर्भातलाच होता आणि मुक्त विचारसरणी, तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल, त्यांचे वडील किंवा कुटुंबही मुक्त विचारसरणीचं होतं, कोणतेही विचार लादू नयेत कुणावर, अशा त्यांच्या ओव्हरऑल ज्यावर लक्षात आलं असेल तर त्यांचा तो कल होताच. पण एखाद्या मुलाने आपलं शिकावं चांगलं म्हणून यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि मी जसं सांगितलं स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये त्यावेळी गुणवत्ता मिळून रोड स्कॉलरशिप मिळवणं हे त्यातलाच एक भाग होता की त्यांना एवढी मोठी रोड स्कॉलरशिप मिळवली म्हणजे त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता होती. आता लोकांचा अनेक वेळा गैरसमज असा आहे की कलात्मक क्षेत्रात असणारे लोक हे फार जास्त गणिताकडे नसतात किंवा गणित कच्च असतं, तर हा फार चुकीचा समज आहे असं मला वाटतं. इनफॅक्ट मला असं वाटतं की ज्याचं कलेवरती प्रेम आहे त्याला गणित हा विषय आवडलाच पाहिजे. आणि गणित इज द ओनली सायन्स विच इज प्रॅक्टिकल सायन्स ज्याला आपण म्हणतो की त्याच्यात तुम्हाला एकदम लॉजिकली त्याचे कन्क्लुजन्स येतात आणि त्यामुळे गणिताचं आणि कलेचं जे संगम आहे त्याच्यातनं जे विचारसरणी करणारे माणसं असतात ते अचूक, फार त्यांचे लक्ष अचूक असतात. असं आहे.
0: आपण आता त्यांच्या चित्रपटांकडे वळूया. त्यांनी कन्नड चित्रपटाची निर्मिती केली आणि हिंदी चित्रपटांची निर्मिती केली, तर त्याविषयी थोडस तुम्ही सांगावं.
1: कन्नड चित्रपटांकडे वळण्याआधी मी असं म्हणेन की जसं विजय तेंडुलकरांचं स्थान आहे मराठी रंगभूमीवरच, अलेक पदमसीचं स्थान आहे इंग्रजी रंगभूमीवरच, बादल सरकार यांचं स्थान आहे बंगाली रंगभूमीवरच, त्याच पथडीचं किंवा त्याच एका लेवलचं स्थान आहे गिरीश कर्नाड यांचं कन्नड रंगभूमीवरती. तुगलक नागमंडळ तुगलक ह्या ज्या त्यांच्या कलाकृती जर आपण पाहिल्या तर त्या खरखर फार काळाच्या पुढच्या होत्या कलाकृती आणि ते त्यावेळीच्या कन्नड थिएटरसाठी फार कॉन्टेम्पररी अगदी मॉडर्न होतं, त्यामुळे त्यांना कन्नड थिएटर रिव्हायवलमध्ये एक त्यांचा फार मोठा भाग आहे. चित्रपटाकडे येण्याच्या पूर्वी चित्रपटाकडे चित्रपटामध्ये अनेकांना तर त्यांचे चित्रपट पाहिलेलीही लोक असतील, पण चित्रपटाच्या आधी जो ज्याला आपण पायाभरणी म्हणतो एखाद्या कलात्मकतेची, तर त्यांच्यावर थिएटरची पायाभरणी फार अचूक होती आणि त्यांनी जग बघितलेलं थिएटरमध्ये काम सुरू करताना, त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचं थिएटर कुठच्या लेवलला आहे, आपलं भारतीय थिएटर कुठच्या लेवलला आहे आणि आपलं मूळ भाषेमधलं थिएटर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं न्यावं याचे त्यांच्याकडे फार चांगली पद्धत होती आणि त्यामुळे तुगलक हा जरी विषय त्यांनी कन्नड भाषेमध्ये मांडला तरी तो इंटरनॅशनली फार लोकांना आवडला, कारण त्याच्यातला जो गाभा होता मूळ गाभा होता तो अपीलिंग होता.

0: फार अपिलिंग होता. म्हणजे जर आज तुम्हाला वाचता आलं तर तुगलक विषयी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत.
1: तुगलक, तसंच तुम्ही उल्लेख केला तुगलकचा, पण नागमंडळ आणि ययाती तर आहे, शिवाय हे तुगलक नाटकाबरोबरच नागमंडळ आणि हयवदन हे नाटक फार त्यांची लक्षात राहण्यासारखी आहे.
0: ही सगळी बघा, हे सगळ्या नाटकाचा गावा कुठेतरी इतिहासाशी जोडलेला आहे, पण इतिहासामध्ये नुसतं रमून न जाता त्याच्यातनं एक कोणता तरी विचार पुढे आणून एक बोध देऊन त्याला एका मॉडर्न पद्धतीने लोकांसमोर मांडणं हे त्यांचं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे थिएटरमधलं. म्हणजे त्याच्यातलं कुठचंही प्ले उचलून बघा, या चारी जे तुम्ही आज नाटकांचा उल्लेख केला, हयवदन असेल, नागमंडळ असेल, तर प्रत्येकामध्ये म्हणजे एका बाजूला जे पारंपरिक आपली कथा आहे त्याचा गाभा घेऊन एका मॉडर्न पद्धतीने म्हणजे एका नवीन पद्धतीने त्याला लोकांसमोर आणणं आणि त्यातनं एखादा विचार पुढे नेणं हा एक म्हणजे तिन्हीचं जे संगम आहे हे त्यांना जमलं. तुम्ही चित्रपटांचा उल्लेख केला तर चित्रपटांकडे थोडस मी येतो. फारच कमी लोकांना असं म्हणजे माहिती आहे की 83 साली मला वाटतं त्यांचा दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झाला. शेखर सुमन, रेखा, अनुराधा पटेल, अमजद खान, शंकर नाग यांच्यासारख्या दर्जेदार लोकांची त्याच्यात भूमिका होती. उत्सव त्या चित्रपटाचं नाव, उत्सव सारखा एक दर्जेदार चित्रपट म्हणजे संगीत मृच्छकटिक या नाटकाच्या आधारावरती केलेला चित्रपट म्हणजे उत्सव. म्हणजे बघा तिथे पण त्यांनी ज्याला आपण म्हणतो वत्से ज्ञान कामशास्त्र ज्याच्यामध्ये उल्लेख आहे, फार रंजक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, ऋषी वत्सगान यांची भूमिका अमजद खान यांनी केलेली आणि त्या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका एका चोराची ती शंकर नाग यांनी केलेली आहे. आणि त्याच्यात इतर अनेक चांगले कलाकार त्या चित्रपटात आहेत जे पुढे जाऊन नावाजलेले कलाकार झाले, जसे अनुराधा पटेल होत्या. त्या घटनेशी संबंधित एक मजेदार किस्सा असा आहे की गिरीश कर्नाड यांची पहिली चॉईस जी भूमिका रेखा यांनी केली त्या भूमिकेसाठी गिरीश कर्नाड यांची दिग्दर्शक म्हणून पहिली चॉईस तुम्हाला काय वाटतं कोणती अभिनेत्री असेल?
1: अर्थात रेखा.
0: आणि समजा जर तुम्ही फार जवळून थिएटर वगैरे पाहिलेलं असेल तर तुम्हाला अजून एक क्लू देतो, ती अभिनेत्री मराठी अभिनेत्री, पुढे जाऊन ती फार नावाजलेली अभिनेत्री झाली. तर त्यांनीच तो एक किस्सा त्यांच्या बायोग्राफिकल ह्याच्यात सांगितलेला की त्या चित्रपटासाठी, उत्सव चित्रपटासाठी जे भूमिका रेखांनी केली त्या भूमिकेसाठी त्यांची पहिली चॉईस होती अश्विनी भावे.
1: अरे वा, अच्छा.
0: आणि अश्विनी भावे ह्या त्यावेळी जस्ट रंगभूमीवर जस्ट जवळपास 20 वर्ष वय असेल त्यांचं, तर त्या होत्या, तर त्यांची पहिली चॉईस त्या होत्या. पण रेखाला नंतर ती भूमिका मिळाली आणि तो चित्रपट आजही तुम्ही बघा, त्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम जर पाहिली, उत्सव जसं त्या चित्रपटाचं नाव आहे, मन क्यू बहका रे बहका हे सुरेश वाडकर यांचं गाजलेलं आणि लता दिने यांचं गाजलेलं गाणं आहे त्या चित्रपटात. नंतर तो संपूर्ण चित्रपट जर तुम्ही पाहिला तर संगीत, अभिनय आणि कला, म्हणजे कला म्हणजे ज्याला आर्ट डिरेक्शन आपण म्हणतो, कला दिग्दर्शन नाटकाच्या भाषेत नैपथ्य, एवढं सुंदर त्यावेळी त्या चित्रपटाला दिलेलं आहे. आणि शशी कपूर यांच्या निर्मितीमध्ये तो चित्रपट तयार झाला, म्हणजे किती दिग्गज अभिनेते, किती दिग्गज कलाकार त्या चित्रपटाबरोबर होते आणि तो चित्रपट गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला. म्हणजे याच्यावरनं त्यांचं तुम्ही चित्रपटातलं एक मी छोटंसं योगदान सांगितलं की त्यांनी कसं नाटकातनं सिनेमाला वळले आणि सिनेमामध्ये कुठच्या लेवलचा दर्जेदार सिनेमा त्यांनी दिला, जो लोकांना सर्वसामान्यांनाही आवडेल, तो एक कलात्मक व्यक्तीलाही आवडेल आणि त्याच्यातनं एक वेगळा मेसेज जाईल असं.
1: नक्कीच खरंच या अभिरुची संपन्न नायकाविषयी आपण नक्कीच अधिक जाणून घेऊया. प्रेक्षको आज आपण गिरीश कर्नाड विशेष व्यक्तिमत्वावर जाणून घेतोय. त्यांच्याबद्दल सगळी माहिती डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. प्रेक्षक हो विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण गिरीश कर्नाड या थोर व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेतोय डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. सर अर्थातच आता चित्रपटांविषयी बोलतोच आहोत तर मंथनचा उल्लेख नक्कीच व्हायला हवा, तर मंथन विषयी थोडस सांगावं.
0: मंथन ज्यांनी पाहिलं नसेल तर आता पुन्हा तो 4K मध्ये एका संस्थेने, फिल्म अर्काइव्ज या संस्थेने पुन्हा तो 4K मध्ये रिलीज केलेला आहे आणि आता जिथे आपण खान सिनेमा फिल्म फेस्टिवल झालं तिथेही त्याचं प्रदर्शन झालं. अतिशय महत्वाच्या विषयावर म्हणजे भारतातील उद्योजक क्षेत्रातल्या आणि सहकार क्षेत्रातल्या एका फार महत्वाच्या घडामोडीवर तो चित्रपट आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमूल आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजे गुजरातमधल्या खेडागावातनं स्त्रियांनी एकत्रित येऊन सहकार चळवळ उभी करून आज तो जगभरातला एक प्रसिद्ध ब्रँड आणि भारताला अग्रगण्य स्थान दूध उत्पादनामध्ये करून देणारा ब्रँड अशी ज्याची ओळख आहे, अशा पार्श्वभूमी असणारा कथेचा चित्रपट म्हणजे मंथन. त्याच्यात अर्थातच नसरुद्दीन शाह, स्मिता पटेल आणि गिरीश कर्नाड यांची महत्वाची भूमिका होती. श्याम बेनेगल यांनी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आणि म्हणजे जे ज्याच्यावर आधारित गिरीश कर्नाड यांची भूमिका होती ते म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन, म्हणजे ज्या व्हाईट रेव्होल्युशन ज्याला म्हणतात मिल्क रेव्होल्युशनचे जनक हे वर्गीस कुरियन हे त्यावेळी त्या संस्थेचे फार मुख्य घटक होते आणि त्यांच्याशी मेळ खाणारी ती व्यक्तिरेखा होती. तर त्याच्यावरती तो चित्रपट बनलेला. आनंद याच्यामध्ये अजून गमतीदार किंवा आनंदाचा भाग असा की आज आपण क्राऊड फंडिंग म्हणतो. क्राऊड फंडिंग म्हणजे त्याच्यातनं प्रेक्षकांकडनं पैसे घेऊन तो सिनेमा तयार होतो. मंथनच्या बाबतीत असं आहे की त्या सहकार चळवळीशी निगडीत असणाऱ्या सर्व महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या कमाईतला 1 रुपया देऊन सगळ्यांनी तो चित्रपट निर्मिती केलेला आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये सुरुवातीला येतं प्रोड्युसर गुजरात मार्केटिंग, गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन ज्याला कोऑपरेटिव्ह, त्या कोऑपरेटिव्हचं नाव येतं कारण प्रत्येकाने घरातनं 1 रुपया देऊन त्या सिनेमाची निर्मिती केली की जेणेकरून येणाऱ्या पिढीला हा इतिहास कळावा आणि ते लोकांपर्यंत पोहोचव. आणि गिरीश कर्नाड यांनी या चित्रपटात हुबेहू डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ते जगलेले आहेत. म्हणजे त्यांना येणारा जे चॅलेंजेस त्यावेळी आल्या, खेड्यासारख्या गावात त्या काळी जाणं, एखाद्या मूळ गुजरात मध्ये जन्माला येऊन नसून सुद्धा बाहेरून येऊन एखादी व्यक्ती, वर्गीस कुरियन हे केरळतले होते आणि ते तिथे पोस्टेड होते, तर तिकडे जाऊन त्यांच्याशी संवाद करून कशा प्रकारे त्यांनी ज्या मैका एका ट्रेडिशनल सेटअप मधनं येत आहेत, एक पारंपरिक याच्यातनं येत आहेत, त्यांना त्यांनी मिल्क रेव्होल्युशन मध्ये कसं जोडून घेतलं आणि हा एक इतिहास रचला. तर गिरीश कर्नाड हे हुबेहू ती भूमिका जगले आणि मला वाटतं त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही त्या व्यक्तिरेखेला एवढा न्याय देऊ शकलं नसतं, कारण त्यांचं वाचनही प्रचंड अफाट होतं. एखादी व्यक्तिरेखा करताना त्याचा ज्याला आपण म्हणतो गृहपाठ, आता गृहपाठ हा फार कमी झालेला आहे, गृहपाठ विद्यार्थीच कमी करतात तर आपण कलाकारांकडनं काय अपेक्षा करणार, कारण त्यांचं वेळेची मर्यादा हे सगळ्या आता गोष्टी आहेत. पण एखाद्या व्यक्तिरेखा करताना गिरीश कर्नाड त्या व्यक्तिरेखेच्या बरोबरचा संवाद, त्या व्यक्तिरेखेची वेशभूषा, त्या व्यक्तीशी असणारे हावभाव मुख्य म्हणजे त्या व्यक्तीनं जसं आपण नेहमी म्हणतो की नटाचे जो अभिनय आहे हा त्याच्या डोळ्यातनं सादर होतो. तर मंथनला जर तुम्ही जवळून फ्रेम मध्ये पाहिलं तर काही वेळेला तुम्ही त्यावेळी जर डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं जर चित्र पाहिले असेल फोटोज पाहिले असेल तर तुम्हाला वाटतील की तेच तिथे उभे आहेत. एवढं संवाद कौशल्य त्या अभिनयातनं त्यांनी मांडलेलं आहे. विशेष करून हे सांगण्यासारखं काय आहे कारण संवाद कौशल्य हे कुठेतरी हरपत चाललेलं आहे आताच्या काळात की प्रत्येक जे संवाद आहे ते एकाच पद्धतीने येत आहेत एकाच रसातनं ते येत आहेत असं वाटतंय. म्हणजे तेचतेचपणा कुठेतरी येतो विनोदाचाही तेचतेचपणा येत चाललेला आहे असं वाटायला लागलेलं आहे.
1: आणि दर्जा राहिला
0: नाही पण आश्चर्य वाटेल तुम्हाला ती भूमिका करताना त्यांनी ती अख्खी मुवमेंट वाचून काढलेली आणि ते दिग्दर्शकाला नेहमी विचारत असत की ही भूमिका आहे माझ्या जागी जर ते उभे असते तर कशी रिएक्शन आली असती कसं. कारण जेव्हा जे तुम्ही मॅच करतात तेव्हाच तो अभिनय तेवढा एकदम प्रगल्भपणे समोर येतो लोकांच्या. त्यामुळे मंथना एक लँडमार्क सिनेमा त्यांच्या आयुष्यातला आहे. अजून एक लँडमार्क सिनेमा ज्याच्यामध्ये निशांत नावाचा सिनेमा श्याम बेनेगल बरोबर त्यांनी केला ज्याच्यामध्ये एक शाळकरी मास्तर म्हणजे त्या काळातली सामाजिक परिस्थितीचं वर्णन करणार. दख्खनी भाषेत हा चित्रपट आहे त्याच्यात ते संवाद दख्खनी भाषेत आहे. दख्खनी म्हणजे जी हैदराबाद आणि आपला जो आंध्र प्रदेश त्यावेळीचा अंडेवाडी आणि आंध्र प्रदेश म्हणूया आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातला एक भाग असं जोडून तो दख्खनी प्रांत होता. त्या दख्खनी प्रांताची भाषा त्या चित्रपटात केलेली आहे आणि गिरीश कर्नाड यांनी एका शाळेतल्या मास्तराची भूमिका केलेली आहे. शबाना आझमी ह्या त्यांच्या धर्मपत्नी दाखवलेल्या आहेत आणि त्या धर्मपत्नीला जेव्हा तो मास्तर त्या गावात ट्रान्सफर घेऊन येतो बदली घेऊन येतो बदलीचा शिक्षक म्हणून तेव्हा तिचं अपहरण होतं त्या गावातल्या बलाढ्य एका परिवाराकडून. अमरेश पुरी यांनी मुख्य खलनायकाची भूमिका केलेली. अनंत नाग यांनी त्याच्याबरोबर सहखलनायक नजरुद्दीन शाह यांनी सहखलनायक आणि डॉक्टर मोहन नागाशे अशी एक बलाढ्य म्हणजे एक कास्ट त्याच्यावर. आणि डॉक्टर सत्यदेव दुबे म्हणजे आज मला कोणालाही कोणत्याही नाटकामधला किंवा सिनेमामधला व्यक्ती असा नसेल ज्याला डॉक्टर सत्यदेव दुबे हे माहीत नसेल. डॉक्टर सत्यदेव दुबे यांनी त्याच्यामध्ये एका पुजाऱ्याची भूमिका केलेली. तर असा हा सिनेमा आणि त्याच्यामध्ये तो क्लायमॅक्सला जेव्हा तो सिनेमा येतो तेव्हा एखादा शाळेतला मास्तर हा त्याच्यावर घडलेल्या घटनेचं प्रतिक्रिया कशी देऊ शकतो याचा अभ्यास करायचा असेल समाज व्यवस्थेचा तर निशांत हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा. आणि त्याच्यातला जो क्लायमॅक्स आहे म्हणजे जो अंतिम सीन आहे की ज्याच्यामध्ये पालखी जात असते देवळाची आणि ते पालखी गिरीश कर्नाड यांच्या खांद्यावर असते ती पालखी दुसऱ्याच्या खांद्यावर देतात आणि त्यावेळी ते रागाने त्या खलनायकाचा वध करतात आणि सगळी जी जनता आहे ती पण आक्रोशात येते आणि जेवढे त्या परिवारातले असतात त्यांचा तिथे एक एक करून वध होतो. म्हणजे एका शाळकरी शालेय मास्तराला जो सुशिक्षित ह्याच्यातनं आलेला आहे त्याच्यावरती झालेल्या अन्यायाचा प्रतिकार कसा असतो याचा कुठेही बाऊ न करता कुठेही आक्रमक पद्धतीने कोणतंही सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन न करता फार सटल पद्धतीने सॉफ्ट पद्धतीने श्याम बेनेगल यांनी पुढे आणला आणि त्याला न्याय देण्याचं काम हे गिरीश कर्नाड यांनी त्या चित्रपटात केलं. तर निशांत हा एक त्यांचा फार सुंदर सिनेमा आहे. म्हणजे गिरीश कर्नाड आज जर तुम्ही म्हटलं तर एकता टायगर म्हटलं शेणाई म्हणून जे त्यांची व्यक्तिरेखा आहे स्पाय मधली ती जास्तीत जास्त आत्ताच्या मुलांना आठवत असेल किंवा एक पिढी मागे गेलं तर सपने चित्रपटात काजोल यांच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली तर काही लोकांना ती आठवत असेल किंवा नागेश कुकनूर यांचा इकबाल जो सिनेमा ज्याच्याने श्रेयस सलपत यांनी हिंदी चित्रपटात पदार्पण केलं आणि तो फार गाजला त्या चित्रपटामध्ये एका क्रिकेट कोचची केलेली त्यांनी भूमिका ही जास्तीत जास्त लोकांना म्हणजे परिचित आहे. म्हणजे आत्ताच्या मुलांना एकता टायगर मधले जी भूमिका आहे ती जास्त परिचित असेल पण ह्या दोन तीन सिनेमाच्या पलीकडे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा त्यांचं जे तो अभिनय प्रवास आहे हा पाहायचा असेल तर तुम्ही ह्या सिनेमांना पाहिलं पाहिजे. आणि ह्याच्यातनंच मला वाटतं ते ज्या सामाजिक कार्याकडे पुढे वळले किंवा ज्या इच्छाशक्तीने ते पुढे कार्य करू लागले समाजासाठी, खास करून पर्यावरणासाठी. हे याचाच परिणाम असतो बघा, आपण ज्या पद्धतीच्या वातावरणात वावरतो ना तिकडनंच आपल्याला प्रेरणा मिळत जाते.
1: आणि खर तर मला आश्चर्य असं वाटतं त्यांच्याबद्दल की घरात काहीच कला साहित्य संस्कृतीचं काहीच त्याच्यामागे वारसा हक्काने काही त्यांना मिळालं नाहीये. हे उपजतच गुण कुठून आले? आणि तर त्या काळात तर आपल्या फिल्म इन्स्टिट्यूट किंवा आपल्या युनिव्हर्सिटी सारखं काही अशी अभिनय शिकण्याची अशी काही अशी कुठली शिक्षण संस्था नव्हती, तरी सुद्धा ते एक एक करत गेले प्रोजेक्ट आणि त्यातून ते शिकत गेले. आणि असं त्यांनी आज म्हणजे त्यांचे धडे आज सगळे अभिनयाचे आता सगळी तरुण मुलं सगळे कलाकार गिरवतात. तर त्यांनी हा संस्कार अभिनयाचा कुठून घेतला किंवा अभिनयावर त्यांनी कसं काम केलं हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं.
0: मी जसं म्हटलं की आता काय झालेलं आहे, मी फार मोठा काही म्हणजे विचारवंत किंवा हे नाही, मी फक्त अभ्यासक आहे आणि मी फार जवळून त्यांना म्हणजे माझ्यासाठी प्रेरणा जेव्हा मी विद्यार्थी दशेत होतो तर माझ्यासाठी प्रेरणा कोण होतं तर गिरीश कर्नाड होते. सारस्वत कुटुंबामध्ये असं प्रेरणादायी म्हणजे चित्रपटात जाणारा किंवा कला क्षेत्रात जाणारा असं प्रेरणा फार कमी असतात, कारण डॉक्टर इंजिनियर
1: किंवा
0: उद्योजक असा कल असतो. तर म्हणजे एक छोटस तुमच्या परमिशननी सांगतो तो किस्सा की आम्ही जेव्हा बालपणी होतो आणि आम्ही असं विचार करत होतो की आपल्याकडे कोण आयडलच नाहीये, आपल्या समाजात असं आयडल कोण की ज्याला कला क्षेत्रात, तर मग वडील म्हणायचे की काही करायचं असेल ना तर गिरीश कर्नाडांसारखं करा, की प्राध्यापकी आहेत चांगले, चांगलं म्हणजे सुशिक्षण घेऊन कलेचीही सेवा करतायत, समाजाचीही करतायत आणि स्वतःचं कुटुंबही फार चांगल्या पद्धतीने चालवत आहे. कारण एक हे असं की आपण कला क्षेत्रात असताना लोकांचं एक म्हणणं असं किंवा संसाराला तुम्ही तुळशी पत्र द्या, तुमच्या संसाराकडे लक्ष नसेल ते एखाद्या असं नाही. तर त्यांची धर्मपत्नी जी आहे, आज ची दोन मुलं आहेत, रघु कर्नाड त्यांचा मुलगा तोही आज चांगल्या ह्याच्यावर आहे, एक मुलगा एक मुलगी असं त्यांनी वयाच्या 40व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. आणि त्यांनी फार मी हे का सांगतोय कारण एक समज असतो माणसाचा की कला क्षेत्र किंवा समाज क्षेत्रासाठी वाहून घेणाऱ्या लोकांचं संसार असं म्हणजे, पण तसं नाही. कुठच्या गोष्टीचं कसं बॅलन्स ठेवायचं पहा त्यांनी, ज्याला आपण कमर्शियल सिनेमा म्हणू, व्यावसायिक सिनेमा चित्रपट म्हणू, त्या व्यावसायिक चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांची कला साधना देखील जोपासलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचं लेखन असेल आणि महत्वाचं म्हणजे त्यांची जी मातृभाषा किंवा त्यांची जी मूळ भाषा ज्याच्यात त्यांना व्यक्त व्हायचं होतं, कन्नड असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल, या सर्व भाषांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे आज असं असतं की इफ आय हॅव टू ग्रो आय हॅव टू ग्रो इन इंग्लिश असं एक म्हणणं आहे की मला इंग्लिश ऑडियन्सची फार गरज लागते, पण तसं नाही. त्यांनी ते दाखवून दिलं त्यांच्या कलाकृतीत ना की तुमची कलाकृती जर दर्जेदार असेल ना तर तुमचं जग तुम्हाला पाहिल. तुमची कलाकृती दर्जेदार असली पाहिजे आणि त्यासाठी ते श्रम घेत असत. तर त्यांची जडणघडण जसं मी सांगितलं, यक्षगान होतं, नाटक मंडळी जी गावागावातनं फिरायची ह्याचे संस्कार होते, म्हणजे थेट संस्कार जरी असं म्हणजे घरात अभिनयाच्या परंपरा नसेल तरी अशा संस्कारात फार हे असतात. आणि मुळातच जसं मी म्हटलं की अभ्यासू वृत्ती, त्यामुळे ते प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा ययाती हे नाटक त्यांचं जे आहे ते त्या नाटकावरती हिंदी अनुवाद डॉक्टर सत्यदेव दुबेनी केला, तर महाभारत असा आणि त्याच्यामध्ये अमरीश पुरी यांची भूमिका होती. म्हणजे अमरीश पुरी हे देखील नाट्य चळवळीतनंच आलेले आहेत, आविष्कार नाट्य चळवळीचा ते भाग होते, ते आलेले आहेत. तर अमरीश पुरीने त्याच्यात महत्वाची भूमिका केलेली, म्हणजे त्याचं जे अॅडॅप्टेशन आहे तिचं कन्नड ते हिंदीमध्ये महाभारत वरती ते सत्यदेव दुबेंनी केलं आणि त्याच्यात मुख्य भूमिका अमरीश पुरी करत. म्हणजे किती दर्जाचे कलावंत त्या एका कलाकृतीमध्ये होते, किती जोडले गेले. आणि तुम्ही या सगळ्या नटांचा प्रवास पहा, यांची जी संवाद कौशल्य आहे, यांच्याकडे जो शब्दांचा आपण म्हणूया महासागर आहे, त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये नाट्य त्यानं समोर येताना एक महासागर समोर येतो की ते आज संदीप पृच्छघटिक हे ज्यांनी पाहिलं असेल त्यांना ते संवाद ऐकून सुद्धा वाटत असेल की आपण किती कोणत्या वातावरणात आज मंत्रमुग्ध झालेलो आहोत
1: आणि ते वातावरण वेगळंच असं होऊन जातं नाही का.
0: हो तर ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, पुढे जाऊन त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, पद्मश्री पद्मभूषणही मिळालं.

0: पण स्वतःचं जे त्यांचं जे समाजाप्रती जे एक कर्तव्य आहे त्यासाठी त्यांनी अनेक चळवळीमध्ये ते अग्रेसर होते. सहभाग नुसता घेतला नाही तर त्याच्यासाठी ते वारंवार जे माध्यम आहे त्याच्यातनं ते व्यक्त होत होते. त्यांनी काही ठिकाणी त्यांचे स्तंभलेख लिहिलेले आहेत की का पर्यावरणावरती पर्यावरणाची का हानी होऊ नये आणि अनेक ठिकाणी म्हणजे डंकन्स रेझोल्युशन ज्याला म्हणतो डंकन्स रेझोल्युशन हे कोणाला कळत पण नव्हतं आणि त्याच्यात त्यांनी कन्नड अनुवाद त्याचा केलेला त्या ह्याचा जो म्हणजे तिकडच्या शेतकऱ्यांसाठी फार बहुमूल्य असा एक योगदान होतं त्यांचं की ते लोकांना कळण्यासाठी त्यांनी एकदम सोप्या भाषेत त्याचा अनुवाद केला.
1: नक्कीच तुमच्या या साहित्य क्षेत्राविषयी आपण जाणून घेणारच आहोत पण एक तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि गिरीश कर्नाड यांचा साहित्य प्रवास जाणून घेऊया. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM योग ओन रेडिओ.

0: त्यानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण गिरीश कर्नाड या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेतोय डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून. सर, आता अर्थातच आपण मालगुडी डेज या माइलस्टोन जे निर्मिती झाली त्याच्याकडे वळूया, कारण मालगुडी डेज पाहत पाहतच आपण सगळे मोठे झालो आणि आज तरुण हे म्हणजे लहान मुलांची पिढी सुद्धा मालगुडी डेज आवर्जून पाहते आणि ते एक आर्काइवल झालेला आहे तो सगळा प्रोजेक्ट,
1: लेजेंडरी क्लासिक.
0: येस, तर त्याविषयी थोडस सांगा.
1: सगळ्यांनाच माहिती असेल आर के नारायण यांच्या त्या कादंबरीवर तो आधारित एक मालिका होती दूरदर्शन. त्याच्यात एल वैद्यनाथन यांनी दिलेलं जे संगीत होतं आणि ती जी बॅकग्राऊंड स्कोर होती ती आजही रिंगटोन म्हणून बऱ्याच जणांच्या आपल्याला भ्रमणध्वनीमध्ये दिसते, मोबाईल फोनवर असते. त्याचं दिग्दर्शन हे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक शंकर नाग यांनी केलं आणि गिरीश कर्नाड यांनी त्याच्यात एक महत्वाची मुख्य भूमिका होती, म्हणजे स्वामी जो आहे मास्टर मंजुनाथ यांनी स्वामीची भूमिका त्याच्यामध्ये केलेली. आणि विश्वनाथन या त्यांची वडिलांची जी भूमिका होती ती गिरीश कर्नाड यांनी केलेली. रंजक गोष्ट अशी की त्यांच्या धर्मपत्नीची भूमिका ज्यांनी केलेली त्या गिरीश कासरवळी, ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासरवळी यांच्या धर्मपत्नी यांनी गिरीश कर्नाड यांच्या स्क्रीनवरती मालगुडी डेज मध्ये त्यांच्या धर्मपत्नीची भूमिका केलेली, मिसेस वैद्यनाथन, मिसेस स्वामीनाथन. अशी ती कास्ट, त्याच्यात अनेक कन्नड सिनेमातले आणि थिएटरमधले दिग्गज अभिनेते मालगुडी डेजच्या विविध भागांमध्ये होते. उदाहरणार्थ विष्णुवर्धन, म्हणजे हे सिल्वर स्क्रीनवरचं कन्नड चित्रपटातलं फार मोठं नाव, ते देखील एका भूमिकेमध्ये एका एपिसोडमध्ये त्याच्यात होते. अनंत नागोदय, असे अनेक दिग्गज अभिनेत्यांनी दूरदर्शनच्या मालिकेमध्ये काम करण्याचा एक बहुमान त्या सिरियलमध्ये आहे. आणि एका छोट्या गावातली, म्हणजे कर्नाटकातल्या एका छोट्या गावातली गोष्ट ही किती रंजकपणे वेगवेगळ्या भागांमधनं, ज्याला आपण म्हणून चाइल्ड सायकोलॉजीच्या माध्यमातून उलगडत जाणारा तो प्रवास, हे अतिशय सुंदरपणे एकदम ठामपणे जी त्या भागातनं आले असं आतापर्यंत तरी दुसऱ्या कुठच्या मालिकेला जमलेलं नाहीये. एवढं सुंदर ती मालिका होती आणि आजही ती भूमिका अजरामर आहे. अनेक भागांमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की त्यांची जी वेशभूषा आहे, त्यांचे जे संवाद आहेत, किंवा ज्या सेटअपमध्ये, ज्याला आपण म्हणू, ज्या कलाविश्वामध्ये तो भाग उलगडत जातो, म्हणजे आगुंबे या गावामध्ये त्याची शूटिंग झालेली, जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो, आगुंबे सारख्या गावामध्ये त्या एका खऱ्याखरच्या म्हणजे वाड्यामध्ये ती शूट झालेली आहे. आणि बरेचशे असं तुम्हाला दिसेल की ज्या ज्या भांडी वस्तू जशा प्रकारचं सेटअप तिकडे होतं तसं आता बघायला नाही मिळत, त्यामुळे त्याची आर्काइवल व्हॅल्यू फार मोठी आहे. त्याच्यात असणारे दाखवले गेलेले संस्कार वेगवेगळे त्या मालिकेतनं हे फार एक वेगळ्या लेवलचं म्हणजे आर्काइवल व्हॅल्यू आहे त्या मालिकेला. गिरीश कर्नाड यांच्या संबंधात त्या मालिकेविषयी बोलायचं झालं तर मला वाटतं की त्यांचा जो शिरशी आणि धारवाड इकडचा जो त्यांचा घरातला प्रवास होता ह्याच्यातनं ती व्यक्तिरेखा फारशी आपल्याला साम्य दिसणारी होती आणि त्यामुळे त्यांनी तो इफेक्टिव्हली तो पोर्ट्रेयल ते त्या मालिकेमध्ये केलं. थोडस मागे जाऊया, त्यांनी जेवढे कन्नड चित्रपट दिग्दर्शित केले किंवा ज्याच्यामध्ये पटकथा लेखक म्हणून ते होते त्याच्यात ही साहित्याचा भरपूर मोठा वाटा आहे. त्यांचा पहिला दिग्दर्शित केलेला त्यांनी चित्रपट वंशवृक्ष म्हणून त्या चित्रपटाचं नाव आहे, कन्नडमध्ये केलेलं वंशवृक्ष. आर एस बैलप्पा नावाचे फार एक प्रसिद्ध साहित्यकार कन्नडमध्ये होते, त्यांच्या कथेवर आधारित तो चित्रपट होता. त्यानंतर एक अजून एक कन्नडमधला माइलस्टोन म्हणजे ज्याला आपण म्हणू की जसं अंकुर या चित्रपटातनं श्याम बेनेगल यांनी एक पॅरलल सिनेमा सुरू केला भारतामध्ये, ज्याला कमर्शियल सिनेमाच्या वाटेला न जाता एक आर्ट सिनेमा किंवा पॅरलल सिनेमा याला आपण म्हणतो, तसा सिनेमाची मुवमेंट अंकुर या चित्रपटासून श्याम बेनेगलनी हिंदीत सुरुवात केली. तशीच गिरीश कर्नाड यांनी संस्कार म्हणून एक चित्रपट दिग्दर्शित केला होता, त्या संस्कार यू आर अनंतमूर्ती यांच्या कथेवर तो चित्रपट आधारित होता आणि त्यावेळी तुम्हाला आवर्जून मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो त्या चित्रपटाला त्यावेळी तिकडच्या सरकारने बॅन आणलेलं फिल्म सेन्सर बोर्डने त्याच्यावर बॅन ठेवलेलं की हा चित्रपट दाखवू शकत नाही कारण भरपूर जणांचे सेंटिमेंट्स हर्ट होतील पण नंतर तो चित्रपट रिलीज केला गेला तर संस्कार हा सिनेमा एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे आणि तो सिनेमा देखील फार प्रचलित झाला आणि त्याच्यातनं अधिक अधिक असे म्हणजे विचार लोकांसमोर जे समाजाला त्यावेळी नवीन होते टॅबूच्या विरुद्ध तो सिनेमा होता ते विचार पटवण्याचं सामर्थ्य त्या सिनेमांनी करून दिलं. आता अनेक जणांना माहीत नसेल संत साहित्यावर म्हणजे आपली भक्ती मुवमेंट जी आहे महाराष्ट्राची त्याच्यावरती डॉक्युमेंटरी करण्याचा मानस देखील गिरीश कर्नाड यांना मिळालेला आहे. त्याच्यावर त्यांनी डॉक्युमेंटरीज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये असणारा कनकदास संत कनकदास याच्यावरती डॉक्युमेंटरी करण्याचा मान त्यांना मिळाला. असे सगळे विविध डॉक्युमेंटरीही त्यांनी केल्या त्याला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. त्यामुळे जर तुम्ही त्यांचा प्रवास पाहिला तर तो एका विशिष्ट माध्यमाकडे कधीच झुकलेला नव्हता. त्यांनी चित्रपटही केले नाट्यही केलं कमर्शियल सिनेमाही केले पॅरल सिनेमा केला आर्ट सिनेमा केला त्यानंतर डॉक्युमेंटरीज केल्या आणि त्यांची जी आवड होती विज्ञानाकडे पाहण्याची वैज्ञानिक दृष्टी ज्याला आपण म्हणतो त्यांनी टर्निंग पॉइंट नावाचं एक मालिका यायची दूरदर्शन त्याचं निवेदन देखील त्यांनी केलेलं म्हणजे टर्निंग पॉइंट सारखा विज्ञानावरची आवड निर्माण करणारा एक शो त्याचं निवेदन एवढ्या अव्वल दर्जाची व्यक्ती करते म्हणजे त्याच्यावरनंच तुम्ही समजू शकता की तो शो कोणत्या दर्जाचा असेल किती एक कलात्मक दर्जाचा तो शो असेल तर एवढी उच्चतम निर्मिती असणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या. पटकथा लेखक ते स्वतः होते त्यानंतर दिग्दर्शन त्यांनी केलं डॉक्युमेंटरीज म्हणजे माहितीपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आणि माहितीपटांमध्ये अशा व्यक्तींवरचं माहितीपट की भक्ती संप्रदाय भक्ती संप्रदायावरचं कॉन्ट्रीब्युशन तर हा सगळा त्यांचा एक ओव्हरऑल प्रवास वेगवेगळ्या क्षेत्रामधला झाला आणि त्यांनी मला वाटतं आज जर आपण पाहिलं त्यांचं एक कोंकणीमध्ये भाषण देखील आहे. अनेक जण मी जिथे गिरीश कर्नाडांवर बोलायला जातो तिथे अनेक जण मला विचारतात की ते या विचारधारेचे होते का त्या विचारधारेचे होते का तर एक कोंकणीमध्ये त्यांचं एक गाजलेलं भाषण आहे आणि ते त्यांनी एका मठाच्या आतमध्ये म्हणजे मठाच्या कार्यक्रमात केलेलं आहे तर ते त्यावेळेचे सांगतात की मी ह्याच्याकडे एका सांस्कृतिक सांस्कृतिक ठेवा म्हणून या सगळ्या गोष्टींकडनं पाहतो. त्याच्यात त्यांनी एक सुंदर उल्लेख केलेला आहे की कर्नाड हे आडनाव त्यांना कुठून मिळालं त्याचा त्यांनी अभ्यास सांगितलेला की कर्नाड नावाचं कसं एक गाव होतं आणि त्याच्यावरनं कसं त्यांचं आडनाव पडलं आणि कोंकणी भाषा ही किती गोड भाषा आहे त्याच्यातली शब्दरचना कशी आहे संवाद फेक कशी आहे हे सगळं त्यांनी त्या भाषणात सांगितलं. आजही ते युट्यूब सारख्या माध्यमांवर अवेलेबल आहे आणि त्यांनी सांगितलं की मी लहान असताना या मठामध्ये यायचो माझे बाबा घेऊन यायचे कधी पण का कोणास ठाऊक आता मी इथे जास्त येत नाहीये पण इकडचा सांस्कृतिक वारसा माझ्या मनात आहे तर असं गमतीदारपणे त्यांनी सांगितलं की कदाचित माझा देवावरचा विश्वास कमी झाला आहे का माहित नाही पण इकडचा सांस्कृतिक ठेवा मी कधीच विसरलेलो नाहीये. तर मला वाटतं गिरीश कर्नाड यांच्यासारख्या ज्या व्यक्ती असतात त्या प्रवाहाच्या विरुद्ध नेहमीच असतात आणि त्यांना कुठच्याही एका साचेबद्ध पद्धतीमध्ये एका साचेबद्ध विचारांमध्ये बांधणं शक्य नसतं ते मुक्त विचारांचे असतात त्यामुळे त्यांचे माध्यमही वेगवेगळे असतात त्यांचे त्यांना जशा प्रकारे व्यक्त व्हायचं असतं तेही वेगळ्या प्रकारचं ते व्यक्त होतात आणि त्यामुळे त्यांना एका विशिष्ट विचारसरणीमध्ये बांधणं मला तरी असं वाटत नाही की एका विचारसरणीमध्ये बांधणं त्यांना शक्य होईल असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी जर त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं आहे तर त्यांच्याकडे असलेली कलात्मक दृष्टी त्यांच्याकडे असणारा वैचारिक वारसा त्यांच्याकडे असणारी अभ्यासू वृत्ती आणि त्याचं रूपांतर हे समाजाच्या उपयोगासाठी कसं येईल हे आपल्या कलेतनं समाजाला पटवून देण्याची शक्ती ही ज्या व्यक्तीमध्ये होती ते म्हणजे गिरीश कर्नाड.
0: आता गिरीश कर्नाड तुम्ही फार संक्षिप्तपणे त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे, त्यांनी साहित्य निर्मिती पण बरीचशी करून ठेवलेली आहे, पण आता तरुण पिढीला म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना जर गिरीश कर्नाड समजून घ्यायचे असतील तर त्यांच्यावर आधारलेली काही पुस्तकं आहेत. मला वाटतं त्यांचं एक जीवनचरित्र आहे, अडाडता असं काहीतरी नाव आहे त्याचं, तर ते म्हणजे काय म्हणजे आपण काय त्याचं कुठे त्याचं पुस्तकं वाचू शकतो?
1: मला वाटतं त्यांनी मनोरमा प्रकाशनने ते प्रकाशित केलेलं पुस्तक होतं 2011 साली, आणि त्याच्यावर त्यांचं आत्मचरित्र आहे ते. पण तो आत्मचरित्रातला एक भाग म्हणजे 2011 साली ते कदाचित प्रकाशित झालं, 2019 साली गिरीश कर्नाडजी आपल्यातनं निघून गेले. तर पुढच्या 8 वर्षाचा काळही देखील एकदम त्यांचा रंजक आहे, म्हणजे तो त्याच्यात समाविष्ट झालेला नाहीये. त्यांचा त्यांचा साहित्याचा काळ आणि त्यांचा जो रंगभूमीतला काळ आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये जास्त दृष्टिक्षेप आहे. पण पुढचे 8 वर्ष हे देखील त्यांनी राजकीय अनेक घडामोडींना त्यांनी सामर्थ्यपणे उत्तर दिलेलं आहे. त्यांचे विचार म्हणजे एक त्यांनी जो आपला गोहत्येविरुद्धचा कायदा आहे त्याच्यावरती एक मोठं भाष्य त्यांनी केलेलं आणि त्याच्यावरती त्यांची एक चळवळ, तो त्यांचा विचार आहे, अर्थात तो त्यांचा विचार आहे. मी सगळ्या प्रेक्षकांना पहिलेच सांगू शकतो तो त्यांचा विचार आहे. एखादी व्यक्ती एखादा विचार घेऊन जेव्हा एका समाजापुढे जाते तो त्याचा वैयक्तिक विचार असतो आणि ते त्याच्या पद्धतीने ते मांडत असत. त्यामुळे आपण कोणाचा पराकुटीचा द्वेषही करू नये. एका विचारसरणीवरनं एका वक्तव्यावरनं कधीही त्या माणसाच्याकडे आपण त्या दृष्टीने पाहू नये असं मला वाटतं. आणि हेच मी गिरीश कर्नाडांच्या आयुष्यातनं काय शिकलो, तर आपल्याकडे असणारी दृष्टी ही व्यापक असली पाहिजे. मी वारंवार सांगतो की माझे आवडते 2 चरित्र आहेत आयुष्यातले, व्यक्तिरेखा आहेत की ज्यांच्याकडनं मी फार जवळून काहीतरी शिकलो अलीकडच्या काळातले. एक म्हणजे जॉर्ज फर्नांडिस, दुसरे जोहर आणि दुसरं म्हणजे गिरीश कर्नाड. जर मला राजकारणात जायचं असलं असतं तर माझ्या समोरचं उदाहरण होतं जॉर्ज फर्नांडिस, की कशा प्रकारे आपण राजकारणाकडे जाण्याचा भाग आणि कलात्मक रणाकडे जाण्याचा भाग जो गिरीश कर्नाडांचा, पण दोघांमध्ये असणारा एक समान दुवा म्हणजे 2 दुवे, एक तर दोघेही कर्नाटकातनं होते आणि ज्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र होती, आणि दोघही अशा विचारसरणीचे होते की मतभेद असू शकतात पण मनभेद कधीच असू नये. एखाद्या व्यक्तीचे मतभेद आपल्याला असू शकतात आणि तो त्याचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे. मतभेद असणं, मत व्यक्त करणं, मतपरिवर्तनही होऊ शकतात, पण त्याच्यामुळे मनभेद करणं की मी ह्याच्याशी बोलणारच नाही किंवा ह्याच्याविषयी मी एकदम खालच्या पातळीवरच जाऊन बोलीन किंवा ह्याच्या विषयी मला बोलायचंच नाही असं न होता कायम संवाद चालू ठेवणं, हे या दोन्हीही व्यक्तिरेखांनी समाजाला शिकवलं किंवा या 2 व्यक्तिरेखांकडनं आजच्या तरुणांनी हे शिकावं,
0: आदर्श ठेवला,
1: हा असा एक आदर्श आपण ठेवू शकतो.
0: नक्कीच, फार सुंदर माहिती गिरीश कर्नाड सर यांच्याविषयी तुम्ही सांगितले. डॉक्टर राहुल भांडारकर, तुम्ही आज आचार्य 90 FM मध्ये आलात आणि गिरीश कर्नाड यांच्यावर आपण थोडासा दृष्टिक्षेप एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद प्रेक्षक हो.

0: Ma'am, so first of all, I would like to know, as you were already into Warrior, the renowned hospitals like Warrior Children Hospital and Krishna Children Hospital. So I'm very much excited to know your Warrior Hospital's journey. How was it like?
1: So thank you first of all for having me here. So this whole MBBS course is a 4.5 years course along with 1 year internship, which we did in Navi Mumbai Municipal Hospital in Vashi.
0: Okay.
1: After that, we have a post-graduation for which I did it in Railway Hospital, Baikala.
0: Mm-hmm.
1: And post that, I was in Hyderabad initially in mm-hmm. Krishna Children's Hospital, which is specialized for newborn care. So I worked in neonatology department for 2 years there. And then for gaining experience, I was at Wadia Children's Hospital.
0: Mm-hmm.
1: And there I was for some time working in pediatric neurology department, mm-hmm. where we handled cases with pediatric epilepsy, mm-hmm. fits, just that.
0: Yeah.
1: And other than that, after that, I was also for some time in pediatric hemato-oncology, that is childhood cancers.
0: Mm-hmm.
1: So it was a little bit of a traumatic experience, but yes, it was very exhausting, but a lot of hands-on experience I gained in that hospital.
0: Mm-hmm.
1: So
0: that was Warrior's
1: experience.
0: आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला जेव्हा लहान मुलांचे आजार होतात की लहान मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणं फार आपल्याला फार असं खूप कठीण वाटतं. पटकन पालकांनाही मनाची तयारी करावी लागते, कारण आपण एकदम आपली मानसिकताच बदलून जाते की लहान मुलं आपलं आजारी पडलं की फार आपण सेन्सिटिव्ह होतं त्या बाबतीत. तर जेव्हा असे आता तुम्ही एवढी वर्ष आहात, तर अशा काही जेव्हा पालक हतबल होतात अशा काही केसेस तुम्ही हँडल केलेल्या आहेत का?
1: ओव्हर द इयर्स. ऑफकोर्स, दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट ऍक्च्युली, कारण मी स्वतः एक आई आहे. माझी मुलगी इरा आता 5वीत आहे आणि आय अंडरस्टँड व्हेन शी, मी स्वतः पीडियाट्रिशियन असूनही आणि मोर देन पेरेंट्स, मला वाटतं ग्रँड पेरेंट्सना एवढं त्यांच्याबद्दल क्लोज अफेक्शन असतं. म्हणजे अजूनही माझ्या मुलीला ताप जर 3 दिवसांच्या पुढे चालला तर आईचा फोन येतो, अगं जरा दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखव. सो तर तसं तर डेफिनेटली इट इज व्हेरी डिफिकल्ट, इवन नॉट ओनली माय चाइल्ड, पण जेव्हा मी दुसरे पेशंट्स बघते हसणारा खेळणारा, कारण आपण नॉर्मल ग्रोथ किंवा माझे वेलनेस क्लिनिक्स असतात तेव्हा मुलं नॉर्मल चेकअपसाठी आणि व्हॅक्सिनेशनसाठी येतात, तीच मुलं जेव्हा आजारी असतात तेव्हा लगेच फक्त मूल शांत होत नाही, घरातले सगळे जणांचं पूर्ण फोकस आणि त्यांचं एकदम मन दुखल्यासारखं होतं, बिकॉज एक प्लेफुल मूल जेव्हा आजारी पडतं. सो फॉर मी द वर्स्ट थिंग इज व्हेन अ चाइल्ड हॅज टू गेट ऍडमिटेड. सो ते ऍडमिशन साठी सांगणं किंवा ऍडमिशन करणं पेशंटची, मग तो सिक बच्चू बघणं, हे खूप त्रासदायक असतं, पण डेफिनेटली वी हॅव टू डील विथ इट, कारण आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी फॉर एनी पेरेंट इज पेशन्स, कारण वी हॅव टू बी पेशंट की ही काही आजार आहेत ते हळूहळू जाणार आहेत, तर त्याच्यामुळे काउन्सिलिंग हा खूप मोठा भाग आहे पीडियाट्रिशियन म्हणून. सो पीडियाट्रिशियन जसं आमचं क्लिनिक, माझे हस्बंड ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत, डोळ्याचे डॉक्टर आहेत, सो त्यांचं कसं मशीनवरती अर्ध काम होतं, पण आमच्यामध्ये बोलणं ही एवढीही मोठी गोष्ट असते, पेरेंट्सना समजवणं, मुलाशी बोलणं, त्याला काय होतंय ते जाणून घेणं आणि मग त्यांना एक्सप्लेन करणं की बाबा असा कोर्स आहे, हे झालं तर हे करावं ते करावं, त्याच्यामुळे लॉट ऑफ काउन्सिलिंग इज इन्वॉल्व्ड. बऱ्याच वेळेला आपल्याला वी हॅव टू बी इन देअर शूज. एम्पथी ही खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांना कसं वाटतं हे समजून घेणं, कारण हे असं बिझनेस नाही आहे की बाबा तुम्ही हे करा ठीक आहे ही टेस्ट करा. जेव्हा आपण सांगतोय त्यांना टेस्ट करा म्हणजे त्यांना प्रिक होणार, ते रडणार. सो हे सगळे फॅक्टर्स समजून घेण्यासाठी आय थिंक खूप सिम्पथी आणि एम्पथी दोन्ही असणं महत्वाचं आहे, आणि असे खूप एक्सपिरियन्सेस आलेले आहेत, आणि तेव्हा आपण पेरेंट्सना खरंच आपण एक माणूस म्हणून समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
0: नक्कीच. आपण आता पॅरेंट्स बद्दल बोललो, पण मोठा टास्क असतो तो मुलांचा, कारण मुलं वेगवेगळ्या वयोगटातली असतात आणि डॉक्टर म्हटलं की बाबा दे स्टे अवे, म्हणजे नकोच असं त्यांचं थोडीशी मानसिकता असतात. आता थोडं ग्रुमिंग होतंय आपल्या स्कूल्समध्ये वगैरे की डॉक्टर म्हणजे, आणि काही गेम्स पण आलेले आहेत की त्याच्यामध्ये आपण डॉक्टर्सचं कसं रिलेट करू शकतो, काही कार्टून्स पण आपण पाहतो की त्यातनं आपण मुलांना दाखवू शकतो की व्हाय डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर काही काही इवन क्लिनिक मध्ये मी पण व्हिजिट केलेला आहे तर दे मेक अ प्लेफुल एरिया फॉर देम. असं काही तुम्ही तुमच्या क्लिनिक मध्ये तुमचा सेटअप आहे?
1: हो हो हो. सो माझं सेटअप खूप चाइल्ड फ्रेंडली आहे आणि आय हॅव लॉट ऑफ टॉईज आणि आय एनकरेज, म्हणजे की इवन जे काही पेशंट्स असतात ते पण जे लहानपणी त्यांचे यूज केलेले टॉईज असतात किंवा जे चांगल्या कंडिशन मध्ये असतात तेही ठेवून जातात. माझ्या मुलीचे टॉईज पण आहेत आणि फॉर डिफरंट एज देर आर कलर बुक्स अँड क्रेयॉन्स आणि युजली मी माझ्या पेशंट्सना छोटे छोटे क्रेयॉन्स किंवा हे देते ऍज अ गिफ्ट. सो दे विल ऑलवेज, एक छोटीशी मुलगी येते ती नेहमी पहिले येते आणि करल आहे का मॅडम, करल आहे का मॅडम म्हणून विचारते. सो तो बऱ्याच वेळेला आय वुड से मोर देन 50% ऑफ द पेशंट दे वॉन्ट टू गेट इन साइड द रूम टू प्ले विथ द टॉईज. सो हे पण एक असतं, काही मुलं पुस्तकं वाचत बसली असतात, काही ड्रॉईंग करत असतात. सो इट इज अ प्लेफुल अॅटमॉस्फिअर अदरवाईज. आणि टॉईज असतात, खेळ असतात. आणि मी पण आय ट्राय टू बी की मी माझे मास्क पण युजली वेगवेगळ्या कलर्सचे घालते, स्माइलीवाले मास्क घालते. माझे स्टेथोस्कोप नेहमी येलो पिंक अशा कलरचे असतात. सो मला पेशंट सांगतात मॅडम आपका लास्ट टाइम पिंक वाला था तो मेरी बेटी ने भी वो सेट लिया है पिंक स्टेथोस्कोप का. सो हे थोडस प्लेफुल इंटरॅक्टिव्ह आणि मग इट बिकम्स अ व्हेरी नाईस अॅटमॉस्फिअर. कारण मग ते कलरिंग केल्यावर त्यांचं कलरिंग अप्रिशिएट केलं तर बरीच पेरेंट्स त्यांची पेंटिंगची फोटो मला पाठवतात, माझ्या मुलीने हे ड्रॉईंग केलं, ते ड्रॉईंग केलं, किंवा त्यांचा अॅन्युअल डेचा परफॉर्मन्स कुठला असेल त्याचे व्हिडिओ शेअर करतात, बर्थडेचे इन्व्हिटेशन देतात. सो इट इज अ व्हेरी नाईस प्लेफुल अॅटमॉस्फिअर. सो आय ट्राय टू बी जितकं नॉन थ्रेटनिंग द पेशंट, पण शेवटी त्यांना माहिती की टुचूक देणार आहे. सो दॅट इज,
0: हा ते तर टुचूकचा विषय तुम्ही काढलाच आहे. तर वॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर चिल्ड्रन. सो यू गो थ्रू ऑल दिस, म्हणजे काय तेव्हा परिस्थिती असते वॅक्सिनेशनची? वी आर व्हेरी मच इंटरेस्टेड टू नो, कारण वी नेव्हर गेट टू नो म्हणजे तुमचं आणि पेशंटचं कसं बॉन्डिंग असतं ते. सो लाईक वॅक्सिनेशनच्या वेळी आरडाओरडा रडणं हे सगळं मुलांचं होत असते. सो हाऊ इज इट?
1: सो युजली ती चेन रिएक्शन असते की वॅक्सिनेशन देताना जर एक रडायला लागला तर बाहेरचे सगळे चेनमध्ये सुरू होतात आणि जर पहिला नाही रडला तर देन इट इज अ गुड हे. सो युजली मी पेरेंट्सना सांगते थोडंसं मोठं मुलं असेल तर त्यांना सांगून आणा की आज वॅक्सिन आहे, काही नाही चेकअप करताय म्हणून केलेलं. सो दॅट इज नॉट ये. मग त्यांना समजवणं की बाबा तू आता स्ट्रॉंग होणार आहेस म्हणून आपण तुला हे देतोय. एकदम छोटे जे न्यूबॉर्न्स किंवा आपण इन्फंट्स म्हणतो अंडर 1 इयर ओल्ड, त्यांना डिस्ट्रॅक्ट करणं खूप सोपं आहे कारण त्यांना अजूनपर्यंत कळत नाही. आपण नेहमी खेळत खेळतच येतात, फक्त देईपर्यंत ते थोडंसं जे रडणार आणि त्याच्यानंतर पटकन डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. सो युजली देऊन मग आपण काहीतरी दाखवतो किंवा त्यांना काहीतरी खेळणं, युजली एक माझी रिसेप्शनिस्ट बाजूला टॉय घेऊनच उभी असते खुळखुळा वगैरे काहीतरी, किंवा मग पेरेंट्स चुचू टीव्हीचं काहीतरी गाणं बिणं लावतात बाजूला. सो दॅट इज युजली डिस्ट्रॅक्टेबल. मेन प्रॉब्लेम होतो 1 to 2 इयर्सची जी मुलं आहेत त्यांना कळायलाही लागतं आणि ते कंट्रोलमध्ये पण नसतात. 3 वर्ष आणि 2 to 5 च्या मध्ये एवढे वॅक्सिन्स नसतात. सो ते थोडेसे ओके होतात मुलं की ठीक आहे आता मला कधीतरी लागतंय, युजली मी चेकअपला येतोय, दॅट इज ओके. आणि 5-6 वर्षी तर बऱ्यापैकी कंट्रोलेबल असतात. सो मेन ते जे 1 to 2 किंवा तो जो पिरियड आहे त्या मुलांना खूप डिस्ट्रॅक्ट करायला लागतं. रेअरली असं होतं की अगदी कोणातरी बोलून धरून इंजेक्शन देणं, पण युजली डिस्ट्रॅक्शन ही बेस्ट टेक्निक आहे मला वाटतं मुलांना हे करण्यासाठी, वॅक्सिनेशनसाठी.
0: अच्छा, आता आपली जी डिग्री आहे 5.5 इयर्स व्हॉट एव्हर, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बुकेश नॉलेज किंवा म्हणतो वेगवेगळ्या डिझीजेस बद्दल आपण नॉलेज त्यातनं आपल्याला डिग्रीमधनं मिळतं, पण वेन यू कम टू प्रॅक्टिकल नॉलेज देर इज वास्ट डिफरन्स बिटवीन थिअरी अँड प्रॅक्टिकल अँड ऑलवेज इन ऑल फील्ड्स लाईक सो लाईक इंजिनिअरिंग ऑल्सो वन रिडिंग बुक्स अँड ऍक्च्युअली गोईंग ऑन फील्ड दॅट मेक्स अ वास्ट डिफरन्स. सो म्हणजे तुम्ही कसं तुमचं जे नॉलेज आहे किंवा चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही कसा अभ्यास केला आहे आतापर्यंत?
1: सो दुसरं एक मी मगाशी वॅक्सिनेशन बद्दल बोलत होते ते एक पॉईंट मला आठवलं की माझ्याकडे स्टिकर्स आहेत वॅक्सिनेशनचे, ते आता लायन्स आहेत, ऍपल्स आहेत, छोटा बीन्स आहेत. सो माय सेकंड थिंग इज की वॅक्सिन दिल्या दिला कुठलं स्टिकर पाहिजे तर ते लगेच डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. सो दॅट इज एक. सो चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही खूप हा चांगला पॉईंट सांगितला. सो मी जेव्हा शिकत होते म्हणजे MBBS झालं त्याच्यानंतर माझे सिंपल ऍक्च्युली कसं होतं की युजली आत्ताची मुलं जी मेडिकल परस्यू करतात ते खूप विचार करून करतात की पुढे कुठल्या ब्रांचला स्कोप आहे, कुठल्या ब्रांच इज मोर ल्युक्रेटिव्ह, किंवा कुठली ब्रांच मध्ये कमी इमर्जन्सीज हँडल करता येईल आणि जास्ती हे होईल. पण मी तो काही विचार केला नव्हता, मी फक्त मला मुलं आवडतात म्हणून मी पीडियाट्रिक्स घेणार असं सिंपल होतं. आणि तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं असं इट इज नॉट सिम्पल पण ऍज ऑफ नाव आतापर्यंत तरी आय डोंट रिग्रेट दॅट डिसिजन, कारण इट इज अ प्लेजर टू वर्क विथ चिल्ड्रन. सो सो दॅट इज डेफिनेटली देअर. आणि सो अबाउट चाइल्ड सायकोलॉजी डेफिनेटली मी जेव्हा शिकले, सो जेव्हा आपण स्टुडंट असतो तेव्हा आम्ही खूप प्रोसिजर ओरिएंटेड होतो की आता आम्ही रेसिडेन्सी तर आम्ही जास्ती सिक केसेस बघायचो. आणि म्हणजे मी म्हटलं तसं वाडियामध्ये पण आम्ही पीडियाट्रिक कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये वर्क केलं होतं, तर तेव्हा प्रोसिजर करायचंय आम्हाला हे, तर ते असा विचार होता की हे शिकलो की आपल्याला हे होईल. सो ते डेफिनेटली सगळ्या मेडिकल स्टुडंट शिकायचं असतं. पण वन्स यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग, आणि स्पेशली आय वुड से वन्स आय बिकेम अ मदर, आय रिअलाइज द इमोशनल कनेक्ट. म्हणजे मी जेव्हा माझ्या मुलीला 1 मंथ टू 12 मंथ्स मधले जे तिचे माइल स्टोन्स कसे होत आहेत, मग हे होतं हे नॉर्मल असतं आता हे नंतर हे असतं, तर ह्या गोष्टी मला हळूहळू जास्ती बेटर समजायला लागल्या वेन आय बिकेम अ पेरेंट. सो तेव्हा मला मुलांची सायकोलॉजी म्हणजे का कधी कधी कधी मुलं काय टँट्रम्स करतात, स्पेशली जेव्हा 2 वर्षाच्या आसपास मुलं येतात त्यांना टेरिबल 2s म्हणतात. सो त्यांची सगळी टँट्रम्स किंवा हट्ट करणं हे मॅक्झिमम त्या एजमध्ये असतात, तर तेव्हा कशी कुठल्या स्ट्रॅटेजीज वापराव्या. फूड फसिनेस खूप कॉमन आहे मुलांमध्ये की खायचं नाहीये किंवा, आणि एक स्पेशली मी पाहिलं आहे तर पोस्ट कोविड जे लॉकडाऊनच्या नंतर जे आहे ते बरीच मुलांना डिलेड स्पीच हे मी खूप पाहिलंय, खूप उशिरा बोलतात. रिझन इज डेफिनेटली एक आहे स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे मुलांचा, आणि दुसरं आहे सोशल इंटरॅक्शन खूप कमी झालंय, जॉईंट फॅमिलीज कमी आहेत, आयसोलेटेड आहेत मुलं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे डिलेड स्पीच, हायपर ऍक्टिव्हिटी, ऑटिझम ह्या गोष्टी पण दिसायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात खूप सटल मार्कर्स असतात जे आम्हाला कळतात, म्हणजे की मुलगा कितपत एक्सप्रेसिव्ह आहे, आय कॉन्टॅक्ट आहे की नाही, ओपीडी मी का तो घाबरलेला असतो डॉक्टरांना, त्याच्यामुळे तसं अवॉइड करतो, पण आपण तरी कळतं की कितपत आय कॉन्टॅक्ट आहे, बोलवलं की ऐकतोय का, तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आम्ही नोटीस करतो
0: किंवा त्याला ऐकू येते का,
1: ऐकू येते.
0: अच्छा, बऱ्याच गोष्टी आहेत, खरं हे वास्ट फील्ड आहे. तर तरी आपण मॅडमची थोडक्या जर्नी आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये भेटूया. तुम्ही आज डॉक्टर मधुरा, आज आपण डॉक्टर मधुरा बक्षी मॅम यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM.

0: Welcome after the short break. You are listening to Acharya 90FM, your own radio. And today in our thank you doctor segment, we have invited Dr. Madhura Mani Bakshi ma'am. Ma'am, as you are specialized in pediatric nutrition, I would like to know what the diet or what the children should eat basically, since we are into the fast food zamana.
1: Correct.
0: So could you put more light on that?
1: Correct. So this is a very vast topic. My half of my OPD goes in only diet discussions. If I'm crossing the time, please tell me.
0: So
1: important first thing is पहले 6 महीने exclusive breastfeeding. पहले 6 महीने फक्त आईचं दूध, ते सोडून पाणी ही नाही, जन्म गुट्टी बाल कडू नथिंग, ओनली दॅट आणि विटॅमिन डी ड्रॉप जे डॉक्टर प्रिस्क्राइब करतात, अदर दॅन दॅट प्रिस्क्राइब मेडिकेशन नथिंग एल्स. कारण तेच बाळाची भूकही भागवतो आणि लहानही भागवतो. इट प्रोव्हाइड विथ अँटीबॉडीज फॉर द बेबी, की आईला कुठले इन्फेक्शन झाले असतील तर आपोआप बाळाला पण त्याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळतं. 6 महिने हे ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू राहतं 2 वर्षापर्यंत, पण बिटवीन फ्रॉम 6 मंथ्स ऑनवर्ड्स आपण वरचं खाणं द्यायला लागतो, ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणतो. सो आधी त्याला विनिंग म्हणायचे, पण आता तो विनिंग वर्ड काढले. विनिंग म्हणजे बाळाला दुधापासून दूर नेलं असं नाहीये, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दूध पण चालू ठेवलं आईचं आणि दुसरं दिलं. फ्रॉम 6 मंथ्स टू 9 मंथ्स द होल फोकस इज ऑन चेंज ऑफ टेक्स्चर फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. त्याच्यामुळे तेव्हा बरेच लोक खूप जास्ती न्यूट्रिशन इन्क्लूड करायचा प्रयत्न करतात, भरपूर नट्स हे ते, पण तेव्हाही मेन आईचं दूधच असतं. हे फक्त आपल्याला ऍड ऑन आपण त्यांना टेक्स्चर चेंज करायला हे करतोय. सो युजली आम्ही हे करतो की सिरियल्स म्हणजे राईस आहे, मुगाची डाळ आहे, किंवा नाचणीचं सत्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी, रव्याची पेज वगैरे, हे सगळं सुरू करतो. वी ट्राय अँड अवॉइड व्हाईट, म्हणजे प्लेन शुगर आणि सॉल्ट अप टू 1 इयर. एग व्हाईट आपण अवॉइड करतो. फ्रॉम 9 मंथ्स त्यांना टेस्ट नीट कळायला लागते. सो 9 to 12 मंथ्सच्या मध्ये आपण वेगवेगळे टेस्ट, म्हणजे व्हेजिटेबल्स, फ्रुट सीझनल असतील ते, दात यायला लागले मुलांना तर फिंगर फूड म्हणून देतो आम्ही, म्हणजे त्यांना सारखं काहीतरी चावायचं असतं. सो बॉइल्ड कॅरेट्स आहेत, किंवा भातही, किंवा मॅश्ड बनाना आहे, ते त्यांना देऊ शकतो. तर त्यावेळेला हा एक मेन असतं. तेव्हाही आपण आईचंच दूध आणि बाकीचं डाएट असं कंटिन्यू ठेवतो. नॉन व्हेजिटेरियन डाएट पण त्यावेळेला आपल्याला सुरू करता येतो. 1 इयरच्या नंतर इट इज सेड की एकदा 1 वर्षाचं झालं बाळ की तो फॅमिली बोल मधून सगळं खाऊ शकतो, म्हणजे जे घरी बनवलेलं नॉर्मल आपलं जेवण आहे त्याच्यातलं सगळं तो थोडं थोडं खाऊ शकतो. फक्त मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी करायचं, आणि ऍडेड सॉल्ट किंवा प्रिझर्वेटिव्ह पॅकेज्ड फूड किंवा जे स्वीटन्ड बेवरेजेस आहेत किंवा जे एनर्जी ड्रिंक्स म्हणून दिले जातात, ह्या गोष्टी 100% अवॉइड करायच्या असतात. बिस्किट जेवढं होईल तेवढं अवॉइड करायचं असतं, कारण बिस्किट एक एकदम इझी स्नॅक होतो, त्याच्यामुळे तो पटकन दिला की पोट भरलं, पण त्याने ऍक्च्युली एवढं पोट भरतं की ते दुसरं काही खात नाही.
0: चॉकलेट्सचं बॉम्बरमेंट फार आहे,
1: चॉकलेट्स, बिस्किट, आणि काय होतं त्यांनी खूप ऍपेटाईट एकदम भरून जातो, त्याच्यामुळे मग त्यांना दुसरं काही खायची इच्छा होत नाही. ऑल्सो हाय शुगरने हायपर ऍक्टिव्हिटी पण खूप वाढते. दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे, दुधाचं प्रमाण 1 वर्षानंतर मुलांना 1/2 लिटरच्या वरती दूध द्यायचं नसतं. सो काय होतं ह्याच्यामध्ये, बरीच मुलं माझ्याकडे येतात जे 1-1.5 लिटर दूध दिवसाला, म्हणजे आईच्या दुधाचं नाही, दुसरं जे वरचं आहे ते देत असतात, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन एवढं वाढले हल्ली मुलांमध्ये, बिकॉज दूध आणि कॉन्स्टिपेशन आणि इव्हन अनिमिया, म्हणजे त्याच्यात आयन नसतं, त्याच्यामुळे रक्तवाढीचं होत नाही, त्याच्यामुळे अनिमिया आणि कॉन्स्टिपेशन हे खूप वाढलं असतं. त्याच्या पुढे त्यांना युजली 2 to 5 इयर्सच्या मध्ये त्यांना फूडमध्ये आपण साधारण 1-4 मील्स दिवसाला देणं आणि 2 हेल्दी स्नॅक्स असं कॉम्बिनेशन ठेवतो. त्याच्यात भर मेन मी हे करते की सीझनल फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, व्हेजिटेबल्समध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खूप चांगले असतात, पालक, मेथी वगैरे डायरेक्ट नाही खाल्ले तर सूप किंवा पालक पनीर सारखं बनवून किंवा मेथीचे थेपले वगैरे बनवून दिले तरी चालतात. सो आणि नॉन व्हेजिटेरियन फूड इज ऑल्सो अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. जर व्हेजिटेरियन डाएट मध्ये सोयाबीन, पनीर आहे, टोफू आहे, सोयाबीन आहे, इव्हन जे स्प्राउट्स असतात, राजमा किंवा हे जे उसळ वगैरे असते त्याच्यात पण खूप प्रोटीन असतं, मखाना पण आहे, डाळी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी. सो प्रोटीन आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये मेन स्ट्रेस ह्या पिरियड मध्ये द्यायचा असतो. साधारण 4 मील्स पुरतात मेन. आता डाएटच्या रिलेटेड ह्या एज ग्रुप मध्ये मेन काय आहे, फूड फसिनेस आहे, त्याच्यामध्ये माझं एक मेन एक मेसेज राहील पेरेंट्ससाठी की डू नॉट रन विथ द फूड बिहाइंड द चाइल्ड. आपण एवढं बघतो आपण पार्क मध्ये प्ले एरियामध्ये आया नाही तर मग नॅनीज त्यांच्या मागे मागे डबे घेऊन फिरत असतात प्रत्येकाला आणि तो मुलगा सो पळत असतो. फॉर द चाइल्ड फूड इज पनिशमेंट नॉट नरिशमेंट. सो काय होतं की त्यांना कळत नाही की हे जेवण आपल्या नरिशमेंटसाठी आहे. सो लेट द हंगर डिसाइड हाऊ मच फूड. सो मुलांनी येऊन बसू दे मगच त्याला खायला द्या. दुसरी गोष्ट म्हणजे इवन जरी थोडं मेसी होत असेल तरी इंडिपेंडेंट इटिंग हाताने खाणं हे मुलाला शिकायला पाहिजे. इवन थोडंसं मोठं झाल्यावर स्वतः सर्व्ह करणं म्हणजे माझ्या घरी अजूनही माय हजबंड इन्सिस्ट की माझी मुलगी जेव्हा जेवायला बसते तेव्हा तिला मेन पातेलं समोर ठेवायचं तिला पाहिजे तेवढं ते वाढून घ्यायचं. सो दॅट देर इज नो वेस्टेज. त्याच्यानंतर कधी कधी यू शुड इन्व्हॉल्व द चाइल्ड इन मेकिंग ऑफ द फूड. सिम्पल काहीतरी बनवणं आहे किंवा कधी भाजी आणायला पण नेऊ शकतात त्यांना किंवा टेबल सेट करणं परत आवरणं ह्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं तर त्यांना फूड थोडं इंटरेस्टिंग वाटतं. सो दीज आर द मेन थिंग्स. आणि टीव्ही दाखवत दाखवत किंवा मोबाईल दाखवत खायला देणं हे इतकं हल्ली कॉमन झालंय. आय कॅन अंडरस्टँड की बिझी लाईफ हे आहे त्याच्यामुळे त्यांना लवकर पाहिजे पण फूड जोपर्यंत बघत नाही त्याचा वास घेत नाही त्याला फील करत नाही तोपर्यंत त्या बाळाला फूड लागणार पण नाही. सो द चाइल्ड हॅज टू लुक ॲट द फूड स्मेल द फूड ईट द फूड सो ओनली देन इट विल बी अचीव्ह. आणि फायनली ओल्डर एज ग्रुपमध्ये हेल्दी स्नॅक्स टिफिन मध्ये देणं आणि स्पेशली जे ऍडोलसेंट एज ग्रुप आहे त्यांना पण हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे जितकं होऊ शकेल तेवढं अवॉइड करायचं आणि स्नॅक्स पण एक्स्ट्रा सॉल्टी स्नॅक्स अवॉइड करायचे आणि प्रोटीन रिच फूड पाहिजे.
0: हा आता हल्ली स्कूल्समध्ये पण एक चार्ट दिला जातो की तुम्ही मंडेला हे द्या ट्यूजडेला ते द्या तर डज इट हेल्प.
1: सो अगेन त्याच्यामध्ये पण जर मोनोटनस झालं तर थोडंसं बोरिंग होतं ह्याचं. आणि कधी पण म्हणजे ना ऍक्च्युली आपलं सगळी ह्युमन टेंडन्सीज आहे मुलांची नाही म्हणते जर हे कर सांगितलं की मग ते करायला आवडत नाही त्याच्यामुळे थोडीशी त्याच्यात जर फ्लेक्सिबिलिटी असेल किंवा देन इट इज गुड की बिकॉज दे वॉन्ट की ऑल काइंड ऑफ नरिशमेंट गोज टू द चाइल्ड. पण मग त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडी व्हरायटी पाहिजे म्हणजे जर ठीक आहे पोळी भाजी पण चालेल पराठा पण चालेल किंवा इडली पण चालेल सो दॅट कॉम्बिनेशन वर्क.
0: आता थोडं आता सध्याच्या मुलांचे जे आजार आहेत त्याबद्दल बोलू. मला जो जास्ती प्रामुख्याने दिसतो तो ओबेसिटीचा कारण खूप लहान मुलं आणि त्यांना काही ऍक्टिव्हिटीज नाही फक्त स्कूलमध्ये काय ऍक्टिव्हिटी होईल ती नाही तर बाहेर खेळणं नाही कारण आपल्याकडे आता मैदानं राहिलेली नाहीये त्यामुळे त्यांचं थोडं खेळणं कमी होतं किंवा एक्झर्शन कमी होतं त्यामुळे ते ओबेसिटी वाढलेली आहे किंवा ओबेसिटीची कारणं काय असू शकतात.
1: सो तुम्ही एकदम परफेक्टली सांगितलं तसं ओबेसिटीची डेफिनेटली कारणं आहेत की खाली जाऊन खेळणं हे मुलांना आता खूप खूपच रेअर झालं. इव्हन खाली जाऊन पण मुलं मी बघते मोबाईल घेऊन बसलेले चार पाच मुलं याच्या भोवती आणि तिकडेच उभे असतात. सो मुलांना मोबाईल देणं हे थोडंसं रेस्ट्रिक्शन त्याचं स्ट्रॉंगली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळणं उन्हामध्ये खूप जास्ती प्रोटेक्टिव्ह न राहणं की बाबा ऊन लागलं तर काय ऊन लागतच नाही मुलांना.

0: व्हिटॅमिन डी उन्हातच असतं आणि आपले पॉप्युलेशन इंडियाचं 80% व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे. सो फॉर दॅट त्यांना उन्हात खेळणं, हा डेफिनेटली खूप हीट आहे की हीट स्ट्रोक होतं. हायड्रेशन प्रॉपर पाहिजे, पाणी भरपूर त्यांना बरोबर द्यायला हवं. पण डेफिनेटली आउटसाइड प्ले, सो मी माझ्या पेशंट्सना युजली सांगते, जर ते म्हणाले की आमच्याकडे एवढी खाली खेळायला जागा नाहीये किंवा असं काय आहे, तर मग सांगते की आयदर सायकलिंग किंवा त्यांना कुठल्या तरी आठवड्यातून एकदा कुठेतरी पाठवा, क्रिकेट खेळायला पाठवा. जेव्हा माझ्याकडे येतात आया आणि सांगतात हा अभ्यास करत नाही, तेव्हा मी सांगते मग तुला काय करायला आवडतं, तो म्हणायला क्रिकेट किंवा हे त्याला करवा. कारण बरीच मुलांना, काही काही मुलांना कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात, म्हणजे त्यांना बॉडी जोपर्यंत त्यांची ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत त्यांचं ब्रेन पण ओपन अप होत नाही. सो दे हॅव टू, म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल बरीच मुलांचा अभ्यास करण्याचा, जसे मी नेहमी बसून एका ठिकाणी अभ्यास करायचे, पण माझी बहीण शी इज अ चार्टर्ड अकाउंटंट ऍक्च्युअली, पण ती नेहमी फिरत अभ्यास करायची, मग थोडा ब्रेक घेऊन बाहेर फिरून यायची. सो त्यांना ती तशी फिजिकल नीड असते काही लोकांना. सो दे कॅनॉट सिट ॲट वन प्लेस, सो लेट देम हे. सो डेफिनेटली स्क्रीन कमी करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवणं, जंक फूड, म्हणजे मी युजली मुलांना ना, जी मोठी मुलं असतात ज्यांना सायन्स वगैरे सब्जेक्ट असतात, त्यांचा मी असं हात घेते आणि पेपरवरती पाच अशी बोटं काढते आणि त्यांना सांगते दिस इज कार्बोहायड्रेट, दिस इज प्रोटीन, दिस इज फायबर, दिस इज व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आणि दिस इज फॅट्स, ह्या पाच, आणि मध्ये हे जे आहे हे वॉटर आहे. आणि तू रोज प्रत्येक ह्याचे दोन दोन पदार्थ खायला पाहिजे. कशात कार्बोहायड्रेट का पाहिजे, एनर्जीसाठी. आणि युजली सगळ्यांच्या डाएटमध्ये इनफ कार्बोहायड्रेट्स असतं, कारण पोळी भाजी, सॉरी पोळी भात ब्रेड इडली सगळे लोक खातात. पण मेन प्रॉब्लेम केव्हा, प्रोटीन पण नॉन व्हेजिटेरियन लोक खातात केव्हा, ठीक आहे प्रोटीन डेफिशियन्सी कधी कधी राहते, पण व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स म्हणजे भाज्या आणि फळं खाणं हे खूप सांगावं लागतं. आणि बाकी मग नट्स मध्ये काय असतं, सनलाईट पण पाहिजे आणि फायबर रिच पाहिजे, म्हणजे तुमचं पोट साफ राहील मग तुम्ही नीट खाल. बऱ्याच लोकांना ट्रीटमेंटमध्ये एकदा त्यांचं पोट साफ राहिलं की ते ईट ऑल्सो वेल आणि फायनली ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. सो ह्या प्रॉपर न्यूट्रिशन त्यांना, आणि स्पेशली जेव्हा ते प्युबर्टी एज ग्रुपमध्ये जात असतात मुलं, तेव्हा त्यांची एकदम ओबेसिटी वाढते, कारण त्यावेळेला त्यांची बॉडी हाईट वगैरे बऱ्यापैकी ऑलरेडी गेन केलेली असते, मग ते स्टॅग्नंट फॅट त्यांचं होत राहतं. तर त्यावेळेला दे हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस अबाउट वर्किंग आउटसाइड, म्हणजे प्लेईंग आउटसाइड आणि द फूड विच दे इट, की जंक फूड किंवा पॅकेज्ड फूड पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया. प्रेक्षक, थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये आज आपण डॉक्टर मधुरा माळी बक्षी यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. वेलकम आफ्टर द शॉर्ट ब्रेक. यू आर लिसनिंग टू आचार्य 90 FM योर ओन रेडिओ अँड टुडे इन अ थँक यू डॉक्टर सेगमेंट वी हॅव इन्व्हायटेड डॉक्टर मधुरा मळी बक्षी मॅम. मॅम, आपण आता चॅलेंजेसकडे वळू, कारण तुम्ही आधी स्वतः इतर डॉक्टर्स म्हणजे हॉस्पिटल्सला अटॅच होता, जसं की वाडिया किंवा हैदराबादमध्ये. आता तुम्ही यू आर रनिंग युअर ओन क्लिनिक प्रकाश ज्योत आणि कुर्ल्यामध्ये सुद्धा, तर पर्सनल सेटअप करण्यासाठी तुम्हाला बरेच चॅलेंजेसना फेस करावे लागले असतील, कारण आपला क्लायंट बेस तयार करणं ओव्हर द इयर्स आणि तो कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवणं, कारण ती मुलं परत आपल्याकडे आली पाहिजे, हे सुद्धा एक टास्क आहे. तर स्वतःची प्रॅक्टिस चालू करताना तुम्हाला काय चॅलेंजेसना फेस करावं लागलं, आणि आता तुम्ही जर तुमचं स्पेशलायझेशन ऍज अ न्यूट्रिशनिस्ट आहे आणि शिवाय वॅक्सिनेशन सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करता, तर ते सगळी थोडं आपण चॅलेंजेस विषयी बोलूया आता.
0: सो चॅलेंजेस, तर बेसिकली मी आय वुड लाईक टू से दॅट द लेटर आय, की आय पासून माझे काय काय चॅलेंजेस आहेत. सो एक इज पीडियाट्रिक इज अ ब्रांच वेअर देर इज इनॅबिलिटी टू एक्सप्रेस, मुलांना काय झालं ते एक्सप्रेस करता येत नाही, तेव्हा तुम्ही त्यांना डायग्नोस करा. पण ह्या चॅलेंज बद्दल आम्ही ट्रेंड आहोत, दॅट इज वाय वी आर पीडियाट्रिशियन, की मुलाला ताप आहे तेव्हा तो सुस्त आहे, मग परत ऍक्टिव्ह होते, मोस्ट लाईकली व्हायरल फिवर असेल, किंवा तो खूप रडतोय, सर्दी होती तर मोस्ट लाईकली इयर पेन असेल. सो दॅट वी आर रेडी फॉर. द चॅलेंजेस विच वी आर नॉट रेडी फॉर आर द वन्स विच आर युजली विच मॅटर. त्याच्यामध्ये एक आहे इंटरप्रिटेशन, म्हणजे बऱ्याच बऱ्याचवेळा पेरेंट्स इंटरप्रिट करतात की माझ्या मुलांनी केळं खाल्लं म्हणून त्याला कफ जमला, 10 दिवसापूर्वी तो डोक्यावर पडला म्हणून त्याला ताप आला, तर ते त्याच्याबद्दल त्यांना काउन्सिलिंग करणं. दुसरं आहे इंटरफेरन्स बाय रिलेटिव्स किंवा कलीग्स किंवा हे की मेरे बच्चे ने स्कूल फ्रेंड मेरे बच्चे ने ये खाया उसको फायदा हुआ तुम भी ये ले लो किंवा हे औषध दे हे वॅक्सिन देऊ नको त्याने त्याला त्रास होईल. सो ह्या गोष्टींना त्यांना समजवणं हा एक दुसरा चॅलेंज आहे. तिसरा म्हणजे इम्पेशन्स. सो बऱ्याच वेळेला काय होतं ना, तुम्ही मगाशी मला म्हणाला जेव्हा मूल आजारी असतं तेव्हा, सो आय कॅन अंडरस्टँड की ऍज अ पेरेंट दे आर बॉदर्ड की माझा मुलगा ठीक का होत नाहीये, पण काही डिझिजेसचा कोर्स असतो आणि जेव्हा इम्पेशंट होतात पेरेंट्स तेव्हा यू आर डिमांडेड टू स्टार्ट विथ अन अँटीबायोटिक, डिमांडेड की ब्लड टेस्ट करा. इनफॅक्ट मला बऱ्याच वेळेला पेरेंट्स डिमांड की माझ्या बच्चूला ऍडमिट करा. सो तर ते जे कधी कधी देन यू स्टार्ट ट्रीटिंग द पेरेंट अँड नॉट द पेशंट. तर दॅट इज अ व्हेरी बिग चॅलेंज. अँड फायनली आत्ताच्या जमान्यामध्ये इंटरनेट, सो सोशल मीडिया रील्स बघून येतात लोक आणि त्याच्याप्रमाणे मग तेव्हा मला त्यांना काय सांगायचं की हे जे रील्स वगैरे असतात बऱ्याच वेळा त्यांना सायंटिफिक बॅकिंग नसते आणि दे आर मोर जनरलाइज्ड. आता तुम्हाला जो डॉक्टर बघतोय तो लहानपणापासून बघतोय, त्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट तो देतोय, ते टेलरमेड फॉर युअर चाइल्ड आहे, ती ट्रीटमेंट फॉलो करा इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ जनरलाइज्ड व्ह्यू अबाउट थिंग्स. सो दिस इज माय बेसिक थिंग की डेफिनेट. आणि एकदा तो ट्रस्ट बिल्ड होत गेला पेशंट बरोबर की मग ते आपोआप आपला पेशंट बेस पण वाढतो, मग ते वर्ड ऑफ माउथ आहे किंवा हे आहे, त्याच्यामुळे इट इज वन्स वी बिल्ड अ ट्रस्ट विथ द पेरेंट्स देन ऑब्व्हियसली मग ती
1: मुलं पण तुमच्याकडे येतात.
0: बाकी दुसरं वॅक्सिनेशनचं तुम्ही खूप मला इम्पॉर्टंट सांगितलं, कारण हा एक खूप कन्सर्निंग टॉपिक आहे. वॅक्सिनेशन बाबतीत खूप डाऊट्स असतात, तर मी पेशंटला म्हणते की तुम्ही गाडीत जाता तेव्हा तुम्ही सीट बेल्ट घालता का, ते म्हणतात हो. किंवा आपण हेल्मेट घालतो, हे का घालतो आपण?
1: सेफ्टीसाठी.
0: तर वॅक्सिनेशनचं पण तेच काम आहे, सेफ्टी. म्हणजे आता सीट बेल्ट घातला म्हणजे काय मी कितीही रॅश चालवले तरी काही होणार नाही असं नाही. सो तसे 100% कुठलंही वॅक्सिन प्रोटेक्टिव्ह नाहीये, पण जसं एव्हिडन्स शोज की सीट बेल्ट किंवा हेल्मेट घातल्याने तुमचं इम्पॅक्ट ऑफ इंजुरी कमी होते, त्याचप्रमाणे वॅक्सिनेशन अराउंड 80-90%, जसं मी टायफॉइडचं वॅक्सिनेशन दिलं तर टायफॉइड होण्याचे चान्सेस नाहीयेत किंवा झालं तरी कमी ह्याच्या प्रमाणात होतील. आणि वॅक्सिन मध्ये कसं असतं, माझी मुलीला मी जेव्हा वॅक्सिन देते तेव्हा ती मला विचारते आई मला तू कशाला देतेस, तेव्हा मी ती फुटबॉल खेळते तर मी तिला म्हणाली की तू मंडे वेनसडे फ्रायडे फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जातेस, तुला डायरेक्ट जर मॅचला पाठवलं तर चालेल का?
1: बरं.
0: ती म्हणली नाही प्रॅक्टिसला लागणार. तर मी म्हटलं म्हणजे वॅक्सिन मध्ये आपण तेच करतो जे आपण फॉर एक्झाम्पल न्यूमोकोकल डिझीजचं वॅक्सिन देतोय, तर त्याच कीटाणू आपण छोट्या प्रमाणात बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि वी मेक द बॉडी प्रॅक्टिस टू फाईट वेन दॅट मेन इन्फेक्शन कम्स इन. म्हणजे बॉडीला वॉर्म अप करतो, सो बॉडी ते ओळखेल की हे इन्फेक्शन मला माहिती आहे आणि मी हे हँडल करू शकतो. सो दिस इज वाय वी गिव्ह वॅक्सिनेशन्स. बरेच वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस आहेत, देर इज डिफ्थेरिया, टेटनस, पोलिओ, ह्या सगळ्या गोष्टी इव्हन बीएमसी मध्ये पण फ्री ऑफ चार्ज पण अवेलेबल आहेत. इन ऍडिशन काही आहेत जे अवेलेबल नसतात, तेही इम्पॉर्टंट आहेत पण ड्यू टू फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स अजून ते गव्हर्नमेंट सेटअप मध्ये अवेलेबल नाही आहे, पण डेफिनेटली दोज हू कॅन दे शुड बी गिव्हिंग वॅक्सिनेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द चाइल्ड.
1: चालेल, आता फार आपण थिअरटिकल बोललोय, आता थोडं लाईटर नोट कडे देते तुम्हाला. म्हणजे अर्थात तुम्ही चांगला बॅलन्स साधलेला आहे, कारण तुम्ही एक पुस्तक सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे, तर पुस्तकाविषयी जाणून घ्यायचं आहे. कारण त्याचं पोएट्रीचं पुस्तक जे तुमचं आहे त्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे आणि ते आपल्या नारायण के आर नारायण यांच्याकडनं ते पब्लिश झालेलं आहे, रिफ्लेक्शन्स नावाचं. तर प्रॅक्टिस सांभाळून घर सांभाळून घर संसार सांभाळून तुम्ही पुस्तक लिहायची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
0: सो ऍक्च्युली मला लिहायची आवड होती आधीपासूनच आणि इनफॅक्ट मी विचार करत होते काही पीडियाट्रिक ओरिएंटेड लिहू, म्हणजे मला एक तर आधी माइलस्टोन्स बद्दल लिहित होते आणि ते अर्धवट राहिलं माझं. मग मी स्लीप इन चिल्ड्रन बद्दल एक बुक लिहित होते, तीही अर्धवट राहिली आणि नंतर सडनली ऍक्च्युली मी जेव्हा लहान होते तेव्हा पोएट्री लिहायचे, 4th-5th स्टँडर्ड मध्ये मी पोएट्रीज लिहायचे आणि मी नेहमी एका पेपरवर लिहायचे आणि कुठेतरी टाकून द्यायचे असं व्हायचं. मग मी जेव्हा 7th-8th गेले तेव्हा एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती आणि त्याच्यामध्ये मी माझी पोएट्रीची एंट्री सेंड केली, इट गॉट सिलेक्टेड आणि आय वॉज कॉल्ड इन दिल्ली आणि आय वॉज फेलिसिटेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिस्टर के आर नारायणन आणि देन आय वॉज एनकरेज. त्याच्यानंतर मी बऱ्याच कविता लिहिल्या पण मी कधीच ते नीट ठेवल्या नाही ठेवल्याही नाही मी. पण माझी बहीण आहे तिने मला, मी जेव्हा दहावीत गेले तेव्हा तिने माझ्या काही 10 पोएट्रीजचं कलेक्ट केलं एकत्र आणि एक छोटंसं पुस्तक बनवून मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केलं. माझ्या बाबांनी त्याच्यात प्रिफेस लिहिली होती. सो ते मी अगदी छान तिने असं हँडमेड बनवलं होतं तर ते मी जपून ठेवलं होतं. मग झालं डॉक्टर झाले हे झालं मग पोएट्री गॉट लॉस्ट अमिड्स प्रिस्क्रिप्शन. सो मग काहीच नाही केलं मी. नंतर लास्ट इयर सडनली माय डॉटर स्टार्टेड, ती थोडीशी इंटरेस्ट दाखवायला लागली पोएट्रीमध्ये आणि मग ती मला म्हणाली मग तू का नाही लिहित वगैरे करत. मग मी अजून काही पोएट्रीज लिहिल्या तर त्या जुन्या आणि आता नंतर लिहिलेल्या पोएट्रीजचं कंबाईंड मी नाव तेच ठेवलं रिफ्लेक्शन अ सिरीज ऑफ सोल सर्चिंग पोएम्स. सो बेसिकली इंट्रोस्पेक्टिव्ह पोएम्स आहेत त्या, स्वतःला म्हणजे थॉट प्रोव्होकिंग पोएट्रीज आहेत आणि मी ह्या वर्षी ती पब्लिश केली बुक रिफ्लेक्शन आणि आता अमेझॉनवरती पण अवेलेबल आहे.
1: नक्कीच. आणि बिंग अ डॉक्टर यु मस्ट बी सर्विंग अ सोसायटी ऑल्सो थ्रू कॅम्पेनिंग ऑर कॅम्प्स घेणं. तर तुम्ही असं कॅम्प्समध्ये तुमचे मेडिकल कॅम्प तुम्ही घेता का किंवा यु आर यू गोइंग असोसिएटेड विथ सम फॉर्म वगैरे असं काही आहे का?
0: सो मी रोटरी क्लब जो आहे, माझी आई मेंबर आहे रोटरी आणि इनरव्हील क्लबची आणि बहीण पण. सो त्यांच्या थ्रू इव्हन मी जेव्हा एमबीबीएस करत होते तेव्हा आम्ही विलेजेसमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प्स केले, त्याच्यात बरीच मुलं बघायचो. तेव्हा त्यावेळेला हेल्दी बेबी कॉम्पिटिशन पण असायची तर ते आम्ही कंडक्ट करायचो. ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस कॅम्प्स कंडक्ट केले होते गावा रुरल एरियामध्ये जाऊन. मेडिकल अवेअरनेस टॉक्स मी बरेच दिले, स्कूल्समध्ये जाऊन पण दिलेले आहेत टॉक्स. आणि बाकी आता सोशल मीडिया आलेला आहे त्याच्यामुळे थ्रू इंस्टाग्राम पण माझी एक
1: सिरीज
0: मी सुरू केली आहे. तर बेसिकली टेड टॉक्स आपल्याला माहिती असतात ते देतात लोक आणि आपण बरंच इन्फ्लुएन्स होतो. तर आय थॉट की व्हॉट इफ दीज टॉक्स मोठ्यांनी देण्यापेक्षा मुलांनी जर त्याच्याबद्दल बोललं तर सिम्पल लँग्वेजमध्ये तर मग मुलांनाच त्याचा उपयोग होईल. सो ऑब्व्हियसली फर्स्ट आय आस्क माय डॉटर इफ शी वुड डू अबाउट हँड वॉशिंगचा इम्पॉर्टन्स. तिने एक टॉक केला आणि मग तो एवढा आवडला. मग माझ्या पेशंट्स वगैरे पण आता बरेच जण आम्ही सिरीज केले की इव्हन पेशंट्स पण काही काही मुलं आहेत, काही तिचे फ्रेंड्स आहेत तर त्यांनी वेगवेगळा. आता परवा मेंटल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम झाला तेव्हा तिच्या स्कूलच्या बऱ्याच मुलांनी एकत्र ते इट ओनली सेड टॉक, म्हणजे तुम्हाला काही होत असेल तर बोला.
1: ओके.
0: तर सो त्याच्याबद्दल एक टॉक केला. सो हे टेरिफिक टॉक म्हणून सिरीज आहे ज्याच्यात इट इज अ टॉक बाय द चिल्ड्रन फॉर द चिल्ड्रन आणि ऑफ द चिल्ड्रन. सो तसे वे ऑफ गिव्हिंग मेसेज टू पेशंट्स.
1: नक्कीच. आता मला वाटतं आपल्या पॉडकास्टची शेवट आपण तुमच्या छानशा कवितेने करूया अशी मी तुम्हाला विनंती करते.
0: सो आय थिंक ह्याच्यातली माझी जी एक फेवरेट आहे ती. सो ह्या कवितेचं नाव आहे द मिस्टिरियस जर्नी. ऑफ बिगॅन माय जर्नी ऑन वन फाईन डे. क्युरियसली येट हेझिटंटली I slowly traced my way. The path looked familiar, though profoundly unknown. The uncharted place had mystery deeply within soul. Fear gripped me and my mind was covered with frost. A step ahead and I was completely lost. In the uninhabited, unknown, untouched land, I felt abandoned with no help at hand. Me and myself, an isolated soul, I started enjoying my own company as the mystery unrolled. Nothing so beautiful my eyes witnessed, nothing to quench my thirst, but my heart was overwhelmed with joy, ready to burst. I felt happy that day wherever I went, so foolish that I saw nothing, but my heart was content. I wish to be there again, where there's lot to feel, nothing to see. Back to commence the mysterious journey, the journey within me.
1: Wow. So thank you doctor for coming here and joining us for this small program which is on Acharya 90 FM. So how do you find it coming here? Thank you
0: very nice. Thank you so much.
1: Thank you. So today in our thank you doctor segment we had Dr. Madhura Mari Bakshi, which is she is an experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated experience. So we will be coming up with new series with ma'am. So please be connected, we stay tuned to Acharya 90 FM. Myself Ajay Tejasri taking your lead. Thank you.
0: Thank you. Thank you.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला किंवा अशा मुलीला जिने स्वतःच्या पायावरती एक मॉडेलिंगमध्ये स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं. आणि त्या व्यतिरिक्त खरं तर ही जी मुलाखत आहे ही केवळ फॅशनिस्टा नाही तर आज किनारी या आपल्या सेगमेंटमध्ये सुद्धा मोडते. कारण आज च्या जर तरुणींनी युवतींनी जर ठरवलं की मला काहीतरी वेगळं करायचं तर डेफिनेटली करू शकतात. त्याचंच उत्तम उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या बाजूला बसलेलं आहे. आज आपल्यासोबत आहे स्वाती सोनावणे. स्वाती तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तर स्वातीबद्दल मी तुम्हाला ओळख करून देईन. स्वातीबद्दल सांगायचं झालं तर ती एक फॅशन मॉडेल आहे. तिने सोशल मीडिया क्वीन हे सबटायटल जिंकलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र श्रावणी 2022 हा किताब तिने जिंकलेला आहे. बेस्ट वॉक स्टार ऑफ महाराष्ट्र 2022 हे किताब हा किताब सुद्धा तिने तिच्या नावावर केला. आणि या व्यतिरिक्त स्वाती जी आहे ती बिझनेस वुमन आहे. येस ऑफकोर्स शी इज अन एंटरप्रेनर. तिचं स्वतःचं एक छान सलून आहे. स्वतःचं बेकरी केक ती बनवते. स्वतःचं तिचं किचन आहे. सो अशी ही मल्टीटास्किंग वुमन मुलगी आपल्यासोबत आज जोडली गेलेली आहे. तर आजचा हा गप्पांचा सिलसिला आपण स्वातीसोबत करणार आहोत. स्वाती पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: आणि येस ऑफकोर्स सुरुवात आपण मॉडेलिंग पासून करूयात. की मला इतकं माहितीये की तू खूप अभ्यासू मुलगी होतीस आणि अभ्यासात तू तुझा इतका कल होता. बट अचानक मग मॉडेलिंगही करावी किंवा मॉडेलिंग क्षेत्रात यावं असं तुला का वाटलं?
1: मला असं वाटलं कारण की अभ्यासाच्या खूप वेळानंतर हे माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. जसं की माझं पूर्ण कॉलेज मी कम्प्लीट केलं. इवन माझे जे डिप्लोमा जे काही ग्रॅज्युएशन होते ते MSc किंवा BSc जे कम्प्लीट केल्यानंतर मी बिझनेसमध्ये जाण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं माझा बिझनेस एक व्यवस्थित सेटल आहे एका पीकवर आहे त्यानंतर असं वाटलं यार सर्वच केलं आहे मग आता हे का नको. कारण की मी आहे लहानपणापासून अशी खूप सुंदर अशी दिसणारी मुलगी नव्हती. आणि सुंदर मुलीकडे बघून जसं प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही वाटायचं यार काश मी अशी असती. तर नंतर मला असं वाटलं का अशी नसू म्हणजे का नसावी अशी. मी होऊ शकते मी आहे फक्त मला ते काढायचं आहे बाहेर स्वतःतनं. आणि मग मी ठरवलं की मी एक पेजंट मध्ये पार्टिसिपेट करेन आणि मी केलं आणि तिथून हा माझा प्रवास असा सुरू झाला.
0: क्या बात आहे. म्हणजे तुला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतच होत्या. तू मला असं वाटतं ही जर्नी आहे तुझी. सो आफ्टर कॉलेज और आफ्टर युअर ग्रॅज्युएशन तू जो डिसिजन घेतलास की स्वतःचा बिझनेस करायचा आहे मग बिझनेस त्या फील्डमध्ये करावा. लाईक फॉर एक्झाम्पल तू केक बनवते किंवा तो जो तुझा बिझनेस तू सुरू केलास मग तो सुरू करावा हे कसं डोक्यात आलं तुझ्या?
1: खूप मोठी स्टोरी आहे त्यामागे आणि मला नक्की सांगायला आवडेल तुला. जसं की मी हिंदुजा हॉस्पिटलमधनं BSc ऍडव्हान्स MLT केलेलं आहे. मीन्स मी MLT स्टुडंट आहे आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मी BMC मध्ये जॉब करत होती. साधारण मी छोटा सायन हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होती. आणि खूप महिने मीन्स 6 महिने एकदम मी हॅपी म्हणतात ना माझं एक ड्रीम होतं की मी मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करेन. माझ्या वडिलांचं ड्रीम होतं. माझ्या पूर्ण फॅमिलीला वाटायचं की नक्की काहीतरी करेल कारण की मी अभ्यासू स्टुडंट होती असं तू सुरुवातीला सांगितलं. आणि ते खरोखर होतं. माझ्या 5th आणि 10th स्टँडर्ड पर्यंत मी खूप चांगली स्टुडंट होती. आणि त्यानंतर मग असं काही झालं की कलेक्शन करता करताच मी चक्कर येऊन पडली आणि कळालं की मी खूप आजारी आहे. जे मी स्ट्रॉंग असल्यामुळे कधी मला ते जाणवलं नाही. अचानक मी चक्कर येऊन पडली आणि त्यानंतर मला ऍडमिट केलं सायनमध्येच. आणि मग खूप सारे आजार बाहेर आले जे मला तिथे झाले होते जे नव्हते. आणि ते प्रोटीन डेफिशियन्सी जे आपण म्हणतो मुली किंवा वुमेन्स आपण आपल्या खाण्याकडे याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. कधी कधी आपण आपल्या करिअरच्या मागे धावतो आणि आपल्या फील्डच्या मागे धावतो आणि त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. आणि तेच झालं माझ्यावर. मी चक्कर येऊन पडली आणि जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा मी स्वतः हादरली की हे काय झालंय माझ्याबरोबर. पण त्यातही मी हार नाही मानली. हा थोड्या दिवस मी रडली पडली खूप साऱ्या गोष्टी झाल्या पण मी हार नाही मानली. माझी फॅमिली आणि माझे मित्र माझे मैत्रिणी खूप माझ्या मागे खंबीर होते सगळे उभे. आणि मी त्यातून बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर मी जो शिकली होती मी क्लासेस केलेले केकचे वन डे वर्कशॉप केलेला मी यमी केक झोन मधून त्या मॅडमला मी थँक्यू म्हणेन. आणि तिथे मग मी घरात बनवायचीच मी सर्वांसाठी. तर मग मी बनवला आणि टेस्ट करायला दिला माझ्या रिलेटिव्हजला. तर त्यांना इतका प्रचंड तो आवडला की सगळे मला सजेस्ट करायला लागले की का तू सेल का नाही करत की एवढं तू छान बनवू शकते शॉपपेक्षाही टेस्ट वेगळीच आहे छान आहे मग तू का सेल नाही करत. मग असं माझं सेल होणं स्टार्ट झालं. आणि एक विशेष गोष्ट अशी मी बोलेल की मी कधीच मार्केटिंग नाही केली, तुला आवडला तू तिला सांगितलं, ती तिला तिला तिला असं करत करत माऊथ पब्लिसिटीने मी आजही पर्यंत एकही बॅनर माझ्या एरियामध्ये अजूनही लावलेला नाही. 9 वर्ष कम्प्लीट माझ्या बिझनेसला झालेत आणि माऊथ पब्लिसिटीने लोक शोधत शोधत माझ्या किचन पर्यंत येतात आणि दिवसाचे 10 केक कुठेही नाहीयेत मला, की जे जातातच जातात. मला जाण्याची कोणाकडे गरजच पडत नाही की तुम्ही माझा केक घ्या. स्वतः लोक बदलापूर पासून अंबरनाथ पासून कुर्ला पनवेल खारघर म्हणजे कुठलीही लाईन सेंट्रल हार्बर वेस्टर्न कुठल्याही लाईन मध्ये कसे पोहोचलेत मला माहित नाही, पण ते माझ्यापर्यंत येतात आणि माझा केक घेऊन जातात.
0: क्या बात आहे, खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि मग तुझी ही जर्नी सुरू झाली, मग तू केक मध्ये स्वतःला सेटल केलंस विद्या बिझनेस मध्ये, आणि मग नंतर मॉडेलिंगची जर्नी जेव्हा सुरू केलीस तेव्हा तुझा पहिला ब्युटी पेजंट आणि तो एक्सपिरियन्स कसा होता?
1: खूप खूप घाण होता मी अशी म्हणेन, कारण की मी पहिला ब्युटी पेजंट जो केला तो महाराष्ट्र श्रावणी एआर व्हेंचर कडून केला. अनुजा मॅम खूप चांगल्या आहेत, त्या डॉक्टर आहेत त्याही पेशाने, आणि त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स मला खूप मिळाला. पण जसं मी कॉन्फिडेंट नव्हती, पहिला शो होता आणि मी टॉप 10 मध्ये पण नव्हती. मला टॉप 10 मध्येच बाहेर काढलं. मी कॉन्फिडंट म्हणजे काही ना करून माझा तो उगीचा कॉन्फिडंट होता की मी जाईल, पण मी नाही गेली. त्यांनी रिझल्ट काढला आणि मी टॉप 10 मध्ये नव्हती आणि मी खूप हताश झाली. त्यानंतर मी ठरवलं की मी नाही करणार, आता बस बिझनेस आहे, सेटल आहे, एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि मी केला. पण त्यानंतर मला तिथेच सबटायटल मिळालेला सोशल मीडिया क्वीनचा, कारण की मी सोशल मीडियावर माझं डॅशबोर्ड म्हणा खूप चांगलं होतं आणि मला त्या पोस्टला माझ्या खूप लाईक्स होते, कॉमेंट्स होते, त्यामुळे मला सोशल मीडिया क्वीन असं सबटायटल तिथे मिळाला होता. तर त्या सबटायटलमुळे मला विदाऊट जिंकता म्हणजे विन न करता ऍड शूट्स मिळाल्या. हो, मला खूप साऱ्या मेकअप शूट्स मिळाल्या, पेड तेही कोणालाही मिळत नाही सुरुवातीला, मला पेड मिळाल्या आणि मला साडीचे ब्रँड्स मिळाले. आणि म्हटलं की असं कसं शक्य आहे, पण म्हणजे झालं ते, म्हणजे नशीब माझं सोबत होतं आणि त्यामुळे मग मला दुसरे पेजंट्स आपोआप यायला लागले की मॅम तुम्ही पेजंट्स पेड असतात, सगळीकडे पे फी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. बट मला कोणी पे नाही घेतलं, मला बोलले की तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा, आम्ही सांभाळू हँडल करू. आणि मी केलं आणि मी जिंकत गेली. मग त्यानंतर
0: म्हणजे प्रत्येक एखादी गोष्ट घडत असते, एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असताना किंवा एखादी अशी गोष्ट की जी मिळत नाहीये पण अपयश आले, पण त्या अपयशामधून पण आपल्याला काही पॉझिटिव्ह घेता आले आणि जे तुला मिळत गेलं, जे तू घेत गेलीस, हॅट्स ऑफ आहे. म्हणजे की थांबणं हा पर्याय तू निवडला नाही, तर अर्थात ठीक आहे, पहिला पेशंट झाला, यश नाही मिळाला, पुढे ट्राय करून बघूयात. सो ही कुठेतरी ही जिद्दच मला असं वाटतं तुला त्या विनर टायटल पर्यंत घेऊन गेली. स्वातीसोबतच्या या दिलखुलास गप्पाच्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत, कारण स्वातीची जी जर्नी आहे ती ऍक्च्युली ऍज अन मॉडेल, ऍज अन एंटरप्रिनर म्हणून ही जी जर्नी आहे ही ऐकताना मला असं वाटतंय आत्ता जसे तरुण युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं असणार आहे की काय कुठे चुकतोय किंवा आपण कुठे मागे राहतोय का, अच्छा हा कोणता एखादा क्ल्यू तुम्हाला नक्कीच यातून मिळू शकतो. तर ही मुलाखत अशीच तुम्ही ऐकत राहा, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऐका आचार्य 90 FM युअर उंची.

0: हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते. आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये अर्थात फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आपण आज आपल्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत स्वाती सोनावणेसोबत. स्वाती ही पेशाने मॉडेल आहे. मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये खूप छान काहीतरी केल्यानंतर आता ती मॉडेलिंगमध्ये ऍज अ ज्युरी पॅनलवरती बसते. सो स्वाती, तू सांगितलंस ब्रेकपूर्वी की कशी ही जर्नी सुरू झाली, तू कशी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलीस. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर, या क्षेत्रात उतरल्यानंतर घरच्यांनी तुला पाठिंबा दिला का, किंवा मॉडेलिंग म्हटलं की एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन आहे मॉडेलिंग या क्षेत्राकडे की तुला शॉर्टच कपडे घालायचे आहेत, तुला प्रेझेंटेबल, तुला थोडंसं हॉट दिसणं गरजेचं आहे, ह्याच्या काही एक चौकट बनवली गेलेली आहे, तुझ्या घरच्यांनी हे कसं एक्सेप्ट केलं काय सांगू शकतो?
1: मी सांगेन की माझ्या फॅमिलीचा खरंच खूप चांगला सपोर्ट होता. कारण की पहिलं तर आम्ही चार भावंड आहेत आणि तीन मुली आहोत आम्ही आमच्या आईवडिलांनी आणि त्यामुळे ना त्यांनी खूप छान पॅरेंटिंग केलंय. माझ्या आईवडिलांना मी त्यासाठी लव्ह यू म्हणेन की त्यांनी इतकं सुंदर आमच्यावर पॅरेंटिंग केलंय की मला ते वाईट काय आणि चांगलं काय सुरुवातीलाच कळालं होतं की कुठे आपल्याला फोकस करायचं आणि कुठे नाही करायचंय. आणि राहिली गोष्ट की पेजंट, तुला मी सांगितलं की ज्यावेळी मी तो शो हारली आणि त्यानंतर मला जो पहिला ब्रँड शूट केला तो मी साडीचा केला आणि त्यामुळे मग माझा तो लोकांना माझ्या पेजकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झाला. कोणीच मला असं हॉट बघणं किंवा हे बघणं त्या दृष्टिकोनापेक्षा सर्वांना मला साडीत पाहायला जास्त आवडायला लागलं. साडीत म्हणा, नऊवारीत म्हणा, इवन माझं ज्वेलरी शूटसाठी मी जास्त फेमस झाली की हिच्यावर ज्वेलरी छान वाटते, तर प्रत्येक ज्वेलरीचे ब्रँड माझ्याकडे यायला लागले आणि मी ज्वेलरी आणि साडीचे शूट केले. तर त्यामुळे मला गरजच नाही पडली की मी कुठेतरी शॉर्ट कपडे घालून करावं किंवा त्यातही सुंदर स्त्री सर्व कपड्यांमध्ये छान दिसते. हा, पण मला गरज नाही पडली की मी असे हॉट किंवा असे काही, मी साडीतही हॉटच दिसत होती म्हणून सर्वांना मला साडीत पाहणं जास्त छान वाटलं. म्हणून तसा माझा प्रवास साडीपर्यंतच येऊन अजूनही तिथेच आहे मी.
0: नाही नाही शुअर, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की इट्स नॉट नेसेसरी की मॉडेलिंग म्हणजे तुम्हाला त्याच लुकमध्ये मॉडेल म्हटलं की तो तसाच लुक डोळ्यासमोर आला पाहिजे. लकश्रीकांत शृंगार केलेली मॉडेल सुद्धा तितकी सुंदर दिसते. मराठमोळ शृंगार ज्यावेळेला एखादी मॉडेल करून उभी राहते, रागर आपण बरेच ब्युटी पेजंट बघतो जिकडे कंपल्सरी हा जो पहिला राऊंड असतो

0: ट्रेडिशनल असतो. आणि मला असं वाटतंय ही कुठेतरी एक बदलत चाललेला विचार आहे आणि जो समाजामध्ये पेरला जातोय. आज बऱ्याच मुली मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येत असतील तर त्यांना कुठेतरी त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये एक भीती असते की हे क्षेत्र सेफ आहे का, किंवा मुली ज्या येत आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती असेल, किंवा त्या ज्या मुली नव्याने येणार आहेत त्यांना काय सांगशील, त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील?
1: तर पॅरेंट्सला मी हे सांगेल की क्षेत्र कुठलंही सेफ नाही, मग ते तुम्ही मॉडेलिंग घ्या किंवा कुठेही घ्या. जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईट आहेत, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही. तर त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्रालाच असं चांगलं क्षेत्र नाही म्हणून आपण बोलूच शकत नाही, कारण की आपण डॉक्टर जे आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये पण तिकडेही त्यांच्यावर शोषण होताना आपण पाहिलंय. त्या तर मॉडेल्स नाही आहेत, त्या तर साध्या कुर्त्यामध्ये असतात तरी तिकडे पाहिलंय, किंवा प्रत्येक जागेवर आहे. मग आपण त्याच एका क्षेत्राला वाईट बोलूच शकत नाही. हा, राहिलं आपल्यावर असतात काही गोष्टी की आपल्याला कुठेही हिंट मिळतेच, छोटी ना छोटी ती हिंट आपल्याला पकडायची आणि पुढे चालायचं आहे, की कुठे आपल्याला एंटर करण्याच्या अगोदर हिंट मिळते तर एंटर करायचं आहे की नाही हे तिथेच ठरवायचं आहे. तर हेच मी पॅरेंट्सला बोलेल की मुलींवर थोडा विश्वास ठेवा, आपल्या मुली चांगल्याच ट्रॅकले चालू आहेत आणि चालल्या आणि चालतीलच, आणि मुलींनीही पॅरेंट्सला थोडं विश्वासात घ्यावं आणि असं
0: सांगितलं
1: हो आणि सांगावं. काही वाईटही घडतंय तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा जवळच्या, तुमच्या टीचर्सला सांगा जर तुमच्या कोणी खूप मुली आपल्या टीचर्स बरोबर असतात जवळच्या तर त्यांना सांगा, किंवा जवळच्या मैत्रिणीला तरी नक्कीच सांगावं. आणि जर नाही सांगण्याची हिंमत तर तुम्ही तिथेच ऍक्शन घ्यावी.
0: बरोबर,
1: हे मला बोलायचं आहे. नाहीतर मग सगळ्याच ठिकाणी वाईट लोक भेटत नाहीत. मला तर अजूनपर्यंत एकदाही तसा एक्सपिरियन्स आलेला नाहीये माझ्या फील्डमध्ये.
0: सी इट्स ऑल अबाउट अस की आपण त्या गोष्टीला कसं ट्रेंड करतोय किंवा कसं हाताळतोय बेसिकली. सो जे लोक म्हणत आहेत की हे असं आहे ते तसं आहे, तर एकदा अनुभवून बघा. आणि अनुभव ह्या बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. स्वाती मॉडेलिंग मध्ये आल्यानंतर अगोदरची स्वाती आणि ही स्वाती काय फरक झाला?
1: खूप फरक आहे, खूप फरक. जसं मी बोलली की मी स्कूलमध्ये असताना खूप टॉपर होती, स्कॉलर होती. मला असं वाटायचं की देवा प्लीज मी थोडी स्कॉलर कमी असेल चालेल, मला तसं सुंदर बनव ना प्लीज. मी अशी प्रे करायची देवाला, म्हणजे मी खूप अशी असं वाटायचं की यार, कारण की आहे आजही टीचर्स लोक सुंदर मुलींना थोडंसं हेच करतात. लेडीज असू दे म्हणजे वुमेन्स असू दे किंवा आपले मेन्स टीचर असू द्यात, दोघेही थोडंसं सुंदर मुलांशी थोडेसे असतातच. मला मी ते माझ्या लाईफमध्ये म्हणजे हे केलं, आय डोंट नो दुसरे टीचर्स कसे असतील किंवा आजचे टीचर्स कसे आहेत, तर जे सुंदर आहेत त्यांना डान्स कॉम्पिटिशनमध्येच घेणार. आम्हाला बोलायचं की थांब तू जरा थांब वगैरे, कितीही टॅलेंट असलं तरी. हे मी केलंय आणि हे मी मला खूप वाईट वाटतं आजही स्कूल डेज आठवले तरी. आणि त्यानंतर मला असं वाटायचं मला नाही करायचं अभ्यास, मला माझ्या स्वतःवरच फोकस करायचं, मला छान दिसायचंय. आणि त्यानंतर मग मी माझं स्वप्नच होतं यार की मला असं काहीतरी करायचं. मी माझ्या फॅमिली चार भावंड मध्ये मी डस्कीस कलरची आहे, बाकी माझे चार भावंड दुधासारखे पांढरे दुधासारखे पांढरे. आणि मग मला त्यांचे म्हणजे मला यार हे गोरे कसे, मम्मी तू काय खाल्लं होतं माझ्या, मी काच सावळी आहे, मी काच सावळी आहे. पण नंतर मी शिल्पा शेट्टी पाहिली, आपली मिस युनिवर्स सुष्मिता सेन आणि दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, सगळ्या सावळ्या स्किन टोनच्या आहेत, डस्की स्किन. आणि त्यांना बघून मला एक इव्हन बिपाशा बाजू त्यांना पाहून मला असं वाटलं आपल्याला मला असं वाटलं की का नाही. आणि आज असं एक्झाम्पल देतात की माझ्या बहिणीचा मला भाचा मीन्स मला बहिणीला मुलगा झालाय छोटा, आणि बहीण खूप गोरी आहे आणि त्याचं स्किन टोन थोडं लाईट आहे तिच्यापेक्षा, डार्क आहे म्हणजे त्याचं स्किन टोन डस्की आहे. तर ती त्याला नेहमी बोलते बाबू मावशी सारखंच व्हायचं, आपल्याला कलरवर नाही टॅलेंट बघायचं. तर मला इतकं प्राऊड होतं स्वतःवर की लाईक बघा म्हणजे काहीतरी मी अचीव केलंय म्हणून आता बोलतात की मावशी सारखंच व्हायचं, मावशी सारखंच व्हायचं. आणि खूप नाव काढतात फॅमिलीमध्ये, रिलेटिव्हमध्ये आणि मैत्रिणीमध्ये तर आहेच की यार आम्ही तुझ्याबद्दल विचार नव्हता केला. माझा एक कार्यकर्ता मित्र आहे तो आता इलेक्शनला उभा होता आणि त्याला मी मेसेज टाकले की प्राऊड ऑफ यू उमेश, तू काहीतरी चांगलं करतोय, नक्की तू निवडून येशील मला खात्री आहे. तो म्हणे माझं सोड यार, पण तुझ्याकडनं मला अपेक्षा नव्हती पण खूप मोठं केलंस काहीतरी. आणि ते ऐकून मला डोळे भरून आले, मला वाटलं यार खरंच मी काहीतरी केलंय म्हणून आज सगळ्यांच्या तोंडात माझं नाव आहे.
0: नाही 100%, कारण हा प्रवास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आणि आज तू मागे वळून पाहतेस तेव्हा तुला हे सगळं आठवतंय, कारण ऑफकोर्स आज जे मिळालंय ते काय एका दिवसातलं नाही, त्याच्यामागे मेहनत आहे, हार्डवर्क आहे. रात्रंदिवस एक करावा लागतो तेव्हा कुठे जाऊन हे मिळतं आणि तेव्हा लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. कारण आज मी तुला बऱ्याच मोठ्या पेशंट्सच्या जुरी पॅनलवरती बघते ज्या वेळेला हा रिस्पेक्ट मिळतो काय फिलिंग्स असतात.
1: खरं सांगते आता तर तो कॉन्फिडन्स आलाय आणि असं वाटतं मी डिझर्व करते ती चेअर ती जुरी पॅनल तो मी डिझर्व करते. पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे तुला आता एवढ्या जर्नीमध्ये सांगितलीस आणि खूप म्हणजे खूप खूपच छान वाटतं. ती फिलिंग मी एक्सप्रेस पण नाही करू शकत की यार मी कशी आली आणि मी खरंच केलं अचीव. खूप प्राऊड मला स्वतःवर होतं आणि बोलतो ना की एक प्रत्येक पुरुषांमागे स्त्री असते तर मला सांगायला आवडेल की त्यामागे एक पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा नवरा.
0: त्या विषयाकडे येणारच आहे आणि घेतलंय तर कंटिन्यू कर.
1: माझा नवरा की मी माझं अकाउंट ते हँडल करतात ते तुला कोणी मॅनेजरची गरज नाही मी आहे ना तुझं मॅनेजर. आणि जसेच डीएम येतात पहिला माझा नवरा त्यांच्याशी कॉर्डिनेट करतो की हा असं असं आहे एवढं एवढं पेड घेतो हे आहे. आणि हॅट म्हणजे मी स्वतःला हॅट्स ऑफ म्हणेन कारण की मी आतापर्यंत जेवढे शो केलेत ज्युरी पॅनल म्हणून ते सगळे मी ब्रँडच केलेत. मी एकही शो लोकल केलेला नाहीये त्याच्यामुळे स्वाती एक ब्रँड झालाय आणि त्याच्या मागे खरंच माझा हस्बंड आहेत आणि त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन. ते मला इतके सपोर्ट करतात आणि प्रत्येक माझ्या ब्रँड मागे योगेश आहेत मीन्स माझा नवरा. आणि खूप बेस्ट फिलिंग आहे असं वाटतं की ट्वेल्थ मध्ये मी बोर्ड मध्ये फर्स्ट नंबर काढलाय.
0: ऍक्च्युली सातव्या आसमान वाली फिलिंग आहे. तर मला आता तिच्या या जर्नी बद्दल पण जाणून घ्यायचं आहे. अर्थात बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर या फील्ड मध्ये मी कसं काम करू किंवा एक बिझनेस चालवायचा तर डिफिकल्टीज येतात तर त्या कशा हँडल करायच्या. स्वातीची ही जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आणि खूप इंटरेस्टिंग आहे ती आपण ऐकणार आहोत पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनपुरात गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहा. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण गप्पा मारत आहोत स्वाती सोनावले सोबत. स्वाती, ब्रेकपूर्वीच विषय निघाला की आता सपोर्ट करणारा जर एक पर्सन आहे तर तो आहे तुझा नवरा. आता फॅमिली इज गुड, फॅमिलीने खूप सपोर्ट केला, फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह. बट आता मला सांग की लग्नानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की या फील्डमध्ये कसं जायचंय आणि त्यातही एक स्टोरी आहे जी मला माहिती आहे की तिचं हे अरेंज मॅरेज आहे. ओके, तर अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा असं छान होऊ शकतं आणि कसा त्यांनी सपोर्ट केला, तू त्यांना कसं सांगितलं तुझ्या फील्ड बद्दल आणि काय काय त्या मुवमेंट होत्या?
1: जेव्हा ते पाहुणे मला आले होते तेव्हा त्यांना माझं प्रोफाईल शेअर झालेलं पहिलं इन्स्टाग्रामचं.
0: पाहुणे बघायला येतात ना इंस्टाग्रामचं प्रोफाईल बघतात.
1: एक इन्सिडेंट असा झालेला की होणारे सासरे माझ्या सलॉन पर्यंत आले होते सलॉन बघायला की मुलीचं सलॉन कुठं आहे. तर ते कारण काही कारणामध्ये झालं नाही पण हे जेव्हा तेव्हाही सेम इंस्टाग्राम शेअर झालं आणि इंस्टाग्राम शेअर झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्याचा मीन्स होणाऱ्या नवऱ्याचा मेसेज आला की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात आणि मला तुम्ही पसंत आहात पण आपले वाईब्स मॅच झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही आहोत. हे गोष्ट त्यांची क्लिअर होती की मला इगो हर्ट झाला की भाई मी एवढी छान आहे, माझं प्रोफाईल काय आहे तू बघ आणि तू असं बोलूच शकत नाहीस की वाईब्स मॅच म्हणजे आताही तुला मॅटर करतंय वाईब्स म्हणजे आज मुलांना म्हणजे हे मला बोलायचं की मुलांना वाईब्स मॅच करणं दिसण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी इगोमुळे हा म्हणाली की नाही मी याला माझ्या वाईब्स दाखवेन आणि नंतर रिजेक्ट करेन. मी हे असं ठरवलं होतं पण असं मला जमलं नाही करायला कारण की ते इतके छान होते दिसायलाही म्हणजे मी काहीच नाही त्यांच्या पुढे असे मी म्हणेन मॉडेल असून. आणि पण माझ्या सासूला मी आवडली नाही, माझ्या होणाऱ्या सासूनी त्यावेळी मला रिजेक्ट केलं आणि एकदा नाही चार वेळा रिजेक्ट केलं. ऐका, आय लव्ह यू सासू. मीन्स माझ्या त्यांना काही अपेक्षा असतील त्यांच्या सुनेकडनं, त्या म्हणाल्या मला मुलगी पसंत नाहीये, मी माझ्या मुलासाठी खूप वेगळे विचार केलेले आहेत आणि मुलगी मॉडेलिंग करते तिथे मला थोडासा हे आलं. मॉडेलिंग करते तर मॉडेलिंगमध्ये आपण कसेही कपडे घालतो कसेही काही करतो ती सगळ्या म्हणजे सगळ्यांना दिसत असणार वगैरे वगैरे. मी माझ्या फॅमिली माझ्या सुना मी वेगळ्या ठेव म्हणजे थोड्याशा आणि त्या स्वतःही एक गव्हर्नमेंट वर्कर आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये कामाला आहेत चांगल्या पोस्टवर, अध्यक्ष आहेत त्या तिकडच्या अकोल्याच्या. आणि तरीही त्यांचे विचार होते की सुना जे मॉडेलिंग असू देत पण त्यांना त्या कपड्याशीच हे प्रॉब्लेम होता. आणि मग मी योगेश बरोबर माझ्या नवऱ्याचं नाव योगेश आहे त्यांच्याबरोबर बोलली की का रिजेक्ट करतायत आई. माझं अजून इगो हर्ट होत होता म्हणजे प्रेम तर होत नव्हतं पण इगो जास्त हर्ट होत होता कसं शक्य आहे यार मला कोणी रिजेक्ट कसं करू शकतं. मला मी एक मॉडेल आहे, एक थोडा इगो असतो ना मुलींचा आणि त्याच्यामुळे तर ते ममाज बॉय होते एकदम. ते बोलायचे नाही मम्मी नाही बोलते तर मी काहीच नाही करू शकत, आय एम सॉरी. आणि मी खूप रडायची की मला मी माझ्या मम्मीजवळ रडायची मम्मी मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं कारण की सगळे पाहुणे मीच रिजेक्ट केलेत, मला कोणी रिजेक्ट नाही केलं अजून. आणि ते पुन्हा यायचे पुन्हा जायचे पुन्हा यायचे पुन्हा जायचे. मग त्या दरम्यान आमचे माझं त्यांच्यावर प्रेम झालं की यार हे माझ्यासाठी थांबतायत, त्यांना मी आवडली आहे कुठेतरी, हे त्यांच्या मम्मीला म्हणवतायत कन्व्हिन्स करतायत. मग शेवटी मी आईंना फोन केला डायरेक्ट, म्हणलं आई काय प्रॉब्लेम आहे, त्यांना मी पसंद आहे, मला ते पसंद आहे, माझ्या घरच्यांना पसंद आहे. मी डायरेक्ट फोन केला, ते म्हणे की तू मॉडेलिंग करतेस आणि तुझा देवावर विश्वास नसला, मग माझा तर आहे देवावर विश्वास, तर तू माझा देव करशील का? मी म्हणे मी तुमचं सगळं करेन. डायरेक्ट बोलली मी तुमचं सगळं करेन आणि मॉडेलिंग म्हणलं तुम्ही माझं पेज बघा जाऊन, प्लीज मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा माझं इंस्टाग्रामचं पेज बघा, त्याच्यावर तुम्हाला साडी व्यतिरिक्त किंवा ज्वेलरी. मी असं नाही म्हणत की मी इन फ्युचर दुसऱ्या कुठल्या शॉर्ट्स घालून करणार नाही कारण की का खोटं बोलून लग्न करू ना, मला जर एखादी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी करेन नक्कीच. हा पण तुम्ही पेज बघा, तुम्हाला कुठेही वाईट वाटणार नाही आणि ब्रँड व्यतिरिक्त मी काहीही केलं नाही, मी कुठलंही लोकल काम करत नाही हे तुम्ही नक्की बघाल. आणि त्यांनी माझं पेज बघितलं जाऊन फेसबुक घेतले इन्स्टा आणि ते हॅपी झाले की वा इथे खूप सुंदर आहे आणि ज्वेलरी किती छान. मग त्यांचं टॉपिकच चेंज झालं, ही ज्वेलरी कुठे भेटली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, बापरे. मग त्यानंतर आजपर्यंत त्या दिवशीपासून आम्ही सास आणि सुना आहोत, म्हणजे सासू सुना नाही आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत आणि आम्ही रोज एक एक तास फोनवर बोलतो.
0: क्या बात,
1: लग्नाबद्दल तर माझ्या नवऱ्याशी पण एवढा वेळ नाही बोलली तेवढा मी माझ्या सासू बरोबर फोनवर बोलते आणि माझा नवरा शॉक असतो की तुम्ही नक्की एवढं बोलता काय. तर आम्ही कपड्यांबद्दल ज्वेलरीबद्दल त्यांनाही आवडतात मलाही आवडतात तर तेच बोलत असतो. दोन तीन शोजला त्या आलेल्या पण माझ्यासोबत आणि त्या आता खूप सपोर्ट करतात आणि शो असेल तर मला इव्हन बोलतात असं रेडी हो तसं हो रेडी हो म्हणजे आता तर खूप छान सपोर्ट आहे. पण ह्या सर्व मागे मी त्यांना शेवटी योगेशलाच पकडेन की त्यांनी खूप ट्राय केलं त्यांच्या मम्मीला म्हणण्यासाठी शेवटी आमचं लग्न झालं.
0: क्या बात है, सो क्यूट. इट्स नॉट जस्ट अरेंज मॅरेज, इट्स अरेंज लव. सो नाईस, म्हणजे कन्व्हिन्स करता येणं म्हणजे हे फील्ड वाईट नाहीये किंवा मी करत असलेलं काम मला माहितीये की मी खूप चांगलं काम करते किंवा मला माहितीये की याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. हे कन्व्हिन्स करवणं म्हणजे एखाद्याला समजावून सांगणं पण एक मोठी गोष्ट आहे आणि जी तो करून दाखवली मला असं वाटतं.
1: पण आम्ही कुठले चुकीचे पाऊल नाही उचलले.
0: सो हे इम्पॉर्टंट आहे आणि मला खरंच म्हणजे स्वातीच्या सासरकडचे लोक असतील माहेरचे लोक असतील खरंच थँक्यू सो मच. त्यांना मी थँक्यू म्हणेन एक मुलगी म्हणून कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलींच्या पॅशन्स ज्या आहेत ना त्या कुठेतरी स्टॉप होतात लग्नानंतर आणि टचवूड तुझ्या बाबतीमध्ये तुझे इनलॉज इतके प्रेमळ आहेत आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह आणि जर अशी फॅमिली असेल प्रत्येक मुलीला मिळाली तर मुलगी माहेरचं नाही सासरचं नाही स्वतः बरोबर त्या सगळ्यांना ती पुढे घेऊन जाते.
1: बरोबर.
0: सो त्यामुळे हा पॉझिटिव्ह विचार तुझे इनलॉज पण करतायत तुझे मम्माकडच्या आईकडचे पण करतायत त्यामुळे खरंच टचवूड आणि हे असंच राहू दे. स्वाती आपल्या गप्पा मला असं वाटतं संपणाऱ्या नाहीये पण या व्यतिरिक्त तू मेकअप आर्टिस्ट एक सलॉन चालवतीयस मेकअप आर्टिस्ट आहेस ह्या सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करतेयस हे सगळं परत मॅरिड लाईफ पण तू हँडल करतेयस काही लग्नाला जास्त दिवस झाले नाही हार्डली एक वर्ष वगैरे. सो हे सगळं करत असताना कसा म्हणजे बॅलन्स कसा
1: साधतोस? तू जसंच मला बोललीस की तू हे करते ते करते मला एक माझा किस्सा आठवला की जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट होतीस मी माझं सलॉन होतं म्हणून आणि मी माझ्या स्टाफकडनं शिकलीये हे मला सांगायचंय की अगोदर मी बिझनेस टाकला आणि नंतर मी शिकली आणि त्यानंतर मी ऑर्डर्स घ्यायला लागली ब्राईड वगैरे मॉडेल्स घ्यायला लागली आणि त्यानंतर मी मला असं वाटलं की मी प्रत्येक गोष्ट इगोवर घेऊन करते. इगोवर लाईक म्हणजे यार हिला चार्जेस विचारले 50,000 तिला चार्जेस विचारले 25,000 अरे जस्ट मेकअप माहिती खूप मेहनत आहे आता जेव्हा स्वतः करते तेव्हा कळतं पण असं वाटलं की यार मला का नाही येते का नाही शिकू शकत आहे मी एवढं काय आहे त्यात असं बघून बघून बघून बघून करून करून मी शिकली. नंतर मी फॅशन डिझायनिंग कडे वळली थोडस की मी माझ्या लग्नाचे सगळे आउटफिट स्वतः क्रिएट म्हणजे केलेले आहे डिझाईन स्वतः केलेले आणि तिकडे तासन तास जाऊन मी डिझायनरकडे उभी राहिलेली आहे त्या आउटफिटसाठी की हे असेच पाहिजेत ते तसेच पाहिजेत इथे इथे तिथे काही मला नकोय आणि ते मी स्वतः डिझाईन केलेत म्हणून मी तर त्यावेळी माझे वडील एकच शब्द बोलले होते की लोकांसाठी तरी काहीतरी ठेव. आणि मला इतकं हसायला आलेलं सगळंच तुला करायचंय जरा थांब आता लग्नाच्या वेळी म्हणजे उद्या माझं लग्न आणि आजपर्यंत मी काम करत होती आणि त्यामुळे मग अशीच मी अजूनही मला काही असं वाटेल की हे मला का नाही येते तुझी चेअर सांभाळा
0: चालेल
1: सारखं अँकर होणं नाहीये आता म्हणजे मला लगेच असं वाटेल की का नाही करू शकत मी अँकरिंग मी करू शकते आणि मी लगेच एखादा शो तरी होस्ट करणं नक्की मी ट्राय करेन म्हणजे मी अशीच आहे नवीन नवीन गोष्टी शिकणं खूप आवडतं मला मग ते काहीही असू दे छोट्यातली छोटं किंवा मोठ्यातली मोठं मला खूप आवडतात गोष्टी शिकायला म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकली आणि आज कुठेही मला मेकअप असायला दुसऱ्यांकडे जायची गरज नाही ड्रेस स्टिच करायला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाहीये कशासाठीच नाही मी माझे पूर्ण फॅमिली आणि मी स्वतःवरच डिपेंड आहे.
0: क्या बात आहे. सो मला हेच सांगायचं आहे की वाट बघू नका कुठल्याही गोष्टीची आणि एखादी गोष्ट करावीशी वाटली मनात आलं शिका करा आणि छान मोकळे व्हा मी असं म्हणेन. तर ही अशी मोकळ्या स्वभावाची पण तितकी जिद्दी असणारी

0: आधीच आपल्यासोबत जोडली गेली होती. सो आता खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह आहेस, अशीच पॉझिटिव्ह राहा आणि पुढेही काम करत राहा आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी कायम शिकत राहा. त्यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा. आणि श्रोते हो, खरं तर कप्पांचा सिलसिला न संपणारा होता, पण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण स्वाती सोनावणेसोबत छान गप्पा मारल्या. मॉडेलिंग क्षेत्र आणि त्याचबरोबर तिच्या आवडीचे इतर क्षेत्र यामध्ये ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स करते, फॅमिली सांभाळत एक लग्न झालेली स्त्री सुद्धा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान मॅनेज करून स्वतःला एका यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जाऊ शकते, याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती आज आपल्यासोबत होती. कितीही प्रॉब्लेम्स आले, कितीही अप्स अँड डाऊन्स आले, तरीही न हारता, न डगमगता, जिद्दीने कशा त्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो हे तुम्हाला स्वातीच्या प्रत्येक बोलण्यामध्ये समजलं असेल. तर स्वातीसोबतच्या या गप्पा, हा गप्पांचा सिलसिला तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999399. आणि याच नोटवरती मी स्वातीसोबत तुमच्या रजा घेते. स्वाती पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच तू आज इकडे आलीस आणि तुझ्या अनुभवातून आम्हाला सगळ्यांना खूप शिकायला मिळालं.
1: हो नक्कीच, आणि मी पण थँक्यू म्हणेन. माझी फेवरेट लहानपणापासून तुला ऐकते मी आणि ऐकून ऐकून इथपर्यंत, मीन्स इच्छा होतीच इथे येऊन, पण असं विचार नव्हता केला कधी येईन आणि कधी इतकी मोठी ह्या चेअरवर बसणे इतकी होईन. आणि आचार्य 90 FM पण खूप खूप खूप थँक्यू म्हणेन मनापासून की मला इतकं तुम्ही केपेबल समजलं की मी इकडे येऊन तुमच्याशी संवाद साधेन. तर थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद.
0: तर श्रोते हो, याच नोट वरती मी आरजे कोमल स्वातीसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: करणार आहे ते म्हणजे आपल्या ज्या ॲप्टिट्यूड टेस्ट असतात की आपण स्पर्धा परीक्षा ज्यांना आपण म्हणतो त्याविषयी आज आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहे. त्यामध्ये जे ई एन ई ई टी एम एस सी आय टी ह्या सगळ्या परीक्षा येतात, तर सरांकडनं थोडं जाणून घेऊया की स्पर्धा परीक्षा म्हटलं की मुलांना फार असं म्हणजे बऱ्याच वर्ष मला वाटतं हल्ली तर मुलं 8वी 10वी 10वीपासून तयारी सुरू करतात, तर नेमकी परीक्षांची तयारी त्यांनी केव्हापासून सुरू केली पाहिजे?
1: आत्ताचं जग हे स्पर्धात्मक जग आहे आणि मी सांगत असतो जरी आजचं जग हे स्पर्धात्मक जग असलं तरीही प्रत्येकासाठी इथे संधी आहे. त्यामुळे एखाद्या स्पर्धेच्या परीक्षेमध्ये आपण आपल्याला अपयश मिळालं म्हणून आपल्यासाठी सर्व जे द्वार आहेत ते बंद झालेत असं काही नाही आहे. आपल्यासाठी सर्वांसाठी मुबलक संधी उपलब्ध आहेत आणि असंही नाही आहे की एखाद्या स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही यशस्वी झालात आणि एखाद्या नामांकित कॉलेजेसमध्ये किंवा विद्यापीठामध्ये तुम्हाला तिथे प्रवेश मिळाला म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असंही नाही. कारण अनेक अशी उदाहरणं आहेत जी अशा नामांकित विद्यापीठांमध्ये कधी गेले नव्हते पण तरीही ते यशस्वी आहेत. आणि अनेक अशीही उदाहरणं आहेत की जे स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी झाले त्यांनी दुसरा एखादा विषय निवडला आणि ते विषयामध्ये पुढे जाऊन त्यांना भौगोलिक यश प्राप्त झालेलं आहे. मूळ मुद्द्याकडे येऊया की आपल्याकडे एम एच सी ई टी आहे, त्यानंतर नीट आहे, जेई आहे, जेई ऍडव्हान्स आहे, या पद्धतीच्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत. या मुख्यत्वे विज्ञान या शाखेची निगडीत आहे. म्हणजे सर्वप्रथम मी येतो नीटकडे की जी जर एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकल सायन्समध्ये करिअर करायचं असेल म्हणजे डॉक्टर थोडक्यात डॉक्टर ही पदवी जर निवडायची असेल वैद्यकीय क्षेत्र ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर त्याला डॉक्टर म्हणून जायचं असेल तर त्याला नीट ही परीक्षा देणं अनिवार्य आणि नीट परीक्षेच बरोबर त्याला त्याची 11वी 12वीचं जे त्याचा अभ्यास आहे तेही करून त्याच्यामध्येही 75% मिळवणं त्याला अनिवार्य आहे. तर दोघांचीही जी ऍग्रीगेट आहे ती पकडून मग त्याला त्यावेळीच्या क्रमवारीप्रमाणे त्याला वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये जे मेडिकल सायन्समध्ये पण वेगवेगळ्या स्ट्रीम आहेत. जसं आपल्याला माहीत असलेली स्ट्रीम फक्त MBBS आहे तसं नाहीये. MBBSच्या व्यतिरिक्त BAMS आहे म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आपण त्याला म्हणू, BHMS आहे होमिओपॅथिक डॉक्टर आहे, त्याच्या पुढेही जाऊ BUMS आहे म्हणजे युनानी, जसं आयुर्वेदिक पद्धती आहे तसं युनानी पद्धत ही देखील आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन व्हेटिनरी सायन्स म्हणजे पशुवैद्यकीय शास्त्र जे आहे तेही उपलब्ध आहे आणि ऍग्रिकल्चर हे देखील आज याच्या मार्फत येतं, फार्मसी हे पण त्याच्या अंडर घेतं. तर असे अनेक पर्याय विदिन नीटच्या अनुषंगाने त्याला उपलब्ध होतात. आता आयुष मंत्रालय जे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली आल्यावरती आयुष मंत्रालयाची स्थापना केली म्हणजे ज्याच्यात आयुर्वेदिक युनानी या सर्वांना अल्टरनेट सायन्सलाही चांगला दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत ह्यांच्यामध्ये पण वाढ झालेली आहे काही प्रमाणात आणि त्यालाही आंतरराष्ट्रीय पातळीवर कोविड नंतर विशेष करून कोविड नंतर आयुर्वेदिक शास्त्राला होमिओपॅथिक शास्त्राला प्रचंड मोठी मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आता आहे. तसंच आपण बघितलं तर आता आपली जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईल बदललेली आहे त्यामुळे प्रत्येक जण आता पेट पॅरेंटी आहे. तर त्या अनुषंगाने पेट क्लिनिक्स पेट सलोन्स हेही आलेले आहेत. तर वेट सायन्सलाही तेवढाच डिमांड आहे. गौशाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर येत आहे. इथे प्रत्येक ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज असतेच. तर त्या सायन्सलाही फार मोठ्या प्रमाणात आता आहे. पण हे सगळ्यांना जाण्यासाठी तुम्हाला नीट देणं अनिवार्य आहे. तर नीट ही परीक्षा जर तुम्ही त्याची तयारी 11वी 12वीपासून सुरुवात केली 2 वर्ष तर तुम्ही ती यशस्वीरित्या करू शकता. नीट मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे एखादा प्रश्न 5 मार्काचा असेल आणि तो तुम्ही

0: चुकीचा
1: सोडवला
0: तर तुम्हाला सॉरी 4 मार्काचा प्रश्न असतो आणि जर तुम्ही तो चुकीचा सोडवला तर 5 मार्क म्हणजे 1 निगेटिव्ह मार्क आणि 4 मार्क तसं निगेटिव्ह मार्किंग आहे. तर एवढी ती म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये तयारी तुम्हाला किमान 3 ते 4 तास दिवसाला अभ्यास करणं गरजेचं आहे तुमच्या कॉलेजच्या अभ्यासाबरोबर. म्हणून अनेक अशा संस्था आहेत की ज्यांनी म्हणजे त्याला आपण कोचिंग इन्स्टिट्यूशन, उदाहरणार्थ मी जिथे असोसिएटेड आहे नेक्जन्स कॉलेज अकॅडमी, तिथे इंटिग्रेटेड कोर्सेस देखील आहेत, कॉलेज बरोबर इंटिग्रेटेड कोर्सेस तिथे उपलब्ध आहेत 11वी 12वी साठी. म्हणजे तुमचा अभ्यासाचा वेळ तुम्हाला जास्त मिळतो, कॉलेजमध्ये तुम्ही परीक्षेला येऊ शकता असं ते एक गणित आहे. त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलं जर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये जायचं असेल तर इंजिनिअरिंग साठी तुम्हाला MHT CET म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी CET परीक्षा आहे त्याच्यामध्ये फायदा असा आहे की 85% सीट जे आहेत ते महाराष्ट्राचं डोमिसाईल असलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत आणि 15% सीट फक्त जे राष्ट्रीय पातळीवरती AIR मध्ये टॉप 15 येणार आहे त्यांच्यासाठी आहेत. तर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीमध्ये फार मोठी संधी त्याच्यामुळे प्राप्त होते. फरक असा आहे की जर तुम्हाला नीट द्यायची असेल तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे 3 विषय घेणं अनिवार्य आहे आणि जर तुम्हाला अभियांत्रिकीमध्ये जायचं असेल म्हणजे MHT CET मध्ये जायचं असेल IIT JEE नीट मध्ये याच्यामध्ये IIT JEE ऍडव्हान्स वगैरे मध्ये जायचं असेल तर तुम्हाला PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स गणित घेणं अनिवार्य. जर तुम्हाला मेडिकल सायन्स मध्ये असेल तर बायोलॉजी घेतलंच पाहिजे. तर जसं तुम्हाला अभियांत्रिकीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला गणित घेणं अनिवार्य आहे. हा एक मुबलक फरक आहे. काही असे अपवाद विद्यार्थी देखील आहेत की ज्यांनी दोन्ही परीक्षा दिलेल्या आहेत पण माझं जे एक मेंटॉर म्हणून एक ऍडवाइस विद्यार्थ्यांना असेल की तुमचा करिअरचा मार्ग निवडताना एका गोष्टीवर फोकस असणं फार गरजेचं आहे. तुमच्या पालकांची किंवा तुमची मनस्थिती तशी असेल की तुम्ही दोन्ही याचा अभ्यास करू शकत असाल तर मात्र तुम्ही तो या निवडावा, अन्यथा तो निवडू नये. अनेक वेळा मला असाही प्रश्न येतो की सर एप्रिल मे मध्ये साधारणपणे या परीक्षा असतात तर आम्हाला जर समजा 12वीमध्ये तेवढेसे गुण नाही मिळाले किंवा नीटमध्ये किंवा MHET मध्ये किंवा IIT JEE मध्ये थोडक्याने जर आमचा क्रमांक गेला असेल तर आम्ही 1 वर्षाचा गॅप घ्यावा का. तर मी त्या विद्यार्थ्यांना कधीही असं ऍडवाईस देतो की जर थोड्या प्रमाणाने जर तुमचा जर क्रमांक गेला असेल तर तुम्ही निश्चित तो पर्याय निवडावा. नाहीतर जर तुम्हाला दुसऱ्या जे स्ट्रीम्स आहेत जसं मी सांगितलं MHET मध्ये तुम्हाला 85% महाराष्ट्र डोमिसाईल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते आहे, त्यामुळे तुम्हाला अनेक इथे अभियांत्रिकी कॉलेजेसमध्ये सीट मिळतील. जसे VJTI अभियांत्रिकी विद्यालय आहे ते फार चांगल्या दर्जाचं आहे, विद्यावर्धिनी आहे वसईतलं, हे असे अनेक अभियांत्रिकी विद्यालय आहेत. त्याच्यानंतर आपण ज्या समूहात बसलेलो आहोत आचार्य समूहामध्ये आपल्याकडे आर्किटेक्चरल कॉलेज BArch जरी करायचं असेल तरी या परीक्षा देणं त्याला अनिवार्य आहे. तर BArch मध्येही त्याला जर सीट घ्यायची असेल तर ही परीक्षा स्पर्धात्मक परीक्षा देणं त्याला गरजेचं आहे. पण BArch मध्ये मी असं म्हणेन जर तुमचा कल विज्ञानासोबतच तुमचा कल जर असेल, जर तुम्हाला कलेचं थोडं चांगलं ज्ञान असेल, तुमची जर चित्रकला किंवा तुमचं व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग असेल तर BArch मध्ये तुम्ही नक्की यावं. विज्ञान आणि कलेचं संगम असणारं म्हणजे हे वास्तुविशारद आपण त्यांना म्हणतो आर्किटेक्टला मराठीमध्ये, तर तेही सीट्स तुम्हाला तोही करिअर ऑप्शन एकदम चांगला आहे. कारण जसं शहर वाढत आहे, जसं जीवनशैली वाढत आहे, शहरात जसा जनसंख्या वाढते तर राहण्याचे संकुल देखील वाढत चाललेले आहेत अनेक ठिकाणी, तर ह्याच्यामध्येही मुबलक संधी आहे.
1: माझंच उदाहरण घ्यायचं असेल तर मॅथमॅटिक्स आपण स्कोरिंग म्हणतो म्हणून आपण PCMB घ्यायला जातो. मग ते फायदेशीर आहे की काय, म्हणजे कधी पण मॅथमॅटिक्स एक पूरक विषय ठरतो ना
0: आपल्याकडे.
1: आणि दुसरा विचार हा असतो त्यामागे की आपण सायन्सलाही जाऊ शकतो किंवा ह्यालाही जाऊ शकतो इंजिनिअरिंगला असं.
0: आता आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे 4 वेगवेगळे बोर्ड्स आहेत. मी गेल्या कार्यक्रमात पण म्हटलं होतं CBSE आहे, IGCSE आहे, ICSE आहे आणि SSE बोर्ड आहे. आता नवीन येणाऱ्या धोरणाप्रमाणे SSE बोर्ड आणि CBSE चं कॉम्बिनेशन करून फक्त सीबीएसई ठेवायचं असं म्हणजे एक धोरण ते पण धोरण येणार आहे थोड्या दिवसामध्ये. आपण त्याची वाट पाहूया कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आहे वगैरे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर गणित हा पर्याय काही बोर्ड्सना उपलब्ध आहे की बेसिक आणि ऍडव्हान्स. जर तुम्हाला ऍडव्हान्स घ्यायचं नसेल तर तुम्ही बेसिक गणित घेऊ शकता किंवा गणित ऑप्शनला टाकून तुम्ही इतर विषयही घेऊ शकता. पण माझी ऍडवाईस नेहमी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना असते की गणित नुसतं विषय म्हणून घेऊ नये, स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून. तर गणित हे तुमच्या जीवनाला आवश्यक आहे. आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, जसं आज मी अर्थशास्त्रामध्ये मी पदवीधर आहे, मॅनेजमेंटचा पदवीधर आहे, तर तिथेही स्टॅटिस्टिक्स होतं, तिथेही गणित असतंच. तर कुठच्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल किंवा तुम्हाला स्वयंरोजगार जरी करायचा असेल उद्या, तर तरी तुम्हाला गणित येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे गणित हे कधी ऑप्शनला टाकू नका. गणित हा विषय सहजासहजी लोकांना आवडत नाही. मीही शाळेत असताना तो विषय मला आवडत नव्हता. पण गणिताची गोडी लागण्यासाठी थोडेफार प्रमाणात पालकांना, थोडेफार प्रमाणात शिक्षकांना, थोडेफार प्रमाणात कोचिंग क्लासेसला आणि विद्यार्थ्याला ह्याचे जर प्रयत्न झाले तर गणिताची गोडी लागते. अच्युत गोडबोले सरांचं गणितावरती पुस्तक आहे गणिती म्हणून, ते शक्यतो या समरच्या ज्या तुमच्या सुट्ट्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणतो त्याच्यामध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला गणिताची गोडी नक्की लागेल असं मला वाटतं. आणि मलाही त्यात पुस्तकावर गणिताची गोडी लागलेली की कॉम्प्लिकेटेड गणिताचे जे थिअरम्स आहेत ते एकदम सिम्प्लिफाय करून एकदम सोप्या भाषेत त्याच्यात एक्सप्लेन केलं. आणि तेच त्याचंच उदाहरण घेऊन मी माझ्या नेक्स्टजन स्कॉलर्स अकॅडमीमध्ये वारंवार विद्यार्थ्यांमध्ये तो गुण टाकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मी सांगत असतो की गणित हे ऑप्शनला टाकू नका. तुम्हाला कुठच्याही क्षेत्रात जायचं असेल गणित टाकू नका. अनेक शाळांमध्ये आता असं आहे की त्यांनी ते ऑप्शनला टाकावं असं विद्यार्थ्यांना पालकला ऍडवाइस असते, कारण त्यांना 100% रिझल्ट दाखवायचा असतो. त्यांना मी काही दोष देत नाही, कारण तो त्यांना दाखवायचाच असतो 100%. प्रत्येकाची इच्छा असते माझ्या शाळेचं नाव, माझ्या संकुलाचं नाव वरती यावं. पण थोडंसं पालकांनी जर एफर्ट्स घेतले, विद्यार्थ्यांनी एफर्ट्स घेतले, चांगले शिक्षक आपल्याकडे आहेत, त्यांना त्याची गोडी लागेल आणि नक्कीच त्यांचं करिअर चांगल्या दिशेला असेल.
1: नक्कीच. एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याबद्दल आपण करिअर मंत्रामध्ये अधिक गोष्टी जाणून घेऊया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्या बरोबर जाणून घेतो आहे ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा यांचं मार्गदर्शन सर आपल्याला करतात. हा सगळा जो दरम्यानचा काळ असतो स्पर्धा परीक्षांचा, तो खूप ताणतणाव दडपण असं घेऊन येतो. म्हणजे पालकांकडनंही दडपण असतं, मुलांना स्वतःचं करिअरच्या दृष्टीने दडपण आलेलं असतं आणि सामाजिकदृष्ट्या म्हणजे आपले नातेवाईक शेजारी पाजारी हे सगळं जे स्ट्रेस मॅनेजमेंट आपण म्हणतो, कारण स्ट्रेस मॅनेजमेंट हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे, तर त्याविषयी थोडं तुम्ही सांगाल आणि मग आपण पुढे जाऊ.
0: मी सर्वप्रथम पालकांना कधीही सांगतो की तुम्ही एक करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट घ्या. तुम्ही करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट घ्या, मी तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड करू शकतो कशा पद्धतीची करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट. करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट तुम्ही साधारणपणे 8वीमध्ये घ्या, 8वी 9वीच्या दरम्यान. 8वी जर तुम्हाला फार लवकर वाटत असेल 9वीच्या दरम्यान घ्या, ते तुमच्यावरती आहे. पण जेवढा लवकर तुम्ही तुमचा ऍप्टिट्यूड आपल्या विद्यार्थ्याचा कळेल, आपल्या पालकांना कळेल की आपल्या मुलाचा ऍप्टिट्यूड कुठच्या दिशेला आहे, तेवढंच त्यांना सोपं जातं त्याच्या करिअरबद्दल निर्णय घेणं किंवा पुढची जी वाटचाल आहे ती शोधणं फार सोपं जातं. कारण कसं असतं की एखादा विद्यार्थी जरी एका पर्टिक्युलर विषयामध्ये हुशार असेल तरी तो उद्या त्या व्यवसायातच प्राविण्य मिळवेल असा काही खात्रीशीर कोणालाही सांगता येईल. पण ऍप्टिट्यूडनी एक साधारणपणे आपल्याला कळ दिसतो की त्याचा कल कुठच्या दिशेला आहे. गणितामध्ये चांगला आहे, विज्ञानामध्ये चांगला आहे, थोडेसे एफर्ट्स जर टाकले तर ह्याला कुठच्या आपण एखाद्या विभागणीमध्ये ठेवू शकतो. आणि नंतर मग त्याची चॉईस असते की एखादा चांगला विद्यार्थी ज्याचं गणित चांगलं आहे, विज्ञान चांगलं आहे, तो एखादी कलाशाखा देखील निवडू शकतो. कलेशाखेमधील अर्था एखादा प्रावीण्य तो घेऊ शकतो आणि त्याचं करिअर चांगलं बनवू शकतो. उदाहरणात जायचं झालं तर अनेक असे विज्ञान शाखेतले विद्यार्थी आहेत ज्यांनी 5 वर्ष विज्ञानाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि नंतर कायद्याचं 3 वर्ष प्रशिक्षण घेतलं आणि चांगले वकील, चांगले विधिज्ञ म्हणून ते अनेक कोर्टामध्ये काम करत आहेत. कारण विधिज्ञ ही अशी एक पदवी आहे की ज्याला प्रत्येक स्ट्रीमचं किंवा प्रत्येक फॅकल्टी मधलं नॉलेज असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ती सगळ्यांसाठी ओपन आहे आणि त्याच्यासाठी तर म्हणजे जसं जसं आपला समाज पुढे जात चाललाय तसं तसं आपल्याकडच्या केसेसही वाढत चाललाय. त्यामुळे त्या शाखेमध्येही अनेक संधी उपलब्ध आहेत. मी असं विचार करू नका की जर ह्याच्यामध्ये मला यश नाही मिळालं तर मी काय करायचं. जसं तुम्ही स्ट्रेसचं सांगितलं, स्ट्रेस ह्याच्यामुळे आहे की लोकांना या ज्या रेग्युलर स्ट्रीम आहेत याच्या पलीकडे देखील काही जग आहे हे थोड्याफार प्रमाणात अजूनही म्हणजे तेवढासा वाचन नाहीये. तेवढ्यासा म्हणजे रिस्क घेण्यासारखं त्यांची मानसिक किंवा आर्थिक परिस्थिती नाहीये. आणि त्याही पलीकडे मी सांगेन आपलं आजचं जे सामाजिक वातावरण आहे, नेहमी मला डॉक्टर उदय निडगुरकर सरांचं एक वाक्य नेहमी आठवतं. ते नेहमी असं त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगतात की मे वी बी बॉर्न इन टर्बुलंट टाइम्स, जे चायनीज की आपण अशा कालखंडामध्ये जन्माला यावं की जिथे टर्बुलंट टाइम्स आहे, म्हणजे युद्ध चालू आहेत का, तर अशा वेळी आपला मेंदू जो आहे तो एका आवाक्याच्या बाहेरचा विचार करून सक्रिय होतो. त्यामुळे टर्बुलंट टाइम्स मध्ये सगळ्यात जास्त इनोव्हेशन येतात, सगळ्यात जास्त आपल्याला आर्थिक नियोजन कळतं. कारण टर्बुलंट टाइम आहे तर नियोजन कसं करावं ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण टर्बुलंट टाइम्स मध्येच असतं. त्यामुळे मी असं म्हणेन आताचा जो काळ आहे तो थोडासा तसाच आहे, टर्बुलंटच आहे. आता कोविड होऊन 5-6 वर्ष झाली आहेत तरी पण आपण असं समजू शकत नाही की कम्प्लिटली टर्बुलंटच्या बाहेर आहोत. आपण अनेक प्रकारचे युद्ध सुरू आहेत, जागतिक राजकीय युद्ध देखील सुरू आहे. त्यामुळे अनेक पालकांच्या मनातही असं की आता एआयनी एक नवीन सगळ्यांसमोर एक वेगळा प्रकारचं चॅलेंज ठेवलेलं आहे आणि मी सांगतो त्या चॅलेंजमध्येच तुम्हाला संधी आहे, तो शिकण्याचा प्रयत्न करा. आत्ताच मी एका विद्यार्थ्याशी संवाद साधत असताना त्याला मी एक उदाहरण दिलं की गुगलचं पॉमेली एआय नावाचं एक नवीन एआय टूल आलंय. तर जे विद्यार्थी मार्केटिंग या शाखेमध्ये आहेत त्यांनी त्याचा पुरेपूर वापर करावा, त्यांनी त्याचा पुरेपूर अभ्यास करावा. त्यांनी काय होईल, त्यांच्या कामाचा दर्जाही चांगला होईल आणि जो वेळ त्यांना लागतो आहे एखादी गोष्ट करण्यासाठी तो फार कमी वेळात त्यांना जय होईल. पण जर आपण त्याच्यापासून लांब तो आलो की नाही बाबा एआय हे माझ्यासाठी नाही आहे, हे माझ्या ह्याच्यामुळे माझे जॉब जाणार आहेत, या भीतीने जर तुम्ही काम करत राहिलात तर मग तुम्हाला प्रत्येक दरवाजा असं वाटेल की बाबा ह्याच्यातनं मार्गच नाही. मी एक उदाहरण सांगतो, जेव्हा मी शाळेत होतो किंवा कॉलेजला जाणार होतो त्यावेळी कम्प्युटरायझेशन म्हणजे संगणकीकरण जस्ट सुरुवात झालेलं आणि अनेक ठिकाणी अशी चर्चा होती की नाही बाबा आता अनेक जॉब जातील संगणकीकरणामुळे, बँकिंग मध्ये जॉब राहणार नाही. त्याच्यामुळे हा कालाच्या ओघात हे जे विज्ञानाचं प्रगती आहे, विज्ञानाची कास आपण नेहमी धरावी. कारण ही जी प्रगतीची कास आहे, जर विज्ञान तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही कोणत्याही कालामध्ये कालबाह्य होऊ शकत नाही. कारण तुम्ही विज्ञानाची कास धरलेली, तुम्ही ज्ञानाची कास धरलेली आहे, तर तुम्ही कालबाह्य होणार नाही. त्यामुळे स्ट्रेस तुम्हाला कधी येणार की जेव्हा तुम्ही ज्ञान घेत नाही, जेव्हा तुमचा आवाका जो आहे विचारांचा फार छोटा आहे, तुम्ही त्याच्या पलीकडे काही विचार करू शकत नाही, तुम्ही तुमचं वाचन नाही आहे. मेंटल हेल्थ जसं मी सांगतो, मी वारंवार सांगतो की अशा अकॅडमीमध्ये जा जिकडे स्वतः ज्यांनी नीट दिलेले लोक आहेत, जे यशस्वी आहेत, जे स्वतः मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, अशी लोक तुम्हाला तिकडे काहीतरी कोचिंग देत आहेत असं मी वारंवार सगळ्यांना सांगत असतो की अशा कोचिंग मध्ये जा. मी जिथे आहे तिथे IAS ऑफिसर आहेत, मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, सगळे आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने तुम्हाला जास्त त्यांच्याकडनं समजू शकतं, कारण ते ऑलरेडी त्या स्ट्रीम मध्ये आहेत. त्यामुळे त्याचा फायदा घ्या. आणि या पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात आव्हानं आहेतच, पण ती तुम्ही सहज पेलू शकाल एवढी तुमच्या शक्ती येते. मेंटल हेल्थ वरती तुमचं आरोग्य, आपण म्हणताना मराठीत एक म्हण आहे, देह देवाचे मंदिर. आता देह म्हणजे काय, हे जे शरीररूपी देह आहे याला जर मी देऊळ समजत असेल, मंदिर समजत असेल, त्याची काळजी घेणं माझंच काम आहे. ह्याच्यात जर मी कचरा टाकला जंक फूडचा वगैरे, तर हे देहरूपी मंदिर कुठे ना कुठे नष्ट होणार. आणि हेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे की आज ते जंक फूड प्रचंड प्रमाणात आहे, त्यांच्याकडे वेळ नाहीये तेवढासा, त्यामुळे हेल्दी फूड पासून ते लांब चालले आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे ते त्यांच्या ऐन परीक्षेच्या वेळी मुलं विसरतात किंवा सर्दी खोकला ताप पोल्युशन मुळे आज एवढा खोकला वाढलेला आहे सर्वसामान्यांचा, आणि तो एकाला झाला त्याची लगन सगळ्यांना होते, आणि असं होतं की तो विद्यार्थी बिचारा कन्फ्युज होऊन त्याला सगळं येत असून फक्त शारीरिक रित्या त्याला कुठेतरी प्रेशराईजमुळे तो त्याचे गुण जे आहे तो गमावून बसतो. आणि मग आपल्याला लक्षात येतं, अरे जर आपण हे मेंटल हेल्थ किंवा फिजिकल हेल्थ वरती पण लक्ष दिलं असं तर कदाचित ही परिस्थिती उद्भवली नसते. आणि तेव्हा दुःख वाटतं की आपण या विद्यार्थ्यासाठी काही करू शकलो नाही. त्यामुळे मेंटल हेल्थ हा सब्जेक्ट देखील आता मी सगळ्यात करिक्युलम मध्ये सांगितलेला आहे की मेंटल हेल्थ वरती पण तेवढाच भार द्या, फिजिकल हेल्थ वरतीही तेवढा फोकस द्या. आणि अनेक बोर्डांनी आता तो सामील केलेला आहे, फिजिकल एज्युकेशन नुसतं गुणांसाठी नव्हे तर तो ग्रेडिंगचाही सब्जेक्ट आहे आता. तसं आहे
1: नक्कीच. आज खूप म्हणजे मुलांना खूप फायदेशीर आपला हा सेगमेंट ठरेल, कारण आज स्पर्धा परीक्षांना कसं सामोरं जायचं हे मुलांना तुमच्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनातून कळलं. आज तुम्ही करिअर मंत्रमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्व आभार, धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून जाणून घेतलं स्पर्धा परीक्षांबद्दल. आणि आमचा हा पॉडकास्ट किंवा आमचा हा एपिसोड तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा व्यक्त करतो, आणि तुमचा प्रतिसाद तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा, तर आम्ही त्याची वाट पाहू. आणि पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया पुढील करिअर मंत्रच्या सेगमेंटमध्ये. तोवर मी आजय तेजस्विनी आपला निरोप घेते.

0: नमस्कार प्रेक्षक, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले सेलिब्रिटी आहेत मकरंद पाथे. मकरंद, नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM वर. आज सेलिब्रिटी म्हणून मकरंद दादांना आणायचं कारण म्हणजे, अर्थातच आज आपण हा विशेष भाग करतोय, विशेष पॉडकास्ट करतोय, कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण ज्यांनी त्यांचा रोल म्हणजे त्यांचं चरित्र साकारायची भूमिका करायची संधी मकरंद दादांना मिळाली आणि आमच्या ग्रुपमध्ये एक फार अभिमानास्पद गोष्ट घडली. कारण प्रत्येकाचं असं असतं ना की आपण ठाकरे बाळासाहेबांना भेटलो किंवा त्यांच्याबद्दल काही पुस्तक वाचलं किंवा आपल्याला असं, आणि तुम्ही तर चक्क त्यांची भूमिका साकारली आणि ती सुद्धा मोठ्या पडद्यावर, त्यामुळे फार कौतुक आहे तुमचं. आणि खरंच, आणि ते एक मोठं म्हणजे तुमच्या हातून कार्य घडून गेलं, तर त्याबद्दलही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पण एकंदरीतच या निमित्ताने, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचं छोटीशी मुलाखत घ्यायची आहे, म्हणजे सगळ्यात आतापर्यंतचा तुमचा कला प्रवास जाणून घ्यायचा आहे. तर सुरुवात कुठून, अगदी लालबाग परळपासून करूया?
1: चालेल चालेल चालेल ना. लालबाग परळ म्हणजे मी तसं शाळेत असल्यापासूनच नाटकांना वगैरे कामं करत होतो, एकांकिकांमधनं. आणि दादर शबिल्ला शाळा तिकडे तर आविष्कार थिएटर पाहिलेलं आहे, त्यामुळे मी तिकडे अनेक कलाकार मोठे मोठे घडताना पाहिलेले आहेत तिकडे. म्हणजे अगदी नाना पाटेकर, अशोक सराफ सकट, अशोक सतीश कुळेकर, बरेच खरं सुलभाताई, त्यांच्याबरोबर तर मला काम करायची संधी मिळाली. मी लहान होतो शाळेत असताना, तेव्हा सुलभाताईंच्या दुर्गा झाली गौरी या नाटकात काम केलं होतं, त्यामुळे. आणि माझ्या शाळेचे सर होते विलास जोशी, त्यांच्या हाताखाली मला खूप शिकायला मिळालं. त्यांचेच खरं उपकार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे मला अनेक जणांना भेटता आलं. आणि मग ते हळूहळू शाळा, कॉलेज, मग आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, एकांक स्पर्धा, सगळ्या स्पर्धा, अगदी राज्य नाट्य स्पर्धा, आंतरराज्य नाट्य स्पर्धा, हे सगळं करत करत कमर्शियल नाटकाकडे वळलो. पण त्याआधी मधल्या काळामध्ये असं झालं की मला टेक्निकली बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. अर्थात शाळेत असताना आमच्या सरांस, म्हणजे विलास जोशी सरांमुळे लाईट्स ऑपरेट करणं, साऊंड ऑपरेट करणं हे शिकलोच होतो. त्यामुळे नेपथ्य कसं असावं, प्रॉडक्ट आपण प्रॉपर्टीज कशा हँडल कराव्यात, या सगळ्या गोष्टी तेव्हापासूनच आम्हाला शिकवल्या गेल्या होत्या. त्यांनी बाळकड उत्पादलं होतं. त्यानंतर मग बरेच दिग्दर्शक ज्यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली, ते म्हणजे खरंच माझे या क्षेत्रात ते दिग्दर्शक म्हणजे गुरुच आहेत सगळे मला. त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली, अजित भगत असोत, प्रमोद पवार, विजय गोखले, किंवा अगदी म्हणजे इकडे राजन वाघधारे सिरियल साठी वगैरे, यांच्या अशा सगळ्या लोकांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली. त्यामुळे अनेक गोष्टी शिकता आल्या. ऍड एजन्सीज मधनं कामं केली, मी जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला पास आउट झालो. आणि मग नंतर मग आमची ऍड एजन्सी होती मोठ्या भावाची, माझी, माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं.
0: अच्छा, हो.
1: आणि मी 2 वर्ष मला सह्याद्री चॅनलला मोहनच्या हाताखाली 2 वर्ष मला असिस्टंट म्हणून काम करायची संधी मिळाली. अर्थात ते काय म्हणतात त्याला, ते इंटर्नशिप होती माझी ती. त्यानंतर मला तिकडे जॉब काही मिळालं नाही, पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्या निमित्ताने. आणि ते माझा मग तो तसा एक वेगळा प्रवास सुरू झाला होता. मी फोटोग्राफी करत होतो, अनेक वर्ष मी अगदी लग्नाच्या ऑर्डर्स पण केलेले आहेत, अगदी फंक्शन्स पण केली, स्टील फोटोग्राफी केलेली आहे. मग शूटिंग हळूहळू, व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओ एडिटिंग हळूहळू शिकायला लागलो. आणि कॅमेरामन म्हणून मग काम करताना या सगळ्या गोष्टींचा एक उपयोग झाला मला. प्रकाश शिंदे आमचे चित्रपटातले म्हणजे दिग्गज माणूस, की अनेक चित्रपट त्यांनी केले होते, आता कोरोना काळामध्ये ते गेले, तर त्यांच्या हाताखाली मला कॅमेरामन म्हणून काम करायची संधी मिळाली, असिस्टंट म्हणून. हळूहळू सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या, अगदी ट्रॉली ढकलण्यापासून, क्रेन उचलण्यापासून, सगळ्या गोष्टी त्या सगळ्या शिकवल्या त्यांनी. लाईट्स कसे करावेत, चित्रपटाचे लाईट वेगळे कसे असतात, आणि नाटकाचे असं सगळं ते वेगळं त्यांनी मला हे दाखवलं होतं. आणि ते जास्त टेक्निकली शिकायला मिळाले मला, त्याचा उपयोग मला कुठेतरी वेगळ्या ह्याच्यात करता आला. अगदी अभिनय करताना सुद्धा मला लाईट कुठे असावा. आता अशोक हंडे यांच्याकडे मी 25 वर्ष त्यांच्यावर काम करतो, तर त्यांच्या चौरंग म्हणजे त्यांचं जे हे आहे संस्था, त्याच्यातनं आम्ही आझादी 75 आझादी 50 पासून सुरू केलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी अनेक भूमिका करताना त्यांच्या दिग्दर्शनामध्ये सुद्धा मला लाईट्स कसे घ्यावेत हे शिकायला मिळालं. वेगळं कारण कसं आहे की एक नाटक वेगळं असतं आणि असा मोठा शो जो असतो ना की ज्याला आपण मेगा शो म्हणतो की ज्याच्यामध्ये 150 कलाकार आहेत मग त्यात आपण कुठे असणार आणि कशा पद्धतीने आपण लाईट घ्यायचं आणि ते मला शिकायला मिळालं. त्यामुळे टेक्निकली या गोष्टी करता आल्या मला. इवन मी याच्यामध्ये एडिटिंग शिकलो जेव्हा तर त्यामुळे मला साऊंड इंजिनिअरिंगचा एक वेगळा मार्ग मिळाला आणि 5 वर्ष मी बॅनेंट्री कम्युनिकेशन्सला साऊंड इंजिनिअरिंग म्हणून साऊंड इंजिनिअर तिथे म्हणून काम करत होतो. तर तेव्हा सुद्धा मला एक वेगळा अनुभव आला की हे काहीतरी वेगळं फील्ड आहे. मी आवाज बघून कापतो असा तो सगळा प्रवास आहे नाटकातनं सिरियल्समधनं आणि चित्रपटातनं.
0: नक्कीच सर फार अगदी मोजकच बोलतायत पण सरांचा परिचय म्हणजे सगळ्यांना आपल्याला अभिनेते आणि निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेत ते पण तरी सुद्धा सरांचं मेकॅनिकल आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन त्यांनी केलेलं आहे आणि इंटिरियर डिझायनर सुद्धा ते म्हणून काम करत होते. जेडी आर्ट्स ऍडव्हर्टायझिंग आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते स्टुडंट आहेत आणि सरांनी असं सांगितलं सह्याद्री जो चॅनल आहे तिथे ते सहाय्यक कॅमेरामन म्हणून होते. तसंच 5 वर्ष जाहिरात कंपन्यांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि मुख्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि साऊंड इंजिनियर म्हणून बनी एंट्रीमध्ये. नाटकाचा आणि नाटक म्हणजे मराठी हिंदी आणि मालिका तसंच मराठी हिंदी आणि चित्रपट असा त्यांचा खूप मोठा बायोडेटा आहे. म्हणजे वाचायला गेलं तर मला वाटतं हा पूर्ण पॉडकास्ट म्हणजे त्याची वेळ संपेल एवढा त्यांचा मोठा. तरी मला त्यातनं मला अगदी निवडक नाटकांविषयी किंवा निवडक मालिकांविषयी तुम्हाला विचारायचं आहे. पहिली संधी आपल्याला आपण म्हणतो ना की पहिलं व्यावसायिक नाटक तुमच्या वाटेला कुठलं आलं आणि त्याचं तुम्ही सोनं कसं केलं, त्या संधीचं सोनं कसं केलं?
1: मी जस्ट कॉलेजमधून माझी परीक्षा संपून बाहेर पडत होतो. परीक्षा संपली होती जवळपास आणि कॉलेजमध्येच माझे एक सिनियर मित्र होते श्रीगावकर म्हणून. त्यांनी मला विचारलं की काय रे तू इकडे कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये धमाल करतोस, नाट्य प्रवेश केलीस किंवा एकांकत मध्ये कामं केलीस, आता कॉलेजच्या गॅदरिंगला तू गाणी म्हटलीस, मग तुला तू असं सगळं तुझ्या मैत्रिणींसमोर गाणी म्हणतोस, मग मला एखादं गाणं म्हणून दाखव. तर चिडवत होता पण

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास गप्पा मारत असतो. नेहमी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती इथे घेत असतो आणि ही गप्पांची मैफिल जी आहे ती नेहमी छान रंगत असते. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आज कलाक्षेत्रामध्ये कलाक्षेत्राला जे काही आज एक खुलं दालन ओपन झालं, मी असं म्हणेन मोकळं झालेलं आहे आणि कलेला एक वेगळी कलेची परिभाषा निर्माण झालेली आहे. आणि याच कला म्हटलं की त्या बऱ्याच कला असतात. त्यातलीच एक कला म्हणजे माइम आर्टिस्ट. माइम म्हणजेच काय तर चेहऱ्यावरती तुमचे जे एक्सप्रेशन आहे, चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, त्या हावभावातून तुम्ही छान गोष्ट समोरच्या प्रेक्षकांना समजावून सांगत असतात. आणि आज त्याच विषयी आपण एक छान मुलाखत नाही म्हणणार, मी गप्पांची मैफिल करणार आहोत. कारण माइम आर्ट एक असा आर्ट आहे ज्याविषयी माहीत नाही किती बोललं जातंय किंवा किती त्याविषयी लोक ऐकतायत, पण ही कला इतकी सुंदर आहे, इतकी जीवाभावाची आहे ना, की असं म्हणतात की तुम्हाला न म्हणजे शब्द न उच्चारताही तुम्ही बरेच काही त्या कलेच्या माध्यमातून बोलून जाता. आणि आज याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल मुतलिंग सर. कुणाल सरांबद्दल सांगायचं झालं तर कुणाल सर एक अतिशय उत्कृष्ट असे माइम आर्टिस्ट आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणी त्यांनी स्वतःची कला सादर केलेली आहे आणि स्वतःपुरतं न थांबता ते आता या कलेचं शिक्षण सुद्धा देत आहेत. विविध शाळांमध्ये जाऊन विविध जे आहेत सेमिनार त्यांच्या माध्यमातून विविध कॉलेजेसमध्ये जाऊन आणि नवीन कलाकार घडवण्याचा एक त्यांचा जो ध्यास आहे, जो प्रयत्न आहे, तो त्यांचा सध्या सुरू आहे. आणि आपली कला ही केवळ आपल्यापुरती मर्यादित ठेवायची नाही असा जो एक त्यांचा कल आहे तो विशेष करून खूप जास्त भावतो. आणि बऱ्याच अजून गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ज्या मी तुम्हाला उघडता या गप्पांमध्ये सांगेनच. पण कुणाल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: थँक्यू, तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली येण्यासाठी आणि आमच्या कलेबद्दल माहिती आणि थोडस गोष्टी जाणून घेण्याची जी इच्छा आहे. थँक्यू, थँक्यू सो मच.
0: नक्कीच कुणाल सर, माइम आर्ट म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला सुरू केलं की ही कला मी शिकतोय किंवा ही कला मी पुढे घेऊन जाईन, कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि किती वर्षांपासून साधारणपणे किती वर्षांचे असतानाही सुरू केली तुम्ही?
1: मी लहानपणी चार्ली चॅपलिनचे मूवीज बघितलेत तर मला त्यावेळेस झालेलं की अरे यार, हा माणूस खूप काहीतरी छान करतोय आणि हसायला यायचं गोष्टी बघून. मी काही सीन्स मध्ये इमोशनल पण व्हायचो, डोळ्यातून पाणी यायचं. पण त्यावेळेस असं होतं की हे सगळं करणार काय, सराउंडिंग मध्ये समाजात असं होतं की हेच झालं पाहिजे, हेच बनलं पाहिजे मोठाहून. तर त्यावेळेस मी ह्या गोष्टी आतमध्ये ठेवलेल्या. मला IPS ऑफिसर बनायचं होतं पण काही ह्याच्यामुळे मी त्या क्षेत्रात नाही गेलो. तर मी म्हटलं की यार काय करणार, तर हे एक गोष्ट आहे, हे आर्ट फॉर्म आहे, तर मी हे एक्सप्लोअर करू शकतो. मी विचार नव्हता केला की मला हेच व्हायचंय किंवा असंच करायचंय. पण त्यावेळेस स्कूल टाइममध्ये तेवढे टीचर्स अवेलेबल नव्हते किंवा आपल्या इथे जसे डान्स क्लास आहेत किंवा बाकी मार्शल आर्ट

0: अवेलेबल होतात पटकन तसे.
1: तसं हे अवेलेबल नव्हत्या गोष्टी. मग मी मला माहित होतं की कॉलेजेसमध्ये माईम होतं, युथ फेस्टिवल नावाची कल्चरल प्रोग्राम असतो, तर मग मी त्यासाठी रुबियामध्ये ऍडमिशन घेतलं. मला ऍक्च्युली एज्युकेशनसाठी मला ऍडमिशन नव्हतं घ्यायचं होतं तिथे, मला ही फील्ड एक्सप्लोअर करायची होती. तर मी फोक डान्स साठी पण गेलेलो, पण ती टीम फुल होती. तर आणि मी असंच बसलेलो ऑडीमध्ये की आता समोर रिहर्सल चालू आहे, तर प्रशांत सर होते, तर ते म्हणाले की तू बस, कोण जर इंजर्ड झालं तर तुला चान्स मिळेल. आणि मी दोन तीन दिवस जाऊन बसतोय आणि असं की यार मनात असं होतं कोणी पडू नका, पण यार पडलं तर मला चान्स मिळेल. आणि तिथे आमच्या टीचर कॉर्डिनेटर होत्या शमाली मॅम, तर त्या आल्या की क्या कर रहे हो, कुछ नहीं, रुका, चान्स जब मिलेगा. नहीं नहीं, वहां पे माइम तो ये चल रहा है, तो आप चलो ऑडिशन देने. बोलो अरे यार नेकी और पूछ पूछ. अरे मी गेलो, तर 2008-09 ला मी स्टार्ट केलं. मला करायचं होतं आधीच, पण देर आहे दुरुस्त आहे. मग तेव्हा माझी जर्नी चालू झाली तिथून कॉलेजमध्ये. तर माझे पहिले टीचर होते बापीदास, तर ते कॉलेजला त्यावेळेस डिरेक्ट करायला यायचे माईम. तर मग तिथून जे सुरू झालं ते आजपर्यंत मी ह्याच फील्डमध्ये काम करतो.
0: क्या बात आहे. म्हणजेच मी इथे फक्त एकच म्हणेन की पॅशनला प्रोफेशन बनवता आलं पाहिजे, आणि कदाचित तुम्ही तेच केलंय. बऱ्याच वेळेला असं होतं की सर एकतर पॅरेंट्स म्हणत किंवा तुम्ही सुद्धा आता म्हटलात की सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये असं नव्हतं, आणि मग त्यासाठी शिक्षण पूर्ण करायचं होतं किंवा काय. पण मग तुम्ही कलेची वाट धरली, माईम आर्टची वाट धरली की मला माईम आर्टिस्ट व्हायचंय आणि मला त्याच वाटेवर पुढे जायचंय. या वाटेवर पुढे जात असताना नक्कीच आय एम 100% शुअर की बरेच अडथळे आले असतील, कारण एकतर वाट अडथळीची होती, म्हणजे थोडेसे हे होत्या, समस्या तर होत्याच. पण मग या सगळ्यांमध्ये जे तुमचे घरचे आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा जो आपण म्हणतो सो कॉल समाज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातून भक्कमपणे तुम्ही कसे उभे राहिलात की याच फील्डमध्ये करायचंय.
1: नाही, डिफिकल्टीज खूप होत्या त्यावेळेस. आणि खूप जवळचे मित्र पण दूर गेले, घरातल्यांनी पण नंतर बोलणं बंद केलं की आता याला किती समजवणार, की काय करतोय, चेहरा सफेद करून काय होणार, आयुष्य कसं करणार हा. तर खूप जणांनी खूप गोष्टी बोलल्यात, पण मी ना त्याला कधीच असं चुकीच्या अर्थाने कधीच घेतले नाही. तर मी असं होतो मनात, मला माहिती होतं की मला करायचं तर हेच, जर मी आज दुसरं कोणाचं ऐकल्यात गोष्टी आणि मी ते जर करतोय आयुष्यभर आणि एंड ऑफ द माय लाईफ, की मला ज्यावेळेस श्वास सुटणार आहे आणि मी मागे वळून बघितल्यावरती मला ना तो आनंद हवा आहे की. पण जर मला ते नाही मिळालं कोणा तिसऱ्याचं ऐकून किंवा कोणाचं दुसऱ्याचं ऐकून, तर मग ते वेस्ट आहे माझं लाईफ. तर मी म्हटलं की जे काही करायचं ते मी मला विचार करूनच मी करणार आहे, की जे ज्यात माझा इंटरेस्ट आहे तर ते गोष्ट होणार. त्याला एवढा वेळ लागेल किंवा एवढा वेळ लागेल, पण ती गोष्ट होणारच आहे. आणि घरच्यांनी पण सपोर्ट इनडिरेक्टली केला, कारण की त्यांनी मला काहीच बोलले नाही, तो माझ्यासाठी इनडिरेक्ट सपोर्ट होता. हा नाही तर कधी कधी घरातले खूप मागे असतात की नाही हे कर फोर्सफुली, मग गोष्टी करायला लागतात. पण त्या ह्याच्यानी घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला असं असतं होतं की त्यावेळेस की मी त्यावेळेस त्यांना गरज होती, पण मी त्यावेळेस तो सपोर्ट देऊ नाही शकतो हे मला रिअलाइज खूप लेट झालं.
0: बरोबर.
1: पण मी हाच मी माईम मध्येच होतो आणि अजूनही आहे. मला त्या गोष्टींचं काही असं रिग्रेट वाटत नाहीये की यार मी घरच्यांना तेवढा सपोर्ट नाही करू शकलो. माझी मोठी बहीण आहे तर ती आहे, त्याच्यामुळे तिच्यामुळे पण मी थोडासा असा रिलॅक्स आहे की यार मला जे पाहिजे ते मी
0: करतोय. क्या बात आहे. सो म्हणजे मला असं वाटतं की बोलून नसला तिकडेही सपोर्ट बोलून नव्हता, पण तो होता. एक्झॅक्टली. सर खरं तर म्हणजे ही जर्नी तुमची सुरू झाली आणि त्यानंतर तुम्हाला आठवतंय चेहऱ्याला पांढरा रंग लावून तुम्ही केलेला तुमचा पहिला परफॉर्मन्स कुठे होता आणि त्यावेळेच्या तुमच्या त्या आठवणी काय?
1: पहिला परफॉर्मन्स तर कॉलेज मधूनच सुरू झालेला. तर मी कॉलेज आणि त्यावेळेस रुईया कॉलेजमध्ये एलिम्स होते, तर एलिम्स पण मला परफॉर्मन्स आठवतोय. फर्स्ट परफॉर्मन्स माझा तो होता. भीती तर होती, पण माझ्या सरांनी सांगितलेलं की यार आप करो बिंदास, लोग आपको देखने नहीं आ रहे, आप तो इस मास्क के पीछे हो.
0: एक्झॅक्टली.
1: उनको पता नहीं है कौन है. तर मला ते परफॉर्मन्सच्या आधी त्यांनी 10-15 मिनिटं आधी हे बोलले मला ते, आणि मला त्यांना कळत होतं की मी खूप नर्वस, मी पूर्ण असा आणि एसी रूम मध्ये मला घाम आलेला. आणि त्यांनी सांगितलं आणि मी ते फक्त ती गोष्ट लक्षात ठेवली आणि परफॉर्मन्स एकदम असा तुफान करून टाकलेला. आणि तेच नंतर आम्ही फायनल्सला गेलो आणि त्यावेळेस पहिला मी असं खूप मोठ्या ऑडिटोरियम मध्ये आणि खूप ऑडियन्स समोर परफॉर्म केलेलं पहिल्यांदा माईन, आणि कर्टन क्लोज होत होते त्यावेळेस ऑडियन्स उभे राहून क्लॅप करत आहेत, आणि त्याच वेळेस मी स्टेजवर ठरवलं की मला आता काही झालं तरी मी ही फील्ड काय सोडणार नाही, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी या स्टेजमध्ये काम करणार.
0: हे डेडिकेशन मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराने त्याच्या त्याच्या फील्डमध्ये किंवा त्याच्या त्याच्या कलेसाठी ठेवायला हवं, कारण हीच कला आपल्याला खूप पुढे घेऊन जाते आणि आपली कला आपल्याला जगायला शिकवते, जीवन जगायला शिकवते. कारण एखादा कलाकार जो असतो ना, जो मी म्हणेन हाडाचा कलाकार, तो त्या कलेशिवाय राहूच शकत नाही. त्याला एक वेळेस तुम्ही एक वेळेस जेवण देऊ नका, पण त्याला ते कला म्हणजे ते सादर करायला सांगा, तो डेफिनेटली तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने ते ती सादर करेल. गप्पांना सुरुवात तर झाली आहे आणि विषय जो आहे तो हळूहळू अजून रंगतदार बनत चाललाय, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, ब्रेकपूर्वी तुम्हाला एक आयडिया आलीच असेल, कल्पना आली असेल की आज आपण माईम आर्टिस्ट जे आहेत कुणाल सर यांच्यासोबत छान गप्पा मारत आहोत. आणि कुणाल सरांबद्दल अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ते प्रोफेशनल माईम आर्टिस्ट तर आहेत पण सायलेंट स्टोरी टेलर सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या आर्टमधून ते पटकन तुमच्या हृदयाला छान स्पर्श करून येऊ शकतात असं मी म्हणेन. त्या व्यतिरिक्त ऍक्टिंग कोचही आहेत आणि मेंबर ऑफ वर्ल्ड माईम ऑर्गनायझेशन म्हणजे याच्यासोबत सुद्धा जोडले गेलेले आहेत, तिथे सदस्य आहेत. बाकी अजून मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या सरांकडून. पण सर, कला होती त्यात आवड होती, तुम्ही त्यात पाऊल ठेवलं, तुम्ही त्या वाटेवरती ते पाऊल तुमचं पुढे जायला लागलं. पण त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे तुम्ही ठरवलं होतं की आता आयुष्यभर काम करेन तर ते या कलेसाठीच, माईम आर्टिस्ट म्हणूनच काम करेन. पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा म्हणजे हा मोठा प्रश्न आहे, कारण आपल्याला सगळ्या गोष्टींची ढोंग सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. पैशांचा प्रश्न कसा सोडवायचा आणि कसा तुम्ही सोडवलात एक माईम आर्टिस्ट म्हणून?
1: इनिशियली खूप डिफिकल्ट व्हायचं की परफॉर्मन्सेस खूप, म्हणजे असे वर्षातून 2 किंवा 3 परफॉर्मन्स व्हायचे किंवा कुठले कॉलेजेस वगैरे डिरेक्ट करायचं. पण ते कसं युथ फेस्टिवलसाठी हार्डली 2 महिने जर रिहर्सल झाली तर तेवढेच पैसे, मग वर्षभर दुष्काळ 10 महिने, कधी असा पाऊस पडला एखादा परफॉर्मन्स किंवा 2 झाले. मग मी एक दिवस कॉलेजच्या बाहेर बसलेलो, चहा पीत बसलो आणि मग विचार केला की फक्त मी हे करून ह्याच्यासाठी थांबून तर होणार नाहीये, तर मलाच काहीतरी करणं गरजेचं आहे. मी विचार केला की स्कूलमध्ये जाऊन का नाही शिकवू शकत मी ही कला, ही अजूनही लोकांना माहीत नाहीये, तेवढं प्रसिद्ध नाही आहे माईम. मग मी विचार केला की यार मी स्कूलमध्ये जाऊन शिकवतो, मला तिथून ऍटलीस्ट थोडेसे पैसे तरी मिळतील आणि मला फ्री बसायचं नाहीये, कारण की मी एक्सपिरियन्स केलाय खूप की फ्री बसल्यावरती
0: खाली दिमाग
1: खूप, म्हणजे असं तो वाईट नाही म्हणता येणार, ते एकदम विचित्र फिलिंग. आणि ते मी एवढं हे केलं आणि त्याच दरम्यान खूप जण असे दूर निघून गेले, जवळचे मित्र मैत्रिणी हे ते फॅमिली मेंबर्स असे तसे, आणि कोणी नव्हतं त्यावेळेस की ऐकणारा तरी कोणतरी पाहिजे, तुम्ही मला विचारू नका पण कोणी नव्हतं. मी स्वतःशीच बोलायचो त्यावेळेस आणि लोक मला बोलायचे अरे हा काय वेळा झाला वाटतं स्वतःशीच बोलतो, पण आता मी सांगणार कसं यांना की यार
0: मी काय फील करतोय.
1: तर मी असंच एकदा बसलो चहा पीत आणि बडबडत होतो की ठीक आहे यार आता ना मी जाऊन स्कूल्सला अप्रोच करतो, स्कूलमध्ये विचारतो. मग मी स्कूल्समध्ये जाऊन अप्रोच करायला लागलो. मी त्यावेळेस म्हणायचो की अरे फ्री मध्ये करेन मी, मला फक्त हे दाखवायचंय माझी कला काय आहे, ते हे आर्ट फॉर्म असं असं आहे. मग मी खूप साऱ्या स्कूलमध्ये जाऊन, मग कधी कधी शाळेच्या इथे जाऊन प्रिन्सिपल्स केबिनच्या बाहेर थांबा 1.5-2 तास, मॅम नाही भेटल्यात पण ठीक आहे, मी स्माईल ठेवायचो चेहऱ्यावरती की ठीक आहे मी ऍटलीस्ट प्रयत्न करतोय. मग मी त्या गोष्टी मी अराउंड एक वर्ष वगैरे केलं, मग हळूहळू मला स्कूल्स मध्ये काम मिळत गेलं. मग काही वर्षानंतर 2014 एक ठाण्यात आत्मन नावाचं एक स्कूल आहे, तर ते इन्क्लुसिव्ह स्कूल आहे, तर त्या मुलांसाठी मी एक वर्कशॉप आणि एक परफॉर्मन्स केलेला आहे, तर तिथून जरा चांगला रिझल्ट आला. तर मंजुश्री पाटील आहेत डिरेक्टर त्यांच्या, तर त्यांनी सांगितलं की तू आपल्या शाळेत मुलांना शिकव, तर म्हटलं हा मी येत जाईल, नाही नाही फुल टाइम तू शिकव इथे, कारण की त्या मुलांना त्या मुलांमध्ये बदल झाला इथे 15-20 दिवसाच्या वर्कशॉपचा समर कॅम्प मध्ये. तर म्हटलं ठीक आहे. मग माझी तशी जर्नी स्टार्ट झाली, मग मी एक स्कूल मधून माझ्या स्कूल्स माझ्या अजून वाढत गेलं आणि मी त्यावेळेस मला फक्त असं होतं की मला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पैसे पाहिजेत
0: आर्टमध्ये,
1: की मला असं देखावा नकोय की यार मला बघा तुम्ही मी एवढे पैसे कमवते नाही. पण मग नंतर हळूहळू कामं एवढी होत गेली, तर मला आता कधी कधी असं होतं की 1-2-4 दिवस फ्री मिळतात वर्षभर, पण परफॉर्मन्सेस एवढे कंटिन्यू
0: चालू.
1: मी आता शाळेमध्ये पण शिकवतो, मी तोच एक आहे काय म्हणतात त्याला आपल्याला, कारण कन्सिस्टन्सी तिथून येते इकॉनॉमिकली, की मला
0: सोर्स एक
1: सोर्स तोच आहे आणि माझं काम पण चालू राहतं, माझं डोकं पण चाललंय, मी फिजिकली ऍक्टिव्ह पण आहे आणि तिथून पेपर इकॉनॉमिकली गोष्टी येतात आणि तो मी स्मार्ट वर्क त्यावेळेस केलेला, कारण की मला खूप जण आधी पण सिनियर थिएटर मंडळी पण म्हटली काय करणार हे माईम थिएटर माईम करून काय होत नाही, तू असा झोला घेऊन अशी फाटकी चप्पल काय कपडे फाटके घालून फिरशील. तर मी त्या गोष्टी ऐकल्या तर म्हटलं हा ऍक्च्युली बरोबर आहे, पण ठीक आहे मी ह्या गोष्टींमध्ये जरा विचार करू. मग मी म्हटलं की स्कूलमध्ये आपण जाऊया. तशा ह्याच्यानी मग मला एक माझा इन्कम सोर्स तिथून त्यावेळेस
0: बरोबर आहे. म्हटलं ना की कला नाही, म्हणजे जे आहे ते आहे. कारण आर्ट ही कला सांभाळत सांभाळत स्वतःच विचार करून त्याला प्रोफेशन पॅशन सगळ्या गोष्टी हँडल करता येणं हे खूप मोठा टास्क आहे मी असं म्हणेन. आणि मुळात जसं तुम्ही मगाशी म्हणाला जे मला खूप जास्त पटलंय की आपण रिकाम नाही राहू शकत. म्हणजे हा एखाद्या वेळेला एखादा टाइम फ्री नाही मिळाला तरी चालेल, पण कंटिन्यू कामं हवी आहेत आणि सतत बिझी राहायचंय. कारण आपण ते हॅबिट आपल्या शरीराला इतकं लावूनही घेतलेलं आहे. आणि मुळात बिझी म्हणजे काय, कलेसोबत आपण जोडले राहणार आहोत, त्यामुळे कंटाळा तर मुळेच नाहीये.
1: आणि इंटरेस्ट आहे माझा, इंटरेस्ट या फील्ड मध्ये. मला ते कंटाळा किंवा अरे यार राहू दे नंतर असं नाही होत. नाही, मी ट्रॅव्हल करून आलो तरी मी जाणार. जर मला दुसरी काम आहे तर अरे आता टीम पण आहे त्याच्यामुळे, की असं नाही की मी सगळीकडे गेलो पाहिजे.
0: येस, आता आपली प्रॉपर प्रोफेशनल अशी टीम.
1: मी 10-12 वर्षापूर्वी तर मी एकटा एका दिवसात कधी कधी 3-3 स्कूल्स करायचो, कधी कधी 2 स्कूल्स तर असायच्यात. कारण की मी तसंच बांधून ठेवलेलं की यार मला आता एनर्जी आहे ना, तर मला ह्याला युटिलाइज करायचं.
0: बरोबर सर. या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न असा आहे की माइम आर्ट म्हटलं की केवळ आहे ते फेशियल एक्सप्रेशन किंवा आपण असा असा चेहरा घेऊन जात नाही, एक मुखवटा असतो चेहऱ्यावरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम दिसलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा फेस पेंट करता किंवा तो रेड कलर किंवा तो व्हाईट कलर जेव्हा तो अप्लाय केला जातो फेसवरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी पण तितक्याच चांगल्या पद्धतीने करता आल्या पाहिजेत. तर या गोष्टी म्हणजे बऱ्याचदा असंही होत असेल की तुम्हाला एका वेळेला 2-3 ठिकाणी कार्यक्रमासाठी सुद्धा पोहोचायचं आहे आणि मग त्यात तो मेकअप. आणि मी मेकअपच म्हणेन कारण मग तो चेहरा फेस पेंटिंग वगैरे एवढं सगळं त्याच्यामध्ये ते कॅरी करायचं. त्यात मग कधी आउटफिट्स खूप मॅटर करतात की तुम्ही स्टेजवरती असल्यानंतर ह्या तर कपड्यांमध्ये आपण कदाचित म्हणजे काय नाहीच करणार, तर ते आउटफिट मग ह्या सगळ्या गोष्टी आणि ही जी धावपळ असते ही तुम्ही कशी एन्जॉय करता? काही आठवणी किंवा असे काही किस्से तुमच्याकडे
1: खूप
0: भरपूर असतील तसे किस्से?
1: खूप वेळा असं होतं की लाईनअप आहेत परफॉर्मन्सेस, तर आता एक्झाम्पल मी कुठे शो करतोय तर तिथून झाल्यानंतर मग ऑडियन्स येते, मग त्यांच्याशी बोला, लहान मुलं असतात, मग ते फोटो आणि ऑटोग्राफ. आणि मग असं होतं की यार मला ना ते अवॉइड करायला आवडत नाही, स्पेशली लहान मुलांना. कारण की माझा थॉट असा आहे की जर ह्या जो लहान मूल जर माझ्याकडे आलंय की फोटो किंवा एक ऑटोग्राफसाठी, तर त्याचा इंटरेस्ट आहे. मला त्याच्या इंटरेस्टला कट किल नाही करायचंय. मला असं वाटतं नेहमी की हा एक लहान मूल उद्या कोणतरी जगातला मोठा माई माणूस बनू शकतो. आणि माझ्या इग्नोरन्समुळे
0: यू फील बॅड ऑर समथिंग, मग काही पुढे जाऊन त्याला जर तिकडे ते निगेटिव्ह व्हायला वेळ नाही लागणार.
1: मग माझं तेच होतं, मग मी सगळं हे करून मग कधी कधी वेळ नसतो तर मग मी त्याच कॉस्ट्युम मध्ये तसाच मेकअप मध्ये बाहेर गाणी स्पॉट करून घेऊन जातात तिथून दुसऱ्या व्हेन्यू वरती, तिथे फक्त टचअप करून.
0: खरंच आहे,
1: खूप किस्से आहेत ते,
0: खूप म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी. आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा जे लोक भेटायला येतात किंवा विशेषतः तुम्ही लहान मुलांचं सांगितलं, तर हे एक वेगळीच मजा येते. आणि म्हणजे फोटोज काढायला नाही, पण जे लहान मुलं जे इतके क्युरियस असतात या सगळ्या गोष्टींबाबत, ते एक वेगळाच माहोल तयार झालेला असतो.
1: ते बघतात एवढ्या क्यूट डोळ्यांनी आणि असं काही प्रश्न असतात त्यांचे आणि खूप खूप
0: काही असं हात लावायला पण येत
1: असते. खूप मुलांना असं वाटतं की हा माणूस नाहीये, हा कोणतरी वेगळाच, कोण काहीतरी वेगळंच आहे. मग ते असे टच करतात, इथे हात लावतात, मग असं ते एकदा तर हॅट वगैरे काढलेली, तुम्ही खरे आहात. मग मी बोललो, मी बोललो होय मी बोलू शकतो. म्हणता तुम्ही
0: क्या वाटतं म्हणजे एकंदरीत म्हणून. आणि ह्याच गोष्टी आपल्याला खूप प्रेझेंट ठेवतात मला असं वाटतं.
1: आणि माझी एनर्जी लहान मुलांकडूनच मला
0: मिळते.
1: कारण की माझ्या आतमधला पण तो इनर चाइल्ड मी जिवंत ठेवला, त्याच्यामुळे मला ते असं मोठं होण्याची ऍक्टिंग करता येत नाही.
0: ट्रू. खूप मजा येते आणि मला बऱ्याच गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत माइंड आर्ट बद्दल, ज्याला म्हणजे सध्या आपण पाहतोय की वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत त्याविषयी फार बोललंही जात आहे किंवा ते तितक्या लेवलला जाऊन सादरही केले जात आहेत. ती चांगली गोष्ट आहे, नो डाऊट. पण आपलं हे जे माईम आर्ट आहे तेही तितक्याच पद्धतीने लोकांनी त्याला उचललं पाहिजे किंवा डोक्यावर घेतलं पाहिजे यासाठी जो तुमचा अट्टाहास आहे त्यासाठी आता तुम्ही कशा पद्धतीने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे?
1: मी स्कूल्समध्ये ह्यासाठी करतोय काम की आता जास्त लोकांना माहीत नाहीये. पण असं नाहीये की कोणालाच माहीत नाहीये असं काही नाहीये, माहीत आहे. इंडियामध्ये सर्वात जास्त काम आपल्या इंडियातच होतंय माईम या फील्डमध्ये. होय, खरी गोष्ट आहे. बाहेर तेवढं काम होत नाहीये, तिथे सीजन वाईज काम आहे, आपल्या इथे तसं नाहीये. आपण खूप लकी आहोत की आपण भारतात जन्माला आलोय आणि आपण इथे राहतोय. आणि मी खूप लकी आहे की मी इथे काम करतोय. ते स्कूल्समध्ये याच्यासाठी मी काम करतोय की त्या लहान मुलांना त्यांच्या त्या एजमध्ये कळेल इन फ्युचर अजून ते लोक स्प्रेड करणार आहेत त्या गोष्टी. आणि मी स्ट्रीट परफॉर्म पण करतो, मी स्लम्समध्ये जाऊन पण परफॉर्म करतो, सगळीकडे परफॉर्म करतो. मला माझा पर्पज तो आहे की मला स्प्रेड करायचंच आहे माझा आर्ट फॉर्म. तर मला जिथे जमेल तिथे मी जाऊन मी माझी कला सादर करतो. मी विचार नाही करत की ही अशी जागा आहे की ती तशी, ओ वाव किती छान परफॉर्मन्स आहे त्या तिकडे करणार आपण त्या लोकेशन मध्ये, असं काही नाही. माझ्यासाठी शेक्सपियरचं त्यांनी सांगितलेलं द वर्ल्ड इज माय स्टेज, ते मी बिलीव्ह करतो. पण पूर्ण युनिव्हर्स माझ्यासाठी स्टेज आहे, माझा थॉट तो आहे. तर आणि माझा पर्पज आणि माझं ड्रीम होतं की मी जर ह्या फील्डमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो तर मला अजून आर्टिस्ट घडवायचे. तर मग मी स्कूलमध्ये टीम पण आहे आता, तर मुलं तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे तुम्हाला पैसे मिळणार. मी ते सिम्पल ठेवलेलं आहे की तुम्ही जेवढे सेशन्स घेणार तेवढे तुम्ही पैसे घ्या आणि माझ्याकडे तुम्ही बांधून मी कोणाला ठेवणार नाही. दरवाजे आपले दरवाजे उघडेच आहेत, भिंतीच नाहीये. तुम्हाला जेव्हा यायचंय तेव्हा या, जेव्हा जायचंय जायच्या आधी फक्त सांगा म्हणजे शेड्यूल मॅनेज करायचं. आणि माझा पर्पज तोच आहे की आणि मी खूप मुलांना चान्स पण देतो की तुम्ही चला. पण मेहनत खूप आहे या फील्डमध्ये, त्याशिवाय सस्टेन नाही करू शकत.
0: बरोबर सर, जसं आपण एखाद्या नाटकामध्ये म्हणा किंवा एखाद्या चित्रपटामध्ये म्हणा, तुमची डायलॉग डिलिव्हरी खूप मॅटर करते. बरोबर, की एखादा मी डायलॉग बोलले आणि तो डायलॉग मग तो कुठेतरी प्रेक्षकांना आवडतो, दर्शक जे आहेत ते जास्त खुश होतात किंवा काय. पण इकडे काहीच नाहीये, म्हणजे फक्त एक्सप्रेशन आणि चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे तेही आपण वेगवेगळ्या भागांमध्ये दाखवू शकतो. ते कधीतरी हास्यमय असतील, कधी ते खूप सॅड मुमेंट्स असतील, किंवा कधी अजून वेगळ्या प्रकारचे असे विविध असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फेसियल एक्सप्रेशन असतात ते खूप मॅटर करतात. कधी कधी म्हणजे नवीन पिढीला शिकवताना हे कुठे सध्या डिफिकल्ट जात आहे का? कारण आत्ताची जी जनरेशन आहे, जे मोबाईल एडिक्ट जनरेशन आहे आणि कुठेतरी मोबाईलवरती मग पाहतोय की नको नको ते एक्सप्रेशन येत आहेत तिकडे. सो हे आत्ताच्या जनरेशनला आपण आत्ताच विषय काढला की हे पुढच्या जनरेशनला मी पास ऑन करतोय. तर हे फेसियल एक्सप्रेशन शिकणं हे आणि शिकवणं लहान मुलांना आत्ताच्या जनरेशनला ते डिफिकल्ट वाटतंय किंवा काय त्यांच्याकडून कसा हे आहे रिवर्ट
1: एक्सप्रेसिव्ह तेवढं आत्ताची जनरेशन नाहीये. आपल्या वेळेस ह्या गोष्टी नव्हत्या जास्त,
0: मोबाईल
1: फोन किंवा

0: काही गोष्टी बघायच्या म्हणजे टीव्ही पण तेवढ्या तेवढ्या पण आता मुलांचं जसं झालंय की ते एक्सप्रेसिव्ह होत नाहीये, ते सगळं त्याच्यातच चौकटीमध्येच राहिलंय. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे. तर जर मी त्यांना काही परफॉर्म करून दाखवलं तर ते रिएक्ट करतात आणि माझ्यासाठी तेच पाहिजे की मला की त्यांनी थोडं एक्सप्रेस करावं. आणि खूप साऱ्या टेक्निक्स आहेत एक्सरसाइज, त्या थ्रू मग त्यांच्या एक्सरसाइजेस मी अजून एक्सप्रेसिव्ह गोष्टी होतात. आणि फक्त असं नाही की फक्त फेशियल एक्सप्रेशन, आपण पूर्ण बॉडीवरती काम
1: करतो.
0: की मी येऊन इथे असा बसलो आणि हो मला खूप छान वाटतंय एवढं तुम्ही मला बोलवलं नाही, तर मला जर छान वाटतंय तर मला माझं बॉडी
1: पोस्चर
0: जेस्चर, मला माझी स्पाईन वरती काम करणं गरजेचं आहे. कारण स्कूलमध्ये तेच होतं, मुलांची स्पाईनच अशी असते त्याच्यामुळे बॉडीमध्ये एनर्जी येणार नाही, मग काहीच काम आतमध्ये होणार नाही. तर स्पाईन स्ट्रेट ठेवली की ती एनर्जी छान राहते. तर ती याची छोटी ट्रिक आहे की मी त्यांना पहिले सांगतो की सांगत पण नाही, मी सेक्शन करून दाखवतो. ते अपवाप असे असतात काही सगळ्यांचं होत. आता हे तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही पण थोड्या वेळ
1: मी तेच म्हणाले ना, माझंही हे पाहिल्यानंतर मी जरा पटकन असे झाले.
0: कारण की ते अवेअर असणं गरजेचं आहे स्पाईन, कारण की आपली स्पाईन जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण चालू शकतोय. स्पाईन वरती काम,
1: बरोबर
0: माझा फोकस तोच आहे.
1: बॅक कॅमेरा इकडे स्पाईन काम करतोय.
0: होय, तरच एक्सप्रेशन येणार. जर मी असं डाऊन पोझिशन मध्ये तर मी किती हॅपी
1: आहे एक्सप्रेसिव्हच नाही.
0: तर मग ते मुलांसाठी आता डिफिकल्ट आहे सुरुवातीला, कारण की एन्व्हायरमेंट, स्कूल, टेक्नॉलॉजी, त्यांचं अभ्यासाचं प्रेशर. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे वगैरे नाही, ते होत. काही मुलांसाठी खूप डिफिकल्ट असतं की एक्सप्रेस नाहीच करत ते, त्यांचं माय नेचरच तसं आहे. पण माझ्यासाठी त्यांनी ऍटलिस्ट खूप आहे.
1: हो, काहीच न करण्यापेक्षा एक्सप्रेस करायला सुरुवात तरी झाली असेल.
0: आणि मी स्कूलमध्ये मुलांना पण तेच सांगतो की तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवा, स्माईल ठेवा, समोरून कोण दिसलं तर स्माईल करा. तो भले काही विचार करेल त्याला करू द्या, पण तुमचा तो चुकीचा विचार नाही. तुमच्या एका स्माईलमुळे समोरच्याचा जो बॅड मूड असेल किंवा खराब दिवस गेला असेल
1: तो चांगला झाला. दॅट्स ट्रू. सर, या व्यतिरिक्त जसं की आता सांगितलं की तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवताय किंवा या प्रकारचं ट्रेनिंग देताय, आणि ऑफकोर्स मला असं वाटतं त्या मॅडमनी सुद्धा त्याबद्दल कौतुक केलं की 15 दिवसांच्या जर्नीमध्ये मुलांमध्ये त्यांना एक ड्रास्टिक चेंज दिसला. कसा बदल घडतोय मुलांमध्ये म्हणजे हे शिकल्यानंतर? मला असं वाटतंय की फक्त एक ते कला शिकून स्वतःला एक आर्टिस्ट नाही बनवत आहेत, तर एक उत्तम माणूस घडवण्यामध्ये सुद्धा ही कला मला असं वाटतं मदत करत असणार आहे आणि करतीच आहे. कारण जर माझा पॅरेंट्सला एखाद्या वाटत असेल की माझा मुलगा जो एक्सप्रेसिव्ह नाहीये, जो बोलत नाहीये, आणि हे शिकल्यानंतर जो बदल आहे तो कसा आणि काय, आतापर्यंत कशा पालकांनी सुद्धा रिएक्शन किंवा हे केलंय?
0: मला फीडबॅक इनिशियली सुरुवातीला ना पेरेंट्स कडूनच मिळालेला की आमचा मुलगा एका जागेवर बसायचा नाही, म्हणजे हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड, तो एका ठिकाणी बसायला लागलाय. आमची मुलगी एक्सप्रेस करायची नाही कधी, ती एकदम असं रोबोटिक, तिची वॉक पण तशी होती. हा, ती काही महिन्यानंतर एक्सप्रेस करायला लागली, ती हसायला लागली, रिएक्ट करायला लागली. तर मला त्या फीडबॅक मुळे मला कळलं की अरे नाही यार, मी काहीतरी करतोय ना ते छान करतोय, म्हणजे की याचा रिझल्ट येतोय की चेंज येतोय. रिझल्ट म्हणण्यापेक्षा तो चेंज येतोय, पॉझिटिव्ह चेंज. आणि मग जे शिकलेले खूप मोठी व्यक्ती असतात मग ते पण सांगतात की सर होतोय बदल, मग आमचं स्कूल सोडून जाऊ नका तुम्ही, कंटिन्यू करा.
1: आणि
0: माझा एक पर्पज तो पण आहे की एक्सप्रेसिव्ह राहणं गरजेचंच आहे ना, नाहीतर आपण का आलोय ह्या आयुष्यामध्ये, आपल्याला का.
1: बरोबर,
0: जर आपण बोललो नाही आणि न बोलता पण खूप एक्सप्रेस करता
1: येतो. बरोबर, म्हणजे मला काय वाटतंय म्हणजे मस्करीचा पार्ट नाहीये हा, पण फक्त स्टेटस आणि व्हॉट्सअप स्टेटसवर बोलायचं नाही आणि स्टेटसवर खूप काही लिहून टाकायचं त्याच्यापेक्षा हे किती छान आहे मला असं वाटतंय. सो सर खूप छान, पण आज इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर इतक्या वर्षाचे जे काही स्ट्रगल आहे, ऑफकोर्स प्रत्येक आर्टिस्ट या फेज मधून जातोच, तुम्ही सुद्धा त्यातून गेलेला आहात, इतक्या वर्षाची जी काही मेहनत आहे, कष्ट आहे, परिश्रम आहेत, आणि त्यानंतर आता जाऊन एक स्वतः गुरु म्हणून तुम्ही आता अनेकांसमोर उभे राहताय, स्वतःची कला स्वतःकडचं दुसऱ्याला देण्याची ही जी काही वेळ आहे तुमची, आणि ही जी एक स्पेशल फेज आहे, ही तुम्ही कशी एन्जॉय करताय.
0: खूप छान वाटतं. कधी कधी एकटाच मी विचार करतो की मागे बघून बघतो असं मागे वळून
1: काय
0: कसली जर्नी आहे, काय काय कसं किती आपण चढ उतार आले आयुष्यात. पण एकच आहे की तो इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. आपण काही केलं आयुष्यात चांगल्या गोष्टी, आपण चांगल्या गोष्टी जर करतोय तर त्यामध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. जर इंटरेस्ट नसतात नाही असेल किंवा इंटरेस्ट कमी झाला ना तर मग आपल्याला बोर होतं, मग डिप्रेशन येणार, मग मेंटल हेल्थ वरती फोकस जातो. काही नाही, त्याचं तुमचा इंटरेस्ट ग्रो करण्याचंच काम आहे आपलं स्वतःचं. आणि मी पण स्वतःला तेच समजवतो की मला पण कधी कधी होतं की अरे यार नको उद्या मी जरा आराम करतो, होतं मला असं कधी कधी.
1: हो
0: हो, का बोलून
1: मन थकत नसतं तरी शरीर
0: होतं. पण मग मला तेच मी सेकंड थॉट येतो की यार मग कशाला तू या फील्ड मध्ये काम करतो, बंद करून टाक, नको काही करू. मग मी स्वतःला तसंच चॅलेंज करतो की नाही, इंटरेस्ट ग्रो करणंच गरजेचं आहे. अजून माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये काय, कारण की मी आता जर काही म्हणजे असं नाही, मला खूप जणांनी आधीच निगेटिव्ह बोलले आणि मी कधीच कोणाचं काही मनावरती घेत नाही गोष्टी. कोणी चांगलं प्रेस केलं तरी मी असं हवेत नाही जाणार, कोणी काही वाईट बोललं तरी मी असं खचणार नाहीये.
1: कारण
0: की मला थोडा एक्सपिरियन्स आलेला आहे बाहेर फिरून काम करून की काही नाही, आपण फक्त चांगल्या मनाने काम करायचं, बाकीचं सही होगा और काही नाहीये त्याच्यात.
1: हा म्हणजे 100% तुम्ही द्या तुमच्या कलेसाठी आणि तेच तुम्हाला पुढे रिव्हर्ट होत ते
0: तुमच्या मन आपलं क्लीन असेल ना तर आपल्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही.
1: सर यानंतर बऱ्याच म्हणजे हा विषय ना असं मी मगाशी सुरुवातीला म्हटले होते की बऱ्याच गोष्टी येतील आणि ह्या गप्पा संपवणे अशा वाटतील. पण आता मुलाखतीच्या आपल्या गप्प्यांच्या थोड्याशा शेवटाकडे आपण आलेलो आहोत, उत्तरार्धाकडे. सर मगाशी ही विषय झाला की बाकीच्या आर्ट फॉर्मला जेवढी व्हॅल्यू नाही म्हणणार पण जेवढे प्लॅटफॉर्म मिळत आहेत तितकेच माईम आर्टलाही मिळाले पाहिजेत. माईम आर्टिस्टही तितक्याच पद्धतीने पुढे आला पाहिजे. आणि जसा आज इंटर स्कूल असू देत, इंटर कॉलेज असू देत किंवा बाहेरही असू देत, जशा इतर स्पर्धा होत आहेत, इतर कलांसाठी जे माध्यमं दिली जात आहेत तसंच माईम आर्टला मिळावं, तर यासाठी तुम्ही करताय पण बाकीच्यांनीही सगळ्यांनी कशी पावलं उचलली पाहिजेत, काय वाटतंय?
0: स्कूल्समध्ये तर कॉम्पिटिशन माईमचे पण होतात, इंटर स्कूल कॉम्पिटिशनमध्ये. आता माईम खूप साऱ्या स्कूल्समध्ये माईम परफॉर्म होतो, कॉलेजेसमध्ये पण होतं युथ फेस्टिवलला, पण ते तेवढ्या पुरतंच राहतं. पण माझी एक पर्सनल ऑब्झर्वेशन असं आहे ना की आपल्या इथे तेवढं मुलांना ना पेशन्स नाहीयेत, त्याच्यामुळे मुलं आता माझ्याबरोबर पण खूप जण जोडलेली आहेत, येतात एक दोन वर्ष काम करणार की नाही होते मला आता हे वेगळं करायचंय, मी करून बघितलं आता मला हे आलं एक वर्षातच सगळं, मग हे कसं जमणार तुम्हाला? कारण की आर्टिस्ट फार कमी आहेत आमच्या फील्डमध्ये जे प्रोफेशनली काम करणारे की फक्त
1: सिलेक्टिव्ह
0: माईमच करणारे फार कमी. असे मुंबईत आपल्या इथे हजारो आर्टिस्ट आपल्याला अवेलेबल आहेत, पण कोण जॉब करतंय किंवा कोण दुसऱ्या फील्डमध्ये, कोणाचा बिझनेस आहे किंवा कोण पार्ट टाइम आर्टिस्ट, आवड म्हणून ते एक रिझन आहे. अजून दुसरा रिझन काही नाही की मी मला तेच ब्रेक करायचं होते की मी करून दाखवेन. आणि आता काही मुलं आहेत की ते प्रयत्न करतायत की फक्त माईम करण्यासाठी आणि त्यांना काही वर्ष झाले बघतोय, पण ते अजून त्यांना ग्रो करायला अजून थोडासा वेळ जाईल. झालेले असं नाही म्हणणार की ते काही कमी आहेत वगैरे, पण कधी कधी ती इकॉनॉमिकल परिस्थिती असते. आता मी पण फार मोठ्या घरातून नाही आलोय, माझे वडील वर्कर होते तर 2001 कंपनी बंद झाली, माझी बहीण होती त्याच्यामुळे तो सपोर्ट झाला इकॉनॉमिकली, माझे मामा आयएएस ऑफिसर होते त्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींमध्ये स्टेबल करू शकलोय. पण असं नाही की कोण करू शकत नाहीये, माझं फक्त एकच इच्छा आहे की मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून या फील्डमध्ये काम केलं तर इझी आहे. सिम्पल माझा फंडा होता त्यावेळेस पण की ह्या फील्डमध्ये जंगल एम्प्टी आहे, खूप मोजके लायन्स आहेत या जंगलात 2-4 इंडियातले. तर म्हटलं माझ्यासाठी मोकळी जागा आहे, तर म्हटलं मी हे करणार ह्या फील्डमध्ये, ह्या फॉरेस्टमध्ये जाणार. आणि अजूनही इंडियामध्ये एक आपले इंडियन आर्टिस्टची नावं जर ऐकली नसेल तर सांगतो, जोगेश दत्ता आहेत सिनियर आर्टिस्ट, त्यांची अकॅडमी आहे कोलकात्याला. त्याच्यानंतर निरंजन गोस्वामी आहेत, ते पण सिनियर आर्टिस्ट आहेत कोलकात्यातूनच आहेत. आसामचे मोइनुल अख्तर आहेत, हैदराबाद मध्ये माई मधू आहे, आता माई मधू तर फिल्म मध्ये, पण फुल टाइम माईम करणारे खूप कमी जण आहेत. देव कुमार पॉल आहे कोलकात्याला, कोलकाता पहिले टेम्पल होतं माईमचं, तिथे खूपच अजूनही होतं, पण आपल्या इथे त्यावेळेस एवढं नाही व्हायचं, कॉलेजेसमध्येच होत होतं. आता मला त्या दिवशी लास्ट थर्सडे मला एक टीचर, तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले आय थिंक पहिले प्रोफेशनल माईम आर्टिस्ट असाल, तर म्हटलं मी तो विचारच नव्हता केला कधी, पण थँक्यू तुम्ही असं बघितलं. पण गुफी बेंटल होते दूरदर्शनवर, त्यांचं माईम परफॉर्मन्स वगैरे, त्यांचे व्हिडिओ होते पण मी आधी बघितलेले, तर ते एक होते. पण आत्ताच्या 25th century तर करतोय प्रयत्न, पण माझी पण तीच इच्छा आहे की अजून प्रोफेशनल आर्टिस्ट यावे, तर ते आपल्याला दिसून येईल की टीव्हीमध्ये किंवा रियालिटी शोज मध्ये. आणि रियालिटी शोज मध्ये होतात, म्हणजे मी पण पाहिलेले आहेत, मला पण फोन येतात, पण माझा मला मी त्या ह्याच्यात मला जायचं नाहीये, मला ग्राउंड रियालिटी मध्ये काम करायचं आहे. मला ते 4 दिवसाचं फेम
1: म्हणजे फेमचा प्रश्न नाहीये, प्रश्न कला, त्याच्यातून कला किती पुढे जाते किंवा आपल्या ह्याला किती प्लॅटफॉर्म कशा लेवलचा मिळतोय तेही महत्वाचं आहे.
0: आणि मला असं काही ऑडिशनसाठी आले तर मग मी ते देतो, जर मला स्क्रिप्ट आवडली तर, काही प्रिंट असेल किंवा काही मूवीज वगैरे असतात तर ते प्रयत्न आपले चालू असतात की जर आलं तर करायचं. आणि प्लस मी ऍक्टर्सला पण ट्रेन करतो. आणि माईम हा थिएटरचा पाया आहे, अभिनयाचा बेस मानला जातो माईम. तर डायलॉगच्या आधी आपले येतं अंगिक शरीर, अंगिक अभिनयाला म्हणतात. तर जोपर्यंत आपला बेस स्ट्रॉंग नसेल तर आपण चांगले ऍक्टर नाही बनू शकत.
1: एक्झॅक्टली, तुमच्या बॉडी स्ट्रक्चर मधूनच जर तुम्हाला काय सांगायचंय ते जर समजत नसेल किंवा फक्त बोलण्यातून किंवा डायलॉग डिलिव्हरी मधून ते पॉसिबलच नाहीये, त्याबरोबर तुमचे बॉडी स्ट्रक्चर, फेशियल एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि ते इथून येतं. त्यामुळे डेफिनेटली जे थिएटर आर्टिस्ट आहेत मला असं वाटतं त्यांनी सुद्धा या गोष्टी शिकून घ्यायलाच पाहिजे, कारण ज्या वेळेला सरांनी सांगितलं की हा बेस आहे आणि ज्या वेळेला हा बेस पक्का होईल तुमचा, तर मग पुढे इथून पुढे तुम्ही काम करू शकता.
0: आणि चांगले ऍक्टर्स म्हणजे मी एक्झाम्पल हिंदीचं पण हिंदीतले सांगतो, इरफान खान, शाहरुख खान, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी, राजपाल यादव, असे खूप चांगले ऍक्टर्सनी त्यांच्या त्यांच्या टाइममध्ये त्यांनी माईम प्रॅक्टिस केली 2-3 वर्ष. काही ऍक्टर्सला मी पर्सनली भेटल्यावरती पण ते विषय निघाल्यावरती हमने भी किया था क्योंकि जरुरी है, तरच ते आज त्या लेवलला पोहोचलेले आहेत.
1: बरोबर. सो एखाद्या कलाकाराच्या जीवनघटनेमध्ये सुद्धा मला असं वाटतं माईम आर्टचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे. आणि डेफिनेटली सर तुम्ही खूप, म्हणजे मी थँक्स म्हणेन की बरं झालं तुम्ही फुल प्रोफेशनली यामध्ये आलात, कारण जर तुम्ही सुद्धा जर त्यावेळेला जॉबचा ऑप्शन निवडला असता तर कदाचित मग माईम आर्ट ते थोडंसं मागे राहिलं असतं. आणि आज जे सगळे बाल कलाकार घडतायत किंवा तुम्ही घडवताय ते कदाचित कमी प्रमाणामध्ये झालं असतं. सो थँक्स टू यू. आणि मी तुम्ही आल्यापासून एक गोष्ट हेरली आहे आणि कदाचित सगळ्यांनाच कळलं असेल आता त्या युट्यूबवरती ज्यांनी आपला हा इंटरव्ह्यू पाहिलाय, तुमचे डोळे आणि चेहरा प्रचंड बोलका आहे. सो जेन्युइनली की त्यांनी आणि बरं माईम आर्टिस्ट असले तरी ते इतक्या छान संवाद साधतात. सो त्यांनी इतक्या छान आणि अगदी समजेल सोप्या भाषेत अशा सगळ्या गोष्टींचा उलगडा इकडे केला. पण ऑफकोर्स ते जरी बोलत जरी असले तरी बोलताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती ते सगळे एक्सप्रेशन दिसत होते. ओ क्या बात है, क्या बात है. नाही तसं पाहिजे, क्या बात है. खूप सुंदर. आणि सर खरंच पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि असेच खूप कलाकार तुमच्या माध्यमातून घडत राहो आणि आपल्या माईम आर्टला एक वेगळा प्लॅटफॉर्म, अजून मोठ्या दर्जाचा प्लॅटफॉर्म एक पुढे जाऊन मिळो. आणि घराघरात जसं गाणं लोकांना माहिती आहे, जसं नृत्य डान्स लोकांना माहिती आहे, तसंच माईम आर्ट ही कला घराघरांमध्ये तुमच्या मार्फत पोहोचो अशीच इथे इच्छा अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते.
0: थँक्यू, थँक्यू, धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवलं. थँक्यू.
1: आणि खरं तर आता बॅक स्टोरी ही अशी होती की आम्ही सरांसोबत जवळपास या गोष्टीला 1-1.5 वर्ष झालं असेल जेव्हा मी पहिल्यांदा सरांसोबत बोलले की सर इंटरव्ह्यू करायचा आहे. ओके मध्ये मग काही गोष्टी झाल्या, मग इकडे दुसरी कामं, नंतर सर खूप बिझी, मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एक महिन्यापूर्वी बोललो आणि फायनली हा योग आला आणि या सगळ्या गप्पा सगळ्या माझ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत फायनली. सो वी डीड इट.
0: आणि एक गोष्ट मला अजून एक सांगायची आहे, माझा एक मित्र आहे विपुल काळे, तर तो डिरेक्ट करतो माइंड प्ले, क्लिक नावाचा एक प्ले आहे, तर तुम्ही सोशल मीडियावरती सर्च केलं तर तुम्हाला मिळेल, खूप सुंदर प्ले, प्लीज जाऊन एकदा बघा, प्लीज प्लीज प्लीज.
1: डेफिनेटली, शुअर शुअर, वाय नॉट. आणि सर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि श्रोते हो, आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, किंवा जे कोणी कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत, स्कूल गोईंग स्टुडंट्स असतील, किंवा असे कलाकार ज्यांना या कलेमध्ये पुढे जाऊन काही शिकायचं आहे, किंवा या ही कला अंगी करायची आणि पुढे जाऊन त्याच्यावरती काम करायचं असेल, तर डेफिनेटली सर आहेतच. तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती सुद्धा सरांचं पेज आहे. हा सर प्लीज.
0: सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती ना सायलेंट स्टोरी टेलर
1: येस
0: तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला मिळेल, आणि माझं नाव आहे कुणाल मोतलिंग, थोडंसं गुगलवर टाईप केलं तरी नंबर वगैरे सगळं मिळेल.
1: डेफिनेटली. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि श्रोते हो आणि प्रेक्षक हो, ही विशेष मुलाखत, मुलाखत नाही म्हणणार खरं तर गप्पा, ज्यामध्ये आपण माइम आर्ट विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्यात आणि स्वतः माइम आर्टिस्ट कुणाल मोतलिंग सर यांच्यासोबत ही छान गप्पांची मैफिल रंगली. ही गप्पांची मैफिल तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा, आणि त्याचबरोबर

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलचीपूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावत आहेत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काढ्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्यात. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोतेवर, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होते की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशक यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ते आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का.
आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेला असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाहीये, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी. आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साजेस, आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातल्या शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तामिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. तिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेत जमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा हे वाक्य. हा, पिवळ्या घशाची चिमणी जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं. तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. या वर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शोसाठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाऱ्याची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्या, त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं असं वृक्षारोपण आपण करणार आहोत, ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्न साखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्न साखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्न साखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोड आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: हवा बी सपोर्ट टू सिट एकमेकांना सपोर्ट
1: तुम्ही हा एकमेकांकडेच. आणि मध्येच जर असं काही वाटलं की तुम्ही ऑडियन्सला काहीतरी सांगताय तर कॅमेरा बघितलं तरी चालेल, नाही पाहिलं तरी चालेल. ओके रेडी. हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, खरं तर वुमन्स डे जवळ आलेला आहे. वुमन्स डे मला असं वाटतं एक निमित्त आहे, कारण आज आपण पाहायला गेलं तर असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाहीये की जिकडे स्त्रियांनी बाजी मारलेली नाहीये, अगदी कोणतंही क्षेत्र असो. आणि याच निमित्तानं आपण वुमन्स वीक स्पेशल एक खूप छान इंटरव्ह्यूज करत आहोत. त्यामधला आजचा इंटरव्ह्यू हा जास्त स्पेशल आहे, कारण आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्याला घेऊन खूप जास्त क्युरियस असतो. जितकं आपण आपल्या आयुष्यामध्ये मागे काय घडलं, सध्या काय घडतंय, पुढे काय घडणार आहे याला घेऊन जितके आपण एक्सायटेड असतो, एक क्युरियोसिटी आपल्यामध्ये असते, तितकीच क्युरियस आज मी या इंटरव्ह्यूसाठी आहे. सो आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुरुची गौतम मॅडम. सुरुची मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्या स्पिरिच्युअल सायकोलॉजिस्ट आहेत. या व्यतिरिक्त मोर दॅन 3 decades एक्सपिरियन्स त्यांना आहे. जवळपास 25 वर्ष त्याहून अधिक वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रामध्ये आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये अशा घडल्या की त्यांनी अगदी लहान वयामध्ये हा मार्ग निवडला होता. सो त्या व्यतिरिक्त त्या पाम रिडिंग करतात, ऍस्ट्रॉलॉजर आहेत, ग्रँड मास्टर रेके हिलिंग हिलर म्हणून त्या प्रसिद्ध आहेत, टॅरो कार्ड रीडर आहेत, आणि या व्यतिरिक्त त्या उत्तम वक्त्या आहेत. आज सगळ्या पालकांपुढे सो कॉल प्रश्न पडलेला आहे, पॅरेंटिंग कसं करायचं, मुलांवरती संस्कार कसे द्यायचे, धकाधकीच्या आयुष्यामध्ये शांत जीवन कसं जगायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांच्याकडे आहेत, ज्यांनी या सगळ्या प्रश्नांवरती अतिशय छान सोप्या शब्दांमध्ये उत्तरं शोधलेली आहेत, अशा सुरुची मॅडम आपल्यासोबत आहेत. सुरुची मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
0: नमस्कार कोमलजी, तुमचं आणि तुमच्या टीमला. आणि आपण सुरुवात करायचं आधी ओम गणेशाय नमः गणपती बाप्पा मोरया. आपण या वास्तूला, आपण आपल्या आई वडिलांना, गुरुजनांना आणि या युनिव्हर्सला जसं आपण सांगतो ना कायनाता धन्यवाद करू.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद माझा एवढं सुंदर आपण इंट्रोडक्शन दिलं आहे त्याच्याबद्दल आणि आज मला इथे बोलवलंय त्याच्याबद्दल सुद्धा.
1: नक्कीच मॅडम, मी मुलाखतीला सुरुवात मी मुलाखत म्हणणार नाही, कारण मला या ओघवत्या गप्पांमधून बरंच काही जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. सुरुवातीलाच मला ज्या वेळेला तुमच्याबद्दल कळलं आणि त्यावेळेला मला एक गोष्ट समजली की तुम्ही खूप कमी वयामध्ये हा मार्ग निवडला होता, किंवा पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग येतो. आणि मला असं वाटतं तसंच काहीच तुमच्या आयुष्यात झालं. तर अशी कोणती गोष्ट आहे त्या गोष्टीमुळे तुम्ही या रस्त्यांवरती आलात आणि हा रस्ता निवडला?
0: हो, तर माझी ही जर्नी ना मी 3-4 वर्षाची काहीतरी असताना स्टार्ट झाली होती. म्हणजे माझे जे प्रथम गुरु आहे श्री राजेंद्र आचार्यजी, ते माझे मावशीचे मुलगे आहेत, ते ऑन ऑफ आमच्याकडे येऊन जाऊन राहायचे. तर मी त्यांना, माझ्या वडिलांना, माझ्या नेबर्सला खूप म्हणजे असं पूजापाठ करताना बघायची, मंत्रजाप करताना बघायची. तर मी तशी लहानपणी ना खूप अशी मस्तीखोर होती. तर मग मला ना असं ग्राउंडिंग करायला थोडं असं मेडिटेशन वगैरे करणं किंवा मंत्रजाप वगैरे करणं ते सगळं स्टार्ट केलं होतं. आणि कसं झालं ना की ते करता करता कारवा पुढे हळूहळू हळू चालू झाला. मी त्यांना पामेस्ट्री करताना बघायची, कुंडली बघताना बघायची, तर त्याच्यामध्ये पण माझा इंटरेस्ट जागृत झाला आणि मी पामेस्ट्री शिकले. बाय द टाइम मी 8-9 स्टँडर्डमध्ये होते तर मी कोणाचा असं स्वभाव सांगणं, छोटं मोठं काहीतरी सांगणं, ते माझं ते चालू झालं.
1: बापरे.
0: आणि जसं तुम्ही सांगितलं ना की एक काहीतरी असं टर्निंग पॉइंट येतो, काहीतरी असं आयुष्यात घडतं की तुमचं आयुष्य पूर्ण

0: ती बोलली तुझा इम्युनिटी सिस्टम हिट झालाय. मला शांतपणे एक्सप्लेन केलं की मला ऍक्च्युली झालं काय आहे आणि आय सेड ओके फाईन. मग मी हळूहळू मेडिटेशन केलं आणि आपली आतली जी शक्ती असते, आतली जी ऊर्जा असते ते मी जागृत केली.
1: ओ माय गॉड.
0: आणि त्यांनी हळूहळू आय केम बॅक आणि तिथून माझं हे जे कारवा आहे टुवर्ड स्पिरिच्युअलिटी ते मग स्टार्ट झालं
1: इतक्या लहान वयामध्ये.
0: लहान वयामध्ये
1: म्हणजे तुमचं कॉलेज गोइंग एज होतं राईट. म्हणजे अगोदर शाळेत असतानाही तुम्हाला कुठेतरी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणूयात कुठेतरी ते बीज तुमच्याकडून फॅमिलीमधून रोवले गेले. ते कुतूहल वाटणं वेगळं आणि स्वतःला ते फील झाल्यानंतर म्हणजे लिटरली जो इन्सिडंट ज्यामधून तुम्ही गेलात त्या तो इन्सिडंट झाल्यानंतर जी तुमची जर्नी होती ती म्हणजे ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत असं मला वाटतंय. सो मॅम तुम्ही ज्या वेळेला हा रस्ता निवडलात मग सुरुवात कशी झाली? म्हणजे सुरुवात तुम्ही तुमच्या मेडिटेशन पासून केली मग काय सुरुवातीला शिकलात, कुठे शिकलात, मग त्यावेळेला घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा काय?
0: हो तर म्हणजे अभ्यास करता करता मी जे आहे मेडिटेशन मध्ये खूप इंटरेस्ट घेतला आणि तेव्हा म्हणजे अराउंड 96-97 रेकी सगळी लोक जाऊन शिकायची तर मला पण ते इंटरेस्ट आला आणि मी घरी बोलले की ना मला पण हे शिकायचं. सो माय पेरेंट्स दे ऑलवेज सेड ओके फाईन डू व्हॉट यू फील लाईक आणि मला खूप असं प्रोत्साहन देऊन मी मग रेकी शिकले आणि हळूहळू रेकी शिकता शिकता शिकता मी त्याच्यामध्ये ग्रँड मास्टरची पदवी पार केली आणि ती पदवी म्हणजे त्या कळलेलं आहे की सोपं नव्हतं घेणं म्हणजे तुम्हाला लिटरली गुरु बरोबर त्यांची सेवा करून म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये ते बॅचेस घेऊन आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ते शिकायची गरज होती. तर माझे जे गुरु होते लेट श्री डॉक्टर गणेश शंकरजी तर ते खूप म्हणजे नॉलेजेबल होते, एजिड होते आणि त्यांना भरपूर गोष्ट यायची. तर मी त्यांच्या अंडरमध्ये मी वेगवेगळ्या होलिस्टिक अप्रोचची मी गोष्ट शिकले. चक्रा बॅलन्सिंग वगैरे सांगा किंवा क्रिस्टल थेरपी सांगा, सायकिक ऑपरेशन सांगा, ते हे सगळं रेकीचा पार्ट असून सुद्धा त्यांनी मला एक्स्ट्रा शिकवलं. माझं जे इनपुट होतं ते बघून पास्ट लाईफ रिग्रेशन सांगा किंवा आपला आकाशिक रेकॉर्डिंग, कॉर्ड कटिंग, तर असे नाना प्रकारची जी गोष्ट आहे ते मी शिकत बसली आणि त्याच्या नंतर हळूहळू मला हे कळलं की ओनली दिस थिंग इज नॉट इनफ आणि तरी माझी तब्येत ना वर खाली व्हायची. सो वन फाईन डे ते एक फ्रस्ट्रेशन आपण म्हणतो ना तसं एक आला होता. सो खूप रडारडी केल्यानंतर लाईक यु नो आय आस्क माय गुरु राजेंद्राचार्यजी हे काय चाललं आयुष्य. मग त्यांनी माझी कुंडली काढली आणि सांगितलं की अरे बाळा तुझं राहू महाकाल चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं तुझं झालेलं आहे. बिकॉज मी त्यांना सांगितलं मी कुठे बाहेर जाऊन मी काय घाण खाल्लं नाहीये, लाईक जंक फूड खाल्लं नाहीये, मी काही चुकीचं केलं नाहीये, देन वाय आय फॉलिंग सो मच रिपोर्ट्स मध्ये येत नाहीये आणि मी सगळं करते, होलिस्टिक अप्रोच करते. मग त्यांनी मला सांगितलं तू हे करतेस ना म्हणून तू इथे आहेस, लक्षात आलं? तेव्हा मला ते एस्ट्रॉलॉजिकल जे आपलं एक सांगतो की इफेक्ट असतं त्याची जाणीव झाली आणि करता करता मग मी टॅरो कार्ड शिकले. तर असं हळूहळू भरपूर गोष्ट म्हणजे न्यूरो लिंग्विज प्रोग्राम सांगा, हिप्नोथेरपी सांगा, सायकोलॉजी सांगा, असं भरपूर गोष्ट शिकत बसले. बिकॉज ह्युमन माइंड इज नॉट ओनली अ स्मॉल थॉट प्रोसेस बट लाईक यु नो ॲज अ ह्युमन आपण म्हणतो ना की मी ही जी व्यक्ती आहे हे व्यक्ती नुसतं ब्रेन किंवा थॉट प्रोसेस किंवा हे अंग नाही आहे, हे 360 degrees आहे. मीन्स माझं जे माइंड आहे ते, माझं हे ध्येय आहे ते
1: बरोबर
0: आणि माझी जी आत्मा आहे ते
1: बरोबर,
0: ऑल दीज थ्री थिंग्स सब बॅलन्स पाहिजे तेव्हा आपण हॅपीली जगू शकतो. ही माझी थोडक्यात
1: जर्नी आहे अँड इट इज व्हेरी इन्स्पिरेशनल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या मुमेंटला आपल्याला वाटतंय सगळं काही संपलंय ती मला असं वाटतं की तो एक पॉझिटिव्ह बदल आपल्यातला असू शकतो जो आपल्याला अचानक पुढे घेऊन जाणारा असू शकतो किंवा मला तिथे कळलंय की नाही अजूनही पिक्चर बाकी
0: आहे. म्हणजे मी हे अजूनही पिक्चर बाकी ना त्याच्याबद्दल मी एक सांगणार. मी स्वतःला असं वृत्त बघितलेलं आहे.
1: हो
0: म्हणजे मी ते बघितलंय की लाईक यु नो माझी आत्मा माझा आपण म्हणतो ना ती एक व्हाईट लाईट येते ते खरं आहे, ते खरं आहे. म्हणजे मी ते असं बघितलंय.

0: हाऊ माय सोल इज कमिंग आउट, म्हणजे कसं काही माझी आत्मा बाहेर आली आणि मी जस्ट त्या वाईट लाईट कडे जाते आणि मी बस चुकून मागे वळून बघितलं आणि माझी आई जी रडत होती आणि ती मला कंटिन्युअसली पंपिंग वगैरे देत होती आणि शी वॉज लाईक टेलिंग अरे हे तुझं वय नाही आहे जायचं. आय डिसाइडेड टू कम बॅक. म्हणजे आपण सांगतो ना दिस इज ऑल मिथ, पण माझ्या बरोबर ते झालेलं आहे. माझे मित्रमंडळी जे आहेत ओके ज्यांनी माझ्या सोसायटीचे जे आहेत त्यांनी मला ऍक्च्युली बघितलेलं आहे गोईंग थ्रू दॅट टाइम, गोईंग थ्रू दॅट टाइम, दे नो माय जर्नी.
1: माय गॉड.
0: सो इट इज फॅक्ट, इट इज फॅक्ट दॅट
1: सो आपल्यासोबत जे झालंय त्याच्यातून आपण शिकू इतरांना आपण कसे उपयोगी पडू शकतो. मला असं वाटतं आज तुम्ही हे सगळं शिकलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही अनेक जणांना त्यांच्या जगण्याचा जो काही मार्ग आहे तो सोयीस्कर करून दिलाय. की बऱ्याच वेळेला मीही अडखळते, मलाही नाही माहिती आहे पुढे काय होणार आहे, पण त्या डिफिकल्ट वे वरून किंवा जो डिफिकल्ट पाथ आपण निवडलेला आहे त्या डिफिकल्ट पाथवरून जर पुढे जायचं आहे तर यू नीड समवन की जो तुला पुढे घेऊन जायला सांगेल की हा रस्ता दाखवण्याचं काम कोणीतरी करतं आणि तो सध्या तुम्ही आता दाखवत आहात, अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहात. बऱ्याच वेळेला रेकी हिलिंग हा शब्द वापरला जातो, नेमकं काय असतं?
0: तर रेकी हिलिंग एक ही जॅपनीज टेक्निक आहे. एक डॉक्टर मकाओ उसू आहे, उसुई आहेत त्यांना, म्हणजे असं आपण उसुई रेकी म्हणून पण सांगतात. तर त्यांना ना काहीतरी असं वेगळं काहीतरी करायचं होतं. ही हिमसेल्फ वॉज अ सायकोलॉजिस्ट आणि त्यांनी नाना प्रकारचे अभ्यास केले होते की काहीतरी याचं म्हणजे रिलीजन नाही आहे, औषधं नाही आहे आणि कुठेही काही त्याच्यामध्ये बंदिशपणा यायला नको, असं काहीतरी हिलिंग पाहिजे म्हणून त्यांनी मेडिटेशन केलं आणि वन फाईन डे त्याला कळलं अरे वा, त्यांना ते एनलाइटमेंट झालं, त्यांना एक व्हाईट लाईट दिसली, आपण जी पांढरी रोशनी म्हणतो ना, तेव्हा त्यांना कळलं की हे रेकी म्हणून काहीतरी आहे आणि त्यांनी त्याचं नाव रेकी ठेवलं. रे म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी लाईफ फोर्स, एकदम सिम्पल आहे. ही जी एनर्जी जी आपला कायनात आहे, जे आपण डेली ब्रीथ इन ब्रीथ आउट करून इंटेक करतो, नुसतं थोडं शांतपणे जर आपण विचार केला ना आपल्याला ते दिसतं. ती एनर्जी आपण एक्स्ट्रा जी म्हणजे आपल्या अंगात आपण हे रोटेट करतो, पूर्ण शरीरात रोटेट करतो आणि जी ते एक्स्ट्रा असते ना ते आपण बाहेर काढून लोकांना डिस्टन्स हिलिंग वगैरे आपण देतो. डज इट वर्क? येस.
1: ओके. ह्या सगळ्या आयुष्य म्हणजे या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यात किती पर्सनली फरक पडलाय?
0: प्रचंड प्रचंड. म्हणजे मी फ्रँकली स्पीकिंग टच टू टच सॉडस, म्हणजे मी कोणाला हील होताना बघते. ओके. आय फील दॅट आय एम रिअली ब्लेस्ड. ते मी सांगितलं ना मी पिक्चर बाकी आहे. आता मी लास्ट इयरचं एक एक्झाम्पल देऊ. माझी एक क्लायंट आहे. ओके. अचानक म्हणजे फॉर एक्झाम्पल यू आर माय क्लायंट, तुमच्या फ्रेंडला तुम्ही इंट्रोडक्शन करून दिलं, त्या फ्रेंडचा मला मेसेज आला की अरे हे जे क्लायंट आहे ना तुमचे त्यांना बरं नाही आहे अँड शी हॅज गिव्हन अप होप्स आणि त्या ऑलमोस्ट ऑक्सिजन वर आहे, काही खात नाहीये अँड डॉक्टर्स हॅव ऑल्सो गिव्हन अप होप्स. तेव्हा मी स्पिरिच्युअलिटीचं हेल्प घेतलं. मला ती जाणीव झाली की अभि पिक्चर बाकी आहे. आय सेड यू जस्ट गो अँड टेल हर दॅट आय एम टेलिंग दिस अँड आय विल स्टार्ट सेंडिंग डिस्टन्स एनर्जी. त्यांनी इव्हनिंग मध्ये म्हणजे ते कॅनडामध्ये होते, मी इंडियामध्ये होते, नेक्स्ट डे इव्हनिंग मध्ये जे ते जेवत नव्हते, स्टार्टेड इटिंग, स्टार्टेड फिलिंग गुड विथ ग्रेस ऑफ गॉड, टुडे बॅक वर्किंग.
1: ओ
0: बॅक वर्किंग. सो फ्रॉम दॅट हेल्दी पर्सन गोईंग टू द डेड बेड, ओके, मृत्यूच्या दारावरती उभं राहून ती लिटरली मला
1: परत आलं,
0: मॅडम मला मृत्यू दिसते, मला कळते, मला घ्यायला आलेत. बोले तुझा आता वेळ आलेली नाही, तेवढं एक पॉझिटिव्ह विचार ठेव. ते एक पॉझिटिव्ह विचारनी तिचं बदललं आणि मला इतकी सॅटिस्फॅक्शन भेटतो मॅडम, मस्त झोप येते,
1: समाधान
0: समाधान भेटतं. ब्लॅस म्हणजे मी सांगते शब्द नाही, हे जी फिलिंग आहे ना ते एक्सप्लेन करायला शब्द खूप कमी पडतात. दिस इज समथिंग ना तुम्हाला स्वतःला फील करायला पाहिजे.
1: त्याचकडे मी येणार आहे. या स्पिरिच्युअलिटीचा या पॉझिटिव्हिटीचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती फरक पडत असतो. म्हणजे असं म्हणतात की जसं की तुम्ही आता सांगितलं पॉझिटिव्हिटी, आपण आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. जर मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मला निगेटिव्हिटी दूर करून कुठेतरी सकारात्मक बदल हवा आहे तर त्यासाठी मी पॉझिटिव्ह राहणं हे गरजेचं आहे, तर हे पॉझिटिव्ह राहणं आपल्याला एखाद्या व्यक्तीला कुठे घेऊन जाऊ शकतं? म्हणजे
0: हो तुम्हाला बघा, मी फ्रँकली तुम्हाला एकदम जी प्रॅक्टिकल गोष्ट आहे ना ते मी सांगते. सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला जिथे जायचंय ना, जिथे पोचायचंय ना, ते इनर पीस म्हणतो ना आपण, अंदरुनी शांतता. तुमच्याकडे काही, तुम्ही कितीही श्रीमंत असो, कितीही श्रीमंत असो, खाणार तर तेच तांदूळ, सोन्याचा टाकीत सुद्धा, पण जर त्यात त्यात तुम्हाला जर चवच भेटणार नाही, तूप सुद्धा घालू, तर हे जे पॉझिटिव्हिटी असतं ना ते समाधान भेटतं तुम्हाला आतून, की बाकीचं सगळं शून्य होऊन जात. सो दॅट शुड बी युअर टार्गेट. बाकी जे काय तुमचं आपण म्हणतो ना डेस्टिनी मध्ये, ते आपण लिहून आलं बघा सगळं ना. फ्रँकली स्पीकिंग कोमल मॅडम, आज आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन करा, तुम्हाला हे भेटेल ते भेटेल, ओके लोक करतात, पण कुठेतरी प्रत्येक तर टाटा बिर्ला अंबानी होऊ शकत नाही ना.
1: बरोबर आहे.
0: दिस जेव्हा हे फॅक्ट कळलं ना, अँड यू नो युअर कपॅसिटी, इट विल टेक यू लिटिल बिट, आय कॅन से 100 स्टेप्स बियॉन्ड युअर कपॅसिटी.
1: नॉट मोर,
0: नॉट मोर कसं पॉसिबल? मोर जर मी सांगणार कसं पॉसिबल? सगळे नाही तर बघा, दिस इज समथिंग रियालिटी दॅट आय एम टेलिंग. पॉझिटिव्हिटी तुम्हाला टू बिकम सक्सेसफुल इन युअर ओन आईज फर्स्ट, देन इन आईज ऑफ अदर्स,
1: बरोबर,
0: तिथे घेऊन जाते. देन स्काय इज द लिमिट फॉर यू. पण हे जे सांगतात ना दॅट यू कॅन टच लाईक यु नो द स्टार्स अँड किल दिस अँड दॅट, प्लीज दॅट इज सॉरी आय एम ब्लंट, बट ही एक खरी गोष्ट आहे. भाग्य पण कुठेतरी असतं,
1: मॅटर करत, लक मॅटर्स,
0: लक मॅटर्स, भाग्य मॅटर्स, कर्म मॅटर्स, पण पॉझिटिव्हिटी बिंगो सॅटिस्फॅक्शन, तुमचं आतलं विल पॉवर, म्हणजे जे तुम्हाला आतून असं एक स्टॉपेज येतो ना, अरे मी हे करू शकते की नाही, एक ते सेल्फ डाऊट येतो,
1: दॅट्स ट्रू,
0: ते पार करायला खूप मदत करते.
1: ऍक्च्युली मॅम तुमच्या बोलण्यातच इतकी पॉझिटिव्हिटी आहे की मी आरजे असून मी आज गप्प झाली. बट नो नो, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. कारण असं म्हणतात ना की डॉक्टरांकडे गेले की त्यांच्या बोलण्यानेच आपल्याला आपण अगोदर अर्धे बरे झालेलो असतो. कुठेतरी मला असं वाटतं तुमच्याकडे जर एखादा माणूस जर त्याची समस्या घेऊन येत असेल किंवा एखादा व्यक्ती त्याची समस्या मांडत असेल, ती पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यातही असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आज ज्या पद्धतीने इतकं पॉझिटिव्ह बोलतायत, आज जेही लोक रेडिओवर ऐकतायत अदर दॅन दिस, जे लोक युट्यूबवरती पाहतायत, दे कॅन टोटली रिलेट विथ दिस की येस इट मॅटर्स. आणि याने फरक पडतो जो की मी आता इथे असं, म्हणजे मी सुरुवातीला आल्यानंतर आय एम लाईक ओके ओके ओके, सो दिस इज द चेंज अँड लाईव्ह एक्झाम्पल यू कॅन से इट. सो या गोष्टी आहेत. पण मॅम या व्यतिरिक्त तुम्ही केवळ त्याच गोष्टी न करता त्याच्या व्यतिरिक्त जाऊन सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे पॅरेंटिंग आणि किड्स पॅरेंटिंग याविषयी, किंवा त्या मुलांवरती संस्कार करणं, किंवा लहान वयामध्ये त्यांच्यापर्यंत खूप पॉझिटिव्हली चांगल्या गोष्टींची रुजवण होणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. सो या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला बरेच अनुभव आलेले असतील, तर हाही विषय तुम्ही का निवडलात?
0: बघा लाईक आपले जे नेक्स्ट जनरेशन आहे, लहान बाळच आहे.
1: बरोबर.
0: आणि मी ना सगळ्यात जास्त माझा ब्युटिफुल स्टेटमेंट कुठले माहित आहे, पेरेंट युअर सेल्फ बिफोर पेरेंटिंग.
1: या
0: म्हणजे तुम्ही आधी स्वतःचे जी आत तुमचं सगळं एक नेगेटिव्हिटी भरलेली आहे ती बाहेर काढा, पॉझिटिव्ह व्हा, फक्त शब्दांनी आणि विल पॉवरनी नाही पण तुमचं ऑरानी, ठीक आहे? ते पॉझिटिव्हिटी झाल्यानंतर यू कॅन अंडरस्टँड युअर ओन चाइल्ड, यू कॅन अंडरस्टँड युअर ओन चाइल्ड वेन यू कॅन अंडरस्टँड युअर ओन सेल्फ. स्वतःला समजणं खूप गरजेचं आहे, स्वतःची भीती काय आहे, स्वतःचे वॉन्ट्स काय आहे, स्वतःचे फिअर काय आहे. हे जे गोष्ट आहे ना की तुम्ही स्वतः कुठे स्टॉप करता. जर मी एक अगेन कटू सत्य सांगते, मी आपण आपल्या मुलांवरती आपला प्रेशर घालतोय, आपल्याला जे काही भेटलं नाहीये ना ते आपण त्यांना जबरदस्ती देतोय,
1: आणि ते देताना असं म्हणतो की मी हे करू शकलं नाही, तू कर
0: तू कर. म्हणजे तिथे अच्छा असं वी आर स्टॉपिंग देम. आपणच त्यांचे स्पीड ब्रेकर बनतोय. आपणच आपल्याला जरासा श्वास घ्यायचा म्हणून त्यांना स्क्रीन टाइम दिलं. आपल्याला कधी व्हिडिओ गेम भेटलं नाही तर त्यांच्याकडे मोबाईल मध्ये किती किती काय काय काय काय बॉक्सेस येतात माहित नाही, नाना प्रकारचे गेम्स येतात. आपण आपल्याला जे काही भेटलं नाही तर जबरदस्ती त्यांना थोपतोय. आज बोर्ड गेम नाहीये, बाहेर जाऊन खेळणं नाहीये,
1: मैदानी खेळ बिलकुलच नाही,
0: ते काय असतं
1: माहित नाही,
0: त्यांना माहितच नाहीये. एकदम ग्रुपिझम झालेला आहे. त्याचा स्टॅटस सांगलं नाहीये हा, तो मारुतीमध्ये फिरणार आहे, स्क्वाडामध्ये नाहीये. हे बीएमडब्ल्यू वाले आहेत हा, त्यांच्या बरोबर जायचं नाही, त्यांचा क्लास तसं आहे त्यांच्याकडे. त्यांना कसं जाणीव येणार की हार्डशिप काय असते, हु इज स्ट्रगलिंग, हु इज कमिंग फ्रॉम व्हॉट बॅकग्राऊंड. किंवा तुम्ही बघणार ना अतिशय स्ट्रिक्ट पेरेंट्स, नाहीतर एकदम असं. म्हणजे माझ्या लेकाला लागलं असं कसं लागलं, आय हॅव सीन एक्सट्रीम. माझ्याकडे जेव्हा केसेस येतात ना, माझ्याकडे केस आला होता की ना माय किड हॅज ऑटिझम, माय किड हॅज ऑटिझम, माझा लेकाला ना एडीएचडी. मी त्यांना सरळ सांगते की त्याला ऑटिझम आहे की नाही माहित नाही, त्यांना एडीएचडी आहे. तुम्हाला व्हॉट डू यू मीन बाय दॅट, तुम्ही काय करतायत, प्लीज लेट देम गो, पडू दे त्यांना खाली. तुम्ही लहान असताना तुम्ही पण खाली पडलात, काय केलं तुम्ही, उठलात आणि गेला ना तुम्ही. लेट देम बी ऑन देअर ओन प्लीज. म्हणजे ते रूम द्या,
1: अडवणं किंवा थांब किंवा हे नंतर
0: ते
1: नंतर.
0: ते तुम्ही त्यांना अडवताय की तुमचा फिअर ला. नंबर वन, यू नीड टू अंडरस्टँड युअर सेल्फ, यू नीड टू अंडरस्टँड. म्हणजे मग ते कम्युनिकेशन येतं. इथे तुम्ही फक्त पेरेंट आणि चाइल्ड म्हणतात ना, मी म्हणते इव्हन टीचर्स, टीचर अँड स्टुडंट्स, किंवा दोन स्टुडंट्स टुगेदर, लाईक यु नो टू फ्रेंड्स टुगेदर, दे आर कमिंग. वी नीड टू अंडरस्टँड दॅट लँग्वेज, बॉडी लँग्वेज, शब्दांचे लँग्वेज. हे परत ते न्यूरो लँग्वेज प्रोग्राम जे मी त्याच्यामध्ये पण मास्टर्स केले, त्याच्या माध्यमातून ना हे कळलेलं आहे, सायंटिफिकली प्रूव्ड आहे की एव्हरी ह्युमन बीइंग हॅज देअर ओन लँग्वेज. सम कॅन अंडरस्टँड व्हिज्युअल लँग्वेज, सम कॅन अंडरस्टँड ऑडिटरी लँग्वेज, सम कॅन अंडरस्टँड लाईक यु नो कायनेस्थेटिक लँग्वेज. कधीतरी बोलूया या विषयाबद्दल
1: आपण, कारण हा विषयही तितकाच मोठा आहे. पण मॅम मला असं वाटतंय की सध्या या सगळ्या गोष्टींची गरज आहे, कारण आपण असं म्हणतो 21व्या शतकात जगत असताना आपण मागच्या चांगल्या गोष्टी मागेच ठेवायला लागलोय. पण त्या ज्या काही होत्या, म्हणजे मला असं वाटतंय आपल्या सगळ्यांच्याच आईने आपल्याला हातात लहानपणी मोबाईल दिलेलेच नाहीये, रादर आपण कॉलेज केलं तरी आपल्याकडे मोबाईल नव्हते, बऱ्याच वेळा असं होतं. सो त्याच्या व्यतिरिक्तही आपण जगलो आहोत, त्याच्या मोबाईल नसताना आपणही जेवण केलंय. सो हे कुठेतरी सांगणं मला असं वाटतंय फार गरजेचं आहे, आणि जे काम तुमच्या माध्यमातून होत आहे, सो दॅट्स व्हेरी गुड. आणि मॅम पुढे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की थोडंसं आपण पॉझिटिव्हिटीबद्दल बोलत होतो. आपल्याकडे असं म्हणतात की निगेटिव्ह गोष्ट पटकन अट्रॅक्ट होते, किंवा आपण निगेटिव्ह गोष्टीकडे पटकन अट्रॅक्ट होतो, पण या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह या सगळ्या गोष्टींमध्ये राहत असताना आपण ग्रॅटिट्यूडमध्ये राहणं किती गरजेचं आहे. कारण मी आज बऱ्याच वेळेला ऐकते की प्लीज तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये राहा, ग्रॅटिट्यूडमध्ये राहा. तर या ग्रॅटिट्यूडमध्ये राहण्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम?
0: थोडक्यात स्टोरी सांगू?
1: येस प्लीज.
0: तर एक माणूस ना नेहमी प्रवास करायचा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, आणि तो बघायचा की एक छोटा कुत्रा आहे, त्याला ना खायला काही नाहीये, आणि तो अगदी असं खिडका आहे, आणि नुसतं येताना जाताना ना नुसतं असं भौभौ करत असतो, आणि त्याला जनावरांची भाषा कळायची. तो बोलायचा की अरे तू एवढा का नुसतं देवानी माझा असंच टाकलंय, एकदम मला असं दुष्काळाच्या जागेवरती माझा जन्म दिलाय, माझे लोक पण असे आजूबाजूला आहेत, मला एक सॉरी मी असं शब्द वापरते, तसा खूप नकारात्मक शब्द तो कुत्रा बोलायचा. हा बोला मी काय करू शकतो, मला तू रोज मंदिरात जातो ना, देवाचा दारी जातो ना, तर सांग तुझा विठ्ठलाला हे ना हे मी असं त्याला शिवीगाल केलंय. तोला बरं, त्यांनी जाऊन सांगितलं की हे विठ्ठल मग त्याचं काहीतरी कर, खूप असं आहे, तो अस्वस्थ आहे. तर विठ्ठल त्याच्या स्वप्नात आले. त्याला सांगितलं एक काम कर, तू सांगतो ना की मी त्याला चांगलं करू, मी त्याला आशीर्वाद देऊ, त्याला सांगतो एकच गोष्ट कर, ठीक आहे, गेल्या जन्माचे जे काय त्याचे पाप आहेत पुण्य आहे ते सगळं मी बरोबर करू नये. त्याला सांग जे काय त्याच्या आयुष्यात घडतं ना, सांग देवाचा चरणी तुझा चरणी, एवढा एक डायलॉग सांग. बोला बरं मी सांगतो. गेला दुसऱ्या दिवशी तो बोला आलास केवढं ऊन आहे इथे, घाम सुटतोय, प्यायला पाणी नाहीये, तुझ्याकडे आहे का पाणी? तो बोला माझ्याकडे नाहीये, मला तहान लागली. काय बोलला तुझा देव? मला माझा देव एकच बोलला, तुला वाईट वाटतंय ना पाणी नाही, आणि सांगितलं सांग तुझा चढणे. मी उपाशी बसलोय ना, तुझा
1: देवाच्या चरणी
0: सगळं तुझा शरणात तुझा चढणी विठ्ठल. बोला अच्छा असं करू. बोला हा, करायला चालू केलं. थोडे दिवसानंतर परत हा माणूस जात होता, बघितलं रे हा कुत्रा तर मस्त ठणठणीत झाला. ग्रॅटिट्यूड जे असतं ना, फक्त एवढूस आहे की मला जे काय भेटतं ते तुझ्यामुळे भेटतंय, तुझा चढणीत, आणि असे चमत्कार.
1: थँक्स
0: एवढंस असतो ते ग्रॅटिट्यूड आणि थँक्स गिव्हिंग. चांगलं झालं तुझ्यामुळे देवा, नाही झालं तुझ्यामुळे. आता किती लोक असं असतात की आम्ही देव मध्ये विश्वास ठेवत नाही, आम्हाला कोण विठ्ठल आणि कोण गणपती नका ठेव, गो टुवर्ड्स स्पिरिच्युअल. जिथून ते देव आलेत ना, शंकर सुद्धा म्हणतात की मी त्या व्हाईट लाईट मधून आलोय, मी पांढऱ्या रोशनीवरून आलोय, मी अनंत आहे, मी अनंत आहे. व्हाईट लाईटला सांग, त्या कायनातला सांग, हे असतं ग्रॅटिट्यूड आणि थँक्स. चमत्कार होऊन जातो
1: 100%. कारण मला असं वाटतं बेसिक गोष्ट अगदी आपण नेहमीच्या लाईफमध्ये सुद्धा अनुभवू शकतो ना. मी जर सतत हेच म्हणतेय की मला हे नाहीये, मला ते नाहीये, किंवा मी जर सतत कंप्लेंट्स करत राहिलीये तर त्याच गोष्टी कुठेतरी बियॉन्ड बाउन्स येणार आहेत माझ्याकडे, आणि त्याच गोष्टी कुठेतरी होणार आहेत की अरे काय वाय ऑलवेज कंप्लेंट्स. किंवा
0: इथे ना माझं एक सुपर बोलणं आहे, जे गेला इंग्लिशमध्ये आपण त्याला काय सांगतो? पास्ट.
1: पास्ट
0: आता आहे ते काय प्रेझेंट आणि येणारा काय
1: फ्युचर.
0: तर आता प्रेझेंटचं इंग्लिश स्पेलिंग काय? पी आर ई एस ई एन टी. त्याला जर आपण सिलेबल ब्रेक केलं तर काय असतो? प्री
1: सेंट.
0: प्री सेंट. प्री सेंट. म्हणजे जे आज मी बोलणार आहे तेच मला उद्या भेटणार.
1: बरोबर.
0: कसं असतं ना, जे पॉझिटिव्ह थिंकिंग असतं ना,
1: ऑल अबाउट गिव्ह अँड टेक.
0: गिव्ह अँड टेक. आणि दुसरं आपला जे ओमेन आहे ना, आपण काय ओमेन पाठवतोय ते महत्वाचं आहे. मी बोलताना पॉझिटिव्ह बोलते, विचार करताना मी पॉझिटिव्ह बोलते, पण तरी ते का चालत नाही
1: ते मॅटर,
0: कारण माझी एनर्जी निगेटिव्ह आहे.
1: बरोबर.
0: एनर्जी गोज वेर युअर इंटेन्शन फ्लोज. तुमचं इंटेन्शन पॉझिटिव्ह ठेव
1: पाहिजे, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट.
0: आतून पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे. आतून पॉझिटिव्हिटी आली, आतून ग्रॅटिट्यूड अँड थँक्स गिव्हिंग आला, ऑरा चेंज होतो. अरे काय चमक आहे या व्यक्तीची, चेहऱ्याची. त्यांना भेटून कोणाला तरी असं बघून असं एकदम स्माईल येतो.
1: येस.
0: कोणाला बघून काय हे, बिकॉज दॅट पॉझिटिव्हिटी इज फ्रॉम इनसाइड आउट मॅडम.
1: या
0: त्याची जाणीव असायला पाहिजे. ते जाणीव झाली की थँक्स गिव्हिंग ग्रॅटिट्यूड येईलच.
1: नक्कीच.
0: सिम्पल आहे. आपण हा जा कार्यक्रम स्टार्ट करताना केलं ना थँक्स गिव्हिंग स्टार्ट.
1: येस डेफिनेटली. आणि या खूप मायनर छोट्या छोट्या गोष्टी आहेत मला असं वाटतंय, या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या लाईफवरती इम्पॅक्ट पडत असतो. जसं की मॅडमनी आताच सांगितलं की जस्ट इन ग्रॅच्युट्यूड, कुठेही जाताना काहीही करताना थँक्यू किंवा सॉरी, हे मला असं वाटतं हे दोन असे शब्द आहेत ना की जे बऱ्याच गोष्टी सांभाळून नेतात. ती नौका असते ते त्याचा बॅलन्स साधायला मला असं वाटतं हे दोन गोष्टी असाव्यात. मॅडम खरं तर हे विषय इतके मोठे आहेत ना, मोठे, प्रत्येक विषयावरती एक सिरीज होऊ शकते. पण आज ओव्हरऑल सुरुची गौतम आणि सुरुची गौतम काय आहेत, कशा आहेत, कसं त्यांचं काम चाललंय आणि त्यांच्याकडून आलेल्या टिप्स आज याच विषयाला अनुसरून आजच्या या गप्पा होत्या. या गप्पांच्या ओघा होत्या, गप्पांमध्ये मी तरी फार रंगून गेले आणि नक्कीच रंगून जरी गेलेले असले तरी त्याच्यातून जे महत्वाचे किंवा ऑलमोस्ट ज्या काही गोष्टी आहेत त्या नक्कीच पुढच्या आयुष्यासाठी फार हेल्पफुल आहेत. ज्या मला असं वाटतंय जे श्रोते आम्हाला ऐकतायत किंवा जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबवरती पाहतात, प्लीज अगदी काही खूप मोठ्या गोष्टी करायला सांगितलेल्या नाही आहेत, जस्ट छोट्या छोट्या चूस. सो नक्कीच ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली आहे ते तर तुम्ही आम्हाला कळवाच. पण जाता जाता ओव्हर टू यू सुरुची मॅम, एनी मेसेज स्पेशली फॉर लेडीज टू ऑल द वुमन्स एनी

0: सिंपल मैसेज,
1: एकदम सिंपल मैसेज दे रही मी ध्यानदार इथे. वुमन मध्ये पण मेन हिडन आहे.
0: या
1: ओके. तर आपल्या आतली ती शक्ती जी आहे ना ते कधी विसरू नका. आणि नेहमी एक गोष्टी आठवण ठेवा, तुम्हाला कोणाची अप्रुव्हलची गरज नाहीये, तुम्हाला स्वतःच अप्रुव्हलची गरज आहे. एकदा आरशामध्ये स्वतःला बघा आणि सांगा आय कॅन डू इट, आणि मग बघा आयुष्यात कुठचा कुठे तुम्ही जात आहात.
0: इट
1: इज व्हेरी सिम्पल. लुक इन द मिरर अँड टेल यू आर द फर्स्ट वन, यू आर ओनली लास्ट. आय विल कीप लव्हिंग यू टिल लाईफ विल बी लास्ट.
0: वाव, स्वतःवरचं प्रेम किती मॅटर करतं.
1: स्वतःला थँक्स गिव्हिंग ग्रॅटिट्यूड स्टार्ट करा, मग जगाला.
0: बरोबर आहे, दॅट्स ट्रू. कारण भरपूर वेळा असंही होत आहे ना की मी दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवते, बट मी जर माझ्यावरती प्रेम नाही केलं तर दुसरा का करेल. सो एक तसंही
1: सिंपल आहे ना. आज एक गृहिणी आहे, सकाळी पहिली उठते आणि रात्री सर्वात लास्ट
0: झोपते.
1: पण मला एक सांगा ना, तिला जर एक आईस्क्रीम खायचं आहे आणि तिने कोणाला विचारलं अरे आपण आईस्क्रीम खाऊया, सगळे घराचे नाही नाही नाही करणार. ती काय करणार, आपलं मन मारून झोपून जाणार. नका झोपू, कोणासाठी
0: जा आणि घेऊन या, मस्त खा.
1: आजकाल तर काय मोबाईल वरती ऑर्डर येतो 15 मिनिटात, इन्स्टामार्ट घरी ऑर्डर करा. सो लव्ह युअर सेल्फ, गिव्ह थँक्स गिव्हिंग अँड ग्रॅटिट्यूड टू युअर सेल्फ, गिव्ह हॅट्स ऑफ टू युअर सेल्फ, कारण तुम्ही आहात म्हणून जीवन आहे. स्वतःला व्हॅल्यू द्या ऍज अ वुमन, ऍज अ स्त्री. ओके, एक पाऊल पुढे घाला आणि मग बघ
0: बदल नक्की, आणि तो पॉझिटिव्ह असेल.
1: पहिला पाऊल तर आहेच ना, बिडा घ्या, एक उचला स्वतःसाठी आणि पुढे घ्या.
0: सो वन्स अगेन मॅम थँक्यू, थँक्यू सो मच. कारण भरपूर वेळा म्हणजे जस्ट हेक्टिक स्केड्यूल, कामाचा प्रेशर, पर्सनल लाईफ, सगळ्या या गोष्टींमध्ये जेव्हा कुठेतरी हे असे शब्द ऐकायला मिळतात ना, सो मी मकाशीही म्हणाले की हे गरजेचं आहे फार, की हा मी आता हे ऐकलंय, बरं हे ऐकलेलं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याने माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल घडणार आहे. सो तसंच काही साताही इथे झालंय. सो वन्स अगेन थँक्यू सो मच की तुम्ही तुमच्या हेक्टिक शेड्यूलमधून आज आचार्य 90 FM वरती आलात आणि आमच्याशी छान दिलखुलास संवाद साधलात. आणि आपण नक्कीच या विषयाला अनुसरून अजून बऱ्याच गोष्टी आपल्या प्रेक्षकांसाठी श्रोत्यांसाठी घेऊन येऊ.
1: डेफिनेटली पुढे कार्यक्रम जे आपण विचार केला,
0: येस
1: डेफिनेटली. आणि परत एकदा परत तुमचं आणि तुमचं पूर्ण टीम आचार्य 90 FM खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही स्पिरिच्युअलिटी माध्यमातून तुम्हाला खूप खूप एनर्जी पाठवीन आणि आशीर्वाद देईन की हे खूप चांगलं जाऊ द्या. तुमचं पूर्ण जे काय पॉडकास्ट तुम्ही घेतात, मुलाखती घेतात, आणि तुमचं आचार्य 90 FM खूप चांगलं असू द्या.
0: थँक्यू सो मच. तर श्रोते आणि प्रेक्षक हो, मुलाखतीच्या उत्तरादाकडे येताना आता तुमची इथे रजा घेतीये, कारण वेळ झालेली आहे आणि काही असतं, काही किती विषय आवडीचा असला तरी वेळेचं बंधन असतं म्हणून थांबावं लागतं. म्हणून तुर्तास तरी इथे मी मॅम सोबत तुमची इथेच रजा घेते. तर आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्याचबरोबर अशाच सुंदर छान मनोमनात गाण्यांसाठी आणि कार्यक्रमांसाठी आचार्य 90 FM ऐकत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: Namaskar Prekshakoh, welcome to Acharya 90FM, your own radio, myself Ajay Tejaswini. Today in our guest interview, we have invited Pradnya Naigaukar. She is an architect and have studied abroad, and she will be giving insights on architectural field. So welcome Pradnya, welcome to Acharya 90FM.
1: Thank you so much for inviting.
0: Thank you. सर म्हणजे प्रज्ञा ही अशोक नायगावकर सरांची मुलगी आहे. ही तिची आणखी एक ओळख आहे आणि स्वतःचं नाव देखील तिने आपापल्या क्षेत्रात संपादन केलेलं आहे आणि देश विदेशात जाऊन मराठी मुलगी असूनही तिने आर्किटेक्चर फील्डमध्ये आपला झेंडा रोवलेला आहे. त्याबद्दल तुझं सुरुवातीला अभिनंदन करते. स्मॉल ब्रीफ अबाउट प्रज्ञा. From March 2017 till present, she is working as and managing end-to-end administrative operations for a property portfolio, maintaining an update property management software to ensure accurate records, oversee bookkeeping functions including expense

0: तर माझं बॅकग्राऊंड नाही आहे, पण तरी सुद्धा थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या दरम्यान होणार आहे, जेणेकरून आपल्या आर्किटेक्ट जे फ्युचर आर्किटेक्ट्स आहेत आणि आपल्या आर्किटेक्चर कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही माहिती, ही मुलाखत फार माहितीपूर्ण अशी होईल. तर टू स्टार्ट विथ, काय म्हणजे सगळ्या मुलांचं आपल्या हल्ली फार स्वप्न असतं की बाहेर परदेशात जाऊन शिकायचं, तर तुझं तसं काही आधी होतं का, ठरवलं होतं का की आकस्मिक घडलं?
1: खरं तर जेव्हा मी शिकत होते, शाळेत होते, तेव्हा काही असं बाहेरगावी जाण्याचं असं स्वप्न नव्हतं. पण जसं जसं पुढे 10वी 12वी झालं तेव्हा बाहेर, जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेजमध्ये जातो, बाहेरच्या मुलांची, दुसऱ्या मुलांची ओळख होते आणि जेव्हा त्यांची स्वप्न आपण बघतो तेव्हा आपल्याला थोडं असं ग्रोथ समजते की नक्की काय चालू आहे आणि मुलांचे काय स्वप्न असतात. तर त्या दृष्टिकोनाने मला पण असं वाटायला लागलं की आपणही जर बाहेरगावी गेलो शिकायला तर काय आपल्याला वेगळं करता येईल. त्याच्यातूनच निर्माण झालं की कुठेतरी बाहेर शिकायला जायला पाहिजे आणि मग बघायला लागली कुठे नक्की जाता येईल.
0: ओके, पण आपल्या मराठी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबियांचा म्हणजे वडील अशोक नायगावकर सर बँकेमध्ये आणि नंतर जनरली आपली टेंडन्सी असते डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि काही नाही तर बँकेत असं असतं जनरली. मग एकदम टोटली आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मुली आर्किटेक्ट कमी होतात, म्हणजे आता जरी रेट वाढला असेल तरी तेव्हा त्या काळात म्हणजे फार

0: त्या स्पोर्ट्सची स्टडी केलं की करिक्युलम कसं आहे किंवा फिजिक्स आवडतो होतो माझं 10वी 12वीत असताना, त्यामुळे मग त्याच्यात थोडं फिजिक्स पण असतं,
1: ओके,
0: थोडं बिल्डिंग स्ट्रक्चर्स असतं, कॅल्क्युलेशन्स असतात, वर्किंग ड्रॉइंग्स असतात, हे सगळं आवडतं असं जवळचं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच्यातून असं वाटलं की आपलं आर्टचं पण होईल आणि थोडस मॅथ्स आणि फिजिक्सचं पण
1: टच राहील,
0: म्हणून हा आर्किटेक्चर चूज केलं.
1: हा, आता आपण रचनामध्ये मगाशी बोललो की रचना कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तर आताची शिक्षण पद्धती कशी आहे आणि तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हाची शिक्षण पद्धती कशी होती?
0: मी खरं सांगू तर मी भारतात 2006 आर्किटेक्ट म्हणून
1: डिग्री घेतली
0: आणि जेव्हा मी नंतर माझं मास्टर्स करायला गेले ते मी ऑक्सफर्ड ब्रुक्स म्हणून केलं.
1: अच्छा,
0: मास्टर्स इन सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन.
1: बर,
0: तर त्याच्यामध्ये मला पहिलं हे जाणवलं की जेव्हा आपण भारतात मी शिकत होते तेव्हा भारतामध्ये जास्त फोकस वॉज मोर अबाउट हॅविंग व्हेरी टेक्निकल अँड व्हेरी रिजिड इट वॉज बिकॉज द फोकस ऑन आर्किटेक्चर वॉज व्हेरी स्ट्रक्चर्ड. जेव्हा मी बाहेर गावी गेले तेव्हा मला असं जाणवलं

0: करू शकलो त्याच्यात हा मला खूप तफावत जाणवली.
1: तर
0: ते आपल्याला एक असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय आणि मुळात आपली इंग्लिश इज नॉट द फर्स्ट लँग्वेज, पण तरी भारतात आपण एक चांगलं आहे की आपण इंग्लिश खूप चांगले बोलतो जगाच्या मनाने. त्यामुळे तसं ब्रिटनमध्ये शिकल्यामुळे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असल्यामुळे एवढा आपल्याला प्रॉब्लेम नाही.
1: ओके,
0: त्यांचं समजतं आपल्याला इंग्लिश, पण त्यांचं सगळं फोकस इज अबाउट सॉफ्ट स्किल्स. एव्हरीथिंग इज अबाउट प्रेझेंटेशन. सतत त्यांच्याकडे प्रेझेंटेशन असतात, सतत उभं राहून अचानकपणे तुम्ही काहीतरी प्रेझेंट करायचं असतं सगळ्या वर्गासमोर. आणि म्हणजे सगळे शिकत असतात तेव्हा आपल्याला जाणवतं की हे काय सगळे कम्फर्टेबल आहेत हे करण्यावर, तुम्हाला पण त्याची सवय होत जाते.
1: तर
0: हे आपल्याकडे मी असं मानते की कमी होतं जेव्हा मी शिकत होतो तेव्हा. म्हणजे आपण आपल्यातच असतो, ग्रुप मध्ये असतो, आपण आपलीच भाषा बोलतो. मराठी दिवस आहे आजचा, खरं तर मी मराठीवर फोकस केला पाहिजे, पण जेव्हा तुम्ही ग्लोबल लेवल
1: प्लॅटफॉर्मवर जाता
0: तेव्हा तुम्हाला इंग्लिश इज द ओनली लँग्वेज दॅट इज स्पोकन वर्ल्ड वाईड अँड इट्स अ कॉमन लँग्वेज. तर कोणत्याही भाषेत असो, जरी मराठीत असलं तरी सुद्धा एखादा उत्स्फूर्तपणे उभं राहून तुम्हाला बोलण्याची जी सवय पाहिजे ती नसते आपल्या मुलांच्या.
1: अच्छा,
0: ती कोणत्याही भाषेत असू शकते ना ती, असं काही नाही. तुम्ही जर भारतात राहणार असाल तर तुम्हाला
1: हिंदी
0: लोकल लँग्वेज कुठेही असाल
1: बरं,
0: तर लोकल लँग्वेजेस यायला त्याच्याबद्दल वादच नाही. पण ते जी सवय असते की तुम्हाला सडनली तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा तुम्हाला असं जाणवतं की अरे मी हे कसं सांगू आता या माणसाला किंवा या क्लायंटला मी कसं एक्सप्लेन करू, तर तेव्हा ते आपल्याला असं जाणवतं. तेव्हा तुम्हाला त्या 5-6 वर्षात जे काही शिकता तुम्ही तेव्हा जर तुम्हाला ते थोड्या थोड्या प्रमाणात जर इंट्रोड्यूस होत असेल, कारण की प्रेझेंटेशन देणं हे आपण की आपल्याला हे मार्कांसाठी करायचं
1: आणि थोडं ते रिजिड वाटतं
0: पण जर स्पॉन्टेनिटी असेल त्याच्यामध्ये की अचानकपणे येऊन तुमचा प्रोफेसर तुम्हाला काहीतरी विचारतोय की तुम्ही आत्ताच्या आत्ता हे दिलंय त्याच्यावर 10 मुलांमध्ये हे प्रेझेंट करा किंवा दुसऱ्या वर्गात जाऊन खालच्या लेवलला जाऊन हे प्रेझेंट करा, खूप वेगळं होऊ शकतं काहीतरी. ती मुलं तुम्हाला वेगळे प्रश्न विचारतील, तुमच्या बरोबरचे पियर्स तुम्हाला कदाचित प्रश्न विचारणार नाही, पण तुम्ही जर खालच्या लेवलला जाऊन तुमच्या 5th इयरचा माणूस असेल, 4th इयरला जाऊन जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तर 4th इयरची मुलं तुम्हाला प्रेझेंटेशनवर प्रश्न विचारू शकतील. असं म्हणजे इंटरॅक्टिव्ह सेशन्स होत असतील जास्त तर ते मुलांना जास्त उपयोगी पडेल असं मला खरं तर वाटतं.
1: मला वाटलं हे जे रूट्स तुमचे जे आहेत ना ते आई वडिलांकडनंच आलेले आहेत आर्किटेक्चरचे असं जाणवतं तुमच्याशी बोलताना, कारण आई शिक्षिका त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित मुद्देसूद बोलता आहात आणि आर्किटेक्चर कठीण विषय आहे तो सुद्धा तुम्ही छानपैकी उलगडून दाखवत आहात. आणि दुसरं म्हणजे आय वुड लाईक टू रिलेट की वडील कवी आहेत, सुप्रसिद्ध कवी आहेत, तर त्यातील कवितेमध्ये कविता आणि कागद यांचा जो संबंध आहे आणि आपण जे पोर्ट्रे करतो चित्र म्हणजे कवी कसं आधी चित्र रेखाटतो आपल्या मनामध्ये निसर्ग चित्र असू दे किंवा कुठल्याही आपलं समाजाचं चित्र असू दे ते कवी शब्दांमध्ये त्याला गुंतवतो तसं तुम्ही ते ब्लॉग्स करून ते गुंतता असं कुठेतरी मी रिलेट करेल आर्किटेक्चरला. सो नाईस, खूप बरं तसं. आणि आपलं नाट्यशास्त्र सुद्धा आपण NSG ला जेव्हा

0: थोडस रिलेटेबल वाटतं. म्हणजे आर्किटेक्चर ही सुद्धा एक कला आहे,
1: कलेचं क्षेत्र आहे. जरी कला एक इंजिनिअरिंग टच बेस असला तरी सुद्धा जास्त करून त्याच्यात तुमच्या डिझाईन क्वालिटीज, डिझाईन आयडियाज ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो. त्यामुळे ते सगळ्याची तुम्हाला आवड असलीच पाहिजे मुळात. आणि आर्किटेक्चर असं बघायला गेलं तर फाउंडेशन त्याचं सगळं ह्युमॅनिटीज आहे. तर तुम्हाला हे सगळं म्हणजे स्टोनेज पासून आतापर्यंत जे काय चालू आहे ते संपूर्ण शिकवलं जातं. आर्किटेक्चर इन इट सेल्फ एज अ सब्जेक्ट इज सो होलसम. तर आय एम ऑलवेज फील इंडेप्टेड की मी शिकले आणि मला खूप काहीतरी त्याच्यातून शिकायला पण मिळालं.
0: अगदी मोहनजोदारो पासून आपण जर घेतलं, आता ते आपण रिलेट करतो की हिस्ट्री पण पार्ट आहे पण आर्किटेक्चर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन टुडे इंडियन हिस्ट्री. आणि राईट, एव्हरी कंट्रीच्या हिस्ट्रीमध्ये आर्किटेक्चर प्लेज अ

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायकवकर यांना आमंत्रित केलेलं आहे आर्किटेक्चर फील्ड बद्दल जाणून घेण्यासाठी. आता भारताच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं आपण बोललो, पण अब्रॉड जाण्यासाठी म्हणजे बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं, जसं तुम्ही पण पाहिलं होतं की बाहेर जाऊन शिकण्याचा आता फार मोठी परंपरा सुरू झालेली आहे. तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसे मार्ग काढले आणि नेमकं आपण कुठली परीक्षा द्यावी ते बाहेर जाण्यासाठी आर्किटेक्चरच्या दृष्टीने, त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा.
1: मी जेव्हा शिकत होते तेव्हा इंग्लिश लँग्वेज टेस्ट
0: ओके
1: ब्रिटनसाठी, अमेरिकेत जाण्यासाठी वेगळी टेस्ट असते, पण इंग्लिश लँग्वेज जनरली सगळ्यांना लागते. तर रूल्स सध्या एवढे बदलत असतात की आपण त्याला अपडेट राहणं हे थोडंसं कठीण होतं. त्यामुळे जे करिअर काउन्सिलर्स असतात त्यांची जर तुम्ही मदत घेतली, आमच्या वेळेस सुद्धा होते ते, आणि मी त्यांची मदत घेतली होती.
0: ओके
1: इंटरव्ह्यूला जायचं मी तर

0: जे आपल्याकडे म्हणजे मी पुन्हा जे सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलते ना की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं आणि तुम्ही किती कॉन्फिडेंट स्वतःला त्या क्षेत्राबद्दल समजता हे तुम्हाला आधीपासून थोडस कळलं पाहिजे. हे
1: बट इनिशियली यू आर रॉ म्हणजे टोटली आपण रॉ असतो, जस्ट पास्ड आउट अँड वी आर प्लॅनिंग टू गो अब्रॉड. सो वेन यू आर रॉ हाऊ टू प्रिपेअर फॉर युअर सेल्फ?
0: वेन यू आर रॉ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू मीट समबडी हु इज ऑलरेडी बीइंग देअर. आता कारण की एवढी मुलं बाहेरगावी गेलेली आहेत, नॉट जस्ट इन द फील्ड ऑफ आर्किटेक्चर बट एनी अदर फील्ड एज वेल, जस्ट टू गेट अन अंडरस्टँडिंग ऑफ वॉट आर द स्ट्रगल्स, वॉट हॅपन वेन दे लँडेड इन दॅट कंट्री. तुम्ही तिथे तुमचं सपोर्ट नेटवर्क जे म्हणतात की फ्रेंड्स, कलिग्स, कॉन्टॅक्ट, कनेक्शन्स, किंवा आता मी मराठी असल्यामुळे महाराष्ट्र मंडळ तिथे, तुमचं कारण की फेस्टिवल्स, आपले सगळे धार्मिक गोष्टी.

0: सगळं सांस्कृतिक जपले जाते. गणेशोत्सव होतो,
1: तर हे सगळं करण्यासाठी तिथल्या माणसांशी थोडस कॉन्टॅक्ट. आणि टू बी ऑनेस्ट म्हणजे मला जर कोणी कॉन्टॅक्ट केलं, वी ऑल आर व्हेरी फ्रेंडली की वी वॉन्ट पीपल टू कम इन कॉन्टॅक्ट अँड यू नो वी आर मोर दॅन हॅपी टू हेल्प. तर आम्हाला असं काहीच कधी संकोच नसतो, त्यांनाही वाटू नये हा संकोच. तसं आता मी ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करू. देर आर सो मेनी वेज ऑफ कॉन्टॅक्टिंग असणार. यु नो यू कॅन इंस्टाग्राम, फेसबुक, अँड इफ यू हॅव डिरेक्ट कॉन्टॅक्ट देन यु नो रीच आउट ऑन व्हॉट्सअप. सो there are so many different ways of reaching somebody. पण जायचे चॅलेंजेस म्हणजे हेच असतात. एक असतं जे इमोशनल लेवलवर असतात, दुसरे असतात जे करिअर लेवलवर असतात की तुमची पात्रता आहे की नाही तिथे जाण्यासाठी. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज फायनान्शियल, तुमची केपेबिलिटी आहे की. तर ऑफकोर्स इथे फायनान्शियल लोन्स म्हणतात,
0: एज्युकेशन असतात.
1: आणि तुम्ही ती तिथे गेल्यावर तुम्हाला हे कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्हाला तिथे गेल्यावर एक दोन वर्षाचा कोर्स असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल. त्या नोकरी लागल्यानंतर तुम्ही ते हळूहळू तुमच्या पेरेंट्सचं लोन फेडू शकता.
0: ओके,
1: तर ह्या तीन गोष्टी आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर समवन टू स्टे अबॉर्ड. आणि एखादा जर स्पेन सारखा देश असेल, म्हणजे वेदर आपल्यासारखंच असतं, मुंबईसारखं.
0: अच्छा.

0: So is there any examination for this to get passed out and get admission?
1: तुम्हाला डिझाइन ओरिएंटेड पाहिजे का तुम्हाला एखाद्या विशिष्ट आता ग्रीन एनर्जी मध्ये करायला पाहिजे का सस्टेनेबिलिटी मध्ये डिस्कस विथ देम आणि त्यांच्या इथे फेअर्स पण लागतात जिथे त्या युनिव्हर्सिटीजचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात त्यांना तुम्ही भेटू शकता प्रत्यक्षपणे त्यांना तुम्ही आपलं काम दाखवू शकता हे तुम्ही
0: सायमल्टेनियसली आपण जॉब पण करू शकता
1: फिफ्थ इयरला करायची गरज नाही तिसऱ्या वर्षी असला जर तुम्ही आर्किटेक्चरच्या तेव्हा पण जर तुम्ही फेअरला गेलात आणि बघितलं ते जनरली तिसऱ्या चौथ्या वर्षी मित्रमैत्रिणींना घेऊन एक डे आउट केला जर आणि त्या युनिव्हर्सिटीच्या फेअर्सला गेला जातो

0: आता पासपोर्ट आणि व्हिसा बद्दल, म्हणजे ते किती कधी आपल्याला मिळू शकतो आणि व्हिसा किती वर्षांसाठी मिळू शकतो? स्टडी व्हिसा वगैरे असं काही आपल्याला?
1: हो, स्टडी व्हिसा असतो. तर तो पासपोर्ट तर आपल्याला सांगायचं. क्वेश्चन पण आधी म्हणजे काढावा की त्याची व्हॅलिडिटी जनरली 5 ते 10 वर्ष त्याचा प्रश्न येतो. आणि मग जेव्हा व्हिसा तुम्हाला त्याच कंडिशन वर मिळतो जेव्हा तुम्हाला ऑफर देतात त्या युनिव्हर्सिटीकडून, तर ते 3 महिने आधी मिळतं कंडिशनल किंवा अनकंडिशनल ऑफर लेटर असतं. आणि अनकंडिशनल असेल तर त्यांना काहीच नाही, त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलं नसेल. कंडिशनल असेल तर तुम्हाला ते कंडिशन देतात जनरली की तुम्हाला जर एवढे एवढे मार्क्स पडले तुमच्या फायनल्सला किंवा तुमचा पोर्टफोलिओला जर असं काही मिळालं वेगळं रेकमेंडेशन तर तुम्हाला आम्ही घेऊ असं. पण जनरली अनकंडिशनल ऑफर्स मिळतात इंटरनॅशनल स्टुडंटसाठी. आणि त्याच्यानंतर मग ते बेस्ड ऑन द ऑफर लेटर दॅट दे गिव्ह यू कॅन अप्लाय फॉर द स्टुडंट व्हिसा. आणि स्टुडंट व्हिसा बेस्ड ऑन युअर
0: करिक्युलम
1: यू विल गेट इट द कोर्स वर्क, यू विल गेट इट इदर फॉर अ इयर, त्याच्यावर 3 महिने ऍडिशनल किंवा 2 वर्षाचा असेल तर 2 वर्ष आणि 3 महिने ऍडिशनल असं मिळेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोस्ट स्टडी वर्क व्हिसा म्हणून असतो जेव्हा ते तुम्हाला, पूर्वी तर 2 वर्षाचा असायचा, आता युके रूल्स पुन्हा चेंज होत आहेत, ते 18 महिन्यांचा होणार आहे, आता झाला असेल पण ऑलरेडी. आणि त्या 18 महिन्यांच्या तुम्ही स्वतःसाठी बेस्ड ऑन युअर

0: आपण वर्क व्हिसा असं बोललो, पण एखाद्याला सिटिझनशिप पाहिजे असेल, म्हणजे ही इज वेल सेटल, वेल स्टडीड, गेटिंग अ गुड पॅकेज आहे कसे, तर त्यासाठी काय करायला लागेल?
1: तुम्ही एक विशिष्ट वर्ष जर राहिला तर जनरली वर्क व्हिसावर

0: जर तुम्ही 5 वर्ष राहायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इनडेफिनेट लीव्ह टू रिमेन मिळते युके मध्ये, पण आता तोही नियम ते बदलायच्या मार्गात आहेत आणि तो 5 वर्षाचं 10 वर्ष करणार आहेत किंवा जास्तही करू शकतील, कारण की त्यांच्याकडे एवढी माणसं आता इमिग्रेट्स यायला लागली आहेत, त्यामुळे म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देत. दे वॉन्ट द राईट पीपल टू कम फ्रॉम इन देअर कंट्री. तर जनरली इट इज इट यूज टू बी 5 इयर्स अँड देन इट विल.
1: बट डू दे प्रिफर इंडिया? They give priority to Indians or how is it?
0: They do give priorities to Indians. कारण की आपली एक हिस्ट्री असल्यामुळे पण आणि जनरली आपला आपण खूप तसे गुड पीपल जनरली स्पीकिंग.
1: ट्रस्ट ठेवणं
0: विश्वासू एक सोशल स्ट्रक्चर आहे आपल्याला. आपण जनरली सगळ्यांशी हसत बोलतो आणि आपण असं भांडणाच्या जात नाही.

0: तर कोणत्याही फील्ड मध्ये करू शकता. आणि आर्किटेक्चर मध्ये पण तुम्ही पीएचडी खूप वास्ट गोष्टींवर करू शकता. राईट फ्रॉम हिस्ट्री टू डिझाईन किंवा कोणी काय केलं आहे आर्किटेक्चर
1: मग त्याच्यासाठी आपल्याला जशा फेलोशिप्स मिळतात तर तशा फेलोशिप्स अब्रॉडला मिळतात का?
0: येस ऍब्सोल्युटली.
1: स्कॉलरशिप्स किंवा
0: स्कॉलरशिप्स फेलोशिप्स मिळतात बेस्ड ऑन द वर्क अँड इफ द युनिव्हर्सिटी इज विलिंग टू स्पॉन्सर यू देन दे विल टेक केअर ऑफ द स्टाइपेंड अँड एव्हरीथिंग.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रश्न बरेच आहेत, तुम्हाला बरंच बोलत करणार आहे मी, पण एका विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया. आर्किटेक्ट प्रज्ञा नाईकवकर या तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रज्ञा, आता मला असं सांगाल की बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटीज तुम्ही आतापर्यंत एवढ्या तुमच्या करिअर ग्राफमध्ये पाहिलेल्या आहेत त्या आता भारतामध्ये येऊन सुद्धा आपल्या शाखा पसरवत आहेत असं मी म्हणेन, तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं?
1: माझं स्वतःच मत आहे की ते खूप चांगलं आहे, कारण की काय सगळ्यांनाच बाहेरगावी जाऊन परवडतं हे काही शक्य नाही. त्यामुळे जेव्हा त्या युनिव्हर्सिटीज इथे येतात तेव्हा ते नॉट ओनली डू दे गेट द ब्रिटिश ऑर आय एम जस्ट फोकसिंग ऑन द ब्रिटन दे डोंट गेट द कंट्री स्टँडर्ड्स हियर बट दे ऑल्सो गेट देअर विजिटिंग फॅकल्टीज फ्रॉम द युनिव्हर्सिटीज. जेव्हा ते लोकली असतात तेव्हा ते त्यांना घेऊन येतात. आणि बाहेर जाऊन

0: पण जेव्हा तुम्हाला तिथे नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू बी एम्प्लॉइड फ्रॉम आउटसाइड, यू विल गेट एम्प्लॉयमेंट फॉर द लोकल क्राऊड इज वेल, तर त्याच्या दृष्टीने तर आहेच. पण ऑफकोर्स हे लोकांच्या मनात येईलच की आपण ह्यांना पैसा देऊन हा पैसा बाहेर गावी जाणार आहे का वगैरे, हा तर एक मनात प्रश्न येईलच. पण इट इज अ लॉट मोर चीपर देन गोईंग अँड स्टडिंग आउटसाइड, सो इन दॅट सेन्स इट इज यु नो अ बेटर प्लेइंग फील्ड.
1: पण भारताने गणित दिलं, तत्वज्ञान दिलं, बऱ्याच गोष्टी भारताने इतर देशांना दिल्या, शांतता दिली, तर त्या याने इतर देशाने आपल्यामध्ये येणं योग्य वाटतं तुम्हाला असं?
0: मला असं वाटतं की इंडिया हॅज डेफिनेटली गिव्हन मोस्ट ऑफ द थिंग्स टू द वर्ल्ड, जरी त्यांनी मान्य केल्या नाही आणि इट इज अ डिफरंट डिबेट ऑल टुगेदर, पण आय पर्सनली बिलीव्ह आय एम प्राऊड टू बी अन इंडियन ऍट द हार्ट. जरी दुसऱ्या देशाची
1: सिटीजनशिप
0: स्वीकारली असली, दॅट इज ओनली फॉर कन्व्हिनियन्स.
1: ऍब्सोल्युट

0: काय कशा पद्धतीने, तर कारण एवढी वर्ष आपल्याला ब्रिटिशांनी रूल केलेला आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला विचार
1: पण आपण म्हणतो आपल्याला नेहमी आमच्याही मनात ते असतं
0: इनसेक्युरिटी फिलिंग
1: फिलिंग येते. पण भारत वी ऑल आर सो अकोमोडेटिंग की आपल्याला सगळ्या कम्युनिटीज बरोबर आपण राहतो. तसेच आता हे वी हॅव बिकम लाईक अ ग्लोबल प्लेइंग फील्ड.
0: अच्छा,
1: सो यू शुड बी इफ एनिथिंग प्राऊड ऑफ युअरसेल्फ की दीज बिगर युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड इन कमिंग टू इंडिया आणि इट इज इंडिया इज बिकमिंग अ ग्लोबल नेम विथ एव्हरीथिंग दॅट वी आर अचीविंग. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इफ एनिथिंग वी ऑल शुड बी रिअली प्राऊड ऑफ दिस न्यू वेव्ह दॅट इज कमिंग वेअर द इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आर
0: इंटरेस्टेड अपग्रेडिंग आवर स्टँडर्ड्स.
1: इट इज इन अ वे खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे हे जे काय पैसा कुठे राहणार आहे किंवा टेक्निकल आपण बघायला लागलो तर ऑफकोर्स कुठेतरी म्हणजे मला असं बोलतील लोक की हे काय तू बोलतेस ती बरोबर नाही.
0: सम पीपल मे
1: बी कन्फ्यूज्ड, दे विल डिसअग्री विथ मी पण मला असं पर्सनली वाटतं की वी शुड ऑलवेज बी वेलकमिंग अँड टेक इट इन अ गुड वे वेअर आपण त्यांच्याकडून काय चांगलं शिकू शकतो आणि आपण आपल्या युनिव्हर्सिटीज म्हणजे त्यांच्या युनिव्हर्सिटीजचं बघून काय चांगलं करू.

0: नक्कीच. आता थोडं तुम्ही आर्किटेक्चर बॅकग्राऊंड असून सुद्धा तुम्ही आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन कडे आहात सध्या, तर ते काय ट्रान्झिशन झालं आणि ते कशासाठी तुम्ही करत आहात?
1: मी खरं सांगू तर इट वॉज जस्ट ऍक्सिडेंट, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं की मी आर्किटेक्चर सोडून हे करीन वगैरे असं काही नव्हतं. पण बिकॉज आय हॅव स्टडीड आर्किटेक्चर आय न्यू आय हॅव ट्रान्सफरेबल स्किल्स अँड देअर वर गुड अपॉर्च्युनिटीज दॅट केम.
0: ओके,
1: सो skills like, you know, having good attention to detail, kiwa being interested in the small little things that happen, kiwa the creative side of me, kiwa the side of me where I want to learn regulations, ya sagya qualities ja ahet, they are transferable all across. So I got an opportunity where I was interested in the administrative side of the detailing side of things, and there came an opportunity and I felt I could, why not try this. सो म्हणून मी आणि त्याच्यात थोडंसं मी प्रॉपर्टी मॅनेजमेंटमध्ये पण इन्वॉल्व्ह आहे, त्यामुळे इन अ वे यु नो एवढं काही वेगळं फील्ड आहे असं मला असं कधी जाणवलं नाही. आय एम इन्वॉल्व्ह इन चेंजेस टू द इंटिरियर लेआउट ऑफ द हाऊस किंवा बजेटिंग, या सगळ्याशी मी अजूनही
0: कनेक्टेड आहे. यू मस्ट बी हॅव्हिंग युअर पर्सनल क्लायंट्स ऑल्सो.
1: आय डू हॅव.

0: सिंगल बंगलो ज्याला आपण म्हणतो इंडियामध्ये, तिला तिथे डिटॅच होत होतं, तर त्याचं रेअर एक्सटेन्शन किंवा त्याच्या तिथे सोलार पॅनल्स टाकायचे आणि सगळ्यांना प्लॅनिंग परमिशन लागायचं, तर ते सगळं स्टडी करून माझे एवढे हाय प्रोफाईल क्लायंट होते ना की आय हॅव डन लाईक सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्स आणि इट वॉज फन डुईंग ऑल ऑफ दॅट. पण त्याच्यातून जे काय मी शिकायला जेवढं काय मिळालं ते सगळं मी माझ्या ह्या जे थोडस फील्ड मी चेंज केलं गेल्या एक आठ एक सात आठ वर्षात त्याच्यामध्ये मी ते माझे सगळे क्वालिटीज आणू शकले.
1: बट यू आर एन्जॉईंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह,
0: आय एम एन्जॉईंग दॅट एज वेल.
1: ओके,
0: कारण की
1: बट इट इज नॉट दॅट क्रिएटिव्ह एज आर्किटेक्चर.
0: इट इज नॉट एज क्रिएटिव्ह एज आर्किटेक्चर. म्हणजे मी तिथे बुक किपिंग मध्ये पण इन्वॉल्व्ह असते.
1: अच्छा,
0: तर मला इन अ वे असं वाटतं की कधीतरी मला नंबर्सची खूप इंटरेस्ट आहे असं मला खूप वाटतं. तर कदाचित ते असेल की जे मला तिथे ओढले गेले मी त्याच्यामुळे. आणि ऑल दॅट यु नो आय डोंट मिस बिंग म्हणजे समवेअर आय मिस डिझाईनिंग थिंग्स बिकॉज दॅट इज अ की फॉर एन आर्किटेक्ट. फंडामेंटली वी आर ऑल डिझायनर्स अँड प्लॅनर्स, तर ते मी मिस करते बट नॉट एन्टायरली बिकॉज

0: म्हणजे का म्हणतात ज्याला ज्या गोष्टीला म्हणतात की टेक्निकल ड्रॉइंग बनवत व्हायच्या किंवा एकच गोष्ट सतत करत राहायची, तर दॅट कॅन बी गिव्हन ऍज कमांड्स टू एआय अँड दे इफ एनीथिंग टू युअर ऍडव्हान्टेज. आणि एआय ऑफकोर्स आता डिझाईन करून देऊ शकतो पण इट इज नॉट टू व्हॉट युअर लाइकिंग इज, कारण की एंड ऑफ द डे ह्युमन ब्रेन इज गोइंग टू बी मच स्मार्टर दॅन द एआय. पण तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या कामासाठी, आणि इफ एनिथिंग तुमची प्रोडक्टिव्हिटी डबल किंवा ट्रिपल कशी करता येईल हे तुम्ही एआयच्या हेल्पनी करू शकता डेफिनेटली. आणि यू कॅनॉट इग्नोर एआय ओर एस्केप इट. इट इज डेफिनेटली गोइंग टू स्टे हियर फॉर मच लॉन्गर दॅन वी ऑल कॅन इमॅजिन. So AI is definitely
1: but it will take the position of architect, which architect?
0: It will not be taking it. I do not believe that. AI definitely replace nahi karu shaknar hai architect. Karan ke end of the day the human brain is much more important than this AI thing. But